सुप्रभात श्रोते हो, 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातून आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं आजच्या प्रसारणात मी शीतल ठोंबरे आपलं स्वागत करते. आज शनिवार भारतीय सौर दिनांक 2 ज्येष्ठ शके 1948 अर्थात 23 मे 2026. आजच्या प्रसारणाला आम्ही आता सुरुवात करीत आहोत मंगलध्वनीनं.

उस्ताद बिस्मिल्ला खां आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेला राग भैरव बहार आपण ऐकलात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. श्रोते हो, यानंतर ठीक 6 वाजता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदी बातम्या आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

101.1 मेगाहर्ट्सवर हे आहे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. सकाळचे 6:05 झाली आहेत. श्रोते हो, आजच्या प्रसारणात आपलं पुन्हा स्वागत. प्रसारित करीत आहोत भक्ती संगीताचा कार्यक्रम मंगल प्रभात. भक्ती संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला वाणी जयराम यांच्या स्वरातलं जगदीश खेबुडकर यांचं गीत. संगीत आहे राम कदम यांचं.

श्रोते हो, आत्ताच आपण जगदीश खेबुडकर यांचं गीत ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं राम कदम यांनी, तर स्वर होता वाणी जयराम यांचा. यानंतर ऐकूयात कृष्णभट बांदकर यांचं गीत. स्वर आणि संगीत आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं.

श्रोते हो, आत्ताच आपण पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं स्वर आणि संगीत असलेलं कृष्णभट बांदकर यांचं गीत ऐकलं. आता ऐकूयात जयवंत कुलकर्णी आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं शांत.

श्रोते हो, आताच आपण राम फाटक यांच्या संगीत नियोजनात संत तुकारामांची ही रचना ऐकलीत. स्वर होता पंडित भीमसेन जोशी यांचा. आता शेवटी ऐकूयात महेंद्र कपूर यांच्या स्वरातलं जगदीश खेबुडकर यांचं गीत.

0: श्रोते हो, आत्ताच आपण जगदीश खेबुडकर यांचं गीत ऐकलत. स्वर होता महेंद्र कपूर यांचा. या गीताबरोबरच मंगल प्रभात हा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र 100.1 MHz. आता सकाळचे 6:25 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम दिनविशेष.
1: श्रोते हो, आज 23 मे. आजच्या या दिवशी घडून गेलेल्या काही महत्वाच्या घटना या आहेत. 1829 साली या दिवशी सिरिल डेमियन यांना अकॉर्डियन या वाद्याचं पेटंट मिळालं. ऑस्ट्रियामध्ये ऑर्गन आणि पियानो बनवण्याचं काम करणाऱ्या डेमियननं अनेक प्रयोगानंतर अकॉर्डियन हे वाद्य बनवलं होतं. 23 मे 1949 या दिवशी पश्चिम जर्मनी हे राष्ट्र अस्तित्वात आलं. दुसऱ्या महायुद्धानंतर जर्मनीची फाळणी करून पूर्व आणि पश्चिम जर्मनी हे दोन देश अस्तित्वात आले. पुढे 1990 साली पुन्हा या दोन्ही देशांचं विलीनीकरण झालं. 23 मे हा जन्मदिन असणारी काही महत्वाची नावंही आहेत. गायक, अभिनेते आणि संगीत दिग्दर्शक केशवराव भोळे यांचा जन्म 1896 साली या दिवशी अमरावती इथं झाला.

0: 1951 साली या दिवशी झाला. आजवरच्या सर्वोत्तम बुद्धिबळपटूंपैकी मानल्या गेलेल्या कार्पोव यांनी 1975 पासून ते 1985 सालापर्यंत जगज्जेतेपद भूषवलं.
1: द जनरल प्रिन्सिपल इज फर्स्ट मूव्स यू मेक विथ द पॉन्स ऑर विथ द नाइट. नाइट F3. यू डेव्हलप नाइट अँड यू अटॅक द पॉन.
0: आज स्मृतिदिन असणारी महत्वाची नावं ही आहेत नॉर्वेजियन नाटककार, दिग्दर्शक आणि कवी हेनरिक इप्सेन यांचं निधन 1906 साली या दिवशी झालं. शेक्सपियरनंतर सर्वात जास्त सुपरिचित नाटककार असं त्यांचं वर्णन केलं जातं. अ डॉल्स हाऊस, अन एनिमी ऑफ द पीपल, द वाईल्ड डक ही त्यांची काही गाजलेली नाटकं. रॉकफेलर घराण्यातील पहिले उद्योगपती आणि अमेरिकेच्या पहिल्या तेल उद्योगाचे संस्थापक जॉन डेव्हिसन रॉकफेलर यांचं निधन 1937 साली या तारखेला झालं. आजवरची सर्वात धनाढ्य अमेरिकन व्यक्ती असा त्यांचा उल्लेख करण्यात येतो. विशेष म्हणजे जॉन रॉकफेलर हे दानशूरतेसाठीही खूप प्रसिद्ध होते. त्यांनी विविध संस्थांना सुमारे 55 कोटी डॉलर्स मदत केली.
2: Let us, with faith in God, in ourselves and in humanity, go forward, courageously resolved to play our part worthily in building a better world.
0: नाट्य आणि चित्रपट संगीतकार आनंद मोडक यांचा आज स्मृतिदिन 23 मे 2014 या दिवशी त्यांचं निधन झालं. प्रयोगशीलतेसाठी ओळखल्या जाणाऱ्या आनंद मोडक यांनी संगीत दिलेले मुक्ता, सरकारनामा, चौकट राजा, हरिश्चंद्राची फॅक्टरी हे काही ठळक चित्रपट.
3: श्रोते हो, दिनविशेष हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून.
4: आरोग्य विषयक कार्यक्रम बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा रोज सकाळी 7:15 आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावर.
3: श्रोते हो, आता सकाळचे 6:30 ऐकूयात चिंतन. लेखन डॉक्टर बापूराव उपाध्ये यांचं, वाचक स्वर भारती कुलकर्णी यांचा.
5: कर्तव्य करणं ही संस्कृती आहे, कर्तव्यात कसूर करणं ही विकृती आहे. कर्तव्य करायचं म्हणून ते पार पाडायचं ही प्रकृती आहे. माणूस आपलं कर्तव्य विसरला की तो खरं जगणं काय असतं हेच विसरतो. स्वार्थाबरोबर परमार्थ करणं यातला आनंद देखील फार महत्वाचा असतो. नागरिकांची काही कर्तव्य सांगितलेली आहेत. मानवतेच्या हितासाठी झटणं, देशहिताच्या आणि समाजहिताच्या कर्तव्यात कुठेही कसूर होऊ नये. आपलं संविधान, आपला राष्ट्रध्वज, आपलं राष्ट्रगीत यांना मान दिला पाहिजे. ज्यांनी आपल्या देशासाठी बलिदान दिलं, समाजसेवा केली, त्यांच्याप्रती सतत ऋणभावना आपण ठेवली पाहिजे. कोणाला मदतीची अपेक्षा असेल तेव्हा त्याच्या संकटाच्या प्रसंगी मदतीला धावून जाणं हे सुद्धा एक आदर्श नागरिक म्हणून आपलं कर्तव्य आहे. अशा प्रकारे प्रामाणिकपणानं आपलं कर्तव्य पार पाडणाऱ्या व्यक्तीची कुठेतरी कोणीतरी नक्कीच दखल घेत असतं. एका कार्यालयात नोकरीसाठी मुलाखती घेणं सुरू होतं. मुलाखत देऊन आलेले काही उमेदवार बाहेरच्या खोलीत रेंगाळलेले होते. काहींच्या मुलाखती उत्तम झाल्यामुळे त्यांना नोकरी मिळण्याची खात्री वाटत होती. मुलाखती घेण्याची वेळ आता संपत आली होती. शेवटच्या उमेदवाराची मुलाखत आता सुरू झाली होती. त्यावेळी धापाटाकीत एक उमेदवार घाईघाईत मुलाखतीसाठी पोहोचला. उशिरा आलेल्या त्या तरुणाला पाहून सगळे हसत होते. मुलाखत देणारा शेवटचा उमेदवार बाहेर आला. तसं उशीर झालेला तो तरुण दारावरील शिपायाला म्हणाला, मीही मुलाखतीसाठी आलोय. शिपायानं त्याला आपादमस्तक निहाळलं आणि हेटाळणीच्या स्वरात म्हटलं, ही काय वेळ झाली यायची? तुम्ही कोण टिकोजीराव लागून गेलात? शिपायाचा चढलेला आवाज आत बसलेल्या साहेबांनी ऐकला आणि चौकशी केली. त्यांनी त्या तरुणाला आत बोलावलं. त्याला पहिलाच प्रश्न विचारला, तुम्हाला वेळेची किंमत नाही?

0: संत तुकाराम, कुंकू, संत ज्ञानेश्वर यासारख्या चित्रपटांना त्यांनी संगीत दिलं. तेवीस मे 1918 या दिवशी इंग्लिश क्रिकेटपटू डेनिस कॉम्प्टन यांचा जन्म झाला. एक शैलीदार फलंदाज म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या कॉम्प्टन यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 100 शतक नोंदवली होती.
1: Our Lord's cricket ground playing against Northampton, the same county against which he scored his first century 16 years ago, Dennis Compton hits his 100th.
0: 1919 जयपूरच्या राजमाता महाराणी गायत्री देवी यांचा जन्म. रशियन बुद्धिबळपटू अनातोली कार्पोव यांचा जन्म

0: तुम्ही काय नोकरी करणार? त्या तरुणानं अतिशय नम्रपणे सांगितलं, साहेब, येताना वाटेत एका रिक्षानं एका वृद्ध गृहस्थाला धडक दिली होती. ते खाली पडले आणि रिक्षा निघून गेली. माणसं जमली पण मदतीला कोणीच पुढे येत नव्हतं. एका अनोळखी गृहस्थाच्या सहाय्यानं त्या वृद्धाला जवळच्या दवाखान्यात मी पोहोचवून आलो आणि तडक इथे आलो, म्हणून आज उशीर झाला. साहेबांनी हे ऐकलं आणि त्या तरुणाची पहिल्या क्रमांकानं निवड केली, त्याला नोकरी दिली. हा तरुण आपल्या कर्तव्यात कसूर करणार नाही. सहृदयी आणि सामाजिक जाणीव असणारा असा आहे. सज्जन माणसंच आपलं काम इमाने इतबारे पार पाडत असतात हे साहेबांनी अचूक ओळखलं होतं. सामाजिक सजगता आणि वेळेची तत्परता यांची सांगड ज्याला घालता येते त्याला माणुसकीची किंमत असते. धावपळ करून आपलं ध्येय साध्य करण्याची परिश्रमशीलता ज्याच्याकडे असते ती माणसं आदर्शच असतात. माणसाला संकट समयी मदत करणं, दुसऱ्याला समजून घेणं ही फार मोठी सेवा ठरते. असंच एकदा एका महाविद्यालयाचे प्राचार्य कार्यालयात बसले होते. कार्यालयाची वेळ आता संपत आलेली होती. बहुतेक कर्मचारी घरी गेले होते. त्यावेळी त्यांना एक फोन आला. सर, मी आपला एक विद्यार्थी बोलतोय. सकाळी माझी नोकरीसाठी महत्त्वाची मुलाखत आहे, पण त्यासाठी मला आपल्या कॉलेजचा माझा दाखला हवा आहे. प्राचार्य सज्जन गृहस्थ होते. ते म्हणाले, घाबरू नकोस, तू आत्ता कुठे आहेस? तुला यायला किती वेळ लागेल? सर, मी बसमधून तुमच्याकडे येतो आहे. मला 10-15 मिनिटं लागतील. ये, असं त्या विद्यार्थ्याला सांगून प्राचार्यांनी बाहेर पाहिलं. कार्यालयात शुकशुकाट होता. योगायोगानं एक क्लार्क काहीतरी काम करत बसलेला होता. प्राचार्यांनी त्याला बोलवून आलेल्या फोनबद्दल सांगितलं. तो म्हणाला, साहेब, मी थांबतो. थोड्या वेळात धावत पळत तो विद्यार्थी आला. त्याला दम लागलेला होता. अंग घामानं भिजलेलं होतं. ओशाळलेला चेहरा पार रडवेला झाला होता. प्राचार्यांनी त्याला शांतपणाने बसवून घेतलं. विचारपूस केली. क्लार्कनं त्याचा अर्ज भरून घेतला आणि 10 मिनिटात त्याचा दाखला तयार करून त्याला दिला. दाखला पाहताच डोळ्यात पाणी आणून तो विद्यार्थी प्राचार्यांच्या पाया पडला. तुमच्यामुळे मला उद्या मुलाखत देता येईल, असं आदमीनं म्हणून तो हसऱ्या चेहऱ्यानं निघून गेला. आपलं कर्तव्य पार पाडल्याबद्दल प्राचार्य आणि क्लार्क या दोघांच्याही चेहऱ्यावर आता समाधान पसरलेलं होतं.
1: चिंतन आपण ऐकलत. लेखन केलं होतं डॉक्टर बाबूराव उपाध्ये यांनी. वाचक स्वर होता भारती कुलकर्णी यांचा.
2: निसर्गाच्या अनेक पैलूंचा वेध घेणारा कार्यक्रम त्रिमुखे हॉस्पिटल परिसर रोज सकाळी 6:50 आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर
1: 100.1 MHz आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. श्रोते हो, आता सकाळचे 6:35 झाली आहेत. जाणून घेऊयात आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आजच्या प्रसारणात आपल्यासोबत मी आहे शीतल ठोंबरे. श्रोते हो, या रूपरेषेनंतर लगेचच म्हणजे 6:40 कृषीवाणी या कार्यक्रमात हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला. 7:15 बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात स्क्रीन टाईम आणि मानसिक आरोग्य याविषयी डॉक्टर हर्षल वाघ यांनी सांगितलेली माहिती. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत मुकसित मुजावर. सकाळी 6:50 त्रिमुखे हॉस्पिटल परिसर या कार्यक्रमामध्ये आज हरित संगम याविषयी पर्यावरण अभ्यासक डॉक्टर मनोज पाटील यांनी सांगितलेली माहिती. 6:55 मॅककेअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक, संकलक गोरक्षनाथ बांदल. सकाळी ठीक 7:00 आजचा सुविचार. प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास सकाळी 7:25 मुंबई केंद्रावरून. 7:45 प्रायोजित कार्यक्रम स्वामिनी साडी. सकाळी 7:15 आणखी एक प्रायोजित कार्यक्रम गरुड कॅन्सर हॉस्पिटल, कॅन्सरला हरवूया. 8:20 आनंद घेऊ शकाल सुगम संगीताचा. सकाळी 8:40 व्यक्तिवेध हा कार्यक्रम. यामध्ये आज तबलावादक प्रशांत थोरात यांच्याशी भारती कुलकर्णी यांनी साधलेल्या संवादाचा पूर्वार्ध. सादरकर्ते सुदाम बटुळे. श्रोते हो, या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण आपण ऐकू शकाल रात्री 7:15. सकाळी 9:00 ऐकू शकाल रुपेरी गाणी आणि सोनेरी आठवणी हा कार्यक्रम. सकाळी 9:30-10:00 मुंबई विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू.

10 वाजता हिंदी चित्रपट संगीत, 10:30 वाजता नाट्य संगीत, 11 वाजता मराठी चित्रपट संगीत, 11:15 वाजता आपली गाणी, 11:30 वाजता मिश्र संगीत, 12:15 वाजता लोकसंगीत। यामध्ये आज ऐकूयात उत्तरा केळकर यांच्या स्वरातली काही लोकगीतं। दुपारी 12 वाजता वनिता मंडळ हा महिलांसाठीचा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून, निर्मिती आकाशवाणी जळगाव केंद्राची। 12:15 वाजता मालिका निरंतर स्वरलहरी मुंबई केंद्रावरून। श्रोते हो, दुपारी 1 ते 5 वाजेपर्यंत मुंबई विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू। आमची सायंकालीन प्रसारण सभा सुरू होईल 5:02 मिक्स मसाला या कार्यक्रमानं। 5:30 वाजता युवक मित्र मैत्रिणींसाठीचा कार्यक्रम युववाणी, यामध्ये आज शहाणे करून सोडावे सकळ जन याविषयी ऐकणार आहोत। सूत्रसंचालन केलं आहे श्रेयस लहामगे यानं, तर सादरकर्ते आहेत सुदाम बटुळे। 6:00 मराठी चित्रपट संगीत, 6:35 सांगितली जाईल आज आणि उद्या प्रसारित होणाऱ्या उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा। 6:40 लोकसंगीत, यामध्ये ऐकू शकाल काही अभंग आणि गवळण। सादरकर्ते आहेत देवराम खेमनर डिग्रजकर आणि सहकारी। 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावर। 7:30 कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा शेतकरी बंधू भगिनींसाठीचा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी, यामध्ये आज खरीप हंगामातील चारा पिकांचे व्यवस्थापन याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथले चारा पिके संशोधन प्रकल्पाचे सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर संदीप लांडगे यांची मुलाखत। यानंतर याच कार्यक्रमात दुधाळ कालवडीची निर्मिती कशी कराल याविषयी कृषी महाविद्यालय सोनई इथले पशुसंवर्धन आणि दुग्धशास्त्र विभागाचे सहाय्यक प्राध्यापक निखिल निमसे यांची मुलाखत। या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत सुदाम बटुळे। 8:35 सुगम संगीत, 9:00 श्रोत्यांच्या पत्रपसंदीवर आधारित कार्यक्रम आपकी पसंद, जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम रजनीगंधा 10:00, 10:30 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकू शकाल पंडित हरिप्रसाद चौरसिया यांचं बासरीवादन राग हंसध्वनी। याशिवाय सर्व बातमीपत्र नेहमीच्याच वेळेवर सहक्षेपित केली जातील। श्रोते हो, कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकलीत आकाशवाणीच्या।

0: श्रोते हो, आता सकाळचे 6:40 होत आहेत.
1: सर्वांसाठी सामाजिक सुरक्षा अटल पेन्शन योजना मोदीजींचा संकल्प.
2: योजना उन नौजवानों के लिए है ताकि आप जब 60 साल के होंगे आपको कभी किसी के सहारे की जरूरत न पड़े, आप अपना बुढ़ापा भी गौरव के साथ बिता सको.
1: या योजनेत आतापर्यंत 8,85,00,000 अधिक लाभार्थी जोडले गेले आहेत. जर आपणही 18 ते 40 या वयोगटातील असाल तर मासिक अटल पेन्शन सोबतच 3 गॅरंटीड फायद्यांसाठी आपल्या बँकेशी संपर्क साधा.
0: श्रोते हो, आता ऐकूयात कृषीवाणी हा कार्यक्रम. यामध्ये हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला, वाचक स्वर अंकुश जोशी यांचा.
3: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार पुढील 2 दिवस आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तसंच पुढील 2 दिवस काही ठिकाणी मेघगर्जना आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. सामान्यतः सल्ला याप्रमाणे आहे. पावसाची शक्यता असल्यानं काढणी केलेली पिकं सुरक्षित ठिकाणी ठेवावीत किंवा प्लास्टिकच्या कागदानं झाकून ठेवावीत. विजेचा पूर्वानुमान मिळण्याकरता दामिनी मोबाईल ॲपचा वापर करावा. हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला आणि हवामानाच्या पूर्वानुमानाकरता मेघदूत मोबाईल ॲपचा वापर करावा. पुढील 2 दिवस काही ठिकाणी मेघगर्जन आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका पाऊस पडण्याची शक्यता असल्यानं काळजी घ्यावी. पीक निहाय सल्ला याप्रमाणे आहे. उन्हाळी भुईमूग पिकाच्या बाबतीत काढणीची अवस्था आहे. भुईमूग पीक सर्वसाधारणपणे 115 ते 125 दिवसामध्ये काढणीसाठी परिपक्व होतं. पीक तयार झालं म्हणजे पानं पिवळी पडू लागतात, शेंगांच्या टरपलाची आतली बाजू काळी दिसू लागते. अशा प्रकारे पीक तयार झाल्यानंतर काढणी करून सुरक्षित ठिकाणी ठेवावं. कापूस पिकाच्या बाबतीत मागील हंगामातील कपाशीची दसकटं पालापाचोळा जमा करून कंपोस्ट खड्ड्यात टाकावा, त्यामुळं त्यावर आलेल्या किडींच्या अवस्था नष्ट होतील. कांदा पिकाच्या बाबतीत साठवणुकीची अवस्था आहे. वाढते तापमान लक्षात घेता कांदा चाळीतील तापमान अधिक आणि आर्द्रता कमी असल्यामुळं वजनात घट होते. साठवणगृहातील तापमान आणि आर्द्रता यांचा विचार करणं आवश्यक असतं. म्हणून नैसर्गिक वायुविजनाचा

0: वापर करून साठवणूक गृहाची रचना केल्यास तापमान आणि आर्द्रता काही अंशी मर्यादित ठेवून साठवणुकीतील नुकसान कमी करता येऊ शकतं. रब्बी पिकांच्या बाबतीत काढणीची अवस्था आहे. पावसाची शक्यता असल्यानं पक्व झालेली पिकं म्हणजे काढणीला आलेली पिकं त्वरित काढणी करून सुरक्षित ठिकाणी ठेवावीत किंवा प्लास्टिकच्या कागदानं झाकून ठेवावीत. काढणी केलेल्या पिकांच्या बाबतीत साठवणुकीची अवस्था आहे. साठवणुकीतील धान्याच्या किडीपासून संरक्षण करण्यासाठी कापणी केलेल्या पिकांच्या धान्यामध्ये 11 ते 12%, कडधान्यांमध्ये 9%, तेलबियांमध्ये 8% आणि भाजीपाला बियाण्यांमध्ये 5 ते 6% इतका ओलावा राहील अशा पद्धतीनं बियाणं वाळवावं.
1: श्रोते हो, कृषीवाणी कार्यक्रमात आपण ऐकलत हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला. वाचक स्वर होता अंकुश जोशी यांचा.
2: नगर जिल्ह्याच्या दैनंदिन घडामोडीवर आधारित कार्यक्रम मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक दररोज सकाळी 6:55 आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर.
3: ऐक,
4: काय झालं?
3: हालचालच करता येत नाहीये, सगळे सांधे दुखतायत. सकाळी सकाळी सगळं अंग आखडलंय, पाठ सुद्धा आखडली
4: आहे. अहो, आणि हे काय, हाताची आणि पायाची बोटही सुजली आहेत.
3: हो ना,
4: काही काळजी करू नका. चला बरं, आपण संधिवात तज्ञ डॉक्टर आदिती देशपांडेंना दाखवू.
3: कुठे भेटतील त्या?
4: नेक्स्ट जेन अर्थरायटिस अँड रुमॅटोलॉजी क्लिनिक, कल्याणी नर्सिंग होम, पटांगण गल्ली, दिल्ली गेट, अहिल्यानगर. वेळ 11 ते 2.
3: आणि फोन नंबर
4: 93-72-99-29-36.
3: 93-72-99-29-36.
1: श्रोते हो, आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. आता सकाळचे 7:17 प्रसारित करीत आहोत कार्यक्रम बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा.
2: बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहे वंध्यत्व निवारणासाठी महाराष्ट्रातील सर्वात कमी दरात टेस्ट ट्यूब बेबी सुविधा देणारे बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, गोगादेव मंदिरामागे, लालटाकी रोड, अहिल्यानगर.
5: सावधान, गर्भाशयाच्या सर्वच तक्रारींसाठी गर्भाशय काढून टाकणं चुकीचं आहे. तसंच वंध्यत्व असणाऱ्या सर्व जोडप्यांनी टेस्ट ट्यूब बेबीची ट्रीटमेंट घेण्याची गरज नाही.
2: ऍडव्हान्स लॅप्रोस्कोपिक सर्जरी, IVF तंत्रज्ञान, वंध्यत्व निवारण, वेदनारहित प्रसूतीसाठी बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, गोगादेव मंदिरामागे, लालटाकी रोड, अहिल्यानगर.
1: श्रोते हो, कार्यक्रमात आज ऐकूयात स्क्रीन टाइम आणि मानसिक आरोग्य याविषयी डॉक्टर हर्षल वाघ यांनी सांगितलेली माहिती. सादर करते आहेत मुक्सित मुजावर, तर निर्मिती आहे आकाशवाणी सांगली केंद्राची.
6: स्क्रीन टाइम आणि मानसिक आरोग्य. नमस्कार मित्रांनो. बरं, आजचा कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी मला सांगा, आज सकाळी डोळे उघडल्या उघडल्या तुम्ही सगळ्यात आधी काय केलं? देवाची प्रार्थना की खिडकीतून बाहेरचं आकाश पाहिलं? बहुतेकांचं उत्तर असेल मोबाईल चेक केलं. कधी व्हॉट्सॲप, कधी इंस्टाग्राम रील्स, तर कधी ईमेल्स. आपला दिवस सुरू होतो स्क्रीनने आणि संपतोही स्क्रीननेच. पण श्रोतहो, कधी विचार केला आहे का की ही वाढती स्क्रीन टाईमची समस्या आपल्या डोळ्यांसोबतच आपल्या मनाचं काय करते? आज आपण कनेक्टेड तर राहतो, पण फक्त वायफायने. मनाने आपण एकमेकांपासून दूर चाललो आहे. तासनतास दुसऱ्यांचं झगमगीत आयुष्य सोशल मीडियावर पाहताना न कळत आपण आपली तुलना त्यांच्याशी करू लागतो. त्याचा पगार किती, ती किती फिरती आहे, मीच मागं राहिलो आहे का? आणि मग सुरू होतो तो म्हणजे तणाव, स्ट्रेस आणि न्यूनगंड. तुम्हाला माहिती आहे, आपण जेव्हा सतत नोटिफिकेशन चेक करतो तेव्हा आपल्या मेंदूमध्ये डोपामिन नावाचं रसायन रिलीज होतं. हे एक व्यसनासारखं आहे. फोन हातात नसेल तर अस्वस्थ वाटणे, चिडचिड होणे, यालाच आपण डिजिटल अँग्झायटी असे म्हणतो. श्रोते हो, तंत्रज्ञान वाईट नाही आहे, पण त्याचा अतिवापर आपल्या झोपेवर परिणाम करतो आहे. रात्री उशिरापर्यंत तो निळा प्रकाश डोळ्यांवर पडल्यामुळे आपली झोप उडते, आणि ज्याची झोप पूर्ण होत नाही त्याच्या मानसिक आरोग्याचा डोलारा कोसळायला वेळ लागत नाही. मुलांच्या बाबतीत तर हे अधिक गंभीर आहे. मैदानावरची खेळ सुटले आणि मोबाईलमधली व्हर्च्युअल दुनिया जवळ आली, यामुळे मुलांमध्ये एकाकीपणा वाढतोय. मग यावर उपाय काय? फोन फेकून द्यायचा का? नक्कीच नाही. गरज आहे ती डिजिटल डिटॉक्सची. दिवसातला किमान 1 तास नो गॅजेट आवर म्हणून पाळा. जेवताना मोबाईल बाजूला ठेवा आणि घरच्यांशी गप्पा मारा.

0: झोपण्यापूर्वी किमान अर्धा तास आधी स्क्रीन बंद करा आणि एखादं पुस्तक वाचा. लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यातले सुंदर क्षण कॅप्चर करण्याच्या नादात ते जगायला विसरू नका. रील्सच्या स्क्रोलिंगपेक्षा वाऱ्याची झुळूक अनुभवण्यात जास्त सुख आहे. तर मित्रांनो, आज ठरवूया स्क्रीन टाईम थोडा कमी करूया आणि मनाचा मोकळा श्वास थोडा वाढवूया. तुमचं मानसिक आरोग्य हीच तुमची खरी संपत्ती आहे.
1: श्रोते हो, आत्ताच आपण स्क्रीन टाईम आणि मानसिक आरोग्य याविषयी डॉक्टर हर्षल वाघ यांनी सांगितलेली माहिती ऐकलीत. सादरकर्ते होते मुकसित मुजावर, तर निर्मिती होती आकाशवाणी सांगली केंद्राची आणि कार्यक्रम होता बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा.
2: बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते वंध्यत्व निवारणासाठी महाराष्ट्रातील सर्वात कमी दरात टेस्ट ट्यूब बेबी सुविधा देणारे बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, गोगादेव मंदिरामागे, लालटाकी रोड, अहिल्यानगर.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. आता सकाळचे 6:50 होत आहेत. प्रसारित करीत आहोत त्रिमुखी हॉस्पिटल परिसर.
3: अहिल्यानगरच्या भूमीवर आरोग्य सेवेचा नवा अध्याय.
4: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल.
3: अस्थिरोग, हृदयविकार, मेंदू विकार, जनरल मेडिसिन,
4: किडनी विकार, जनरल सर्जरी, स्त्रीरोग, मूत्रविकार यासारख्या आजारांवर शाश्वत उपचारांसाठी
3: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, सावेडी कमानी जवळ, नगर मनमाड रोड, अहिल्यानगर.

0: परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: श्रोते हो, त्रिमुखे हॉस्पिटल परिसर या कार्यक्रमात आज ऐकूयात हरित संगम या विषयी पर्यावरण अभ्यासक डॉक्टर मनोज पाटील यांनी सांगितलेली माहिती. निर्मिती आहे आकाशवाणी सांगली केंद्राची.
2: त्रिमुखे हॉस्पिटल परिसर या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत त्रिमुखे हार्ट अँड चेस्ट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, फळभाजी मार्केट गेट समोर, कोठी रोड मार्केट यार्ड, अहिल्यानगर. पूर्ण वेळ हृदयरोग आणि फुफ्फुस रोग तज्ञ एकाच छताखाली त्रिमुखे हॉस्पिटल.
3: पल्मोनरी फंक्शन टेस्ट, दुर्बिणीद्वारे फुफ्फुस आणि श्वसन मार्गाची तपासणी, टीबी, दमा, निमोनिया, फुफ्फुसाचा कर्करोग यासारख्या आजारांच्या अत्याधुनिक उपचारासाठी छाती रोग तज्ञ डॉक्टर प्रणाली त्रिमुखे यांचं त्रिमुखे हार्ट अँड चेस्ट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, फळबाजी मार्केट गेट समोर, कोठी रोड, अहिल्यानगर. संपर्क 94 222 80 380.
1: ऐकूयात हरित संगम या विषयी माहिती.
4: समाजशास्त्राचा एक नियम आहे, समाजामध्ये 5% लोक असे असतात की त्यांना कितीही अडचणी आल्या तरी ते आपले सद्गुण सोडत नाहीत, आणि 5% लोक असे असतात की त्यांना कितीही शिक्षा झाली तरी ते त्यांचा दुर्गुण सोडत नाहीत. मग बाकीचे 90% लोक काय करतात? तर या दोहोपैकी कोणाचा प्रभाव जास्त आहे त्या प्रभावाकडे ते सहजपणे झुकतात. मग त्यासाठी आपल्याला पर्यावरण संरक्षणाची जाणीव असणारे, पर्यावरणावर प्रेम करणारे लोक आपलं घर हरित घर करतात, आणि अशा घरातले लोक एकमेकांना भेटून त्यांचं हरित मिलन चालत असेल तर एकत्र येऊन ते फक्त आपल्यामध्ये वस्तूंचं एक्सचेंज करण्यापुरतं फार काळ राहणार नाहीत. थोड्या दिवसांनी त्यांना असं वाटायला लागेल की आपल्या आपल्यामध्ये तर आपण चांगले वागू लागलो, आपल्या आपल्यामध्ये तर अनेक गोष्टींचा आपण आदानप्रदान करत आहोत, पण आपल्याशी न जोडलेले आहेत त्यांनाही जोडून घेऊया ना. मग त्यांना जोडून घेण्यासाठी समाजामध्ये जाऊन काहीतरी उपक्रम करावा, इतरांच्या घरामध्ये जाऊन त्याचं प्रबोधन करावं, अशा प्रकारचे व्यापक विचार सुरू होतात आणि व्यापक कार्यक्रम होतात, व्यापक उपक्रम सुरू होतात. आणि ह्या सर्व व्यापक उपक्रम करणाऱ्या अनेक सामाजिक संस्था, अनेक लोकांचे गट, हे सर्व एकत्र येऊन अधिक व्यापक परिणामकारक होईल

0: अशा प्रकारच्या काही योजना अंमलात आणू शकतात, त्यांचं प्रदर्शन मांडू शकतात, त्या प्रदर्शनातून इतरांना प्रेरणा मिळू शकते, त्याला आपण हरित संगम म्हणू शकतो. अशा प्रकारचा हरित संगम गावोगावी, छोट्या शहरामध्ये आणि मोठ्या शहरामध्ये अनेक ठिकाणी झाला तर परिवर्तनाला याची खूप मोठी मदत होणार असते. अनेक संस्था एकत्र येणं ही तशी दुर्लभ गोष्ट आहे पण फार उपयुक्त गोष्ट आहे. प्रशासकीय पातळीवर सुद्धा असे प्रयत्न होत असतात. अशा वेळी एकच पथ्य पाळावं लागतं, ते म्हणजे आपल्या संस्थेचं नाव, आपल्या संस्थेचं बॅनर, आपला झेंडा याचा अभिनिवेश थोड्या काळासाठी बाजूला ठेवावा लागतो आणि आपलं जे मुख्य उद्दिष्ट आहे पर्यावरणाच्या संरक्षणाचं, त्या उद्दिष्टासाठी काहीतरी ठरलेलं असं योगदान आपण द्यावं आणि त्यानंतर लोकांच्या जीवनशैलीमध्ये, राहण्यामध्ये, फिरण्यामध्ये होणारे बदल पाहावेत आणि नंतर वातावरणामध्ये होणारेसुद्धा बदल पाहून आनंदित व्हावं, एवढा व्यापक दृष्टिकोन आपल्याला ठेवायला लागतो.
1: श्रोते हो, आत्ताच आपण हरित संगम याविषयी पर्यावरण अभ्यासक डॉक्टर मनोज पाटील यांनी सांगितलेली माहिती ऐकलीत. ही निर्मिती होती आकाशवाणी सांगली केंद्राची आणि कार्यक्रम होता त्रिमुखे हॉस्पिटल परिसर.
2: त्रिमुखे हॉस्पिटल परिसर या कार्यक्रमाचे प्रायोजक होते त्रिमुखे हार्ट अँड चेस्ट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, फळभाजी मार्केट गेट समोर, कोठे रोड मार्केट यार्ड, अहिल्यानगर. अहो अहो, काय होतंय तुम्हाला? तुमची एक बाजू लुळी का पडलीये?
3: आई, हा पॅरालिसिसचा अटॅक असावा. चल पप्पांना न्यूरॉन प्लस हॉस्पिटल मध्ये घेऊन जाऊया.
2: पॅरालिसिसच्या आजारात पहिले 5 तास खूप महत्वाचे असतात, म्हणूनच जर्मनी इथं उच्च शिक्षण घेतलेले मेंदूरोग तज्ञ डॉक्टर मुकुंद विधारे हे पूर्णवेळ कार्यरत आहेत.
4: पॅरालिसिस रुग्णांकरिता स्ट्रोक केअर, 24 तास सिटी स्कॅन, गरज पडल्यास ऑपरेशन थिएटर.
2: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहिल्यानगर.
5: फुफ्फुसाचा आजार अंगावर काढू नका. दमा, खोकला, ऍलर्जी, टीबी, न्यूमोनिया यासारख्या इतर आजारांचे स्पेशालिस्ट पुण्याचे सुप्रसिद्ध छाती विकार तज्ञ डॉक्टर सचिन पानसरे आता अहिल्यानगरात. आजच भेटा डॉक्टर सचिन पानसरे. मोबाईल 90282 12225, तारकपूर बस स्टँड समोर, अहिल्यानगर. दर रविवारी सकाळी 7:45 ऐकायला विसरू नका हृदय स्वास्थ्य. प्रख्यात हृदयरोग तज्ञ डॉक्टर अभिजित पाठक यांच्याशी किरण डहाळे यांनी साधलेला संवाद, हृदय स्वास्थ्य.
6: सांधे दुखणे, सांधे सुजणे, तसेच संधिवाताचे योग्य निदान आणि सर्व योग्य अत्याधुनिक उपचार आता अहिल्यानगर मध्ये.
7: डॉक्टर विद्या बांगर सांगळे यांचं माऊली संधिवात क्लिनिक, जिल्ह्यातील एकमेव पूर्णवेळ संधिवात क्लिनिक,
6: स्वामी समर्थ मंदिराजवळ झोपडी कॅन्टीन मागे, अहिल्यानगर.
7: संपर्क 232-29-29.
8: तुमचा चष्मा जगातील सर्वात प्रगत लेझर मशीन द्वारे कायमचा घालवण्यासाठी कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटरला भेट द्या.
9: आर्मी, पायलट, करिअर, लग्न यांना अडचण ठरणाऱ्या चष्म्याला करा आता गुड बाय.
8: कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटर, जुन्या कोर्टाच्या पाठीमागे, कोर्ट गल्ली, अहिल्यानगर.
9: फोन नंबर 0241-235-35-15.
8: मोबाईल 960-44-988-36.
1: 100.1 MHz FM बँडवर आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. श्रोते हो, आता प्रसारित करीत आहोत मॅककेअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक.
10: मॅककेअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत हजारो रुग्णांवर अत्याधुनिक वैद्यकीय सुविधेद्वारे उपचार करणारं मॅककेअर हॉस्पिटल, झोपडी कॅन्टीन मागे, सावेडी, अहिल्यानगर.
11: अहिल्यानगर मध्ये जागतिक दर्जाच्या आरोग्य सुविधा आता एकाच छताखाली मॅककेअर हॉस्पिटल मध्ये.
12: अचूक सांधेरोपणासाठी रोबोट,
11: स्तनांच्या गाठींचे अचूक आणि लवकर निदान करण्यासाठी 3D डिजिटल मॅमोग्राफी,
12: अत्याधुनिक तंत्रज्ञानासह मेंदू शस्त्रक्रियेसाठी अत्याधुनिक न्यूरो मायक्रोस्कोप.
11: मॅककेअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, झोपडी कॅन्टीन मागे, सावेडी, अहिल्यानगर.
1: संकलक गोरक्षनाथ बांदल. सुरुवातीला ऐकूयात आजच्या ठळक घडामोडी. प्रत्येक तालुक्यात इंधनाचे समानतेने वाटप करा, जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया. महात्मा फुले कृषी विद्यापीठातील यंत्रास भारत सरकारचे पेटंट. जनगणनेसाठी ड्रोनच्या सहाय्याने डिजिटल नकाशा, डॉक्टर अमोल बागुल यांचा अभिनव उपक्रम. अहिल्यानगरला आजपासून राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलन आणि गीतकार बाबासाहेब सौदागर यांची काव्यगंध साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड. आता ऐकूयात

0: तर घडामोडी. जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा सुरळीत पुरवठा राखण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. पेट्रोल डिझेलचा काळाबाजार करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी. तसेच प्रत्येक तालुक्यात इंधनाचे समानतेने वाटप करावे असे निर्देश जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात पेट्रोल डिझेल पुरवठ्याबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे, जिल्हा पुरवठा अधिकारी हेमा बडे यांच्यासह विविध पेट्रोलियम कंपन्यांचे प्रतिनिधी तसेच वितरक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचा कृषी अवजारे आणि यंत्रे संशोधन प्रकल्प राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठात कार्यरत आहे. या प्रकल्पामध्ये संशोधित केलेल्या ट्रॅक्टरचलित स्पेड नांगर तव्याच्या कुळवासहित या यंत्रास भारत सरकारच्या पेटंट कार्यालयाने पेटंट प्रदान केले आहे. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ विलास खर्चे यांच्या मार्गदर्शनाखाली अवजारे आणि यंत्रे संशोधन प्रकल्पाचे प्रमुख डॉ तुलसीदास बास्टेवाडी तसेच त्यांचे सहकारी डॉ संजय भांगरे, डॉ रविकिरण राठोड आणि अभियंता रोहित गेठे यांनी हे यंत्र तयार केले आहे. भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या वतीने राबविण्यात येणारी डिजिटल जनगणना सुरू झाली आहे. प्रगणक म्हणून कार्यरत असलेले राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त डॉ अमोल बागुल यांनी सांगितलेल्या कार्यक्षेत्राचा ड्रोनच्या सहाय्याने डिजिटल नकाशा तयार केला आहे. या अभिनव उपक्रमामुळे कामात अचूकता आणि गती प्राप्त झाली आहे. शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेले राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलन 23 आणि 24 मे रोजी अहिल्यानगर येथे साहित्य, संस्कृती, काव्य, गझल, परिसंवाद आणि सामाजिक प्रबोधनाचा बहारदार मेळा रंगणार आहे. राज्यभरातील साहित्यिक, कवी, गझलकार, विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते आणि साहित्य रसिकांच्या उपस्थितीमुळे हे संमेलन विशेष ठरणार असल्याची माहिती स्वागताध्यक्ष तथा नगरसेवक सुरेश बनसोडे आणि शब्दगंधचे संस्थापक सुनील गोसावी यांनी दिली. श्रीरामपूर येथील प्रसिद्ध चित्रपट गीतकार निसर्ग कवी बाबासाहेब सौदागर यांची शिर्डी येथे होणाऱ्या तिसऱ्या राज्यस्तरीय काव्यगंध साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. रविवारी सकाळी 9 वाजता महाराष्ट्रातील मान्यवर कवींच्या प्रमुख उपस्थितीत संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी. प्रत्येक तालुक्यात इंधनाचे समानतेने वाटप करा, जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया. महात्मा फुले कृषी विद्यापीठातील यंत्रास भारत सरकारचे पेटंट. जनगणनेसाठी ड्रोनच्या सहाय्याने डिजिटल नकाशा, डॉ अमोल बागुल यांचा अभिनव उपक्रम. अहिल्यानगरला आजपासून राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलन आणि गीतकार बाबासाहेब सौदागर यांची काव्यगंध साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड. याबरोबरच आजच्या नगर दिनांकमधील घडामोडी संपल्या. नमस्कार.
1: मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक या कार्यक्रमाचे प्रायोजक होते हजारो रुग्णांवर अत्याधुनिक वैद्यकीय सुविधेद्वारे उपचार करणार मॅक केअर हॉस्पिटल, झोपडी कॅन्टीन मागे, सावेडी, अहिल्यानगर.
0: श्रोते हो, आता सकाळचे 7 वाजलेत. ऐकूयात आजचा सुविचार. सकारात्मक दृष्टिकोन आणि कष्ट हे खरे यश मिळविण्याचे सूत्र आहेत. आजचा सुविचार आपण ऐकलात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून.
2: वरण भात भाजी आमटी चटणी जरी पानात लोणच्या शिवाय येत नाही रंगत त्या जेवणात. आंबट गोड तिखट खार चटपटीत आणि

0: वाद्यांचा राजा देखील म्हणतात, कारण यात एकाच वेळी सूर, ताल आणि भावना या गोष्टी 10 बोटांनी जिवंत होतात. गाणं, तबला आणि बेस याने सगळं वाजवता येतं. श्रोते हो, तेव्हा सोमवारी रात्री 9:30 जरूर ऐका साज संगीत, हा संगीतावर आधारित कार्यक्रम.
1: श्रोते हो, ज्ञान, मनोरंजन आणि माहितीचा खजिना म्हणजे आकाशवाणी. बातम्या, संस्कृती असो, शेती, शिक्षण, संगीत असो, सर्वांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग असलेली आकाशवाणी. आकाशवाणीला 90 वर्ष पूर्ण होत आहेत. काळ बदलला, तंत्रज्ञान बदललं, पण विश्वास तोच राहिला. अनेक पिढ्यांचं आकाशवाणीशी नातं आहे, अनेक आठवणी आहेत. याच आठवणी आपण जागवणार आहोत आकाशवाणीची 90 वर्ष, आकाशवाणी @90. याविषयी बोलूयात फोन गाणी या फोन इन कार्यक्रमात. श्रोते हो, या कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागाचं ध्वनिमुद्रण आपण ऐकू शकाल 22 मे रोजी 10:00 ते 11:00 या वेळेत.

0: श्रोते हो, एक नजर वेळेकडे. आता सकाळचे ठीक 7:05 झाली आहेत.
1: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही और होती. काहो, खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
2: कॅमल सुपर फाईन साबुदाणा, स्वच्छ, शुभ्र, निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
1: वहिनी, पण तुमचा हा कॅमल सुपर फाईन साबुदाणा मिळतो कुठं?
2: भाऊजी, कुठल्याही किराणा दुकानात जा, तुम्ही फक्त कॅमल म्हणा, तो साबुदाणा लगेच काढून दे.
3: 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध कॅमल सुपर फाईन साबुदाणा.
4: काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का?
5: मग
4: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
5: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
4: का बरं?
5: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
4: पण कुठे?
5: मॅक केअर हॉस्पिटल, सांधे रोपण विभाग, सावेडी, अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
4: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 9823-852-852.
6: कैडेट 10वीं के बाद क्या करेगा? आर्मी में ऑफिसर बनना चाहता हूँ सर. इसके लिए क्या करना पड़ेगा? NDA कोचिंग क्लास ज्वाइन करना पड़ेगा सर. कौन सी कोचिंग क्लास में ज्वाइन करेगा?
7: आत्मा मलिक NDA एकेडमी सर.
6: बिल्कुल सही, आत्मा मलिक NDA एकेडमी, 11 साइंस एंड CBSE बोर्ड, स्कॉलरशिप भी मिलेगी.
8: विजिट आत्मा मलिक online.com.
4: दादा, तात्यांना कॅन्सर सांगितलाय, आता पुढच्या ट्रीटमेंट साठी मुंबई पुण्याला न्यावं लागेल ना?
9: त्याची गरज नाही, नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवूया, कारण तिथं अद्ययावत अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात. शिवाय खर्चाची चिंता नाही, शासकीय योजना आहेत जोडीला.
4: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ञ डॉक्टरांची टीम, अर्थात गरुड हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर.
0: श्रोते हो, काही निवेदन आपण ऐकलीत आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. यानंतर ठीक 7:10 प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

0: ही भारतवासियांच्या घराघरात पोहोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाश

0: आपल्या मातृभूमीला दास्यातून मुक्त करण्यासाठी आयुष्यभर झुंजलेले क्रांतिकारक अबलान माझी ही माता रे असं सागराला निक्षून सांगणारे वीर कवी अंदमानात कठोर शिक्षा भोगत असतानाही काव्यातून निसर्ग चित्रण करणारे कोमल हृदयाचे कवी
1: फुलबाग किती शोभे लहान नटवी करी नटुनी थटुनी नाना नखरे वरचे वरी
0: थोर क्रांतिकारक समाज सुधारक लेखक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर त्यांच्या जयंतीनिमित्त अवश्य ऐका अर्चना साने लिखित विशेष रूपक साहित्य सूर्य सावरकर बुधवारी 27 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात तसंच सविता जेरे लिखित सखी विश्व हा संवादात्मक कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासहित महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांना

पृथ्वीवर 30% जमीन आणि 70% पाणी, पण यातलं गोडं पाणी पिण्याचं पाणी फक्त 2.5%. पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवूया.

Prादेशिक बातम्या. आकाशवाणी पुणे, मंजुषा गायधनी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यात 20 जून ते 7 ऑक्टोबर या कालावधीत मतदार याद्यांची विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रिया. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशभरातील 51,000 उमेदवारांना दूरस्थ माध्यमातून नियुक्ती पत्र प्रदान करणार. राज्यात इंधन टंचाई नाही, नागरिकांनी भीतीपोटी अतिरिक्त इंधन खरेदी करू नये, मंत्री छगन भुजबळ यांचं आवाहन. आणि नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणी पुण्यातून आणखी एका महिलेला अटक. आता सविस्तर बातम्या. देशभरात सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेचा महाराष्ट्रातला कार्यक्रम मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी काल मुंबईत वार्ताहर परिषदेत जाहीर केला. 20 जून ते 7 ऑक्टोबर या दरम्यान राज्यातल्या एकंदर 9,46,86,00,000 मतदारांच्या तपशिलाची खातरजमा 1,00,000 जास्त केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत होणार आहे. 20 ते 29 जून दरम्यान गणना अर्जांची छपाई आणि या अधिकाऱ्यांचं प्रशिक्षण पूर्ण होईल. 2002 ते 2004 मध्ये झालेल्या विशेष सखोल पुनरीक्षण उपक्रमात नोंदणी झालेल्या मतदारांचे तपशील या अर्जांमध्ये असतील. 30 जून ते 29 जुलै या कालावधीत प्रत्येक मतदाराचा गणना अर्ज घेऊन हे अधिकारी मतदारांच्या घरी भेट देतील आणि त्यात भरलेल्या माहितीची शहानिशा करतील. गरज पडली तर निवडणूक आयोगानं ठरवून दिलेल्या 11 कागदपत्रांद्वारे मतदारांची ओळख पटवतील आणि ही प्रक्रिया पूर्ण करतील. बेपत्ता असलेल्या, स्थलांतर केलेल्या, मृत्यू झालेल्या किंवा दुबार मतदार असलेल्यांची नावं यादीतून गाळली जातील. 5 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध होतील. 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर पर्यंत या याद्यांवर आक्षेप आणि हरकती नोंदवता येतील, ज्या 3 ऑक्टोबर पर्यंत निकाली काढल्या जातील. अंतिम मतदार यादी 7 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध केली जाईल. राज्यात ही प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक पद्धतीनं राबवली जाईल. विनाकारण कोणाचंही नाव वगळलं जाणार नाही असंही चोक्कलिंगम म्हणाले.

10 राज्यांमधल्या राज्यसभेच्या 24 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकांचं वेळापत्रक काल निवडणूक आयोगानं जाहीर केलं. या सर्व जागांसाठी 18 जूनला मतदान होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि तामिळनाडूमध्ये खासदार सी व्ही षणमुगम या दोघांची नुकतीच विधानसभेवर निवड झाल्यामुळे त्यांच्या जागा रिक्त झाल्या आहेत. या पोटनिवडणुकीसाठी देखील 18 जूनला मतदान होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी दूरस्थ प्रणालीच्या माध्यमातून विविध सरकारी विभागांमध्ये नियुक्त करण्यात आलेल्या 51,000 युवकांना नियुक्तीपत्र प्रदान करणार आहेत. यावेळी पंतप्रधान नवनियुक्त उमेदवारांना संबोधितही करणार आहेत. हा 19वा रोजगार मेळा देशभरातल्या 47 ठिकाणी आयोजित केला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल सायप्रसचे पंतप्रधान निकोस क्रिस्थोदौलिदेस यांच्यासमवेत नवी दिल्लीत चर्चा केली. व्यापार आणि गुंतवणूक, संरक्षण, सागरी सुरक्षा, वित्तीय संपर्क, तंत्रज्ञान, संस्कृती आणि भारत युरोपियन युनियन संबंध या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यावर या चर्चेत भर देण्यात आला. दोनही नेत्यांनी दहशतवादाच्या सर्व प्रकारांचा मुकाबला करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव सीबी जॉर्ज यांनी काल माध्यम प्रतिनिधींना याबाबत माहिती दिली. अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी इथल्या सावळी विहीर औद्योगिक वसाहतीत उभारण्यात आलेल्या तोपगोळा उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटन आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या उपस्थितीत होणार आहे. या प्रकल्पामुळे अहिल्यानगर जिल्हा देशातील महत्वाचं संरक्षण उत्पादन केंद्र म्हणून ओळखला जाणार आहे. प्रकल्पाच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने शिर्डीमध्ये संरक्षण साहित्याच्या उत्पादनाचं प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे. संशोधन, नवोपक्रम आणि जागतिक अर्थव्यवस्थेत महाराष्ट्र भरारी घेत असल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. ते काल मुंबईत इमॅजिनेक्स 2026 या मुलाखतपर कार्यक्रमात बोलत होते. महाराष्ट्र ही स्टार्टअप आणि युनिकॉर्नची राजधानी झाली असल्याचं ते म्हणाले. गेल्या 10 वर्षात राज्याची अर्थव्यवस्था तिपटीने वाढली असून 2030 पर्यंत राज्याची अर्थव्यवस्था $1 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचं उद्दिष्ट नक्कीच साध्य करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शासनाने कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित नवीन विभाग तयार केला असून आयुक्तालय निर्माण केलं आहे. शेतकऱ्यांसाठी महाविस्तार ऍप तयार करण्यात आलं असून राज्यातील 50 लाख शेतकऱ्यांनी ते डाउनलोड केलं असल्याचं त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत टेक वीक 2026 ची घोषणा केली. टेक एंटरप्रेनर्स असोसिएशन ऑफ मुंबईतर्फे राज्य शासनाच्या सहकार्याने IDFC बँक आणि मेटा यांच्या संयुक्त सहकार्याने 29 आणि 30 मे रोजी मुंबईत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. मुंबई टेक वीक सारख्या उपक्रमांमुळे AI मधील संधी युवकांपर्यंत पोहोचतील आणि महाराष्ट्र देशातील AI नवोन्मेषाचं अग्रगण्य केंद्र बनेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.

बातमीपत्रात पुन्हा स्वागत. राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून इंधन टंचाई निर्माण होण्याच्या अफवा पसरवल्या जात असल्याचं राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितलं आहे. ते काल मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांनी भीतीपोटी अतिरिक्त पेट्रोल डिझेल खरेदी करून साठवणूक करू नये. गेल्या काही दिवसात अनेक ठिकाणी गरजेपेक्षा अधिक इंधन खरेदी होत असल्याचं निदर्शनास आलं असून यामुळे मे महिन्यात नेहमीच्या तुलनेत सुमारे 20% अधिक पेट्रोल डिझेलची विक्री झाल्याची माहिती त्यांनी दिली. रायगडावर होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून 30 आणि 31 मे या दोन दिवसांसाठी रायगडावर जाणारा पायी मार्ग पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जारी केले आहेत. शिवराज्याभिषेक सोहळा तारखेनुसार 6 जून तर तिथीनुसार 26 जून रोजी साजरा होणार आहे. नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणी सीबीआयनं काल पुण्यातून आणखी एका महिलेला अटक केली. मनीषा हवालदार असं या महिलेचं नाव असून एनटीए अर्थात नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं

0: तज्ञ म्हणून तिची नियुक्ती केली होती. या प्रकरणात आतापर्यंत दिल्ली, जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे, लातूर आणि अहिल्यानगर इथून एकंदर 11 आरोपींना अटक केली आहे. सीबीआयनं देशभरात विविध ठिकाणी छापे टाकले असून गुन्ह्याशी संबंधित कागदपत्र, लॅपटॉप, बँक खात्यांचे तपशील आणि मोबाईल फोन जप्त केले आहेत. दरम्यान नीट पेपर फुटी प्रकरणात लातूर इथल्या आणखी 2 डॉक्टरांची सीबीआयनं काल चौकशी केली. या दोघांनी आपल्या पाल्यासाठी पी व्ही कुलकर्णी यांच्याकडून प्रश्नपत्रिका खरेदी केल्याचा त्यांच्यावर संशय आहे. या प्रकरणात आणखी काही पालक, विद्यार्थी आणि मध्यस्थांची नावं समोर येणार असल्याचं सांगितलं जात असून लातूरसह राज्यात विविध ठिकाणी सीबीआयचा तपास वेगाने सुरू आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही पवनपार मार्गावरील खैरीचक जंगल परिसरात तेंदू पत्ता संकलनासाठी गेलेल्या 4 महिलांवर काल वाघाने केलेल्या हल्ल्यात 4 महिलांचा मृत्यू झाला. हल्लेखोर वाघाचा माग काढण्यासाठी वनविभागाने विशेष पथक नियुक्त केलं असून परिसरात गस्त वाढवण्यात आली आहे. तसंच पुढील काही दिवस जंगल परिसरात एकट्याने न जाण्याचं आवाहन वनविभागाने केलं आहे. सर्व मृत महिला गुंजेवाही गावातील रहिवासी असून तेंदू पत्ता संकलनातून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यास हातभार लावत होत्या. राज्यात दिवसेंदिवस पाणी टंचाईचं संकट गंभीर होत असून पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीत केवळ 7.5 TMC म्हणजेच एकंदर 25% पाणीसाठा शिल्लक आहे. भंडारा जिल्ह्याच्या 63 धरणं आणि तलावात उपयुक्त पाणी केवळ 25.662 TMC म्हणजेच 31% पाणीसाठा शिल्लक आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत 64 गावं आणि 230 वाड्यांमधील एकंदर 1,00,000 अधिक नागरिकांना 64 टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. राज्यात अनेक ठिकाणी काल पावसाने हजेरी लावली. पुणे शहर आणि परिसरात काल दुपारनंतर विजा आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडला. सातारा जिल्ह्यातील खंडाळा, सातारा आणि वाई तालुक्यातील विविध भागात काल दुपारनंतर मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस झाला. सातारा तालुक्यातील नागठाणे परिसरात वीज पडून एका मेंढपाळाचा मृत्यू झाला. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आजही तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. तर विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची तीव्र लाट येण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्यात 20 जून ते 7 ऑक्टोबर या कालावधीत मतदार याद्यांची विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रिया. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशभरातील 51,000 उमेदवारांना दूरस्थ माध्यमातून नियुक्ती पत्र प्रदान करणार. राज्यात इंधन टंचाई नाही, नागरिकांनी भीतीपोटी अतिरिक्त इंधन खरेदी करू नये, मंत्री छगन भुजबळ यांचं आवाहन. आणि नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणी पुण्यातून आणखी एका महिलेला अटक. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: शंभर.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातून आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यनगर केंद्र. श्रोतेहो, आता सकाळचे 7:20 झाली आहेत. प्रसारणात आपलं पुन्हा स्वागत. ऐकूयात काही निवेदनं थोड्याच वेळात.
2: नमस्कार, मी यशवंत डांगे, आयुक्त अहिल्यानगर महानगरपालिका तथा मुख्य जनगणना अधिकारी अहिल्यानगर शहर. जनगणना ही देशाच्या विकासाची पाया मानली जाते. जनगणनेद्वारे मिळणाऱ्या माहितीच्या आधारे शासन विविध विकास योजना, पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य, रोजगार, नागरिकांसाठी आवश्यक सुविधा याचे नियोजन करत असते. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने जनगणना प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेणे अत्यंत आवश्यक आहे. अहिल्यानगर महानगरपालिका सर्व नागरिकांना नम्र विनंती करते, आह्वान करते, जनगणनेदरम्यान उपलब्ध असलेल्या स्वगणना सेल्फ एन्युमरेशन सुविधेचा जास्तीत जास्त आपण वापर करावा. सर्व गणना करताना सर्व माहिती काळजीपूर्वक, अचूक व सत्य स्वरूपात भरावी. तसेच जे घर यादीचं काम जे सुरू होणार आहे त्यावेळी आपल्या परिसरात येणाऱ्या प्रगणनांना आवश्यक ते सहकार्य करावे. प्रगणकांनी विचारलेल्या प्रश्नाची अचूक, संपूर्ण व योग्य माहिती आपण द्यावी. चुकीचा अथवा अपूर्ण माहितीमुळे भविष्यातील विकास आराखड्यावर परिणाम होऊ शकतो. जनगणना ही केवळ औपचारिक सरकारी प्रक्रिया नसून ती आपल्या शहराच्या आणि देशाच्या प्रगतीशी निगडीत अशी ही जबाबदारी आहे. चला आपण सर्व मिळून अचूक जनगणनेसाठी सहकार्य करूया आणि विकसित अहिल्यानगर घडवण्यास हातभार लावूया. धन्यवाद.
1: श्रोते हो, हॅलो बळीराजा या लाईव्ह कार्यक्रमासंबंधी निवेदन.

शेतकरी बंधू भगिनींनो, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी अंतर्गत हॅलो बळीराजा लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा गुरुवारचा अर्थात दिनांक 28 मे 2026 चा विषय आहे महाराष्ट्र गौ जातीय प्रजनन अधिनियम 2023 ची अंमलबजावणी. तज्ज्ञ असतील अहिल्यानगरच्या जिल्हा कृत्रिम रेतन केंद्राचे सहाय्यक आयुक्त डॉक्टर अरुण हरिश्चंद्र. प्रसारणाची वेळ सायंकाळी 7:30 ते 8 वाजेपर्यंत. शेतकरी बांधवांना कार्यक्रमात सहभागी होण्यासाठीचे दूरध्वनी क्रमांक आहेत 0

श्रोतेहो, रुपेरी पडद्यावर झळकणारं नरगिस हे नाव, ज्यांच्या एका कटाक्षात हजारो कहाण्या दडलेल्या होत्या, त्या कधी आवाराच्या राजची रीटा झाल्या तर कधी मदर इंडिया बनून संपूर्ण देशाची आई झाल्या.

अशा या भारतीय चित्रपट सृष्टीचा स्वर्णिम अध्याय लिहिणाऱ्या दिग्गज अभिनेत्री नरगिस यांचा 1 जून हा जन्मदिवस. त्या अनुषंगानं शुक्रवारच्या फोनगाणी कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत त्यांनी अभिनय केलेल्या चित्रपटातली गीतं तुमच्या पसंतीची. या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल बुधवार दिनांक 27 मे रोजी सकाळी 8:15 ते 9:15 या वेळेत. तेव्हा जरूर सहभागी व्हा फोन गाणी या कार्यक्रमात. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02-41-242-34-71 आणि 242-36-72.

श्रोते हो, काही निवेदन आपण ऐकलीत आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. यानंतर ठीक 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: इत्यादि संदेश।
1: महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभागाचा प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी दर रविवारी सकाळी 7:25 महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवर प्रसारित होईल, तेव्हा नक्की ऐका प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी।

0: श्रोत्यांनो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोत्यांनो आज आपण सायबर गुन्हेगारी याविषयी चर्चा करणार आहोत. दिलखुलास कार्यक्रमात या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपण निमंत्रित केलेलं आहे महाराष्ट्र राज्य सायबर विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे सर यांना. सर नमस्कार.
1: नमस्ते
0: सर. पण मुळामध्ये मनात एक प्रश्न छोटासा येतो की शेअर मार्केट मध्ये असे काही सायबर गुन्हे होतात का, तेव्हा काय काळजी घ्यायची नेमकी?
1: शेअर मार्केट मध्ये होत नाही. सेबीची अधिकृत वेबसाईट आहे, त्यांचा अधिकृत प्लॅटफॉर्म आहे. तिथं जर तुम्ही सांगितलं की ह्या स्टॉक मध्ये मी पैसे गुंतवतो आणि ह्या एजन्सीच्या मार्फत आम्ही गुंतवतोय, तर तुम्हाला ते सांगतात निश्चितपणे की हे खोटं आहे. तुम्ही पहिलं खात्री करायला पाहिजे, सेबीच्या प्लॅटफॉर्म वरती जायला पाहिजे, तिथं जाऊन खात्री करायला पाहिजे की या प्लॅटफॉर्म वरती मी पैसे गुंतवतोय, या स्टॉक मध्ये पैसे गुंतवतोय हे खरं आहे का ते तुम्हाला कळवतात. तुम्ही जर तुम्हाला खात्री झाली नाही तर तुम्ही त्यात पैसे

0: गुंतवायला नाही पाहिजे. केवळ सोशल मीडियावरती एखादी ऍडव्हर्टाईज बघून तुम्ही त्याच्यावरती पैसे गुंतवायला.
1: नक्कीच सर. सर आणि आता एक सध्या नवीन AI तंत्रज्ञान हे आलंय, तर नेमकं हे AI तंत्रज्ञान काय आहे ते आपण सुरुवातीला सांगूया.
0: आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतो आपण त्याला. आर्टिफिशियल जी बुद्धिमत्ता जी आहे, तर हा एक प्रकारचा डेटाचा अनालिसिस आहे.
1: अच्छा.
0: वेगवेगळे सॉफ्टवेअर्स त्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स डेटावरती लावले जातात. एक काही रॉ डेटा असतो, हिस्टॉरिकल डेटा असेल, काही जॉग्राफिकल डेटा असेल, काही कुठला मार्केट कुठलाही डेटा असेल, किंवा अगदी हे जे वेगवेगळ्या प्रकारचे जे काही सोशल मीडिया आहेत, हे वेगवेगळ्या प्रकारचा डेटा कलेक्ट करतायत. माणसाचा सेन्स करतायत, लोकांचा मूड लक्षात घेत आहेत, किंवा कुठल्या वस्तू कुठं खपल्या जातील, कुठल्या वस्तू कुठल्या हवामानला येतील, सगळं त्यांच्याकडे डेटा आहे. हे वेगवेगळ्या प्रकारचे सॉफ्टवेअर्स ह्या डेटावरती लोड केले असतात. आणि मोठमोठ्या ज्या AI ज्या कंपन्या आहेत आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या, त्यांच्याकडे ह्युज डेटा आहे.
1: अच्छा.
0: आणि त्याप्रमाणे त्यांनी सॉफ्टवेअर्स तयार केलेले आहे. मग ज्यावर तुम्ही एखाद्या कंपनीचा किंवा एखाद्या ह्याचा AI ज्यावर वापरायला सुरुवात, वेगळ्या प्रकारचे AI आहे, जेमिनीचा आहे, मायक्रोसॉफ्टचा वेगळाचा आहे, कोपायलट आहे, असे वेगळ्या प्रकारचे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहेत आणि वेगळ्या प्रकारचे आहेत. तर ह्याच्यावरती सॉफ्टवेअरचा वापर करून तुम्हाला पाहिजे तीच माहिती त्यातून काढली जाते. समजा एखादा फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे PDF फाईल आहे, PDF फाईल मध्ये तुमचं काय डॉक्युमेंटेशन आहे सगळं आहे, तुम्ही AI वरती टाकली आणि तुम्हाला काय पाहिजे त्यातली बाबा ह्यातली गेलेली मालमत्ता एवढी किती आहे, किंवा इथल्या ह्या ह्या डेटामध्ये आलेल्या व्यक्तींची नावं सांगा, त्यांची माहिती पूर्ण द्या, तुम्हाला तेवढीच माहिती काढून तो देणार. कारण का ते सॉफ्टवेअर त्याच्यामध्ये आहे. थोडक्यात AI चा वापर असा आहे की वेगवेगळ्या प्रकारचा डेटा वेगवेगळ्या कंपन्यांच्या कडे किंवा वेगवेगळ्या एजन्सीकडे जो आहे त्याच्यावरती सॉफ्टवेअर त्यांनी बसवलेले आहे. आणि ते सॉफ्टवेअर तुम्ही जर ते AI जर त्यांचा घेतला, तर तुम्ही जी काय माहिती तिथे ठेवाल त्याचं विश्लेषण करून ती देईल. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला नगरपालिकेचे निकाल लागले, वेगवेगळ्या पेपरला वेगळ्या बातम्या सगळीकडे आल, इकडे तिकडे आल, तुम्ही AI वरती जर गेला आणि तुम्ही सांगितलं की रिसेंट ट्रेंड काय आहे, रिसेंट अपडेट काय, तो अनेक पेपरच्या बातम्यांचं विश्लेषण करतो आणि तुम्हाला एक्झॅक्ट माहिती देत. म्हणजे त्यांच्याकडे सर्व प्रकारची माहिती एकत्रित ठेवलेली आहे आणि त्याचं विश्लेषण कसं करायचं त्याचे सॉफ्टवेअर ठेवलेले आहे, त्याला आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतो.
1: अच्छा. पण सर मला सांगा की AI चा वापर सध्या गुन्हेगारी जगतात मध्ये सुद्धा केला जातो. असं म्हणतात की आपला चेहरा वेगळा असतो आणि AI च्या माध्यमातून तिथे वेगळ्या माणसाचा चेहरा लावतात म्हणा, किंवा व्हॉइसिंगच्या बाबतीमध्ये सुद्धा AI चा वापर केला जातो. तर AI हे शाप आहे की वरदान आहे?
0: नाही, निश्चितपणे वरदान आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स फक्त गुन्हेगारच वापरतात असं नाहीये, पोलीस यंत्रणा वापरेल, उद्या ज्युडिशरी वापरेल, उद्या आर्मी वापरेल, गव्हर्नमेंट वापरेल. AI म्हणजे फक्त जो डेटा आहे त्याचं डेटाचं विश्लेषण तात्काळ करायचं आहे, किंवा जी माहिती आहे त्याचं विश्लेषण तात्काळ करायचं आहे. आता फॉर एक्झाम्पल बँकिंग सिस्टीम आहे, तर बँकिंग सिस्टीम मध्ये म्युल अकाउंट असतात. उद्या AI चा वापर जर बँकांनी जर सुरू केला, तर जे बोगस अकाउंट आहे त्याच्यावरती प्रतिबंध येऊ शकतो. आता सायबर गुन्हेगार, आता तुम्ही जे मॉर्फिंग जे म्हणला, तर हे कसं आहे, त्याला डीप फेक म्हणतो आपण. हे डीप फेक व्हिडिओ आहेत, डीप फेक पिक्चर्स आहेत, डीप फेक व्हॉइस आहे. तर डीप फेक मध्ये काय केलं जातं, आर्टिफिशियल इंटेलिजन्स एक आहे, मशीन लर्निंग एक आहे आणि डेटा स्वॅपिंग आहे. म्हणजे काय केलं, तुमचा जो व्हॉइसचे सॅम्पलिंग आहे वेगवेगळ्या प्रकार, तुम्ही आपण आपला बोलत बसलेलो आहे, तर हे जे सॅम्पल्स तयार होतो व्हॉइसचे, हे सॅम्पल्स स्वॅप केले जातात आणि त्याच्यावरती आर्टिफिशियल इंटेलिजन्स लावला जातो. आता मी जे बोलतोय हे नाहीच आहे, माझी मुवमेंट तशीच दिसेल, हावभाव तशीच दिसतील, पण मी वेगळाच व्हॉइस मध्ये माझं काही पण जाऊ शकतो. म्हणजे मी आता जे सांगतो त्या उलट सांगितलं जाऊ शकतो. तुम्ही OTP पाठवा, तुम्ही पिन नंबर देऊन टाका, असं सांगितलं जाईल. याला म्हणतात आपण, याला आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स, याला डीप फेक म्हणतो. डीप फेक व्हिडिओ, डीप फेक ऑडिओ, डीप फेक पिक्चर्स, असेच एक डीप फेक बनवलं जातं.
1: पण मग याच्यामध्ये गुन्हेगार AI चा त्यांना उपयोग होत नाही का गुन्हेगारीमध्ये, सायबर गुन्हेगारीमध्ये?
0: ते सध्या थोड्या प्रमाणात होतो.
1: अच्छा.
0: परंतु कसं आहे की प्रत्येक गोष्टीची व्हेरिफिकेशन झाल्याशिवाय, जर आपण जर एखाद्याला OTP देत असू, एखाद्याला पिन नंबर देत असू, एखाद्याची फ्रेंड रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करत असू, किंवा एखादा फोन आला आणि त्याच्यावरती खात्री न करता त्याच्यावरती आपण रिॲक्ट करत असू, त्याच्यावरती कृती करत असू, तर त्याचा सायबर गुन्हेगाराचा उपयोग होईल. आता फॉर एक्झाम्पल UP मध्ये एक टीचर होते, त्यांना एकाने सांगितलं की मी पोलीस स्टेशन मधून बोलतोय आणि तुमच्या मुलीला आम्ही प्रॉस्टिट्युशन रॅकेट मध्ये अटक केलेली आहे. ती महिलेने विचारच केला नाही, मुलीला पण फोन लावला नाही, खात्री पण केली नाही, काहीच नाही, ब्लड प्रेशर वाढ अटॅक आला, ती एक्सपायर झाली.

0: नागरिकांनी ही खात्री करावी, तुम्हाला एखादा मेसेज आला तो असू शकतो सायबर गुन्हेगाराचा, तो फसवणुकीचा मेसेज असू शकतो, कुठली माहिती असू शकतो, त्याची पहिले तुम्ही खात्री केली पाहिजे. म्हणजे त्रय असतं, म्हणजे व्यवस्थितपणे तुम्ही खात्री केली पाहिजे, मग त्याच्यावरती तुम्ही विश्वास ठेवला
1: पाहिजे.
0: त्यामुळे हे सायबर गुन्हेगार वेगळ्या माहितीचा आधार घेऊन तुमचा विश्वासघात.
1: नक्कीच सर. मग तुमचा सायबर विभाग आहे तो AI चा कसा वापर करतो गुन्हेगारी पकडण्यासाठी, तुम्ही काही त्याचा उपयोग करता का?
0: आहे. सायबर गुन्हेगारीवरती नियंत्रण करण्यासाठी महाराष्ट्र सायबर विभाग म्हणून एक विभाग निर्माण करण्यात आलेला आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी. याच्यामध्ये 6 विभाग आहेत. पहिला आहे कमांड सेंटर. या कमांड सेंटरमध्ये 100 कॉल टेकर्स आहेत. 193 वरती तुम्ही जर कॉल जर केला तर तो कॉल हे कॉल टेकर्स घेतात. ते 24/7 आहेत.
1: अच्छा.
0: असे दिवसातून साधारणपणे 8 ते 10 हजार कॉल येतात.
1: अच्छा.
0: त्याच्यामध्ये कुणाची फायनान्शियल फ्रॉड झालेला आहे, कोणाचं मॉर्फिंग झालेलं आहे, कोणाचा ईमेल हॅक केलेला आहे, कोणाचा व्हॉट्सअप हॅक केलेला आहे, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या तक्रारी नोंद करण्यासाठी आपल्याकडे कमांड सेंटर आहे. कमांड सेंटरमध्ये एकदा तक्रार नोंद झाली की लगेच तात्काळ संबंधित बँकेला ईमेल जातो. लगेच आर्टिफिशियल, तिथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, त्याच्यातून ईमेल जातो आणि ती जी अमाऊंट सायबर गुन्हेगाराचं अकाउंट फाइंड आउट केलं जातं फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये, आणि बँकेमधून ती अमाऊंट फ्रीज केली जाते. त्यामुळे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर तिथेही आहे. त्याच्यानंतर दुसरा आहे टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्स इन्व्हेस्टिगेशन. या ठिकाणी जे काही सायबर गुन्हेगारांनी आयुध वापरलेली आहेत, त्याच्यामध्ये URL वापरले असेल, एखादा व्हॉट्सअप नंबर वापरला असेल, एखादा फेसबुक वापरला असेल, एखादा इंस्टाग्राम, ह्या सर्वांचं विश्लेषण टेक्निकल ऍडव्हान्स इन्व्हेस्टिगेशन टीम मध्ये केलं जातं, जेणेकरून सायबर गुन्हेगारांपर्यंत पोहोचण्यासाठी त्याची जी काही माहिती आहे ती विश्लेषण करण्याचं काम तिथं चालतं. त्यानंतर आहे तुमचं सर्टिन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम. म्हणजे अनेक प्रकारच्या वेबसाईट सर्व ठिकाणी असतात, त्याच्यावरती अटॅक करणारे काही यंत्रणा असतात, ह्या सर्टिनच्या माध्यमातून हे मालवेअर शोधून काढले जातात. आणि हे मालवेअर शोधून काढल्यानंतर ते डिस्ट्रॉय केले जातात सर्टिनच्या माध्यमातून. त्यानंतर SOC सेक्युरिटी ऑफ द सेंटर, आमचं जे काही महाराष्ट्र सायबर जे सेंटर उभा केलेलं आहे त्याच्या सेक्युरिटी साठी सुद्धा एक सेंटर उभा केलेलं आहे की जेणेकरून आमच्या सिस्टीम वरती कोणी अटॅक करू. त्यानंतर आहे COE सेंटर ऑफ एक्सलन्स, याच्या माध्यमातून लोकांच्या मध्ये जागृती करणे, त्याचबरोबर लोकांना ट्रेनिंग देणं, म्हणजे मध्ये पोलीस आले, लॉयर्स आले, जजेस आले, ह्या लोकांना ट्रेनिंग देणं की ह्या कशा प्रकारची गुन्हे घडतात, ह्याची कशी ट्रायल कंडक्ट करावी, कसं इन्व्हेस्टिगेशन करावं, कोर्टापुढे केस कशी मांडावी, अशा प्रकारचे ट्रेनिंग चालू केले जातात. नजीकच्या काळामध्ये महाराष्ट्र गव्हर्नमेंटने अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा सुरू केलेला आहे की स्पेशल पर्पज व्हेकल आहे की त्याच्यामध्ये मार्बल नावाचं आपल्याकडे, तर की सर्व पोलीस स्टेशनमध्ये सायबर गुन्ह्यांचा तपास होऊ शकतो.
1: अच्छा.
0: म्हणजे एखादा सायबर गुन्हा जर घडला तर नजीकच्या पोलीस स्टेशनला जर एखादा व्यक्ती गेला तर तिथं सर्व प्रकारचे सॉफ्टवेअर त्यांना एका ठिकाणी मिळतील, आणि सर्व प्रकारचं इन्व्हेस्टिगेशन की जे इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी पोलिसांना काही दिवस, काही आठवडे, काही महिने लागतात, ते अगदी 10 मिनिटांमध्ये 1 तासामध्ये ते इन्व्हेस्टिगेशन पूर्ण होऊ शकतं, अशा प्रकारची यंत्रणा शासनाने उभारलेली आहे.
1: अच्छा सर, पण मला मुळात सांगा की सायबर गुन्ह्यामध्ये बळी पडलेला एखादा व्यक्ती तुमच्याकडे येतो का? म्हणजे समजा आता फॉर एक्झाम्पल आपण घेऊया की एखाद्याचे पटकन त्याला समजलंच नाही की त्यांच्या बँकेतले कसे पैसे गेले, तर असे लोक तुमच्यापर्यंत येतात का? आणि ते आल्यानंतर मग तुमचं काम काय सुरू होतं? समजा एखाद्याचे 20-50 हजार गेले असतील तर ते परत त्याला त्या माणसाला मिळू शकतात का? काय त्यांनी नेमकं करायचं असं निदर्शनास आल्यानंतर?
0: पहिलं त्यांनी 193 वरती कॉल करायचा आहे. त्यांनी कुठेही धावपळ करायची नाही. बसल्या जागेला जिथं कुठं असेल, मला कळालं की माझ्या अकाउंटमधून पैसे गेलेले, पहिलं काम करायचं, पहिली स्टेप म्हणजे 193 वरती कॉल करायचं. कॉल करून माझे असे असे पैसे गेलेले सांगायचंय, माहिती द्यायची, लगेच यंत्रणा कामाला लागते आर्टिफिशियल इंटेलिजन्सची. आता बँकेला मेसेज जातो आणि ज्या अकाउंटमध्ये तुमचे पैसे गेले आहेत त्या अकाउंटमध्ये ते पैसे फ्रीज करून ठेवले जातात. पण हे 3 तासाच्या आत करायला पाहिजे.
1: अच्छा.
0: कारण का 3 तासाच्या नंतर बँकेमधून तो सायबर गुन्हेगार किंवा त्या अकाउंटमधून पैसे बाहेर जाऊ शकतात. आता आतापर्यंत असा अभ्यास सांगतो, त्यामुळे 3 तासाच्या आत किंवा लवकरात लवकर, मग ज्या लोकांनी लवकर कॉल करून सांगितलेलं आहे त्या लोकांचे 100% पैसे मिळालेले आहेत. 100% जेवढे पैसे गेले तेवढे सगळे पैसे त्यांना मिळालेले. त्यामुळे पहिली काळजी त्यांनी घेतली पाहिजे. हा 193 आणि त्याच्यानंतर तो जर कॉल लागत नसेल तर सायबर क्राईम .gov.in या नावाचं एक पोर्टल आहे,

0: रिपोर्ट हे जर कॉल कधी लागत नसेल काही प्रॉब्लेम झाला असेल त्याच्यावरती जाऊन तुम्ही स्वतःही कंप्लेंट लॉज करू शकता. तर त्या ठिकाणी पण असंच लगेच सायबर गुन्हेगाराचं अकाउंट फाइंड आउट केलं जातं, शोधलं जातं आणि त्या अकाउंटमध्ये ते अमाऊंट फ्रीज केली जाते. त्यामुळे ही पहिली स्टेप घ्यायला पाहिजे. दुसरी स्टेप अशी आहे की तुम्हाला वाटतंय हे पहिलं करायचं, हे झाल्यानंतर त्याला ऑप्शन तो नाही मग पोलीस स्टेशनला तुम्ही जायला पाहिजे. लोक काय करतात, पोलीस स्टेशनला जातात, त्याच्यात त्यांचे 5-7 तास जातात,
1: बरोबर,
0: काही दिवस जातात. मग त्याच्यामध्ये तोपर्यंत अकाउंट एका अकाउंट मधून मल्टी लेअरच्या अकाउंट मध्ये पैसे जातात. म्हणजे साधारणपणे एखाद्या गुन्ह्याचे अकाउंट एका अकाउंट मधून 2-2 हजार कधी कधी 20-20 हजार अकाउंट मध्ये पैसे गेलेले आहेत आणि हे सगळे अकाउंट म्युल अकाउंट असतात. म्हणजे ज्याच्या नावाचा अकाउंट आहे त्याला माहितच नाही हे काय चाललेलं आहे, त्याने कोणाला अकाउंट विकलेलं असतं पैसे घेऊन, किंवा काही लोभापोटी अभ्यासापोटी त्याने ते पैसे अकाउंट दुसऱ्याला वापरा दिलेलं असत. तर म्हणून हे तपास आणखी मुश्किल होतो.
1: अच्छा,
0: 1 कोटी साधारणपणे 2 हजार अकाउंट मध्ये पैसे जातात. मग कुठं 50 हजार गेले, कुठं 200 रुपये गेले, कुठं 40 रुपये गेले, असेही पैसे जातात. त्यामुळे पहिली गोष्ट आहे पहिलं 1930 cybercrime.gov.in आणि हे झाल्यानंतर तुम्हाला लगेच SMS येतो आणि तो SMS घेऊन मग तुम्ही नजीकच्या पोलीस स्टेशनला जायचं आणि तिथं जाऊन गुन्हा दाखल करायचा आणि तपास करून घ्यायचा. पण पहिलं हे 1930
1: नक्की. सर, श्रोतेहो दिलखुलास कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सायबर गुन्हेगारी या विषयाची माहिती घेत होतो, परंतु या विषयाची व्याप्ती पाहता आपण हा संवाद असाच पुढे चालू ठेवणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र 100.1 MHz. आता सकाळचे 7:40 झाली आहेत.
2: श्रोते हो, फोन इन कार्यक्रमासंबंधी एक नम्र निवेदन.
3: फोन गाणी, हॅलो गीतबहार, हॅलो डॉक्टर, या फोन इन कार्यक्रमात आपण एकदा सहभागी झाल्यानंतर किमान 3 आठवड्यानंतरच पुन्हा कार्यक्रमात फोन करावा,
2: जेणेकरून इतर श्रोत्यांना या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी आपल्याला देता येईल.
3: निवेदन संपलं.
0: आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राचा श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर आधारित लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे आपली आवड आणि आपकी पसंत. श्रोते हो, मराठी चित्रपट गीतांवर आधारित कार्यक्रम आपली आवड आणि हिंदी चित्रपट गीतांवर आधारित कार्यक्रम आपकी पसंत हे दोन्ही कार्यक्रम आता प्रसारित होतील दर मंगळवारी आणि शनिवारी रात्री 9 ते 10 या वेळेत. तेव्हा आपण आपली पत्रपसंती नक्की कळवा आणि असंख्य श्रोत्यांसोबत आनंद घ्या आपल्या आवडीच्या गीतांचा. तेव्हा जरूर ऐका आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर अगदी जगभरात कुठेही.
1: श्रोते हो, एक निवेदन. विचार भारती अहिल्यानगर यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे 16व्या ग म मुळे स्मृती व्याख्यान मालेचे दिनांक 24 ते 28 मे 2026 दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. वेळ सायंकाळी 6:30 ते 8:30. ठिकाण माऊली सभागृह, सावेडी अहिल्यानगर. व्याख्यानमालेसाठी प्रवेश सर्वांसाठी विनामूल्य आहे. व्याख्यानमालेचे उद्घाटन दिनांक 24 मे रोजी संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान नेवासा इथले विश्वस्त वेदांताचार्य हरिभक्त परायण देवीदास महाराज म्हस्के यांच्या हस्ते होणार आहे. तरी जास्तीत जास्त अहिल्यानगरवासियांनी या व्याख्यानमालेत सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीनं करण्यात आलं.

0: आहे. निवेदन संपलं.
1: श्रोते हो, हिंदी आणि मराठी चित्रपटांच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकणारा कार्यक्रम एक फिल्म.
2: चित्रपटाचा आशय आणि विषय आपल्या मनोरंजनासोबतच समाजातील विविध घटकांवर भाष्य करत असतो.
1: कथा, पटकथा, अभिनय, संवाद, गीत, नृत्य आणि संगीत या सगळ्याची मेजवानी आपल्याला ऐकायला मिळते ती चित्रपटातूनच.
2: तेव्हा हिंदी आणि मराठी चित्रपटांचा आनंद घेऊया एक फिल्म या कार्यक्रमात प्रत्येक महिन्याच्या पहिल्या, तिसऱ्या आणि पाचव्या सोमवारी रात्री 9:30.
1: 100° एक मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातून आपण हा कार्यक्रम ऐकू शकता जगभरात कुठेही. श्रोते हो, फोन इन कार्यक्रमासंबंधी एक नम्र निवेदन.
3: फोन गाणी हॅलो गीत बहार, हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमात आपण एकदा सहभागी झाल्यानंतर किमान 3 आठवड्यानंतरच पुन्हा कार्यक्रमात फोन करावा,
1: जेणेकरून इतर श्रोत्यांना या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी आपल्याला देता येईल.
3: निवेदन संपलं.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. आता 7:15 वाजलेत. ऐकूयात प्रायोजित कार्यक्रम स्वामिनी साडी.
1: साड्यांची महाराणी स्वामिनी पुणे सादर करत आहे स्वामिनी, आदिशक्तीची अनंत रूपे. आता आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून दर शनिवारी सकाळी 7:45 जरूर ऐका स्वामिनी, आदिशक्तीची अनंत रूपे.

0: अहो बहिणबाई विचारत होत्या लग्नाचा बस्ता कुठे आणि कधी बांधायचा ते.
1: अग मग सांगायचंच की, तीन मजली प्रशस्त एअर कंडिशन दालन, अगत्यशील कर्मचारी वर्ग आणि आपल्या लग्नाचा बस्ता जिथे बांधला होता त्या पुण्यातल्या स्वामिनी मध्येच बांधायचा बस्ता.
0: स्वामिनी मध्ये पारंपरिक पद्धतीनं बस्त्याची विधिवत पूजा करून नाव घ्यायला लावून बस्ता बांधला जातो म्हणे.
1: तर मग पुण्यातल्या स्वामिनी मध्येच बस्त्याला जायची तयारी करा म्हणावं.
0: स्वामिनी साड्यांची महाराणी, बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. स्वामिनीच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेज ला नक्की फॉलो करा.
2: मानवी जीवनात, समाजात स्वास्थ्य व आनंद नांदावा, नवीन पिढीला हा सांस्कृतिक वारसा समजावा म्हणून ही मालिका सादर करीत आहोत. याद्वारे कुठल्याही अंधश्रद्धेचे अथवा अनिष्ट प्रथेचे आम्ही समर्थन करत नसून कुणाच्याही भावना दुखवण्याचा आमचा हेतू नाही.
3: शेवटी कोल्हासूर युद्धाला आला. देवीचे भूतगण आणि इतर देव हे देवीच्या मदतीसाठी आले. प्रचंड युद्ध सुरू झालं. सुडानं पेटलेला अत्यंत पराक्रमी वीर कोल्हासूर आणि जगाच्या कल्याणासाठी त्याच्यावर चालून गेलेली महालक्ष्मी, तो घनघोर संग्राम थरकाप उडवणारा होता. युद्ध 9 दिवस चाललं आणि अखेर एखादा कोहळा फोडावा तसं देवीनं कोल्हासुराचं मुंडकं उडवलं. देवांनी जय जयकार केला. देवीच्या स्तुतीनं सारा परिसर दुमदुमून गेला. कोल्हासूर अखेरच्या क्षणी देवीला शरण आला. तेव्हा देवीनं म्हटलं,
4: तुझा वध अटळ आहे पण तुझा पराक्रम पाहून मी संतुष्ट झाले. तेव्हा हे क्षेत्र यापुढे तुझ्या नावानं ओळखलं जाईल आणि मी इथे कायमचा वास करीन.
3: तेव्हापासून करवीराच्या आणि कोल्हासुराच्या नावानं ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूर नगरीत महालक्ष्मी राहू लागली. मूळ भव्य मंदिर कुणी बांधलं हे निश्चित सांगता येत नाही, पण ते फार सुंदर त्रिकूट मंदिर आहे. म्हणजे देवीच्या मुख्य गाभाऱ्यावरचं मुख्य शिखर, मध्य मंडपावरचं शिखर आणि गणेश मंडपावरचं शिखर अशी 3 उतरत्या क्रमाची शिखरं मंदिराला आहेत. महाकाली आणि महासरस्वतीची मंदिर शिखरं वेगळी आहेत. अशा 5 शिखरांचं हे मंदिर अश्विनी आणि कार्तिकी पौर्णिमेला दिव्यांनी पाजळलं जातं तेव्हा डोळ्याचं

0: पारणं फिटेल अशी ती आरास दिसते.
1: मंदिराच्या गर्भगृहात काळ्या पाषाणाच्या आसनावर देवीची मूर्ती आहे. 2.5 फूट उंचीची चतुर्भुज मूर्ती. मागे प्रभावळ आहे. देवीच्या मुकुटावर शिवलिंग आणि नागफणा आहे. असं मानतात की शिवदेवीच्या मस्तकी आहे, विष्णू सर्वांगी आहे आणि ब्रह्मदेवानं नागरूपात तिच्या शिरीत छत्र धरलं आहे.
0: देवीचं मुखमंडल फार प्रसन्न आहे. तिनं एका हातात गदा धरली आहे, एका हातात खेटक म्हणजे ढाल आहे, एका हातात पानपात्र किंवा अमृतपात्र आहे आणि एका हातात मातुलिंग किंवा महाळुंग आहे. भक्त याला श्रीफळही म्हणतात. देवीच्या मागे तिचं वाहन म्हणजे सिंह उभा आहे.
1: कपाळी कुंकवाचा मळवट भरलेली, नाकात नथ, गळ्यात सुवर्णहार घातलेली, भरजरी वस्त्र नेसलेली देवी पाहताना भक्तांचे अष्ट सात्विक भाव उजंबळून येतात आणि ते गाऊ लागतात.
0: तुझा वास आहे करवीर क्षेत्री, किती एक येती तुझ्या दर्शनासी, धणी त्या सुखांची अहर्निश देसी, नमस्कार साष्टांग अंबे तुलाही. ही अंबा महालक्ष्मी म्हणजे आदिमाता पार्वती आहे, तशी ती विष्णू पत्नी लक्ष्मीही आहे अशी भाविकांची श्रद्धा आहे. असं म्हणतात की तिरुपतीचा व्यंकटेश म्हणजे विष्णू हा लक्ष्मीसह म्हणजे पद्मावतीसह तिरुमलाय पर्वतावर आनंदाने राहत असताना अचानक देवानं दुसरं लग्न करायचं ठरवलं. पद्मावतीला ते समजलं आणि ती मनातून दुखावली, देवावर संतापली आणि रुसलीही. तिला मग तिरुमलाय पर्वतावर राहणंही नकोसं झालं. ती सरळ देवाशी भांडून कोल्हापूरला निघून आली. वर्षातून 2 वेळा व्यंकटेश तिची समजूत घालण्यासाठी सूर्याला तिच्याकडे पाठवतो, पण ती हरिप्रिया काही आपला रुसवा सोडत नाही.
1: सूर्य देवीची समजूत घालायला येतो अशी कल्पना भक्तांनी का बरं केली असेल? त्याला एक विशेष कारण आहे. महालक्ष्मीचं मंदिर बांधणाऱ्या अज्ञात कारागिरांनी आणि वास्तुशास्त्रज्ञांनी एक अजब करामत केली आहे. महालक्ष्मीची मूर्ती मंदिरात पश्चिमाभिमुख आहे. या मूर्तीवर वर्षातून 2 वेळा सूर्याचे थेट किरण पडतात. त्याला दिशा साधन असं म्हणतात.
0: सूर्य जेव्हा उत्तरेकडून दक्षिणेकडे सरकतो तेव्हा 9 नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबर या काळात आणि सूर्य पुन्हा दक्षिणेकडून उत्तरेकडे सरकतो तेव्हा 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारी या काळात देवीला सूर्यकिरणांचा स्पर्श होतो. पहिल्या दिवशी चरणावर किरण पडतात, दुसऱ्या दिवशी मुख सोडून सर्वांगावर पडतात आणि तिसऱ्या दिवशी मुखासह सर्व मूर्ती किरणांनी नाहून निघते. वर्षातून 2 वेळा होणारा हा नैसर्गिक उत्सव किरणोत्सव पाहण्यासाठी स्त्री पुरुषांची एकच गर्दी मंडपात उसळते आणि प्राचीन भारतीय वास्तुकला किती प्रगत होती याचा अनुभव घेते.
2: आता आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून दर शनिवारी सकाळी 7:45 जरूर ऐका स्वामिनी आदिशक्तीची अनंत रूपे.
3: काय रे पुण्याला बस्ता कुठे बांधला?
4: अरे अर्थातच पुण्याच्या स्वामिनी मध्ये 3 मजली प्रशस्त एअर कंडिशन दालन, अगत्यशील कर्मचारी वर्ग आणि विशेष म्हणजे स्वामिनी मध्ये पारंपरिक पद्धतीनं बस्त्याची विधिवत पूजा करून नाव घ्यायला लावून बस्ता बांधला जातो.
3: अरे मग आमच्या ताईच्या मुलीच्या लग्नाचा बस्ता स्वामिनीचाच बांधू.
4: व्याही मंडळी खुश ठेवायची असतील तर पुण्याच्या स्वामिनीला, साड्यांच्या महाराणीला पर्याय नाही.
5: स्वामिनी साड्यांची महाराणी, बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. स्वामिनीच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला नक्की फॉलो करा.
1: चैत्रातला रथोत्सव, गंधलेपनोत्सव, दोलोत्सव, वरदलक्ष्मी उत्सव, नवरात्रोत्सव, दिवाळीचा दुग्ध स्नानोत्सव, मकर संक्रांतीचा उत्सव, असे वर्षभर देवीचे वेगवेगळे उत्सव साजरे होतात. रथोत्सवाच्या वेळी आणि नवरात्रातही देवीची उत्सव मूर्ती मंदिराबाहेर नगरातून मिरवली जाते. कोल्हापुरात प्राचीन अशी पुष्कळ तीर्थस्थानं आणि देवस्थानं आहेत. टेमलाई देवीचं किंवा त्र्यंबुली देवीचं देऊळ हे त्यातलंच एक.
0: टेमलाई ही देवीची धाकटी बहीणच होती.
1: जेव्हा देवीनं कोल्हासुराचा वध केला तेव्हा तिचे सगळे भक्त, अनुचर आणि देव एकत्र येऊन विजयाचा उत्सव करू लागले. टेमलाई तेवढी तिथं नव्हती, तिला बोलवायचं सर्वजण विसरून गेले होते.
0: देवीला आठवण झाली आणि तिनं निरोप पाठवला, पण टेमलाई आली नाही, रुसून बसली. मग देवीनं स्वतः जाऊन तिला पुन्हा ते कोल्हासूर वधाचं प्रात्यक्षिक करून दाखवलं. या गोष्टीची आठवण म्हणून अश्विन शुद्ध पंचमीला दरवर्षी देवी पालखीतून टेमलाईकडे जाते आणि कोळा फोडण्याचा विधी तिथे साजरा होतो.
1: देवीचा प्रभाव या सगळ्या परिसरावर

0: शहर सर्वत्र आहे. मंदिर, मठ, तीर्थ यांनी गजबजलेला हा परिसर देवीच्या छत्रछायेतला आहे. चैतन्य महाप्रभू बंगालमधून दक्षिणेत आले तेव्हा देवीचं दर्शन त्यांनी घेतलं असावं. तुकारामांची शिष्या संत बहिणाबाई हिची भक्ती साधना कोल्हापुरातच घडली.
1: आजही केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर कर्नाटक, आंध्र, गोमंतक, गुजराथेपर्यंत देवीची कीर्ती पसरली आहे. तिचे भक्त सर्वत्र आहेत. एक भारतीय कीर्तीचं देवस्थान म्हणून कोल्हापुराचं नाव गाजत आहे. आदिशक्तीच्या सत्वगुणी रूपाचं दर्शन इथे घडतं आणि तिच्या चरणी भाविकांचं मस्तक अखंड नम्र होतं.
0: साडेतीन पीठांपैकी अर्धपीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सप्तशृंग गडावरच्या देवीची महती आपण पुढच्या भागात ऐकणार आहोत. महाराष्ट्रातल्या विविध स्वामींचं श्रुती दर्शन आम्ही आपल्याला घडवलं. ते कसं वाटलं हे आम्हाला जरूर कळवा.
1: आमचा पत्ता आहे
2: स्वामिनी विझीलँड बिल्डिंग, कुंठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी.
1: संकल्पना नावेद आणि जावेद शेख. संहिता डॉक्टर अरुणा ढेरे. निवेदन रवींद्र मंकणी, सुनेत्रा मंकणी. निर्मिती व्यवस्था शेखर काळे.
3: काय रे सोन्या, काल पुण्याला अक्षयच्या ताईच्या लग्नाचा बस्ता कुठे बांधला?
4: अगं आई, स्वामिनी मध्ये 3 मजली प्रशस्त एअर कंडिशन दालन, अगत्यशील कर्मचारी वर्ग आणि विशेष म्हणजे स्वामिनी मध्ये पारंपरिक पद्धतीने बस्त्याची विधिवत पूजा करून नाव घ्यायला लावून बस्ता बांधला जातो. ताईच्या सासरकडचे तर भलतेच खुश. आई, आपण पण आपल्या ताईच्या लग्नाचा बस्ता स्वामिनी मध्येच बांधूया.
3: स्वामिनी साड्यांची महाराणी, बिझीलँड बिल्डिंग, कुंठेकर रोड, पुणे. स्वामिनीच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला नक्की फॉलो करा.

0: अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन, तुमची आवड जाणणारं, तुमचं सौंदर्य उजळवणारं स्वामिनी. स्वामिनी बिझलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी.
1: श्रोते हो, आत्ताच आपण स्वामिनी साडी हा प्रायोजित कार्यक्रम ऐकलात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून.
2: ऐका ऐका, एका कुटुंबाची गोष्ट डॉक्टरांसमोर झाली, यांची फजिती मोठी.
3: तू रिपोर्ट आणले आहेस ना?
4: नाही, मला वाटलं तुम्ही आणलेत.
3: तू आहेसच विसरभोळी.
4: चूक इतकीच आहे की तुमच्याशी लग्न केलं.
2: भांडू नका, जाणून घ्या आभाबद्दल.
4: आभा?
2: हो, मोदी सरकारचा डिजिटल पुढाकार, ज्या अंतर्गत आतापर्यंत 86 कोटींहून अधिक नागरिकांनी आभा म्हणजेच आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट बनवले आहे. इथे तुम्ही तुमचे सर्व मेडिकल रेकॉर्ड्स सुरक्षित ठेवू शकता आणि हवे तेव्हा हवे तिथे हे रिपोर्ट्स दाखवू शकता. आभा, आरोग्याच्या प्रवासात तुमचा जोडीदार. आजच आभा ऍप डाउनलोड करा किंवा डायल करा 144-77.
5: आप अपने बच्चे का कौन से स्कूल में एडमिशन करवाना पसंद करेंगे? मराठी मीडियम, सेमी इंग्लिश, इंग्लिश मीडियम या फिर CBSE? तो देरी क्यों? आत्मा मालिक शैक्षणिक एवं क्रीडा संकुल कोकम ठाण में सभी ऑप्शंस खुले हैं. बेस्ट स्कूल, बेस्ट फीचर्स और कम फीस. बस चॉइस आपको करनी है. आत्मा मालिक स्कूल्स कोकम ठाण. एडमिशन्स ओपन.

0: परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: नीट जेई की तैयारी कर रहे हो? आत्ममालिक देश का नंबर वन आकाश कोचिंग इंस्टीट्यूट के साथ रेसिडेंशियल क्लासेस, कॉलेज और सब सुविधा एक ही जगह दे रहा है, वो भी स्कॉलरशिप के साथ. बच्चों का उज्जवल भविष्य बनाना है तो आत्मा मालिक में एडमिशन लेना पड़ेगा. अधिक जानकारी के लिए भेज दे
2: atmamalikonline.com. आत्मा मालिक ये.
3: वाह वहिनी वाह, आजच्या नाश्त्याची चवच काही और होती. काहो खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
4: कॅमल सुपरफाईन साबुदाणा, स्वच्छ, शुभ्र, निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
3: वहिनी पण तुमचा हा कॅमल सुपरफाईन साबुदाणा मिळतो कुठं?
4: भाऊजी कुठल्याही किराणा दुकानात जा, तुम्ही फक्त कॅमल म्हणा तो साबुदाणा लगेच काढून दे.
5: 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध कॅमल सुपरफाईन साबुदाणा.
6: अहिल्यानगरच्या भूमीवर आरोग्य

0: सेवेचा नवा अध्याय
1: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
0: अस्थिरोग हृदय विकार मेंदू विकार जनरल मेडिसिन
1: किडनी विकार जनरल सर्जरी स्त्रीरोग मूत्र विकार यासारख्या आजारांवर शाश्वत उपचारांसाठी
0: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सावेडी कमानी जवळ नगर मनमाड रोड अहिल्यानगर
2: सांधे दुखणे सांधे सुजणे तसेच संधिवाताचे योग्य निदान आणि सर्व योग्य अत्याधुनिक उपचार आता अहिल्यानगर मध्ये
3: डॉक्टर विद्या बांगर सांगळे यांचं माऊली संधिवात क्लिनिक जिल्ह्यातील एकमेव पूर्णवेळ संधिवात क्लिनिक
2: स्वामी समर्थ मंदिराजवळ झोपडी कॅन्टीन मागे अहिल्यानगर
3: संपर्क 232-29-29
4: तुमचा चष्मा जगातील सर्वात प्रगत लेझर मशीन द्वारे कायमचा घालवण्यासाठी कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटरला भेट द्या.
5: आर्मी पायलट करिअर लग्न यांना अडचण ठरणाऱ्या चष्म्याला करा आता गुड बाय.
4: कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटर जुन्या कोर्टाच्या पाठीमागे कोर्ट गल्ली अहिल्यानगर.
5: फोन नंबर 02-41-235-35-15
4: मोबाईल 960-44-988-36
6: श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. आता सकाळचे 8 वाजतायत. समाचार प्रभात हे हिंदी बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: प्रधान का बयान दिया है नीट यूजी की दोबारा होने वाली परीक्षा को कराएंगे शत प्रतिशत त्रुटि रहित नव भारत टाइम्स ने त्विशा शर्मा मामले में लिखा है पोस्टमार्टम फिर होगा त्विशा का 10 दिन से फरार पति हिरासत में दैनिक ट्रिब्यून ने कुश्ती महासंघ द्वारा पहलवान विनेश फोगाट को घरेलू प्रतियोगिताओं में भाग लेने के अयोग्य घोषित करने पर हाईकोर्ट की कड़ी फटकार की खबर देते हुए लिखा है प्रतिशोध की भावना से काम ना करें WFI लोकसत्ता की हेडलाइन है आसमानी आग में झुलसा देश पारा 47 डिग्री के पार जनसत्ता संपादकीय में लिखता है इस बात पर भी गंभीरता से विचार किया जाना चाहिए कि आखिर मैदानों के साथ अब पहाड़ भी क्यों तपने लगे हैं मौसम विज्ञानियों का मानना है कि पहाड़ी क्षेत्रों में वनों की अंधाधुंध कटाई अवैज्ञानिक तरीके से खनन और पर्यटक वाहनों के बढ़ते दबाव से स्थानीय मौसम चक्र में बदलाव हो रहा है ऐसे में अगर अब भी हम नहीं संभले तो निकट भविष्य में इसका परिणाम भयावह हो सकता है एनसीईआरटी की आठवीं की किताब में न्यायपालिका पर विवादित चैप्टर मामले में सुप्रीम कोर्ट ने 3 शिक्षाविदों को ब्लैकलिस्ट से हटाया दैनिक भास्कर में है
1: अंत में मुख्य समाचार एक बार फिर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज 19वें रोजगार मेले में 51,000 से अधिक चयनित युवाओं को नियुक्ति पत्र वितरित करेंगे रिजर्व बैंक ने वित्त वर्ष 2025-26 के लिए केंद्र सरकार को 2,86,000 करोड़ रुपए के अधिशेष हस्तांतरण को मंजूरी दी अमेरिका के विदेश मंत्री मार्को रूबियो भारत की 4 दिन की यात्रा पर कोलकाता पहुंचे आज नई दिल्ली में प्रधानमंत्री मोदी से मुलाकात करेंगे मौसम विभाग ने आज पूर्वी मध्य प्रदेश पूर्वी उत्तर प्रदेश और विदर्भ में भीषण लू का रेड अलर्ट जारी किया और आईपीएल क्रिकेट में मेजबान सनराइजर्स हैदराबाद ने रॉयल चैलेंजर्स बंगलुरु को 55 रन से हराया इसके साथ ही समाचार प्रभात का ये अंक समाप्त हुआ नमस्कार
2: शंभर अंश एक मेगाहर्ट्स FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यनगर केंद्र श्रोते हो आता सकाळचे 8:15 वाजलेत आजच्या प्रसारणात आपलं पुन्हा स्वागत प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम गरुड कॅन्सर हॉस्पिटल कॅन्सरला हरवूया
3: श्रोते हो नमस्कार गरुड कॅन्सर हॉस्पिटल प्रायोजित कार्यक्रम कॅन्सरला हरवूया यामध्ये मी नितीन जावळे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो श्रोते हो या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण जाणून घेत आहोत गरुड कॅन्सर हॉस्पिटलचे डॉक्टर योगेश गरुड यांच्याकडून कॅन्सर संदर्भातली इत्यंभूत माहिती श्रोते हो आपल्याला सुद्धा कॅन्सर संदर्भातली आणखी काही माहिती हवी असेल तर आपण नक्की संपर्क करा गरुड कॅन्सर हॉस्पिटल नगर मनमाड रोड सावेडी अहिल्यानगर मोबाईल 98 220 40 375
4: डॉक्टर मागच्या भागामध्ये आपण कॅन्सरच्या वेगवेगळ्या उपचार पद्धती याबद्दल श्रोत्यांना माहिती दिली पण आत्ता कॅन्सरमध्ये प्रचंड अशी क्रांती घडलेली आहे उपचार पद्धतींमध्ये तर त्याबद्दल आधी काय माहिती सांगाल
5: तर बेसिकली कॅन्सरची आधी जी ट्रीटमेंट होती ती कॅन्सरचं ऑपरेशन रेडिएशन आणि किमो जे की आपण आधी सांगितलं ऑलरेडी
4: हो
5: पण त्यात आता नवीन ट्रीटमेंट ज्या आल्या आहेत त्याच्यात इम्युनोथेरपी ही ट्रीटमेंट एक नवीन आली आहे तर ऑपरेशन तर आता सुद्धा करायलाच लागतं किमोथेरपी रेडिएशन तर लागणारच आहे कायम पण इम्युनोथेरपी हे एक नवीन ट्रीटमेंट आली आहे ते की वरदान ठरलं आहे की बॉडीच्या इम्युन सेल्स वापरूनच कॅन्सरचा पेशी मारायच्या म्हणजे कॅन्सरची गाठ कमी करायची हे एक इंजेक्शन असतात जे की आपण जसं किमोथेरपी सलाईन मध्ये टाकून इंजेक्शन आपण देतो हे सुद्धा डायरेक्टली इंजेक्शन असतात इंट्राव्हेनसली देतात त्याच्यामुळे काय होतं जिथे जिथे कॅन्सर पेशी आहेत त्या इम्युन फाईट करून त्या मारून जातात तर कॅन्सरच्या ज्या पेशी आहेत त्यांना मारण्यासाठी ह्या ज्या कॅन्सरचे इंजेक्शन आहेत ते शरीरातल्याच सेल्स वापरतात इम्युनिटी सेल्स वगैरे वापरून त्यांच्या मदतीने कॅन्सर पेशींना मारून टाकतात सो त्याचे साईड इफेक्ट सुद्धा कमी आहेत जसं आपल्याला थोडंफार लोकांना माहिती आहे की किमोथेरपीचे साईड इफेक्ट फार कमी आहेत पण लोकांमध्ये गैरसमज किमोथेरपीचे खूप साईड इफेक्ट पण तसं काही नाही किमोथेरपीमध्ये काहीच ठराविक किमोथेरपीमध्ये फक्त केस गळणे वगैरे होतं पण इम्युनोथेरपीमध्ये केस सुद्धा गळत नाही काही त्रास होत नाही मळमळ उलटी सुद्धा होत नाही आणि जे किमोथेरपीमुळे आपण जे ऐकतो केस गळतात ते सुद्धा परत येतात सो कोणतीही ट्रीटमेंट कॅन्सरची हानिकारक नाहीये साईड इफेक्ट फार कमी आहेत म्हणजे एकदम थोडेसे आहेत जे की 2-4 दिवसासाठी त्रास होतो पण तो पूर्णपणे नॉर्मल होऊन जातो म्हणजे लोकांमध्ये एवढा गैरसमज असतो की किमोथेरपीनी शरीर जळेल का असं आम्हाला उपडीत विचारतात पेशंट मग किमोथेरपी घेतल्यावर एकदम पेशंट गहाळ होऊन जाईल का तर असं नाही

0: नाहीये, पेशंट गहाळ होतं किंवा म्हणजे विकनेस येऊन जातो तो कॅन्सरमुळे, पण
1: हां
0: किमोथेरपी, इम्युनोथेरपी किंवा सर्जरी, रेडिएशन ह्या ज्या ट्रीटमेंट आहेत त्या
1: हां
0: पेशंटला कॅन्सरमधनं बरे करतात. आणि जो साईड इफेक्टला पेशंट घाबरतात, साईड इफेक्ट असतात काही दिवसांचे, 2-4 दिवसांचा त्रास, पण पेशंटचा जीव पूर्णपणे बरा होतो
1: हे महत्त्वाचं.
0: हे महत्वाचं आहे. म्हणजे कॅन्सरमधनं पेशंट बरा होतो आणि जीव वाचतो आणि पुढं चांगलं आयुष्य मिळतं.
1: बरोबर.
0: तर त्यासाठी तुम्हाला थोडंसं फाईट करायला लागणार. जसं कोणते वॉर झालं तर तुम्हाला लढाई तर करायला लागते,
1: बरोबर.
0: तसं कॅन्सर झाल्यानंतर शरीराच्या आतली लढाई आहे ती आपल्याला मेंटली स्ट्रॉंग राहूनच लढायला लागणार. सो आमच्या म्हणजे कॅन्सर तज्ञांच्या ट्रीटमेंटसोबत पेशंटचं मनोधैर्य चांगलं असणं खूप गरजेचं आहे. पण त्यासोबतच किमोथेरपी, इम्युनोथेरपी जी नवीन ट्रीटमेंट आलेली आहे, आणि सर्जरी, रेडिएशन ह्या सगळ्या ट्रीटमेंट ह्या कॅन्सर तज्ञांच्या सल्ल्याने आणि त्यांच्या अंडरच ट्रीटमेंट करायला पाहिजे, ज्यांची प्रॉपर कॅन्सरमध्ये डिग्री झालेली आहे. MCH कॅन्सर सर्जरी असू द्या किंवा DM मेडिकल ऑन्कॉलॉजी असू द्या. सो या आणि किंवा रेडिएशनसाठी MD रेडिएशन ऑन्कॉलॉजी, तो या डिग्री बघणं गरजेचं आहे. आणि ते कॅन्सर तज्ञच ठरवतात की कोणाला कोणती ट्रीटमेंट द्यायची. सो योग्य तज्ञांकडे ट्रीटमेंट घेतल्यावर कॅन्सर तुमचा पूर्णपणे बरा होऊ शकतो.
1: श्रोते हो, हे होते गरुड कॅन्सर हॉस्पिटलचे डॉक्टर योगेश गरुड. श्रोते हो, आपल्याला सुद्धा कॅन्सर संदर्भात आणखी काही माहिती हवी असेल तर नक्की संपर्क करा गरुड कॅन्सर हॉस्पिटल, नगर मनमाड रोड, सावेडी, अहिल्यानगर. मोबाईल 98-220-40-375, 98-220-40-375. श्रोते हो, आज पुरतं या कार्यक्रमात आपण इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात पुढच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे कॅन्सरला हरवूया. नमस्कार.
2: श्रोते हो, आताच आपण ऐकलात प्रायोजित कार्यक्रम गरुड कॅन्सर हॉस्पिटल, कॅन्सरला हरवूया. आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. आता सकाळचे 8:20 झाली आहेत. आनंद घेऊयात सुगम संगीताचा थोड्याच वेळात.
3: दसवीं के बाद क्या करेगा? आर्मी में ऑफिसर बनना चाहता हूँ सर. इसके लिए क्या करना पड़ेगा? NDA कोचिंग क्लास ज्वाइन करना पड़ेगा सर. कौन सी कोचिंग क्लास में ज्वाइन करेगा?
4: आत्मा मलिक NDA एकेडमी सर.
3: बिल्कुल सही, आत्मा मलिक NDA एकेडमी, 11 साइंस एंड CBSE बोर्ड, स्कॉलरशिप भी मिलेगी.
5: विजिट आत्मा मलिक online.com.
6: अहो अहो, काय होत आहे तुम्हाला? तुमची एक बाजू लुळी का पडली आहे?
7: आई, हा पॅरालिसिसचा अटॅक असावा. चल पप्पांना न्यूरॉन प्लस हॉस्पिटल मध्ये घेऊन जाऊया.
8: पॅरालिसिसच्या आजारात पहिले 5 तास खूप महत्वाचे असतात. म्हणूनच जर्मनी इथं उच्च शिक्षण घेतलेले मेंदू रोग तज्ञ डॉक्टर मुकुंद विधारे हे पूर्णवेळ कार्यरत आहेत.
9: पॅरालिसिस रुग्णांकरिता स्ट्रोक केअर, 24 तास सिटी स्कॅन, गरज पडल्यास ऑपरेशन थिएटर.
10: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहिल्यानगर.
11: आप अपने बच्चे का कौन से स्कूल में एडमिशन करवाना पसंद करेंगे? मराठी मीडियम, सेमी इंग्लिश, इंग्लिश मीडियम या फिर CBSE? तो देरी क्यों? आत्मा मालिक शैक्षणिक एवं क्रीडा संकुल कोकम ठाण में सभी ऑप्शंस खुले हैं. बेस्ट स्कूल, बेस्ट फीचर्स और कम फीस. बस चॉइस आपको करनी है. आत्मा मालिक स्कूल्स कोकम ठाण, एडमिशन्स ओपन.
12: आत्मा मालिक ये.
13: काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का
14: हो? मग
13: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
14: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
13: का बरं?
14: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
13: पण कुठे?
14: मॅक केअर हॉस्पिटल, सांधे रोपण विभाग, सावेडी, अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
13: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 98-23-852-852.
15: फुफ्फुसाचा आजार अंगावर काढू नका. दमा, खोकला, ऍलर्जी, TB, न्यूमोनिया यासारख्या इतर आजारांचे स्पेशालिस्ट पुण्याचे सुप्रसिद्ध छाती विकार तज्ञ डॉक्टर सचिन पानसरे आता अहिल्यानगरात. आजच भेटा डॉक्टर सचिन पानसरे. मोबाईल 90-282-12-225, तारकपूर बस स्टँड समोर, अहिल्यानगर. दर रविवारी सकाळी 7:45 ऐकायला विसरू नका हृदय स्वास्थ्य. प्रख्यात हृदयरोग तज्ञ डॉक्टर अभिजित पाठक यांच्याशी किरण डहाळे यांनी साधलेला संवाद. हृदय स्वास्थ्य.
16: ऐक,
17: काय झालं?
16: अगं, हालचालच करता येत नाहीये. सगळे सांधे दुखतायत. सकाळी सकाळी सगळं अंग आखडलंय, पाठ सुद्धा आखडलीय.
17: अहो, आणि हे काय, हाताची आणि पायाची बोटही सुजली आहेत.
16: हो ना.
17: काही काळजी करू नका. चला बरं, आपण संधिवात तज्ञ डॉक्टर अदिती देशपांडेंना दाखवू.
16: कुठे भेटतील त्या?
17: नेक्स्ट जेन अर्थरायटिस अँड रुमॅटॉलॉजी क्लिनिक, कल्याणी नर्सिंग होम, पटांगण गल्ली, दिल्ली गेट, अहिल्यानगर. वेळ 11 ते 2.
16: आणि फोन नंबर
17: 93-72-99-29-36.
16: 93-72-99-29-36.
13: दादा, तात्यांना कॅन्सर सांगितलाय, आता पुढच्या ट्रीटमेंट साठी मुंबई पुण्याला न्यावं लागेल ना?
1: त्याची गरज नाही, नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवूया. कारण तिथं अद्ययावत अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमो

0: थेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात, शिवाय खर्चाची चिंता नाही, शासकीय योजना आहेतच जोडीला।
1: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ञ डॉक्टरांची टीम अर्थात गरुड हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर। श्रोते हो, सुगम संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात अरुण दाते यांच्या स्वरातलं सुरेश भट यांचं गीत। संगीत दिलं आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी।

श्रोते हो, आताच आपण राम फाटक यांनी संगीतबद्ध केलेलं सुधीर मोघे यांचं गीत ऐकलं. स्वर होता पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा. या गीताबरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. आता सकाळचे 8:30 वाजतायत. मुंबई केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या मराठी राष्ट्रीय बातम्या आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधानांच्या हस्ते आज 51,000 तरुणांना नेमणूक पत्रांचं दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून वाटप. अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ यांचं 4 दिवसांच्या दौऱ्यावर कोलकाता इथं आगमन. देशात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा, नागरिकांनी अतिरिक्त खरेदी टाळावी, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाचं आवाहन. नीट प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणात सीबीआयकडून महाराष्ट्रातून आणखी एका महिलेला अटक. लातूरमध्ये 2 डॉक्टरांचीही चौकशी. आणि अमेरिकेच्या नागरिकत्वासाठीच्या ग्रीन कार्ड प्रक्रियेत मोठा बदल. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 19व्या रोजगार मेळ्यात देशभरातल्या 51,000 नव्यानं भरती झालेल्या तरुणांना नेमणूक पत्रांचं वितरण करणार आहेत. पंतप्रधान दूरदृश्य प्रणालीद्वारे या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत. देशभरात 47 ठिकाणी आयोजित केल्या जाणाऱ्या 18 रोजगार मेळ्यांमध्ये आयोजित जवळपास 12 लाख नेमणूक पत्रांचं वितरण होणार आहे. राष्ट्रनिर्माणामध्ये योगदान देणाऱ्या तरुणांच्या सक्षमीकरणासाठी त्यांना अर्थपूर्ण संधी उपलब्ध करून देण्यात रोजगार मेळा महत्वाची भूमिका बजावत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निरोस ख्रिस्तोडौलिसस यांनी दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी बहुपक्षीय प्रयत्नांना बळ देणं आणि संयुक्त राष्ट्रांच्या चौकटीत आंतरराष्ट्रीय दहशतवादावरील सर्वसमावेशक कराराला लवकरात लवकर अंतिम स्वरूप देऊन तो स्वीकारण्याचं आवाहन केलं आहे. भारत आणि सायप्रस यांच्या दरम्यान काल दिल्ली इथं झालेल्या बैठकीनंतर दोन्ही देशांनी संयुक्त निवेदन जारी केलं. यामध्ये संयुक्त राष्ट्र आणि युरोपियन महासंघानं घोषित केलेल्या आणि संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या निर्बंध समितीच्या यादीत समाविष्ट असलेल्या सर्व दहशतवाद्यांविरुद्ध आणि दहशतवादी संघटनांविरुद्ध समन्वयानं कठोर कारवाई करण्याचं आवाहन केलं आहे. दहशतवादाशी निगडीत आर्थिक व्यवहार, हिंसक कारवाया यांचा सामना करण्यासाठी अधिक सहकार्याची गरज असल्याचं दोन्ही नेत्यांनी अधोरेखित केलं. अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ आज सकाळी भारताच्या 4 दिवसांच्या दौऱ्यावर कोलकाता इथं आले. ही त्यांची पहिलीच भारत भेट आहे. कोलकाता मुक्कामादरम्यान ते मदर तेरेसा यांच्या समाधीस्थळी भेट देण्याची आणि व्हिक्टोरिया मेमोरियलला भेट देण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर रुबिओ यांचं दिल्लीत आगमन होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ते भेट घेतील. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांच्याशी उद्या ते चर्चा करतील. तसंच दिल्लीतल्या अमेरिकेच्या दूतावासाच्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यालाही उपस्थित राहतील. मंगळवारी भारतानं आयोजित केलेल्या क्वाड देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी ते पुन्हा दिल्लीला पोहोचतील. परराष्ट्र मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार क्वाडच्या मुक्त आणि खुल्या हिंद प्रशांत क्षेत्राच्या संकल्पनेशी सुसंगत असलेल्या या बैठकीत सध्या सुरू असलेल्या उपक्रमांच्या प्रगतीचा आढावा घेतला जाणार आहे. भारताच्या

अध्यक्षतेखाली दूरसंचार विभागाने माहिती आणि दळणवळण तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्यासाठीच्या ब्रिक्स कार्यगटाची दुसरी बैठक आयोजित केली होती. दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या या बैठकीत डिजिटल तंत्रज्ञान, आगामी संपर्क जाळ व नवोन्मेष, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि सर्वसमावेशक आणि शाश्वत विकासासाठी क्षमता बांधणी या क्षेत्रात सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी ब्रिक्स राष्ट्रांची सामायिक वचनबद्धता दिसून आली. भारताच्या वेगानं वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेतील गुंतवणुकीच्या संधींवर चर्चा करण्याच्या उद्देशानं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी काल अमेरिकेच्या इन्व्हेस्टमेंट कंपनी इन्स्टिट्यूटचे आशियाचे व्यवस्थापकीय संचालक मॅथ्यू मोहलेन कॅम्प यांची नवी दिल्लीत भेट घेतली अशी माहिती गोयल यांनी समाज माध्यमांवरील संदेशात दिली आहे. देशात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून टंचाई नसल्याचं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. देशभरात इंधन पुरवठा स्थिर असून नागरिकांनी घाबरून जाऊन खरेदी न करता गरजेनुसार इंधन खरेदी करावं असा सल्ला समाज माध्यमांवरील संदेशातून दिला आहे. काही किरकोळ विक्री केंद्रांवर येणारा ताण तेल विपणन कंपन्यांद्वारे देखरेख ठेवून समन्वित वितरणाद्वारे हाताळला जात असल्याचं मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. दरम्यान देशभरात आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 91 पैशांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. 10 दिवसातली ही तिसरी दरवाढ आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. नीट प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागानं म्हणजे सीबीआयनं महाराष्ट्रातील पुणे शहरातून आणखी एका महिलेला अटक केली आहे. मनीषा हवालदार असं या महिलेचं नाव असून राष्ट्रीय परीक्षा संस्था म्हणजे एनटीएनं तिला तज्ज्ञ म्हणून नियुक्त केलं होतं. या प्रकरणी देशभरातून 11 आरोपींना अटक झाली आहे. दरम्यान सीबीआयनं राज्यातील लातूर जिल्ह्यात डॉ मनोज देशमुख आणि बालरोगतज्ञ डॉ विनोद स्वामी या 2 डॉक्टरांचीही चौकशी केली आहे. या दोन्ही डॉक्टरांनी पीव्ही कुलकर्णी या आरोपीमार्फत आपल्या पाल्यांसाठी फुटलेला प्रश्नसंच विकत घेतल्याचा संशय सीबीआयनं व्यक्त केला आहे. तपासादरम्यान आणखी काही पालक, विद्यार्थी आणि मध्यस्थांची नावं समोर येण्याची शक्यता असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. लातूरसह महाराष्ट्राच्या इतर भागातही सीबीआयचा तपास वेगानं सुरू आहे. लेबनानमधील संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमेत कार्यरत असलेल्या भारतीय लष्कराच्या अधिकारी मेजर अभिलाषा बराक यांची प्रतिष्ठित 2025 संयुक्त राष्ट्रांच्या मिलिटरी जेंडर ऍडव्होकेट ऑफ द इयर पुरस्कारासाठी निवड झाली आहे. मेजर बराक सध्या लेबनानमधील संयुक्त राष्ट्रांच्या अंतरिम युनिफिल या दलात भारतीय बटालियनमध्ये महिला पथकाच्या कमांडर म्हणून कार्यरत आहेत. मेजर बराक हा सन्मान मिळवणाऱ्या तिसऱ्या भारतीय शांतता सैनिक ठरल्या आहेत. भारत तिबेट सीमा पोलीस दलांच्या महिला संघाच्या माउंट एव्हरेस्ट चढाईच्या पहिल्या यशस्वी मोहिमेसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महिला संघाचं अभिनंदन केलं आहे. समाज माध्यमांवरून लिहिलेल्या संदेशात शहा यांनी दुर्गम भूप्रदेशात आणि आव्हानात्मक हवामानात ही अभूतपूर्व कामगिरी साध्य करून या संघानं त्यांच्या दलाचं राष्ट्रप्रथम हे ब्रीद सार्थ ठरवल्याचं नमूद केलं आहे. अग्नि 1 या लघुपल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी ओडिशाच्या चंदीपूर एकात्मिक चाचणी केंद्रातून काल यशस्वीरित्या पार पडली. संरक्षण मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार या प्रक्षेपणामुळे सर्व कार्यात्मक आणि तांत्रिक मापदंड पडताळून पाहिले गेले आहेत. ही चाचणी स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांडच्या देखरेखीखाली पार पडली. अग्नि 1 हे भारताच्या सामरिक क्षेपणास्त्र कार्यक्रमाचा एक भाग म्हणून स्वदेशी बनावटीचं कमी पल्ल्याचं जमिनीवरून जमिनीवर मारा करणारं बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. अमेरिकेत ट्रम्प प्रशासनानं अमेरिकेच्या नागरिकत्वासाठीच्या ग्रीन कार्ड प्रक्रियेत मोठा बदल जाहीर केला आहे. अमेरिकेत कायमस्वरूपी वास्तव्यासाठी अर्ज करणाऱ्या परदेशी नागरिकांना आता अर्ज करण्यासाठी मायदेशी परत जावं लागणार आहे. US सिटिझनशिप अँड इमिग्रेशन सर्व्हिसेसच्या धोरणात्मक लेखी संदेशात नमूद केल्यानुसार केवळ अपवादात्मक परिस्थितीतच अमेरिकेतून ग्रीन कार्डला मंजुरी मिळू शकेल. त्यामुळे परदेशी नागरिकांना अमेरिकेच्या नागरिकत्वासाठी परदेशातून अथवा मायदेशातूनच दूतावासाची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. या निर्णयाचा परिणाम सध्या अमेरिकेत तात्पुरत्या व्हिसावर कायदेशीर वास्तव्य करणाऱ्या लाखो नागरिकांवर होण्याची शक्यता आहे. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बोर्ड ऑफ गव्हर्नर्सचे अध्यक्ष म्हणून केविन वॉश यांनी काल शपथ घेतली. जेरम पॉवेल यांच्या जागी वॉश यांची नेमणूक झाली आहे. पॉवेल यांच्याशी व्याजदर धोरणाबाबत निर्माण झालेल्या मतभेदानंतर आणि त्यानंतर सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती करण्यात आली आहे. अमेरिकेच्या नॅशनल इंटेलिजन्सच्या संचालिका तुलसी गबार्ड यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली आहे. त्यांचे पती अब्राहम विल्यम्स यांना हाडाचा अत्यंत दुर्मिळ प्रकारच्या कर्करोगाचं निदान झाल्यानंतर त्या 30 जूनपासून कार्यमुक्त होतील अशी घोषणा त्यांनी केली.

0: दीड वर्षांपासून नॅशनल इंटेलिजन्स संचालकांच्या कार्यालयाचं नेतृत्व करण्याची संधी मिळाल्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. नॅशनल इंटेलिजन्सचे प्रिन्सिपल डेप्युटी डिरेक्टर एरन लुकॉस हे नॅशनल इंटेलिजन्सचे प्रभारी संचालक म्हणून कार्यभार सांभाळतील असं ट्रम्प यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. अमेरिकेतील स्पेसएक्स या अंतराळ संस्थेनं आज सकाळी त्यांची सर्वात मोठ्या आणि शक्तिशाली स्टारशिप सुपर हेवी रॉकेट प्रणाली प्रक्षेपित केली. त्यामुळे चंद्र आणि मंगळ यांच्यावरील मोहिमांसाठी पुनर्वापर करण्यायोग्य अंतराळयान विकसित करण्याच्या प्रयत्नांमधला हा एक महत्वाचा टप्पा पार झाला आहे. भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ म्हणजे सेबीनं दिशाभूल करणाऱ्या अनेक अनोंदणीकृत आर्थिक प्रभावक म्हणजेच इन्फ्लुएन्सर्स आणि संस्थांवर रोखे बाजारामध्ये काम करण्यास बंदी घातली आहे. समाज माध्यमांवरील विविध व्यासपीठांच्या माध्यमातून पंप अँड डंप रॅकेट चालवल्याचा आरोप या संस्था आणि प्रभावकांवर आहे. महाराष्ट्रात मुंबई ते मांडवा या जलमार्गावरील जलवाहतूक 26 मे पासून बंद होणार असल्याची माहिती मेरीटाईम बोर्डानं दिली आहे. मुंबईहून अलिबागला जाण्यासाठी सोयीची असलेली ही वाहतूक असून गेटवे ऑफ इंडियावरून लॉन्चेस रवाना होतात. राखी पौर्णिमेनंतर ही सेवा पूर्ववत सुरू होईल. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधानांच्या हस्ते आज 51,000 तरुणांना नेमणूक पत्रांचं दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून वाटप. अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ यांचं 4 दिवसांच्या दौऱ्यावर कोलकाता इथं आगमन. देशात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा, नागरिकांनी अतिरिक्त खरेदी टाळावी, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाचं आवाहन. नीट प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणात सीबीआयकडून महाराष्ट्रातून आणखी एका महिलेला अटक. लातूरमध्ये 2 डॉक्टरांचीही चौकशी. आणि अमेरिकेच्या नागरिकत्वासाठीच्या ग्रीन कार्ड प्रक्रियेत मोठा बदल. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: शंभर अंश 1 MHz हे आहे आकाशवाणीचं अहिल्यनगर केंद्र. आता सकाळचे 8:40 झाली आहेत. ऐकूयात कार्यक्रम व्यक्तिवेध. श्रोते हो, यामध्ये आज ऐकणार आहोत तबला वादक प्रशांत थोरात यांच्याशी भारती कुलकर्णी यांनी साधलेला संवाद. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत सुदाम बटुळे. आज ऐकूयात या कार्यक्रमाचा पूर्वार्ध. श्रोते हो, नमस्कार. व्यक्तिवेध या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. श्रोते हो, आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यात कला, क्रीडा, साहित्य, संस्कृती अशा प्रत्येक क्षेत्रात दिग्गज असे कलाकार आहेत. आज ज्या कलेची सेवा करणाऱ्या व्यक्तिमत्वाला आपण भेटणार आहोत त्यांचं नाव आहे प्रशांत थोरात. श्रोते हो, सुरुवातीला त्यांचा परिचय करून देते. तर प्रशांत थोरात हे आपल्या अहिल्यानगरचेच रहिवासी आहेत आणि सगळ्यात तुम्हाला महत्त्वाचं सांगायचं म्हणजे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सुप्रसिद्ध असे गायक पद्मश्री सुरेशजी वाडकर यांच्याबरोबरच अजीवासन मुंबई इथे 2021 पासून त्यांनी तबल्याची साथ संगत केलेली आहे. त्यांच्या बोलण्यातनं आता आपल्याला कळेलच, त्यांनी कैलासवासी अच्युत काका सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली गांधर्व मंडळाच्या अंतर्गत तबला अलंकार ही पदवी संपादन केलेली आहे. तसंच कोल्हापूर इथल्या शिवाजी विद्यापीठातून त्यांनी एम ए सुद्धा केलेलं आहे आणि नगरमध्ये अनेक विद्यार्थ्यांना ते घडवत आहेत. घरची परिस्थिती साधारण असताना सुद्धा अत्यंत मेहनतीनं त्यांनी शिक्षण पूर्ण केलं आणि कृष्णाई संगीत शिक्षण संस्था म्हणून संस्था स्थापन केली आणि आजही ती चालू आहे. अनेक विद्यार्थी ते घडवत आहेत. या संस्थेअंतर्गत 2011 पासून श्रोते हो गरजू विद्यार्थ्यांना मोफत गायन, हार्मोनियम वादन, तबला वादन तसंच पखवाज वादन ते शिकवतात. अनेक सांप्रदायिक कार्यक्रम, शालेय कार्यक्रम, शासकीय आणि निमशासकीय कार्यक्रमातही त्यांचा उच्च सहभाग नेहमीच असतो. भजन, कीर्तन, गझल, भावगीतं, भक्तिगीतं, चित्रपटगीतं, त्याबरोबरच शहनाई, बासरी, सतार, कथ्थक नृत्य या सगळ्या प्रकारांच्या साथ संगीतासाठी उत्तम साथीदार म्हणून त्यांचा नावलौकिक आहे. तुम्हाला मगाच असं सांगितलं की आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या अनेक वादक, गायक, कलाकारांच्या बरोबर ते भारतभर वादनाची साथ संगत करत असतात आणि या सगळ्या माध्यमातून ते संगीताचा प्रसार आणि प्रचार करतात. सर, स्वागत आहे आजच्या मुलाखतीत आपलं.
2: धन्यवाद.
1: अगदी सुरुवातीला मला असं विचारायचं आहे की तुमचं शाळेतलं शिक्षण कुठे झालं?
2: शालेय शिक्षण माझं जन्मगाव माझं कर्जुने खारे नगर जिल्ह्यातलंच गाव आहे. तर तिथं माझं जिल्हा परिषदेलाच 4th पर्यंत शिक्षण झालं. त्याच्यानंतर 5वीला मी गावातल्याच शाळेत ॲडमिशन घेतलं. पण त्याच्यानंतर संगीतीय शिक्षणासाठी म्हणून घरच्यांनी निर्णय घेतला की बाहेर जिथं सांगीतिक शिक्षण माझं झालं अशा केडगाव

0: या ठिकाणी मी शालेय शिक्षणाला श्री अंबिका विद्यालय इथं ऍडमिशन घेतलं आणि तिथंच माझं 10वीपर्यंतचं शालेय शिक्षण झालं.
1: बरं, शालेय शिक्षण आणि गुरुकुल शिक्षण अशा दोन्ही पद्धतीने तुम्ही एकाच वेळ शिक्षण घेत होतात.
0: बरोबर.
1: पण हे जे तुमचं घरातल्यांना लक्षात आलं, तर घरामध्ये काही तुमचा सांगीतिक वारसा आहे का?
0: माझे आजोबा वारकरी संप्रदायाचे साधक आहेत, गातात वाजवतात.
1: अच्छा.
0: तर त्यांच्याकडून वडिलांना मिळालं, वडिलांकडून मला ते, म्हणजे मी तोपर्यंत त्यांनी मला सांगीतिक शिक्षणासाठी बाहेर नाही टाकलं जोपर्यंत त्यांना पूर्णपणे लक्षात नाही आलं की हा हे करू शकतो. कारण की एक लहान मुलांमध्ये गाडी दिसली छोटी किंवा इलेक्ट्रिक एखादी वस्तू दिसली त्याच्याबद्दलचं अट्रॅक्शन वाटतं. पण मला त्या वयामध्ये मी टेपच्या कॅसेट लावायचो घरात आणि माझे आजोबा शिलाई मशीन काम करतात.
1: अच्छा.
0: तर त्या मशीनवर मी वाजवत बसायचो.
1: बर.
0: मग हे त्यांनी बघितलं, त्यांच्या लक्षात आलं आणि एक मी स्वतः राहून शिकू शकतो असा एक माझ्या वयाचा थोडासा अंदाज घेऊन त्यांनी माझं 5वीचं शिक्षण गावाकडे कम्प्लीट झालं आणि त्याच्यानंतर मी केडगावला ह्या शिक्षणासाठी आणि शालेय शिक्षणासाठी असं दोन्हीही तिकडं ऍडमिशन घेतलं.
1: म्हणजे 5वीपासून तुम्ही तबला वादनाला शिकायला सुरुवात केली असं म्हणून?
0: मी शास्त्रीय तबला वादन शिकायला सुरुवात केली.
1: त्याच्या आधी तुम्ही घरातनं शिकलात का?
0: हो, म्हणजे मी वडील तबला वाजवतात, गातात, तर मी गावी मग आमच्याकडं जवळपास कुठं भजनाचे प्रोग्राम वगैरे असले की जायचो. म्हणजे मला आठवतं मी दुसरीत असताना कुतूहलाने लोक खुश होऊन पैसे द्यायचे की खूप छान वाजवलं वगैरे.
1: बर. पण मग तेव्हा तबलाच वाजवायचा की अजून काही?
0: सुरुवात गायचो मी, गाण्यातच सुरुवात झाली.
1: अच्छा.
0: पण रिदम मध्येही खूप इंटरेस्ट होता. मग गाणं सुरुवात करूनही मी नंतर परत तबल्याकडेच वळलो.
1: अच्छा. पण मग असं म्हणतात की 5व्या वर्षीपर्यंत तबला शिकू देत नाहीत कारण हे तयार झालेलं नसतात मनगट. काय त्याच्या मागे काय सांगता येईल? खरंच तितक्या वर्षापासून पुढे शिकायला पाहिजे की काय?
0: मला तरी असं वाटतं की आपण विचार करतो की शारीरिक वाढ तेवढी झालेली असेल, मनगटामध्ये जर तेवढी ताकद असेल तर तबला वादन प्रभावशाली होऊ शकतं.
1: बरोबर.
0: पण एकदम लहानपणीच खूप प्रभावशाली वादन होईल ही शक्यता म्हणजे अगदीच नाही.
1: अगदी खरं.
0: तर तुम्ही तेव्हापासून सुरू करा, ते मनगटामध्ये बळ ऑटोमॅटिकच येतं.
1: बरोबर.
0: साधनेला सुरुवात केली की जसं आपण भक्त प्रल्हादाचं उदाहरण बघतो की कित्येक तपस्वी असे होते की त्यांनी वयाच्या म्हणजे 20-25 वर्षानंतर जेव्हा प्रभू काय किंवा भगवंत काय हे कळायला लागल्यानंतर बऱ्याच जणांनी तपश्चर्याला सुरुवात केली, मग 70व्या 80व्या वर्षापर्यंत तपश्चर्या केली. पण भक्त प्रल्हाद तर त्याला कसलीच काही समज नव्हती, कुठली तरी दैवी शक्ती असते हेही त्याला माहीत नव्हतं.
1: बरोबर.
0: तसं यात की वयाचं काही हे नाही, पण आपण आपल्या मनाची तयारी किंवा तसे संस्कार जर घडवायचे असतील तर त्या वयातूनही आपण तयारी करू शकतो.
1: अच्छा. बर. आता तुम्ही सांगितलं की मी अगदी शाळेत असतानापासून सात संगत करायला सुरुवात केली होती.
0: बरोबर.
1: पण मग पहिलं तुम्ही जे वादन केलं तबला वादन ते कुठे केलं?
0: मला आठवतंय की मी शास्त्रीय संगीत शिकायला लागल्यानंतर आपल्या नगरमध्येच रावसाहेब पटवर्धन स्मारकला बाल संगीत महोत्सव व्हायचा पहिला. तर मी तो जिल्हास्तरीय महोत्सव म्हणजे माझ्या आयुष्यातला स्पर्धेत भाग घेतलेला तो अनुभव होता जिल्हास्तरीय स्पर्धेत. की मी जेव्हा शिकायला गेलो आणि गुरुजींनी 6 महिन्यातच ती स्पर्धा आली होती, तर त्या स्पर्धेला की चला अनुभव म्हणून तुम्ही त्या स्पर्धेत उतरा आणि पार्टिसिपेट करून प्रेझेंटेशन द्या असंच म्हटले होते. त्यांनाही अपेक्षा नव्हती किंवा आम्हालाही कुणाला स्पर्धा काय असती, तिथले नियम काय असतात किंवा दुसरे वादक किती तयारीचे असतात हे काहीच माहिती नव्हतं. आम्ही कुठे आहे त्यांच्यात ही काहीच आयडिया नव्हती. मग त्याच्यानंतर त्या स्पर्धा झाल्या आणि 3-4 दिवसांनंतर पेपर आउट झालं की जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये मी आणि माझे आणखी 2 गुरुबंधू तिघांचे, म्हणजे आम्ही ज्यांच्याकडे शिकलो तिन्ही विद्यार्थी त्यांचेच होते जिल्ह्यात आलेले.
1: अरे वा. आणि मग ती जी स्पर्धा होती ती सोलो होती?
0: सोलो एकल वादन. हो.
1: अच्छा. पण मग ते एकल वादन जे करतात ती किती वेळाचं असतं स्पर्धांसाठी? म्हणजे आता तुमचा तेव्हा लहान गट होता.
0: बरोबर.
1: त्याच्यासाठी किती होतं वादन?
0: तर ते 8 ते 10 मिनिटाचं वादन होतं. 8व्या मिनिटाला वॉर्निंग बेल व्हायची आणि 10व्या मिनिटाच्या अगोदर ते संपवायचं.
1: आणि राग काय ते सांगणार का? आपण तयार

0: करून गेलेला. नाही
1: नाही नाही, आता राग म्हणजे ज्यांना, ज्यांनी गाण्यामध्ये पार्टिसिपेट केलं होतं राग त्यांच्यासाठी त्यांनी चूज केलेले होते, आणि ज्यांनी एकल वादनामध्ये त्यांनी त्यांचे ताल ते फॉर्म भरतानाच मेन्शन करून दिलेले होते.
0: बर, पण मग तुम्ही काय तालात ते वाजवले होते?
1: मी सुरुवातीला त्रिताल मध्येच वाजवलं होतं, 16 मात्रा.
0: अच्छा.
1: 6 महिने गुरुजींकडे गेलेलो झालो होतो, तर म्हणजे खूप कन्फ्युज होतो आणि माहित नव्हतं की मला जे येतंय ते त्या स्पर्धेसाठी कितपत चांगलं ठरणार आहे, किंवा ह्याच्यापेक्षा आणखी ताकदीचं किंवा तयारीचं वादन असणारे असतील का, हे सगळा गोंधळ मनात होता.
0: खरंय, तेव्हा असं म्हणजे एक कुतूहल पण, एक असं घाबरून गेल्यासारखं पण, की किती विद्यार्थी आहेत आपल्याला माहिती नाहीत, कोणाकोणाकडचे विद्यार्थी आहेत माहित नाही, कुठल्या कुठल्या क्लासचे, आणि त्याच्यात आपण उतरू शकतो की नाही, पण असं असताना सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये नंबर पण मिळाला.
1: येस,
0: छानच. त्यानंतर तुम्ही साथ कोणाकोणाला दिली?
1: मग गुरुजी, माझे गुरुजी खूप कडक शिस्तीत, म्हणजे की मी इकडं भजन वगैरे वाजवायचो हे त्यांना कळलं होतं, पण मग त्यांनी ते स्ट्रिक्टली बंद करायला सांगितलं की जोपर्यंत मी परवानगी देत नाही तोपर्यंत तू कुठल्याही प्रोग्राम मध्ये वाजवायचं नाही, असं एकदम स्ट्रिक्टली त्यांनी वॉर्न केलेलं होतं. आम्ही जेव्हा केव्हा सुट्टीला यायचो गावी परत, तर तेव्हाही ते म्हणायचे की तुला वाटत असेल आता तू गावी गेलायस, मला काय कळणार नाही माझ्या पश्चात तू कुठं वाजवशील किंवा काय, तर असं समज मनात ठेवू नको.
0: अच्छा.
1: तर मग त्या भीतीपायी मी, म्हणजे माझ्या आयुष्यात मी कदाचित आई वडिलांनाही इतका घाबरलो नाही इतका गुरुजींना घाबरायचो.
0: बर, आदरयुक्त भीती जी असते.
1: खूप खूप
0: खरं. पण मग गावी जे तुम्ही वाजवायचात त्याला शास्त्रीय असा आधार काही नसायचा ना?
1: कारण काय म्हणतो आपण की भजन गाणारे जे जुने लोक होते, ते कुठलेही, म्हणजे त्यातले खूप लोक की फक्त कुणाचं तरी ऐकून गाणार असेच होते.
0: बरोबर.
1: तर मग आपण त्यांच्यामध्ये खूप शास्त्रीय गोष्टी दाखवायला गेलो किंवा काय, तर ते इतरांच्या नजरेत तर हात चुकीचा आहे असंच व्याख्या होती. त्याच्यामुळं तिथं खूप जास्त वाजवणं किंवा शास्त्रीय बेस धरून वाजवणं असा काही पार्टच नव्हता.
0: बरोबर आहे. सात आतापर्यंत कोणाकोणाला दिलीत तुम्ही?
1: आता मी गुरुजींकडे शिकलेलो म्हणजे 2006 पासून त्यांच्याकडे होतो, तर मी, मला आठवतंय गुरुजींनी मला सुरुवातीला 2010 साली नगर जिल्ह्यातले नामवंत गायक पंडित बाळासाहेब वायकर सर आणि तुकारामजी गोसावी हे भजन गायक, पण शास्त्रीय भजन गायक.
0: अच्छा.
1: तर ह्यांच्यासोबत अचानक मला प्रोग्राम मध्ये ऑन स्टेज की बस वाजव.
0: बर.
1: एकदम म्हणजे कुठलीही पूर्वकल्पना नाही काही नाही, आणि त्यांनी अचानक संधी दिली आणि तिथून पुढं माझा मग ह्या सगळ्या चांगल्या दिग्गज कलावंतांसोबत साथ करत शिकण्याचा एक नवीन प्रवास सुरू झाला. की आपण जसं म्हणतो की शिक्षण चालू असताना तुम्हाला जे काही शिकायला मिळतं, पण कोणाची तरी साथ करताना त्या गोष्टींचा कसा उपयोग करावा,
0: बरोबर,
1: ही एक बाजू तयार व्हायची बाकी असते, ती तेव्हाच होते जेव्हा तुम्ही कोणाच्या तरी साथ संगतीला बसता.
0: बरोबर. ती तुमची शिकता शिकता तयार झाली.
1: हो. तर मग साथ करता करता मी ते शिकत गेलो की ह्या गोष्टी आपल्याला अशा पद्धतीने वापरायच्यात, कारण जसं गीत आहे त्या प्रकारचीच त्याची साथ संगत झाली पाहिजे.
0: खरंय, गीत आहे त्या पद्धतीनेच साथ झाली पाहिजे असं तुम्ही म्हणाल. खरं म्हणजे मला पुढचा प्रश्नच असा विचारायचा आहे की तबल्याचे सूर ठरवताना जसं गाणं आहे त्याप्रमाणेच तबला लावावा लागतो ना, किंवा ती जी शाई जी आहे,
1: बरोबर,
0: त्याचं काय गणित असतं थोडं सांगाल?
1: खरं तर तबल्याचा जो व्यास असतो पूर्ण व्यास, याच्यावर तो कुठल्या सुरात लागल हे घेतानाच ठरवलं जातं, म्हणजे खोड जेव्हा बनवलं जातं तेव्हाच. तर त्याच्यानंतर त्याच्यावर चमड्याची पुडी मढवली जाते आणि शाईची जी थिकनेस असती पातळता किंवा जाडी, तर त्या सुराला येत नाही तोपर्यंत ते शाईचे गोळे भरले जातात, त्याला त्याला ते प्रॉपर तो दगड त्याच्यावर फिरवला जातो घासला जातो, ती शाई पूर्ण पक्की होत नाही तोपर्यंत. आणि त्याच्यानंतर तो त्याच्या आसपास आला की मग वादीला गट्टे लावून तो त्या सुरावर स्थिर केलं जातो.
0: गट्टे नंतर लावले जातात.
1: गट्टे नंतर लावले जातात.
0: बर बर बर. आणि ही जी वरची हे जे कातड असतं हे बकरीच असतं ना?
1: हो हो हो.
0: पण म्हणजे आता समजा काळी चारची जी पट्टी असेल गाणाऱ्याची पट्टी, तर मग त्याला तबला कसा असावा लागतो?
1: ढाला तबला, म्हणजे

0: आता काळी एकचा सूर उंच आहे म्हणून त्याच्या व्यासाची जी माप असतं ते 5.5 इंच असा तबला असतो, तर मग काळी चारचा जर असेल तर तो 6.25 इंचाचं त्याचं तोंड असतं.
1: बर, अच्छा, म्हणजे पेटीची पट्टी कोणती आहे गाणाऱ्याची त्या पट्टीप्रमाणे तबला तयार करावा लागतो.
0: बरोबर
1: बरोबर. पण मग आता जर समजा वेगळे वेगळे म्हणजे गाणारे जर वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे असतील तर तुम्ही तबला कसा लावता त्याला?
0: मग जे जेंट्स गायक असतात त्याच्यामध्ये मोस्ट ऑफ प्रेफर केले जातात काळी एक काळी दोन या सुराज तबले.
1: अच्छा.
0: खूप कमी गायक असे आहेत की जसं जर आपण गीत प्रकार बघितला की कव्वाली हा जर गीत प्रकार बघितला तर ह्याच्यामधले जे गाणे असतात किंवा ज्या कव्वाल्या असतात त्या कव्वाल्या पांढरी चार या सुराच्या म्हणजे गीत प्रकाराप्रमाणे तबले जेंट्स जरी गायक असतील तरी त्यांना त्या गीत प्रकाराप्रमाणे त्याची पिच चॉईस करावं लागते. ह्या पट्टीमध्ये आपल्याला गायला गेलं पाहिजे. जसं भावगीताला आपण गवळण जशी म्हणतो तशा सुरात भावगीत नाही गाऊ शकत.
1: बरोबर.
0: तर तसं तबल्यांची निवड मात्र जेंट्स असेल तर त्यांच्या सुराप्रमाणे आणि लेडीज असेल तर त्यांच्या सुराप्रमाणे किंवा वाद्य असेल तर वाद्याच्या साथीचे तबले देखील वेगळे असतात. म्हणजे जर सपोज बासरी असेल तर मी हा गाण्याच्या साथीसाठी वापरला जाणारा तबला बासरीच्या साथीत नाही वापरू शकत.
1: अच्छा. पण मग आता तुमच्यासारख्यांनी हे वेगळे वेगळे तबले आणायचे का तेवढ्या?
0: हो हो हो.
1: बर. आणि तबला डग्गा दोन्ही बदलावा लागतात?
0: नाही, फक्त तबला.
1: अच्छा. पण डग्ग्याचा ह्याच्यामध्ये काय काय उपयोग असतो?
0: डग्गा जसं आपण म्हणतो तबल्याचे जे बोल असतात ती एक भाषा आहे. तर डग्गा हा मेल साईड देण्याचं काम करत असतो.
1: बरोबर.
0: तर जसं आपण म्हणतो की एक वर्ण तबल्यावरचा फक्त तबल्यावरचा तो जर ता असेल असा जर वाजत असेल तर त्याचा धा कधी होतो? जेव्हा ता आणि डग्ग्यावरचा घे हे सोबत वाजले जातात तेव्हा त्याचा धा तयार होतो.
1: हा. बरोबर.
0: तर असं डग्ग्याचं काम असतं.
1: दोन्ही मिळून म्हणजे संसाराची दोन्ही चाक जशी चालतात
0: अगदी बरोबर
1: त्याप्रमाणे तबला डग्ग आहे. आता मला असं विचारायचंय की तबल्याच्या परीक्षांबद्दल काय सांगाल?
0: आता गांधर्व मंडळाच्या नियमाप्रमाणे तबल्यामध्ये तसं तर विशारद पर्यंत बॅचलर डिग्री असं आपण म्हणू शकतो. आणि त्या सिलेबसमध्ये म्हणजे खूप मी मानतो या गोष्टींना की बॅचलर लेवलची जरी डिग्री असली तरी युनिव्हर्सिटीच्या अभ्यासक्रमाला ॲज कम्पेअर करता की गांधर्व मंडळावाल्यांनी तबल्याच्या अभ्यासक्रमामध्ये खूप चांगल्या गोष्टी ज्या विद्यार्थ्यांना त्या परीक्षेसाठी गरजेच्या असतात त्या त्यांनी खूप म्हणजे सफाईदारपणे त्याच्यात टाकल्यात की हे यावेळी विद्यार्थ्यांना हे कळलं पाहिजे, हे त्यांच्यात दिसलं पाहिजे. एकदम सुंदर. म्हणजे तर तिसऱ्या परीक्षेपासून थेअरी आहे, थेअरी म्हणजे लेखी परीक्षा असते. तर विद्यार्थ्यांना तिथून पुढं म्हणजे शास्त्रीय गोष्टी डोक्यात ठेवून साथ करणं किंवा सोलो वादन करणं ज्याच्यामध्ये गायक वादकाची गुणदोष येतात मग ह्या सगळ्या गोष्टींना डोळ्यासमोर ठेवून किंवा पूर्णपणे लक्षात ठेवून सादरीकरण करायचं असतं.
1: बरोबर.
0: तर परीक्षा देण्यामागचा हा एक खूप चांगला फायदा आहे. त्याच्यानंतर की तुमच्याकडे डिग्री येते आणि त्या डिग्रीच्या बेसवर तुम्ही कुठेतरी जॉब करता हे तर म्हणजे तुमच्या फ्युचरसाठी तुमचं एक करिअरसाठी चांगलीच गोष्ट.
1: बरोबर. श्रोत्यांना जर आपल्याला काही ऐकवायचं झालं तबल्यावरती तर आपण काय ऐकू शकतो?
0: माझी अशी इच्छा आहे की मी खूप म्हणजे जसं आपण म्हणू की कदाचित अनवट राग जसे असतात तसे अनवट तालही असतात.
1: बरं.
0: ते खूप कमी ऐकायला मिळतात.
1: बरोबर.
0: पण बऱ्याच जणांना त्याच्यातली समज नसल्यामुळं किंवा जर जुने श्रोते असतील जसं मी म्हटलो की जुने जे गाणारे वगैरे होते त्यांना त्यातलं पण कुणाचं तरी वादन ऐकायला ते आनंद कधी घेतात जेव्हा त्यातलं त्यांना समजतंय तर मग त्यांच्या माहितीत असणारा असा एक ताल की जो आपण मोस्ट ऑफ सगळीकडे ऐकतो असा तीन ताल मध्ये वादन करू शकतो.
1: तीन ताल जनरली सगळ्यांना आवडतो.
0: हो अगदी अगदी.
1: चालेल. आपण
0: मलाही तीन ताल आवडतो असं म्हणण्यापेक्षा मी सांगेल की मला पंचम सवारी म्हणजे 15 मात्रेचा ताल खूप जास्त आवडतो. पण बऱ्याच जणांचं त्याच्याविषयी असं एक मत आहे की 15 मात्रा म्हणजे 1 ते 15.
1: अच्छा.
0: पण मी एक तबला वादक म्हणून त्याचं डिव्हायडेशन असं करतो की 7.5 7.5.
1: बरं.
0: कारण जर तुम्ही 1 ते 15 असं गृहीत धरताय तर तुमचा एक आवर्त

0: म्हणजे ते 15 मात्रेचं होतं आणि त्याच्या पुढचं आवर्तन 15 मात्रेचं, म्हणजे त्या
1: अच्छा
0: एकूण मात्रा झाल्या 30,
1: तीस बरोबर.
0: पण आपला टोटल हिशोबच 15 मात्रेचा आहे.
1: हां खरंय.
0: तर असे विचार करणारे कदाचित खूप रेअर मंडळी आहेत. आता मी परीक्षक म्हणूनही जातो, विशारदपर्यंत विद्यार्थ्यांच्या परीक्षा वगैरे घेतो, तर तिथेही बरेच विद्यार्थी असे बघायला मिळतात की ते सलग 15 15च मात्रा वाजवत असतात. तर मी एक त्या विद्यार्थ्यांना, गुरूंकडे तर असतंच पण त्या विद्यार्थ्यांनी त्या तालाकडे बघण्याची नजर तशी ठेवावी, त्याचा विस्तार करताना तो विचार करून करावा,
1: बरोबर,
0: ही माझी सगळ्यांना कळकळीची विनंती राहील.
1: खरं म्हणजे एक शिक्षक म्हणून तुम्ही हे नक्कीच आवाहन करू
0: शकता विद्यार्थ्यांना.
1: आता आपण ताल ऐकूया श्रोत्यांना.
0: जरूर.

0: वा सुंदर. म्हणजे गाणं नसतानाही किंवा इतर काही नसतानाही नुसतं तबला ऐकणं याचा जो आनंद आहे ना तो काहीतरी वेगळाच असतो. श्रोते हो, प्रशांत थोरात यांच्याशी तबला वादन यावर आपण गप्पा मारतो आहोत. उर्वरित गप्पा आपण पुढच्या भागात मारणार आहोत. तेव्हा आज पुरता निरोप द्या. नमस्कार.
1: श्रोते हो, आत्ताच आपण तबलावादक प्रशांत थोरात यांच्याशी भारती कुलकर्णी यांनी साधलेल्या संवादाचा पूर्वार्ध ऐकलात. कार्यक्रम होता व्यक्तिवेध. तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सुदाम बटुळे. आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं अहिल्यनगर केंद्र. श्रोते हो, आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम रुपेरी गाणी सोनेरी आठवणी थोड्याच वेळात.
2: प्लॅटफॉर्म नंबर 2 चलने वाली
3: सुपरफास्ट एक्सप्रेस के यात्रियों, ताई नहीं हला मोबाईल चार्ज करायचा होता.
4: तुझं डोकं चार्ज कर.
3: असा पब्लिक पोर्टने फोन चार्ज केला तर पर्सनल डेटा होईल पब्लिक.
4: पाहिलंस
3: बाबा, थांबा मी पे करतो. नो सिग्नल. आता काय करशील, फ्री वायफाय आहे ना.
4: बुद्धू सुधर जरा.
3: पेमेंट साठी नो ओपन वायफाय, म्हणजे फ्रॉडला करा बाय बाय. RBI सांगते
5: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट.
6: आप अपने बच्चे का कौन से स्कूल में एडमिशन करवाना पसंद करेंगे? मराठी मीडियम, सेमी इंग्लिश, इंग्लिश मीडियम या फिर CBSE? तो देरी क्यों? आत्मा मालिक शैक्षणिक एवं क्रीडा संकुल कोकम ठाण में सभी ऑप्शंस खुले हैं. बेस्ट स्कूल, बेस्ट फीचर्स और कम फीस. बस चॉइस आपको करनी है. आत्मा मालिक स्कूल्स कोकम ठाण, एडमिशंस ओपन.
1: श्रोते हो, रुपेरी गाणी सोनेरी आठवणी या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात सोल्जर या चित्रपटातलं कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांच्या स्वरातलं समीर यांचं गीत. या गीताला संगीत दिलं आहे अनु मलिक यांनी.

श्रोते हो, आत्ताच आपण अनु मलिक यांच्या संगीत नियोजनात समीर यांचं गीत ऐकलं. गायलं होतं कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांनी, तर चित्रपट होता सोल्जर.

0: सोने चांदी आणि हिऱ्यांसाठी स्वतंत्र दालने असलेलं
1: सरा बाजार आणि सावेडी अहिल्यानगर।
2: यानंतर ऐकूयात अलका याज्ञिक आणि उदित नारायण यांच्या स्वरातलं आनंद बक्षी यांचं गीत। संगीत दिलं आहे ए आर रहमान यांनी, तर चित्रपट आहे ताल।

श्रोते हो, आताच आपण ता आलिया चित्रपटातलं अलका याज्ञिक आणि उदित नारायण यांच्या स्वरातलं आनंद बक्षी यांचं गीत ऐकलं. संगीत होतं ए आर रेहमान यांचं. आता ऐकूयात कभी कभी या चित्रपटातलं किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या स्वरातलं साहिर लुधियानवी यांचं हे गीत. संगीत आहे खय्याम यांचं. अरे अरे अरे ना ना ना ना ना ना.

0: श्रोते हो, आताच आपण हम आपके हे कोण या चित्रपटातलं एस पी बालसुब्रमण्यम यांच्या स्वरातलं देव कोहली यांचं गीत ऐकलं. या गीताला संगीत होतं राम लक्ष्मण यांचं. आता कार्यक्रमात शेवटी ऐकणार आहोत आशा भोसले आणि किशोर कुमार यांच्या स्वरातलं अंजान यांचं गीत. संगीतकार आहेत बप्पी लाहिरी, तर चित्रपट आहे नमक हलाल.
1: अरे अरे अरे ना ना ना ना ना ना ना

0: विश्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाशवाणी
2: शंभर अंश एक मेगा हर्ट्सवर हे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोते हो, आता सकाळचे 9:30 वाजतात. मुंबई विविध भारतीचे कार्यक्रम 10 वाजेपर्यंत आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

अशा या भारतीय चित्रपट सृष्टीचा स्वर्णिम अध्याय लिहिणाऱ्या दिग्गज अभिनेत्री नरगिस यांचा 1 जून हा जन्मदिवस. त्या अनुषंगानं शुक्रवारच्या फोनगाणी कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत त्यांनी अभिनय केलेल्या चित्रपटातली गीतं तुमच्या पसंतीची.

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोहोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी
0: नादाचा श्वास

श्रोते हो, आता सकाळचे 10 वाजलेत. ऐकूयात हिंदी चित्रपट संगीत. सुरुवातीला ऐकूयात जुबैदा या चित्रपटातलं अलका याज्ञिक यांच्या स्वरातलं आनंद बक्षी यांचं गीत. या गीताला संगीत दिलं आहे ए आर रहमान यांनी.

श्रोतेहो, आताच आपण ए आर रहमान यांच्या संगीत नियोजनात आनंद बक्षी यांचं गीत ऐकलं. गायलं होतं अलका याज्ञिक यांनी, तर चित्रपट होता जुबैदा.

0: सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 कलम 12 नुसार पात्र नागरिक निशुल्क कायदेशीर मदत न्याय बंधू या मोबाईल ऍप वरून किंवा www.provono-eoj.in या वेबसाइट वरून मिळवू शकता.
1: यानंतर ऐकूयात उदित नारायण आणि रामशंकर यांच्या स्वरातलं समीर यांचं गीत. संगीत आहे आनंद मिलिंद यांचं, तर चित्रपट आहे धुले राजा.

श्रोते हो, आत्ताच आपण उदित नारायण आणि रामशंकर यांच्या स्वरातलं समीर यांचं गीत ऐकलं. या गीताला संगीत दिलं होतं आनंद मिलिंद यांनी आणि चित्रपट होता दुल्हे राजा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण साजिद वाजिद यांच्या संगीत नियोजनात जलेस शेरवानी यांचं गीत ऐकलत. स्वर होता वाजिद खान आणि अमृता काक यांचा, तर चित्रपट होता वॉन्टेड.
1: वरण भात भाजी आमटी चटणी जरी पानात लोणच्या शिवाय येत नाही, रंगत द्या जेवणात आंबट गोड तिखट खार चटपटीत

0: श्रोते हो, मेरे ब्रदर की दुल्हन या चित्रपटातलं अली जफर आणि श्वेता पंडित यांच्या स्वरातलं इर्शाद कामिल यांचं गीत आपण ऐकलत. या गीतासाठी संगीत दिलं होतं सोहिल सेन यांनी.
1: आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर प्रसारित होणारा श्रोत्यांच्या फोन पसंतीवर आधारित लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे हॅलो गीत बहार. श्रोते हो, हा कार्यक्रम आता प्रसारित होईल दर गुरुवारी आणि रविवारी रात्री 9 ते 10 या वेळेत. तेव्हा मंगळवारी सकाळी 8:15 ते 9 या वेळेत आपण आपली आवडती गीतं कळवा, आमच्याशी संवाद साधा आणि आनंद घ्या आपल्या आवडीच्या गीतांचा आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रासह आपल्या असंख्य श्रोत्यांसोबत. तेव्हा जरूर ऐका आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर अगदी जगभरात कुठेही.
2: शहीदांनी रक्त सांडलं, राष्ट्रनेत्यांनी यातना सोसल्या, प्राणांची कुरवंडी केली, ती काय आपापसात भांडण्यासाठी?
3: नाही, ही भारत माता सगळ्यांची, माय सगळ्यांची, तिच्या लेकरांनी एक व्हायचंय. राष्ट्रीय एकात्मता, मानवता, हाच आपला खरा धर्म.

कार्यक्रमात आता ऐकणार आहोत मेरे यार की शादी हे या चित्रपटातलं जावेद अख्तर यांचं गीत. या गीताला संगीत आहे प्रीतम यांचं, तर गायला आहे अलका याज्ञिक आणि उदित नारायण यांनी.

श्रोतेहो, प्रीतम यांच्या संगीत नियोजनात जावेद अख्तर यांचं गीत आपण ऐकलत. गायलं होतं अलका याज्ञिक आणि उदित नारायण यांनी, तर चित्रपट होता मेरे यार की शादी है. या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातून आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. श्रोतेहो, आता सकाळचे 10:30 वाजलेत, ऐकूयात नाट्यसंगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात मंदारमाला या नाटकातलं पंडित राम मराठे यांच्या स्वरातलं विद्याधर गोखले यांचं नाट्यगीत. या गीतासाठी संगीत दिलं आहे राम मराठे यांनी.

श्रोते हो, आताच आपण पंडित राम मराठे यांच्या स्वरातलं विद्याधर गोखले यांचं नाट्यगीत ऐकलं. संगीत दिलं होतं राम मराठे यांनी, तर नाटक होतं मंदार माला. यानंतर ऐकूयात वसंतराव देशपांडे यांच्या स्वरातलं शाकुंतल या नाटकातलं गोविंद बल्लाळ देवल यांचं नाट्यगीत. संगीत दिलं आहे अनंत दामले यांनी.

श्रोते हो, शाकुंतल या नाटकातलं गोविंद बल्लाळ देवल यांचं नाट्यगीत आपण ऐकलं. संगीतकार होते अनंत दामले, तर स्वर होता वसंतराव देशपांडे यांचा. आता ऐकूयात धाडीला राम तिने का वनी या नाटकातलं आशा खाडिलकर यांच्या स्वरातलं राजा बढे यांचं नाट्यगीत. संगीत आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं.

श्रोते हो, आताच आपण पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या संगीत नियोजनात राजा भडे यांचं नाट्यगीत ऐकलत. स्वर होता आशा खाडिलकर यांचा, तर नाटक होतं धाडीला राम तिने का वणी. आता ऐकूयात प्रभाकर कारेकर यांच्या स्वरातलं शंकर बाळकृष्ण शास्त्री यांचं नाट्यगीत. या गीताला संगीत दिलं आहे वजेबुवा यांनी, तर नाटक आहे संन्यस्त खडक.

श्रोते हो, कुलवधू या नाटकातलं ज्योत्स्ना भोळे यांच्या स्वरातलं मोतीराम गजानन रांगणेकर यांचं नाट्यगीत आपण ऐकलं. संगीत होतं मास्टर कृष्णराव यांचं. आता ऐकूयात मानपमान या नाटकातलं सुरेश वाडकर यांच्या स्वरातलं कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांचं नाट्यगीत. या गीताला संगीत दिलं आहे गोविंदराव टेंबे यांनी.

0: श्रोते हो, आत्ताच आपण मानपमान या नाटकातलं सुरेश वाडकर यांच्या स्वरातलं कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचं नाट्यगीत ऐकलत. या गीताला संगीत होतं गोविंदराव टेंबे यांचं. या नाट्यगीताबरोबरच नाट्यसंगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत.
1: श्रोते हो, मोबाईलमुळे झालेले अपघात अनेकांना कायमचं अपंगत्व देऊन गेलेत,
2: तर काहींना अशा अपघातांमध्ये आपला जीव सुद्धा गमवावा लागला आहे.
1: त्यामुळे गाडी चालवताना मोबाईलवर बोलणं आणि मोठ्या आवाजात गाणी ऐकणं टाळा.
2: मोबाईलवर दाखवलेल्या मॅप ऐवजी तिथे आसपास राहणाऱ्यांना संबंधित रस्त्यांविषयी विचारा.
1: आणि महत्त्वाचं म्हणजे गाडी चालवताना रील्स बनवणं बंद करा.

0: आजच्या डिजिटल युगामध्ये आकाशवाणी सोबत राहणं झालंय अगदी सोपं.
1: न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपच्या माध्यमातून आता आपण आकाशवाणी केंद्राचे कार्यक्रम ऐकू शकता
0: अगदी जगभरात कुठेही.
2: आपल्याला फक्त इतकंच करायचंय, आपल्या मोबाईलच्या प्ले स्टोअर मध्ये जाऊन न्यूज ऑन AIR हे ऍप डाउनलोड करायचंय.
1: ऍप ओपन केल्यानंतर हिरव्या रंगाच्या रेडिओ आयकॉनवर क्लिक.

0: करायचं बस. त्यानंतर देशभरातल्या 100 पेक्षा जास्त रेडिओ चॅनल्सच्या कार्यक्रमांचा आपण सहज आनंद घेऊ शकता.
1: मग वाट कसली पाहताय? लगेचच आपल्या मोबाईलवर न्यूज ऑन AIR हे ऍप डाउनलोड करा आणि जगभरात कुठेही आकाशवाणी सोबत कनेक्ट रहा.
0: आकाशवाणी आता सगळीकडे आपल्या सोबत.

श्रोते हो, आता सकाळचे 11 वाजलेत. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यनगर केंद्र 100.1 मेगाहर्ट्सवर. आता ऐकूयात मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात एकटी या चित्रपटातलं आशा भोसले यांच्या स्वरातलं ग. दि. माडगुळकर यांचं गीत. या गीताला संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी.

श्रोते हो, आत्ताच आपण सुधीर फडके यांच्या संगीत नियोजनात ग दि माडगुळकर यांचं गीत ऐकलं. स्वर होता आशा भोसले यांचा, तर चित्रपट होता एकटी.

श्रोते हो, दिवसभराच्या धावपळीनंतर रात्रीच्या निवांत वेळी हिंदी चित्रपटातील जुन्या गीतांची मैफल घेऊन आम्ही पुन्हा येतोय.

0: सोमवार ते शुक्रवार रात्री 10 ते 11 या वेळेत,
1: तर शनिवारी आणि रविवारी रात्री 10 ते 10:30 या वेळेत रजनीगंधा या कार्यक्रमात।

श्रोते हो, आता ऐकूयात एक गाडी बाकी अनाडी या चित्रपटासाठी विनय मांडके आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं प्रवीण दवने यांचं गीत. या गीताला संगीत दिलं आहे अशोक पत्की यांनी.

श्रोते हो, अशोक पत्की यांच्या संगीत नियोजनात विनय मांडके आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं प्रवीण दवणे यांचं गीत आपण ऐकलं. चित्रपट होता एक गाडी बाकी अनाडी. आता ऐकूयात एक फुल चार हाफ या चित्रपटातलं गीत. अनिल मोहिले यांच्या संगीत नियोजनात गायला आहे विनय मांडके आणि प्रज्ञा यांनी, तर गीतकार आहेत प्रवीण दवणे.

0: श्रोते हो, आताच आपण एक फुल चार हाफ या चित्रपटातलं विनय मांडके आणि प्रज्ञा यांच्या स्वरातलं प्रवीण दवणे यांचं गीत ऐकलं. या गीताला संगीत दिलं होतं अनिल मोहिले यांनी. या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. 100.1 MHz आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यनगर केंद्र. श्रोते हो, आता सकाळचे 11:15 वाजलेत. ऐकणार आहोत आपली गाणी हा कार्यक्रम थोड्याच वेळात.
1: नीट जेई की तयारी कर रहे हो? आत्मा मालिक देश का नंबर 1 आकाश कोचिंग इंस्टीट्यूट के साथ रेसिडेंशियल क्लासेस, कॉलेज और सब सुविधा एक ही जगह दे रहा है, वो भी स्कॉलरशिप के साथ. बच्चों का उज्जवल भविष्य बनाना है तो आत्मा मालिक में एडमिशन लेना पड़ेगा. अधिक जानकारी के लिए भेज दे
2: atmamalikonline.com.
0: श्रोते हो, कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात पद्मजा फेनाणी यांच्या स्वरातलं शांता शेळके यांचं गीत. या गीताला संगीत दिलं आहे यशवंत देव यांनी.

माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणाऱ्या रोजगार मेळा 2026 दिल्ली केंद्रावरून थेट प्रसारण आपण ऐकलं. 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातून आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यनगर केंद्र. श्रोतेहो, आता दुपारचे 12 वाजतात. सुरुवातीला 12 वाजता वनिता मंडळ हा महिलांसाठीचा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आणि निर्मिती आहे जळगाव केंद्राची. त्यानंतर 1:15 मालिका निरंतर स्वरलहरी हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत. त्यानंतर 1:00 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मुंबई विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करीत आहोत. तेव्हा सुरुवातीला ऐकूयात वनिता मंडळ. श्रोते हो, आजच्या या प्रसारणातून मी शीतल ठोंबरे आपला इथेच निरोप घेते. नमस्कार.

नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार. आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आपलं स्वागत आणि वरदाचा नमस्कार. मैत्रिणींनो, सध्या समाजसेवा हे व्रत करिअर म्हणून काही जण ठरवून करत आहेत. त्यासाठी वेगवेगळे कोर्सेसही आहेत. ही चांगलीच गोष्ट आहे, त्यामुळं समाज परिवर्तन होत आहे. संपर्क साधनांमुळं काम सगळ्यांपर्यंत पोचतंय आणि त्यातून काही गोष्टी सोप्या होत आहेत. पण साधारण 50 वर्षांपूर्वी आजूबाजूच्या परिस्थितीमुळं अस्वस्थ होऊन संस्कार वर्ग सुरू करणाऱ्या मालुताई जोशी आज आपल्या भेटीला आल्या आहेत. त्यांच्याशी आपण बोलणार आहोत, पण त्याआधी कार्यक्रमात ऐकूया हे गाणं.

0: ऐकूया निकृष्टाची घृणा उत्कृष्टाची ओढ. मालुताई जोशी यांच्या मधुरा पुजारी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा पूर्वार्ध.
1: नमस्कार रसिक श्रोते हो, नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार मैत्रिणींनो. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या दिसणाऱ्या अनेक गोष्टींनी घटनांनी आपण अस्वस्थ होत असतो, काहीतरी तिथं चुकतंय असं वाटत असतं. त्याचवेळी मी काय करणार, जाऊ दे असा आपल्या मनात विचार येतो आणि आपण ते सगळं सोडून देतो. पण काही जण मात्र मी काय करणार असं न म्हणता मी काय करणार हे ठरवतात, वेगळी वाट तयार करतात, तिथं असणारे खड्डे दगड काटे सगळं सहन करतात आणि एक पायवाट हळूहळू हमरस्ता होत जाते. आपण काही वेगळं केलंय असं त्यांना वाटतही नसतं. आज आपल्या भेटीला आपली जी मैत्रीण आलेली आहे त्या मैत्रिणीची ओळख या सगळ्यातून आपल्याला दिसती. 50 वर्षाहून अधिक काळ समाजसेवा हे आपण समाजाचं देणं आहे म्हणून केलेल्या मालुताई जोशी आज आपल्यासोबत आहेत. सांगलीत अनेक जणांना मालुताईंच्या संस्कारांनी मोठं केलेलं आहे आणि आज ती माणसं प्रतिष्ठित आणि समाजाचं देणं पुन्हा एकदा देण्याच्या परिस्थितीमध्ये पोचलेली आहे. निग्रहानं पाऊल टाकत मालुताईंचं हे कार्य वाढत गेलेलं आहे. आज आपण त्यांच्याकडून त्यांचा हा सगळा प्रवास जाणून घेणार आहोत. मालुताई नमस्कार, आजच्या कार्यक्रमात तुमचं स्वागत.
2: नमस्कार.
1: आता मी जशी तुमची ओळख करून दिली की सांगलीत मालुताई म्हणल्यावर संस्कार मिळणार असं ठिकाण, मालुताईंकडे गेलं की आपल्याला शिकायला मिळणार, पण ह्याची सुरुवात तुमच्या बालपणापासून झाली असेल ना? तुमचं कुठलं गाव, बालपण कुठलं?
2: माझं बालपण माझं कवठे एकंद तासगावच्या अलीकडचं. म्हणजे मी 10 वर्षापर्यंत तिथं होते. नंतर माझी आई गेली, ती गेल्यानंतर मम्मी हिंगण्याला गेले. पण माझी जी आई होती त्या आईला कुणी वेडवाकड मागलेलं चालायचं नाही. ते कसं सांगते मी तुला, एकदा काय झालं मी गाणं शिकून आले आणि मी घरात येताना म्हणत आले कॉलेजातल्या मुली आम्ही हवे तसे करणार, कोण आम्हा पुसणार, असं उड्या मारत म्हणत म्हणत आले. त्याबरोबर आई खरं माझी सतत अंथरुणाला खेळलेली असायची, तिला उठायला यायचं नाही. तर तिनं मला हातानं जवळ बोलावलं, मी जवळ बसल्याबरोबर ती मला म्हणाली, तर मकाश तू काय म्हणत होतीस, आपण जेव्हा कॉलेजात जातो शिकतो तेव्हा हवं तसं वागायचं नसतं, आपला देश आहे केवढा मोठा, आपलं राष्ट्र आहे, आपला आपल्या अवतीभोवती माणसं असतात, तर त्यांच्यासाठी आपल्याला जगायचं असतं. तर म्हटलं अगं मला आवडलं गं गाणं, तर मग तुला आवडलंय ना, मग त्याच चालूवर तू दुसरं गाणं कर. आणि मला लगेच आलं, कसं आलं मला आठवत नाही, पण मला लगेच ते गाणं आलं. पण मग मी कॉलेजातल्या मुली आम्ही शूर फार होणार, आई बाबांच्या आज्ञेत आम्ही राहणार, कॉलेजमध्ये आम्ही जाणार, शिवाजी महाराज यांचा आदर्श आम्ही घेणार. आईला इतका माझा आनंद झाला, तिने माझं पटकन एक पापी घेतली. आईने मग
1: तीच आठवण
2: आईची.
1: बरोबर. 16 सप्टेंबर 1931 ही तुमची जन्मतारीख आहे, होय की नाही? म्हणजे तुम्ही स्वातंत्र्य लढा बऱ्यापैकी बघितलात, भारताला स्वातंत्र्य मिळालं तो काळ अनुभवलात. तुमच्या घरचं वातावरण कसं होतं, घरी काय काय तुम्हाला आणखीन शिकायला मिळत होतं?
2: माझे वडील खरं म्हणजे सतत बाहेरच असायचे. ते जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा मी हिंगण्याला बोर्डिंग मध्ये होते त्या काळामध्ये.
1: बर, मग हिंगणा म्हणल्यावर महर्षी कर्वे, बाया कर्वे ह्या सगळ्या व्यक्ती तुम्हा बघायला मिळाल्या असतील, त्यांना भेटायला मिळालं असेल.
2: त्यांच्या तर आमच्या मनात खूप आदर असायचा ना. आम्ही दुरून बघितलेला आहे, दुरून आम्ही त्याला नमस्कार केलेला आहे बायाजी आणि अण्णांना.
1: आत्ता तुम्ही एवढंच जे समाज कार्य केलं त्याची ज्याला म्हणू आपण मुळं किंवा बीज त्या काळातली होती.

0: ती का त्यावेळी तुम्हाला असं काही वाटायचं की हे सगळं बघून की आपण पण पुढे जाऊन असं करावं?
1: हा संस्कार होत गेला तिथला अन्न आहे ना, हा संस्कार आम्हाला होत गेला असेल, कारण मी सगळी वस्तीगृहात राहिले असल्यामुळं आणि माझी आई लहानपणीच गेली असल्यामुळं बाकीच्या मुली सुट्टीला ज्या घरी यायच्या तसं मला कधी घरी यायला मिळालं नाही आहे. त्यामुळं हा तिथला संस्कार म्हणजे हिंगण्याचा संस्कार म्हटलं तर समाजासाठी करणं, दुसऱ्यासाठी, दुसऱ्याच्या हितासाठी ही चर्चा असायची, हेच त्यांचं करणं, तिथलं वागणं, उठणं, बसणं, घासा घासात आम्हाला हा संस्कार मिळत गेला असला पाहिजे. त्याच्याशिवाय काय हे मला सुचलं नाही आहे. इथं हे देणं त्यांचं आहे बहुतेक.
0: बरोबर, म्हणजे जे दिसत होतं आजूबाजूला घडत होतं त्यातून तुम्हाला आपोआप तो संस्कार तुमच्यावर होत गेला.
1: होत गेला.
0: शिक्षण तुमचं पूर्ण झाल्यावर पुढे काय काय झालं?
1: मी हिंगण्याहून आले 50 साली आले, तिथं माझं ट्रेनिंग झालं. आताचं डीएड आहे ना, तसं तिथं माझं ट्रेनिंग कॉलेज हिंगण्याचं झालं आणि अक्का कळत्रेच्या प्रॅक्टिसिंग स्कूलमध्ये मी 1 वर्ष नोकरी केली आणि मग इथं शेजारी जोशी राहत होते माझे मिस्टर, तिथं आमची दोघांची ओळख झाली आणि लगेचच म्हणजे 50 साली मी नोकरी केली ना, 51 साली आमचं लग्न झालं लगेच
0: दोघांचं. बरोबर.
1: आणि मग जोशी इथं बालचंद कॉलेजच्या वर्कशॉप मध्ये होते, त्यामुळे इथंच परत आम्ही बिराड केलं सांगलीत.
0: सांगलीत. आणि मग आता तुम्ही जर संस्कार वर्ग वगैरे नंतर सुरू केलेत त्याची सुरुवात कुठं झाली?
1: आम्ही सांगलीत राहत होतो, जोशी त्यांना स्वतःचा वर्कशॉप सुरू करायचं होत, मग त्यांनी वर्कशॉप सुरू केलं काकांनी आणि आम्हाला औद्योगिक वसाहतीमध्ये प्लॉट मिळाला, वर्कशॉपसाठी जागा मिळाली, प्लॉट मिळाला. त्यावेळेला 500 रुपये आम्हाला भरून सभासद व्हावं लागणार होतं आणि ह्यांना पगार होता 70 रुपये फक्त काकांना तेव्हा. त्याच्यामध्ये माझी एक नणंद, एक दीर शिकायला, आम्ही दोघं आणि भाड्याच्या जागेत राहत होतो, तर ते आम्हाला जरा अवघड जात होतं आणि 500 रुपये कसे भरायचे. म्हणून मला एकदा खूप असं रडायला यायला लागलं, तर माझी मावशी शेजारी राहत होती, ती पाहिली अगं मालू तू अस्वस्थ काय असायचे, रडबली का झालीस? म्हटलं नाही असं असं आहे. तर त्यावेळेला मला मावशीने 500ची नोट दिली होती, मग ते 5 रुपये भरले, आम्हाला औद्योगिक वसाहतीमध्ये प्लॉट मिळाला आणि आमचे इथं वर्कशॉप सुरू झालं. मग रात्रंदिवस मी पण कामाला मदत करायचे काकांना, सायकलवर आम्ही डबल सीट यायचं, एक आम्ही औद्योगिक वसाहतीमध्ये एक खोली काढली, आम्ही दोघांनी बांधली होती ती खोली, म्हणजे विटांची खोली, आणि तिथं आम्ही मग राहायला आलो. जोशी खूप कष्टाळू होते आणि जिद्दी होते भयंकर, आणि बघता बघता आम्ही प्लॉट, आम्ही वर्षात 1.5 वर्षात प्लॉटच घेतला आणि तिथं आम्ही राहायला आलो आणि आता मी सध्या या पंचशील नगरमध्येच राहते.
0: पण तुम्ही नोकरी पण करायचात ना?
1: हो, आम्ही जेव्हा औद्योगिक वसाहतीत राहिलो होतो तेव्हा माझी बापडबालची नोकरी चालू होती, पण आता जायला यायला उशीर व्हायला लागला ना, आम्हाला लांब पडायला लागलं, त्यामुळे मग मी ती नोकरी सोडली आणि मग वर्कशॉपमध्ये पण मला हातभार लावावा लागायचा, काम काही हाताची काम असायची ती मी करायची.
0: मग तिथं घर आणि वर्कशॉप असं सुरू झालं.
1: तिथं सुरू झालं.
0: मग तुम्ही संस्कार वर्ग सुरू कसं काय बरं केला, काय वाटलं तुम्हाला करावं?
1: काय झालं, मी जेव्हा पंचशील नगरमध्ये राहायला आले त्यावेळेला सांगलीचा जो साखर कारखाना आहे तो आशिया खंडातला 1 नंबरचा साखर कारखाना होता, तसंच माधवनगर कॉटन मिल जोरात होती त्या काळामध्ये, त्यामुळं औद्योगिक वसाहत देखील खूप जोरात होती. दूरदूरच्या सुद्धा जिल्ह्यातली तरुण जी मुलं आहेत ती नोकरी करावी, नवरा बायकोनी यायचं आणि जगण्याचं त्याला ते साधन म्हणून लांब लांबून खूप म्हणजे अशा आमच्या घराभोवती चारी बाजूला नजर टाकेल एवढी झोपडपट्टी होती, म्हणजे लोक यायचे, झोपड्या टाकायचे, तिथं राहायचे आणि मग औद्योगिक वसाहती साखर कारखान्यामध्ये माधवनगर कॉटन मिलला आणि बारक्या बारक्या वर्कशॉपमध्ये नोकरीला सगळे लोक यायचे. तर झोपडीमध्ये आई वडील दोघं कामाला जाणार, संध्याकाळी पुरुष ठरलेला दारू पिऊन येणार, झोकांड्या खात येणार, बाई बिचारी त्याच्याबरोबरच कामाला गेलेली पण ती भराभरा पडून चुलीला जळण घालतीय, बाळाला अजूनही अंगावर घेतीय पत्राखाली, तो प्रसाद दारू पिऊन येणार, बायकांना मारणार, असं सगळं बघायचं आणि मग त्यांची मुलं हे सगळं बघत होती. ही सगळी माझ्याभोवती खेळायची ना, शाळेत कुणी जात नव्हतं, त्याचं कारण असं 14 वर्षाचं मूल मजुरीवर जायचं आणि 13 वर्षापासूनची जी लहान मुलं आहेत 5 भावंड सांभाळायला म्हणून घरात ठेवली असायची. मग त्या मुलांचं खेळ तेच की झोकांड्या खातोय, दारू पितोय आणि अगदी बोबडं बोलणारं मूल सुद्धा मी आता दालू पेला जातो पण का, मी बायकोला बदलणार काय, झिपल्या धलून बनवणार काय, हे जेव्हा मी ऐकलं तेव्हा माझ्या लक्षात असं आलं की ही जी लहान मुलं आहेत ही जगणं हे असंच असतं, हा संस्कार घेत आहेत, त्या मुलांना मुद्दाम ठरवून घडवायला पाहिजे. त्यावेळेला माझ्या मनामध्ये जे शब्द आले की ह्या मुलांच्या मध्ये निकृष्टाची घृणा आणि उत्कृष्टाची ओढ निर्माण करायलाच हवी, हे शब्द मला कुठेतरी ईश्वरी देणग्या ही मला मिळालेले शब्द आहेत. ते एक मूल म्हणजे कुटुंबाचा आधार असतो, एक उद्याचं कुटुंब आहे आणि मग मी ती सगळी मुलं संध्या

0: सकाळी गोळा करून घरात घ्यायची, त्याला सुंदर गाणी सांगायची, गोष्टी सांगायच्या छान छान. मुलं शाळेत जात नव्हती कुणी, त्याच्यातून आपापच पाढे म्हटले जायला लागले मुलांचे, त्यांचे अभ्यास घेतले जायला लागले. तेव्हा मला आठवते काकांनी पत्राच्या 30 पाट्या आणल्या होत्या एकदम या मुलांना द्यायला. मी मुलांचा अभ्यास घेते म्हटलं, मोठ्या पेन्सिलीचा बॉक्स. मग ह्या मुलांना मी रोज संध्याकाळी त्यांना उत्कृष्टाची ओढ, निकृष्टाची घृणा हे माझ्या मनामध्ये मी ध्येय ठेवून त्या मुलांना मी गोष्टी सांगणं, गाणी सांगणं, त्यांचे अभ्यास घेतले त्या मुलांचे. ते 60-70 तरी मुलं असावेत, कारण खूप होती पोरं. तर एवढी मुलं असावी, ती सगळी मुलं माझी दुसऱ्या वर्षी पहिलीपासून दुसरी लागली. 29 नंबरची शाळा आहे आमच्या पंचशील नगरमध्ये. सगळी मुलं परीक्षा बसवली, सगळी मुलं पास झाली, दुसरीत गेली सगळी मुलं, शाळा सुरू झाली,
1: शिक्षण मुलांचं सुरू झालं
0: आणि संध्याकाळी अभ्यासाची जबाबदारी माझी.
1: तुम्ही घेतली ते आफूच्या गोळीची काहीतरी एक गोष्ट होती ना.
0: हो हो.
1: ते काय घडलं होतं बरं?
0: म्हणजे असं सरकडं रांगणारं मुलं असतं ते कुठं जाऊ नये म्हणून मुलांना भरपूर आपू करायचे. तर मंदा नावाच्या 2-2.5 वर्षाची ती मुलगी होती, तिला ती सतत ती आपूच्या बुंदीतच असायची मंदा. म्हणजे तिचे काळी जी भोपळ्या असतात ती कधी दिसायचीच नाही, ती आपल्या पापड्यांच्या खालीच गेलेली असायची सतत. आणि मी ह्यांची लहान मुलं सांभाळते म्हणताना तिने एक दिवस ते आणून माझ्यापुढे ठेवलं की ती गोळा तसाच्या तसा. 5-6 महिन्यानंतर तिची भोपळं खाली आली, काळी भोपळं. पुढं ती मंदा फार काही तिच्यात सुधारणा झाली नाही, पण ती माणसा सगळी जेवायला लागली, खायला लागली, चालायला लागली जरा.
1: मग ह्या मुलांच्या आया तुमच्याकडे पाठवायच्या मुलांना?
0: हो हो. प्रत्येक आई कामावर जात होती ग, त्यामुळे घरात मूल ठेवणं पेक्षा माझ्याकडे पाठवणं तिला सोपं जायचं ना.
1: तुम्ही काय सांगायचा त्यांच्या आयांना?
0: मग जसं त्या मुलांचे मी अभ्यास घ्यायला लागले, शिकवायला लागले, मूल चांगलं व्हायला लागलं, मग मी प्रत्येक घरात जाऊन सांगितलं की तुमचं मूल हे तुमचं उद्याचं पालक आहे, तुमचा उद्याचा आधार आहे. मी ह्या मुलांना शिकवते, अभ्यास घेते आहे, त्यांना चांगलं वळण लावते तुमच्या मुलांना. आणि मग खूप मुलं यायला लागली सगळी.
1: ही मुलं जी यायची ना, त्यांना ना स्वच्छतेची सवय असेल, औषध उपचार वगैरे असं काहीच त्यांना नीटसं झालेलं नसेल ना, कशी असायची ती मुलं?
0: एक तर सगळ्यांना पडसं असायचं. माझ्या कमरेला एक मोठाच मोठा टॉवेल ठेवलेलाच असायचा. सगळ्यांना खरूच ही जवळजवळ आई वडिलांना पण असायची खरूच. त्या काळात मुलं आणली की जाड जाड जाड मी भाकरी करायची, तेल मीठ लावून भाकरी खाल्ली की पोरं झोपायची. झोपली की त्यांच्या कमरेला वगैरे जे खरूच त्याच्यावर मी बोरिक पावडर टाकायची, तेव्हा बेतानं सगळं हलक्या हातानं टाकायची. उन्हाळ्यात तर सगळ्यांचे डोळे यायचे, म्हणजे आई वडिलांचे पण डोळे यायचे. पण मी आधी तुरटी फिरवून तुरटीचं पाणी करून मग ते पाणी खळाखळा उकळायचं आणि ते गार झालेलं पाणी आहे मुलांच्या डोळ्यात घालायचं. पण डोळ्यात चुरचुरतं, मग मी काय करायची, सगळी मुलं गोल बसवायची आणि मध्ये मी झोपायची आणि माझ्या डोळ्यात मी एक थेंब टाकून घ्यायची आणि आई खूप आग होती ग बाई असं म्हणायचं ना. पुन्हा उठून बसायचं, हा काय गार वाटतंय असं म्हटलं की पोरं पण सगळी झोपायची, हौसेनं घालून घ्यायची. मग असं मी मोठ्या बाटल्याच्या बाटल्या करून ठेवल्या होत्या. त्यांच्या आई वडिलांना पण मी ते तुरटीचं पाणी पाठवायची डोळ्यात घालायला.
1: म्हणजे असे छोटे छोटे प्रयोग करत मुलांना आणि त्यांच्या आई वडिलांना पण प्लस करत गेला. सुरुवातीच्या काळात त्याला विरोध झाला असेल ना, ती सगळी झोपडपट्टी होती, काय अनुभव त्यावेळेस आठवते तुम्हाला?
0: एक झोपडपट्टी फार मोठी होती आणि तिथं मी मुलांना एक दिवस जायची सांगायला. तर तिथं एक दादा होता, पत्र्याची शेड होती, पत्र्याचं दार होतं, दारातच संडास केला. म्हणताना मी बघितलं पाणी टाकून, मी स्वतःच धुतलं, धुतलं मी सगळी पोरं आत घेऊन बसले. त्या माणसाने बघितलं, मी काय तक्रार केली नाही. दुसऱ्या दिवशी त्याने काय केलं, उंबरा होता त्या उंबऱ्यावर पाऊल टाकलं की ते उंबऱ्याच्या आतल्या बाजूला, म्हणजे पाऊल पडलं की तिथं पडावं, तिथं घाण केली. तो पण मी दुसऱ्या दिवशी धुतला. तिसऱ्या दिवशी मी ज्या पत्र्यावर मी जिथं बसते तिथं घाण केली, तरी तो पण मी धुतला. असा लोकांनी त्रास द्यायचा प्रयत्न केला
1: तरी तुम्ही निग्रहानं म्हणजे करत राहिला.
0: त्यातला एक मुलगा पुढं खूप चांगला निघाला, म्हणजे मला माहित नाही एकदा एसटी स्टँडवर तो मला भेटला. तो पण मोठा झाला तर मी तर सगळं विसरूनच गेले होते. एसटी स्टँडवर भेटला आणि मला म्हणला, काकी मला ओळखलं का तुम्ही? म्हटलं नाही रे राजा, नोकरी करायचा कुठं. छान कपड्यामध्ये माझ्या समोर आला, काही मिळाल्याचा एक आनंद वेगळा असतो.
1: बरोबर. तर ही मुलं तर सुधारत होती तुमच्याकडे येत असताना, पण पालकांच्या पण सवयी बदलणं गरजेचं होतं. त्यासाठी काय काय करायचं?
0: आयांच्या संपर्क ठेवला होता, त्यांच्यासाठी मी पोथी वाचायला सगळ्यासाठी घरी यायच्या आणि मी पोथी वाचायची. एकेका प्रत्येक ओळीचा अर्थ सांगायचा आणि त्याच्यातून मग त्या बायकांना मला जे काही शिकवायचं असेल, म्हणजे मुलांची कसं वागावं, काय करावं, शिकवत होत. दारुडे नवऱ्या असल्यामुळे मारहाण तर करायचेच बायकांना, पण त्यांचे पैसे पण ते हुसकून घ्यायचे. मग मात्र मी काय केलं, घरामध्ये मी प्रत्येकाच्या नावची स्वतंत्र पिशव्या केल्या तयार. घरामध्ये त्या सगळ्या पिशव्या ओळीनं लावल्या.

0: गेल्या होत्या. मग बाईनं कुठं काही जरी बाहेरनं मिळवून आणलं असेल पैसे चार, तर ते सगळे त्या पिशव्यात त्या बायकाचं साठायला लागले. जे सणावारीला त्यांना काही जेवायला खायला करायचं असेल, आणायचं असेल, किंवा जर काही कपडे घ्यायचे असतील मुलांच्यासाठी, ह्याच्यासाठी तो खर्च व्हायचा. पुस्तकं वगैरे मात्र तर कधी मी आयानं घेऊन दिलं नाही. जोशी काका ह्या सगळ्याला पाट्या, पेन्सिली, पुस्तकं सगळं पुरवत होते. आमची गाडी होती, जर गरोदर बाई असेल तर तिचं पोट दुखायला लागलं की लगेच आमच्याकडे निरोप कुणाकडे तरी यायचेच, सिव्हिल हॉस्पिटलला घेऊन जायचं. त्या बाईची सुटका होईपर्यंत काका थांबायचे. तिची सुटका झालेली दिसली, तिचं बाळ दिसलं की काका घरी यायचे. तसा काकांचा पण खूप आधार होता.
1: दोघांनीही एक व्रत घेतल्यासारखं तुम्ही काम करत होता. मुलांचा तुमच्यावर विश्वास बसला की आपल्या प्रत्येक प्रश्नावर जोशी काकींकडे उत्तर आहे. तर असं काही प्रसंग घडले का?
0: दोन सांगते तुला मी त्यातले. पावसाळ्याचे दिवस होते, गाडी एक आली, त्या गाडीचं दार उघडलं आणि त्यात ना कुत्र तिथं सोडलं पाण्याच्या तिथं, आणि ती गाडी निघून गेली. पूर्ण रक्ताळलेलं होतं सगळं, ते रक्त त्याच्या सगळ्या अंगाला रक्त लागलं होतं. ते कुत्र बघितलं, त्यातला एक जण म्हणाला वाटतं चल आपण काकीकडे घेऊन जाऊया म्हणून. मी ठेवून घेतला अर्थात त्या कुत्र्याला. इतकं ते आशानं बघत होतं त्यावेळेस माझ्याकडं. डॉक्टरांचं औषध पण सुरू केलं त्याला, आणि इतकं छान झालं ते कुत्र, अगदी गुपगुपीत आणि छान. आमच्या पंचशील नगरमध्ये जे मारुतीचं मंदिर आहे ना, तिथे पाठीमाग एक बाळ झालं गाढवा, एक
1: गाढविणी
0: गाढविणीला. ते बाळ बाहेर येत असताना तिचे खूप हाल झाले आणि ती गाढवीण तिथल्या तिथंच गेली. आणि ते गाढवाचं जे पिल्लू होतं ते उठून उभं राहिलं जरा ते गाढवा, त्यावर तिथली जी आसपासची परिस्थिती, चल आपण काकीकडे घेऊन जाऊया म्हणून त्या गाढवाला हळूहळू माझ्याकडे घेऊन आले ते लोक. आणि ते आलं गाढव आमच्याकडे, तो जन्माला आलं गाढव. थानानं पेलं पाहिजे ना, त्याचं काय दूध बीत पिळते. तर मग मी काय करायची, पिशवी केली, पिशवीत दूध घालायचं, तिचं तोंड बांधायचं आणि थानाला तोंड लावेल तसं त्या गाढवाच्या तोंडामध्ये मी रोज दूध द्यायची. किती दिवस मला मला माहीत नाही, पण जे दिवशी ते गाढव गाढवासारखं ओरडलं त्या दिवशी मी हरिपूर रोडला गाढववाले लोक राहतात, जे दिवशी ओरडलं त्या दिवशी मी म्हणजे हरिपूर रोडला गेले आणि मग त्याच्या ताब्यात ते गाढव दिलं.
1: तुमची अशी ख्याती झाली की सगळ्यांसाठी मालूताई हा एक उपाय आपल्याकडे आहे, तर अनेक बायका पण तुमच्याकडे अशाच अचानक यायच्या ना मदतीसाठी, मदत मागायला. आठवतात तुम्हाला?
0: रेखा म्हणून एक होती माझ्याकडे, 30-40 वर्ष होती रेखा. तर रेखाची अवस्था इतकी वाईट होती की रेखाला किती अशक्त असेल रेखा, तिच्या तोंडात त्याची खाली लाळ गळायची, लाळ वर ओढायची सुद्धा तिला ताकद नव्हती, ती अशी पुसून काढावी लागायची, इतकी अशक्त होती. पातळ भात करायचा त्या तोंडात तिला घालायचा, तेवढा घास खाल्ला की झोपायची, मग तिला थोडा परत तरतर यायची, पुन्हा तो दुसरा घास खाल्ला पुन्हा झोपायची, इतकी तिची अशक्तपणा होता रेखाचा. तिला पोटभर अन्न खायला हवं लागायचं आणि नंतर पुढं पुढं रेखा छान राहिली, म्हणजे एखाद्या मुलासारखी राहिली माझ्याकडे रेखा. कोल्हापूरून एक तिला फसवून आणली ती, खरं वाचते एक मुलगा होता तिचा, तो हिच्यासारखा सुंदर होता. आणि मग ही माझ्याकडे राहिली, तिचं सारखं काय वाटायचं, मी तुमच्याकडे किती दिवस राहायचो, माझा त्याच्या मुलाच्या शिक्षणाचा मला खर्च, मला काही वाटायचं नाही खर्च होतोय माझाचा, तिला वाटायला लागलं पुढं पुढं की ह्यांच्यावर आपण सगळं किती अवलंबून राहायचं. म्हणून तिनं काम बघितलं बाहेर, मला सांगितलंच नाही. मग माझ्याकडे सायकली होत्या, तर ती सायकल घेऊन गेली, मला म्हणाली मी काम बघितलं जाते. मी तिला खरं जाऊ देत नव्हते, पण ती गेलीच कामावर, तिनं स्वयंपाकाचं का कसलं तरी काम धरलं. तिचा नवरा तो जो होता त्यांनी सगळीकडे माणसं ठेवली होती, आणि ही सायकलवरनं गेल्यावर तिला पकडली त्यांनी. मग तो ग्रस्त माझ्याकडे आला तिला घेऊन, तो अगदी माझ्या पाया पडला लगेच, म्हणाला तुम्ही खरंच चांगलं ठेवलीत म्हणजे माझ्या बायकोला, मी आता घेऊन जातो. तो पुढे जावं म्हणून माझ्याकडे येत येत होता. पुढे
1: आणखीनही काय बऱ्याच जणी आल्या,
0: एक सुला आणि शोभा दोन जावा. माझ्याकडे कशा आल्या मला माहित नाही, त्यांना मी कशी माहिती असं काही माहित नाही. अंगावर पिणारी बाळ दोघींच्या पण, आणि त्याच्यापेक्षा 2.5 वर्षांनी मोठी अशी दोन मुलं. आणि त्यांनी असं ठरवलं होतं की माझ्याकडं मुलं सोडायची आणि पाठीमाग आमच्या रेल्वे जाते तर तिथे जीव द्यायचा, काकी चांगलं सांभाळतील. आणि त्या दारात आल्या, आमच्या गेटच्या तिथं आल्या, आणि त्या दोघी बाहेर लुडबुडायला लागल्या. मी आणि आतनं बघितलं आणि मग मी दार उघडलं आणि त्यांना आत घेतलं. तर त्या आल्या, नाही ही आमची मुलं, बघा आम्ही जरा जाऊन येतो. पण मला जरा संशय आला त्यांचा, मी त्यांना सोडलं नाही, त्यांना आत घेतलं. भुकेत जाऊ होत्या, त्याला भाकरी केल्या मी पहिल्यांदा, जेवायला घातलं दोघींना, आधी मुलांना दूध दिलं. त्यांनी नंतर सांगितलं की काकी आम्ही असं असं करणार होतो म्हणून, पण त्याशी त्यांनी माझं वागणं बघितलं आणि त्या तिथं राहिल्या माझ्याकडं. मग त्या दोघी जरी पण इतक्या जिद्दी होत्या, त्यांना काही ते आपल्या स्वतःच्या पायावर आपलं उभं राहावं असं त्यांना वाटायचं. त्यामुळे काकी तुमच्या जीवावर आम्ही किती दिवस राहायचो, आम्हाला उभं करा.

मग त्याला मी येरळा प्रोजेक्ट मध्ये आणि तिचं त्या शिकल्या म्हणजे चांगल्या शिकल्या आणि मग आपल्या मुलांना पण नंतर घेऊन गेल्या त्या दोघी जणी. त्या मला काही असं वाटत नाही पण त्या म्हणतात आम्ही 5 वर्ष तुमच्याकडे होतो. त्यांची जी लहान मुलं आहेत ती मी नगरपालिकेच्या शाळेत घातली होती. तिची जी धाकटी मुलगी होती ना ती इतकी अशक्त म्हणजे ती रडायला लागली होती. तिचा आवाजच यायचा नाही, तोंडाचा आत दिसायचा. मग तिला डॉक्टरांच्याकडे नेऊन औषध वगैरे देऊन हॉस्पिटलवर ठेवावं लागलं. मला तिचा ज्या दिवशी आवाज आला रडण्याचा त्या दिवशी मला एवढा आनंद झाला. आणि मग त्या राहायला लागल्या आणि नंतर त्यांना येरळा प्रोजेक्टच्या

0: वगैरे देऊन हॉस्पिटलवर ठेवावं लागलं मला. त्याचा जे दिवशी आवाज आला रडण्याचा ते दिवशी मला एवढा आनंद झाला. आणि मग त्या राहायला लागल्या आणि नंतर त्यांना येरळा प्रोजेक्टच्या ह्याच्यात पाठवलं मी आणि चांगलं चाललंय त्यांचं. आता मुलींचं
1: माशाच्या यायच्या किंवा आजूबाजूला ज्या झोपडपट्टीतल्या बायका होत्या त्यांना पण तुम्ही काहीतरी शिकवायचा प्रयत्न करायचा ना, म्हणजे त्यांनी काहीतरी स्वतःच्या पायावर उभं राहावं, निदान शिवण काम करा, ब्युटी पार्लर.
0: होय होय, त्यांचं उत्पन्न काहीतरी असावं म्हणून त्यांना मी शिवणाचे कोर्स दिले. शिवणामध्ये परकर शिकवला पहिल्यांदा, नंतर बुशर शिकवला, म्हणजे ब्लाऊज पडवतो बुशर पडवतो, विजार शिकवली. आणि मग माझ्या लक्षात आलं की ही माणसं म्हणजे भरा हवा असतो यांना. मग मी रात्रभर विचार करत होते आता ह्या बायकांना मी शिवण शिकवलं तर त्या टीप घालत बसणार नाहीत, आणि मग मी जे शिवण शिकवणार आहे ते सगळं माझं वाया जाणार. पण मला मग आठवलं, मग मी काय करायला लागले, धावदोरा घालत जायचं आणि येताना दोन धावदोऱ्याच्या मध्ये जी जागा असते येताना उलटा धावदोरा ती जागा भरत यायचं की मग शिवण पक्क व्हायला लागलं त्या बायकांचं. असं करता करता त्यातली जनारणे म्हणून होती आणि आणखीन एक होती, त्या ह्या दोघींचं शिवण इतकं सुंदर होतं म्हणजे त्या झोपडपट्टीच्या लोकांचं शिलाई त्यांच्याकडेच यायला लागली. मग त्यांना मी स्टेट बँकेतनं दोघींना दोन मशीन घेऊन दिली, त्या मशीन नंतर त्यांचे स्वतःचे व्यवसाय सुरू झाले.
1: काका तुमच्या पाठीशी होते त्यामुळे हे सगळं करत असताना तुम्हाला आर्थिक पाठबळ मिळत होतं, तुमच्या बोलण्यात सारखा काकांचा उल्लेख येतोच आहे. पण दोघ जण किती काळ चालवणार ना, जशी संस्था वाढत जाते मुलं येत राहतात तर जास्त कार्यकर्त्यांची गरज भासत राहते, तर मग काय केलं तुम्ही त्यासाठी?
0: काका गेल्यानंतर मात्र हे सगळे बाकीचे भाऊराव परांजपे वगैरे होते ना, गणू काका दफ्तरदार मुख्य म्हणजे, मग यांनी आपल्या सगळ्या मित्रमंडळी गोळा केली आणि सगळी माझ्या पाठीशी उभी राहिली की मालूताई आपल्याला हे काम पुढे चालवायचंय बरं का, बंद नाही ठेवायचं, आम्ही आहोत ना तुमच्या पाठीशी. असं म्हणजे सगळी मंडळी माझ्या पाठीशी उभी राहिली, आमची एक मोठी संस्था उभी राहिली. काका असताना संस्था होती आमची, मला पुढे चालवायला धीर दिला सगळ्यांनी आणि एक आमचं काम पुढे चालत राहिलं.
1: मग नंतर जी संस्था स्थापन केली त्याविषयी सांगा ना, काय काय त्या संस्थेचं नाव काय आणि आता त्या संस्थेमार्फत काय काय काम केलं जात?
0: श्री चैतन्य माऊली विश्वस्त मंडळ असं आमच्या संस्थेचं नाव आहे. संस्था रजिस्टर झाली आणि मग महिलांचा आमचा मोठा बचत गट उभा राहिला आणि त्या बचत गटाच्या माध्यमातून ज्या मग बायका यायला 60-70 बायका तरी नक्कीच होत्या. मग त्यावेळेला मी पापड उद्योग सुरू केला, आमचा पापड उद्योग खूप जोरात चालू होता, पालक पापड तर इतकं छान विक्री व्हायची. परंतु ज्यावेळेला पूर आला तेव्हा माझा पापड उद्योग थांबला. पण आता ह्या बायकांना काही हाताला काम तर द्यायला पाहिजे. मग मात्र मी काय केलं, ज्वेलरी म्हणजे दागदागिने तयार करायचे मोती मी कोल्हापूरून घेऊन यायची कोल्हापुराला जाऊन, आणि या बायकांच्याकडनं मी मोत्याचे दागिने म्हणजे कानातले गळ्यातले दागिने हातातल्या बांगड्या ते मोत्याचे तोडे ते पण मी त्या वेळेला बायकांच्याकडनं करून घेतलेले. तेव्हा अशा तऱ्हेचे मी त्यावेळेला बायकांना मी मोत्याचे दागदागिने दिले करायला, 4 पैसे मिळावेत बायकांना, त्यांचं उत्पन्न व्हावं म्हणून.
1: बरोबर.
2: निकृष्टाची घृणा उत्कृष्टाची ओढ, मालुताई जोशी यांच्या मधुरा पुजारी यांनी घेतलेला मुलाखतीचा पूर्वार्ध आपण ऐकला. या मुलाखतीचा उत्तरार्ध ऐका 13 जून रोजी वनिता मंडळ या कार्यक्रमात.

दारावरची बेल वाजली म्हणून मी दार उघडलं, तर बाहेर एक मध्यमवयीन गृहस्थ आणि 17-18 वर्षाचा एक मुलगा उभा होता. चटकन ओळखता आलं नाही मला. मग तो मुलगाच पुढे येऊन म्हणाला, मॅडम मी वैभव, तुमचा विद्यार्थी, ओळखलं ना? एकदम लक्षात आलं आणि मी त्या मुलासोबत असणाऱ्या गृहस्थांकडं पाहिलं. त्यांनीही हात जोडले माझ्याकडं पाहून. मी त्यांना आत घेतलं आणि म्हणाले, काय वैभव, कसा आहेस आणि काय करतोस, आणि वैभवचे बाबा तुम्ही कसे आहात? वैभवच्या बाबांचे हात जोडलेलेच होते आणि तशा स्थितीत ते म्हणाले, बाई आता सगळं ठीक झालं आहे, वैभवचा 12वीचा रिझल्ट लागला तेच सांगायला आलो आहे. अरे वा वैभव, मग काय म्हणतो काय तुझा रिझल्ट? मॅडम आजच रिझल्ट लागला, 67% मार्क मिळाले, कॉमर्सला आहे मी. अरे वा छान छान, अभिनंदन. थांब हां, तुझ्या हातावर काहीतरी गोड ठेवू दे बरं मला. असं म्हणून मी त्यांना बसायला सांगून स्वयंपाकघराकडे वळले. खोबऱ्याची बर्फी होती तीच दोघांच्या हातावर ठेवली. वैभवच्या वडिलांचे डोळे तर भरलेलेच होते. ते म्हणाले, बाई आमचा वैभव तुमच्यामुळं वळणावर आला, नाहीतर त्याचं काही खरं नव्हतं बघा. इतक्यात वैभवनंही पेढ्याची पुडी मला दिली आणि म्हणाला, खरं आहे पप्पांचं, तेव्हा तुम्ही मला बोललात ते बरं झालं बाई, पण खरं सांगतो तेव्हाही मला राग नव्हता आला तुमचा, पण फार वाईट वाटलं होतं. माझ्या डोळ्यासमोर तो प्रसंग सर्रकन आला. वैभव 10वी अमध्ये माझ्याच वर्गात शिकणारा, चांगला ताडमाड उंच, शरीरानं सशक्त, चांगला खेळाडूसुद्धा, पण अभ्यासाची आवड नाही, व्रात्य मुलांमध्ये गणना होईल असा होता. शाळा बुडवायचा, अभ्यासही कमी, आणि केला तर तो कधी पूर्ण नसायचा. वर्गामध्ये तास चालू असताना सतत बडबड, नवीन शिक्षकांना त्रास देणं असा हा खोडकर वैभव. मी वर्गशिक्षक असल्यानं माझ्या तासाला शांत असायचा, पण नंतर मात्र इतर तासांना जागा बदलणं अशा त्याच्या बाकीच्या खोड्या चालू व्हायच्या. सगळे शिक्षक माझ्याकडं त्याची तक्रार करायचे आणि कितीही ताकीद दिली तरी पुन्हा तो तेच करायचा. नाही म्हणायला एक गोष्ट चांगली होती त्याची, ती म्हणजे त्याचं हस्ताक्षर, अत्यंत रेखीव आणि सुबक. पेपरमध्ये जे काही लिहायचं ते अगदी नीटच असायचं. शेवटी एकदा आम्ही त्याच्या वडिलांना शाळेत येऊन भेटायला सांगितलं. 3-3 वेळा निरोप दिल्यावर एकदाचे ते आले, ते दुपारी 1:30 सुमारला. मी स्टाफ रूममध्ये वैभवलाही बोलावून घेतलं आणि त्याला म्हणाले, काय रे बाबांना मी का बोलवलं ते लक्षात आलं असेल ना? वैभव शांतपणे मान खाली घालूनच उभा होता. तू सांगतोस की मी सांगू, आणि हे सगळं ऐकून बाबांना काय बरं वाटणार आहे का रे? माझं बोलणं मध्येच तोडत त्याचे बाबा म्हणाले, बाई मला कल्पना आहे, त्याच्या मित्रांनी पण मला निरोप दिला होता, पण मी तुमची क्षमा मागतो, मी पतसंस्थेमध्ये शिपाई आहे, दुपारी 1:30 ते 2 अशी जेवणाची सुट्टी असते, पण त्याच वेळात कुणीतरी काहीतरी काम सांगतं आणि मग मी ठरवलं तरी शाळेत मला येता आलं नाही, आज आलो जेवणाच्या सुट्टीत लगोलग. मी खाली मान घालून उभ्या असलेल्या वैभवला म्हटलं, बघ बरं तुझ्या बाबांना आज तुझ्यामुळं जेवायला मिळणार नाही आहे आणि त्याची तुला काही किंमत नाही. त्याचे बाबाच पुढं म्हणाले, बाई काय सांगू, पतसंस्थेत पगार फारच कमी आहे, घरी काय तो पुरा पडत नाही, 2 मुलांच्या शिक्षणासाठी आम्ही दोघं नवरा बायको पोटाला चिमटा घेऊन कष्ट करतो, याची आई घरी शिवण शिवते आणि हा पोरगा हा असा वागतो, आईचं सुद्धा घरी ऐकत नाही बघा. बाई आजपर्यंत बोललो नव्हतो, घरी कुणाला काहीच बोललो नाही, पण आज माझ्या या पोरासमोरच सगळं सांगतो. पतसंस्थेतनं आल्यावर संध्याकाळी एका हॉटेलात कामाला जातो, तिथं ग्लाससुद्धा विसरतो, अपमान झाला तरी तो गिळतो, हे सगळं लाजेखातर बोललो नव्हतो, पण आता हे मुलासमोर सांगावं लागतंय. आमचं नशीबच हे असं आहे, पोरांना काही कमी करत नाही, पण यांना त्याची फिकीर नाही, आता याच्यापेक्षा तरी जास्त मी काय करू, मी असा हा अशिक्षित. पुढं त्यांना अधिक बोलवेना, डोळ्यांना धारा लागलेल्या, वैभवची

0: परिस्थिती पण काही वेगळी नव्हती. तोही रडायला लागला आणि मी प्रथमच असं एका पुरुष पालकांना अश्रू ढाळताना बघत होते. शेवटी मी वैभवला म्हणाले, पाहिलंस बाबांना किती त्रास होतोय ते, आता तुझं तूच ठरव बघ कसं वागायचं ते. वैभव काही बोलला नाही त्यावेळी. मग मीच त्याला वर्गात जायला सांगितलं. त्याच्या बाबांनाही सांगितलं की काळजी करू नका, वागेल आता तो नीट, असं सांगून त्यांना परत पाठवलं. अवघा 10-15 मिनिटांचा तो प्रसंग, पण त्यानंतर वैभवचं वागणं खूपच बदललं. अलीकडं तो शांत शांत राहायला लागला होता. त्याचं अक्षर चांगलंच होतं, पण थोडा आता अभ्यासही करतोय हे जाणवायला लागलं. पुढं तर वर्ग सजावट स्पर्धेत सगळी जबाबदारी त्यानं आपणहून घेतली. वर्गाचा सेक्रेटरीसुद्धा मी त्याला केला होता. त्याचा 10वीचा रिझल्टसुद्धा चांगला लागला, पण पुढं कधी फारसा शाळेमध्ये तो आलेला दिसला नाही. पण आता आला होता तो डोळ्यात एक वेगळी चमक घेऊन. त्याच्यात आमूलाग्र बदल झालेला मला दिसत होता आणि हे काम केलं होतं त्याच्या वडिलांच्या अश्रूंनी. वैभव मुळात संवेदनशील असणार, त्यामुळं तोसुद्धा आतून हल्ला होता त्यावेळी. आता तर पोलीस खात्यामध्ये भरती होण्याचं स्वप्न आहे त्याचं, तशी तयारीही करतोय असं तो सांगत होता. अनेकदा आईचे अश्रू किंवा तिला मुलांबद्दलची वाटणारी काळजी आपण ऐकतो पाहतो, पण वडिलांच्या अश्रूंनी झालेला असा बदल मी प्रथमच पाहिला होता. इथं वडिलांनी मुलाला वास्तव जाणून दिलं. तो त्यांचा निरुपाय होता म्हणून तरीही ते त्यांच्या लाजेपेक्षा त्याला ते समजणं जरूर आहे असं त्यांना वाटलं. पूर्वी माहीत नसलेलं सत्य या मुलालाही कळलं. वडिलांची अगतिकताही त्याला कळली आणि त्या अश्रूंनी त्या मुलाचं शहाणपण वाढवलं, त्याची समजूत मोठी केली. अश्रूमध्ये ताकद असते म्हणतात ते खरंय.
1: अश्रू ही मुग्धा गोखले यांची लघुकथा आपण ऐकली आणि याबरोबरच आजचा वनिता मंडळ हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. मला वरदाला आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या तेजा दुर्वे यांना आता निरोप द्या. पुन्हा भेटू, नमस्कार. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

श्रोतेहो, आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात मध्यम लहरी 537.6 meters अर्थात 558 kHz वर. दुपारचे 12:45 झाले आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम निरंतर स्वरलहरी. ही जळगाव केंद्राची निर्मिती आहे.

0: प्रसारित करीत आहोत आकाशवाणीच्या 90 वर्षपूर्तीनिमित्त विशेष कार्यक्रम मालिका निरंतर स्वरलहरी. लेखक किशोर कुलकर्णी. निवेदन सारिका दांडगे आणि किशोर कुलकर्णी यांचं. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत ज्ञानेश्वर बोबडे. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती आहे.
1: कल्पना करा, 1965 वर्ष आहे. रात्रीचे साधारण 2 वाजलेत. बाहेर अचानक सायरन वाजू लागतो.
2: सगळीकडे काळा कुट्ट अंधार. खिडक्यांना आधीच काळे कागद लावलेले आणि घराच्या एका कोपऱ्यात एका छोट्याशा टेबलावर एक रेडिओ आहे.
1: संपूर्ण जगाशी, देशाशी आणि स्वतःच्या सुरक्षेशी जोडणारा एकमेव धागा कोणता असेल तर तोच तो कोपऱ्यात ठेवलेला थोडा खरखरणारा पण एक स्पष्ट आवाज देणारा रेडिओ म्हणजेच आकाशवाणी. म्हणजे हवेतील लहरींवरून लढणारा अदृश्य सैन्य असं म्हटलं तर वावग ठरू नये.
2: श्रोते हो, हे समजून घेण्यासाठी आपल्याला त्या काळातील संघर्षाच्या कालखंडात जावं लागेल.
1: श्रोते हो, 1962 चीन युद्ध आणि त्यानंतर लगेचच आलेलं 1965 पाकिस्तानचं युद्ध हे 2 आघात होते.
2: आपण विचार करू शकतो श्रोते हो की तो काळ भारतासाठी किती कठीण आणि कसोटीचा काळ असेल.
1: सीमेवर देशाच्या अस्तित्वाची लढाई सुरू होती तेव्हा देशांतर्गत पातळीवर भीती असुरक्षित वातावरण असणं हे स्वाभाविक आहे.
2: हो श्रोते हो, 1962, 65 आणि 71 युद्धांमध्ये जेव्हा देशाचं अस्तित्वच पणाला लागलं होतं तेव्हा भारताची राष्ट्रीय प्रसारण संस्था असणारी आकाशवाणी ही केवळ बातम्या देणारी संस्था राहिली नव्हती
1: तर खऱ्या अर्थानं ती देशाची ढाल बनली. त्यामागचं तंत्र काय होतं आणि त्याहून महत्वाचं म्हणजे या अदृश्य सैन्यानं लोकांच्या मनावरती कसा ताबा मिळवला हे या भागामध्ये आपण बघणार आहोत.
2: श्रोते हो, 60 आणि 70 दशकामध्ये भारतासारख्या अवाढव्य देशात जिथं भौगोलिक आणि भाषिक विविधता एवढी मोठी आहे तिथं एका टोकाकडून दुसऱ्या टोकापर्यंत माहिती पोहोचवण्याचं रेडिओ शिवाय दुसरं कोणतंच साधन नव्हतं. मुळे
1: बघा, युद्ध सीमेवर लढलं जात
2: हो
1: हे खरंय पण त्या युद्धाचं पडसाद संपूर्ण देशात उमटतात.
2: सगळेच नागरिक त्या तणावातून जात असतात.
1: आकाशवाणीनं नेमकी हीच देशांतर्गत आघाडी अत्यंत भक्कमपणानं सांभाळली.
2: हो, हे ऐकायला खूप सोपं वाटतंय पण जेव्हा सीमेवर खऱ्या अर्थानं बॉम्ब पडताय तेव्हा एका स्टुडिओमध्ये बसलेला माणूस माईक मध्ये बोलून काय करू शकतो.
1: आपण आकाशवाणीला अदृश्य सैन्य म्हणतोय पण ते काम कसं करत होतं जर हे एका उदाहरणासह सांगायचं झालं की आकाशवाणी त्या काळामध्ये देशाच्या मज्जा संस्थेचं काम करत होती.
2: तसंच सीमेवर काही घडलं संपूर्ण देशाला एकाच वेळी सावध करण्याचं आणि एकाच सूत्रात बांधून ठेवण्याचं काम या रेडिओ लहरी करत होत्या.
1: युद्धाच्या काळात शत्रूचा सर्वात मोठा डाव हा केवळ जमिनी बळकावण्याचा नसतो.
2: हो ना,
1: समोरच्या देशाचं मानसिक खच्चीकरण करण्याचा असतो.
2: हो,
1: लोकांची विचार करण्याची क्षमता नष्ट करणं हा त्या मागचा उद्देश असतो.
2: बापरे, म्हणजे देशाला आतूनच तोडून टाकायचं.
1: हो, आणि आकाशवाणीनं त्या विरुद्ध एक अत्यंत पद्धतशीर अशी मनस्वी रणनीती वापरली.
2: शत्रू राष्ट्राचे जे रेडिओ स्टेशन्स होते ते अनेकदा अतिशयोक्तीपूर्ण दावे करत होते. म्हणजे आम्ही इतकी शहरं काबीज केली, भारताचं सैन्य पळून जात आहे, अशा धादांत खोट्या बातम्या ते पसरवत असत.
1: अरे बापरे, म्हणजे लोकांमध्ये घबराट पसरवायची.
2: हो ना, आणि अशा वेळी आकाशवाणीनं एक वेगळाच मार्ग निवडला बरं का. संयमित सत्याचा मार्ग,
1: विश्वासार्हता.
2: हो, आणि माहिती अत्यंत तटस्थ आणि शांत भाषेत लोकांपर्यंत पोहोचवली.
1: शांत आणि पारदर्शक पत्रकारितेतून मिळवावा लागतो तो विश्वास आकाशवाणीने मिळतो.
2: बरोबर,
1: सत्य लपवण्यापेक्षा ते योग्य प्रकारे सांगणं जास्त प्रभावी असतं. नाही का, आकाशवाणीनं माहितीचं युद्ध अत्यंत प्रभावीपणाने लढलं.
2: हो हो, कारण 1965 आणि 71 युद्धात शत्रूनं फक्त सीमेवर गोळ्या चालवल्या नाही तर हवेतून खोट्या बातम्यांच्या फैरीही झाडत गेल्या होत्या.
1: शत्रू राष्ट्रांचं रेडिओ स्टेशन भारतीय नागरिकांना उद्देशून विशेषतः सीमेवरच्या राज्यांमध्ये तिथल्या स्थानिक भाषांमध्ये जसं की उर्दू, पंजाबी, बंगाली यामध्ये ते अशा खोट्या बातम्या पसरवत.
2: बापरे, म्हणजे थेट स्थानिक लोकांना टार्गेट करत होते असं म्हणायचंय तर मग.
1: विचार करा,
2: म्हणजे अफवा

0: वापस रोवून देशातच युद्ध पेटवण्याचा डाव होता मग त्यांचा.
1: युद्धाच्या त्या दहशतीच्या वातावरणात जेव्हा आधीच सगळीकडे गोंधळ आहे तेव्हा अशी एखादी बातमी कानावर पडली की माणसाची काय अवस्था होईल.
0: हो ना.
1: पण आकाशवाणीनं फॅक्ट आणि चेकिंग तंत्र वापरलं होतं.
0: बर.
1: 1965 मध्ये पण तेच केलं बरं का.
0: हो. जेव्हा शत्रूच्या रेडिओवरून एखादी अफवा यायची तेव्हा आकाशवाणीचे निवेदक अत्यंत शांतपणे अचूक तारखा, वेळा, भौगोलिक स्थान आणि स्थानिक प्रशासनाचे संदर्भ देऊन शत्रूंचे दावे खोडून काढत होते.
1: आकाशवाणीचं काम फक्त बातम्या आणि अफवांचं खंडन करण्यापुरतंच मर्यादित नव्हतं बरं.
0: हो ना.
1: आपल्याकडं असलेल्या त्या स्रोतांनुसार या अदृश्य सैन्याची खरी ताकद आणखी एका वेगळ्या आघाडीवरती दिसून येते.
0: हो. आकाशवाणीची भूमिका अत्यंत दुहेरी आणि गुंतागुंतीची होती हे इथं नमूद करावंसं वाटतं. एकाच वेळी त्यांना दोन आघाड्यांवर लढायचं होतं, एक व्यावहारिक आणि दुसरी भावनिक.
1: हा, प्रॅक्टिकल म्हणजे नागरी सुरक्षेचे नियम.
0: हो. हवाई हल्ल्याचं सायरन वाजल्यावर नागरिकांनी काय करावं, खंदकांमध्ये कसं लपावं, अन्नधान्याची साठवणूक कशी करावी याच्या सूचना वारंवार प्रसारित केल्या जात होत्या त्या काळी.
1: अच्छा, पण भावनिक पातळीवरती काय.
0: बघा, माणूस फक्त सूचनांवर जगू शकत नाही, त्याला एक भावनिक आधार लागतो आणि इथं एंट्री होते ती संगीताची.
1: गाण्यानं गोळ्या थांबत नाहीत हे खरं असलं तरी गाणं म्हणजे मॉरल सपोर्ट नाही.
0: हो. सीमेवरचा तो सैनिक आपल्या जवळच्या छोट्या रेडिओवर लता मंगेशकर किंवा मोहम्मद रफी यांच्या आवाजातलं एखादं देशभक्तीपर गीत ऐकतो, त्याला बळ मिळतं.
1: एकाच रेडिओ लहरींवरून एकाच वेळी एकच भावना अनेक नागरिक अनुभवत असत.
0: बापरे, हे ऐकूनच तर माझ्या अंगावर काटा आला बरं का.
1: हो. आपण ज्या देशासाठी जीव धोक्यात घालतोय तो संपूर्ण देश, ते लोक आपल्या पाठीशी आहेत आणि अगदी खंबीरपणे आहेत.
0: हो ना.
1: त्याच वेळी घरात बसलेल्या नागरिकांच्या मनात त्या सैनिकांच्या प्रति कृतज्ञता आणि देशासाठी काहीतरी करण्याची ऊर्जा निर्माण होते.
0: हो.
1: हे काम आपल्या आकाशवाणीने केलं बरं.
0: खरंच ना. संगीत माणसाच्या तर्काला वळसा घालून थेट त्याच्या भावनांना हात घालतं. देशभक्ती गाण्यांनी संपूर्ण देशाला एका सूत्रात बांधलं होतं त्यावेळी.
1: 1962 भारत चीन युद्धाच्या वेळी आकाशवाणीवरून राष्ट्रभक्ती जागवण्यासाठी कोणते गीत ऐकवले जायचे ठाऊक आहे का.
0: हो. तर मग लता मंगेशकर यांनी गायलेलं ए मेरे वतन के लोगो, जरा आंख में भर लो पानी हे प्रदीप यांचं गाणं तर हमखास त्यावेळी लावलं जायचं, ज्यामुळं हे ऐकताना सामान्य नागरिक आणि सैनिकांमध्ये एक प्रकारचा जोश यायचा.
1: हो. आणि ते दुसरं गाणं बा, जहा डाल डाल परसोने की चिडिया करती बसे
0: रा, हो, हो,
1: हो, भारत देश है मेरा.
0: किती छान गाणं होतं.
1: हे रफी साहेबांचं गाणं तर अजरामर झालं.
0: हो ना. ते 1965 युद्धाच्या वेळी प्रसिद्ध झालं होतं. यासोबतच या काळातलं शहीद चित्रपटातलं मेरा रंग दे बसंती चोला हे पण किती लोकप्रिय गाणं ठरलं होतं की नाही, जे आजही रेडिओवरून प्रसारित झालं तर सर्वांमध्ये राष्ट्र चेतना जागृत होत असते.
1: म्हणजे आकाशवाणीचं हे काम एका अदृश्य धाग्यासारखं होतं.
0: हो ना.
1: ज्यानं काश्मीरच्या बर्फाळ सीमेच्या भागापासून तर थेट कन्याकुमारी पर्यंत एका क्षणात जोडून ठेवलं होतं.
0: नक्कीच.
1: 1962, 65 आणि 71 या निर्णायक युद्धापर्यंत या रेडिओच्या लहरींनी आशेचा किरण पसरवायचं काम अखंडपणे केलं.
0: हो.
1: केवळ मनोरंजनाचं साधनच असलेली आकाशवाणी ही रेडिओ देशाची सर्वात मोठी ढाल बनली.
0: हो.
1: आणि बनत आहे.
0: हो ना. आकाशवाणीनं त्या कठीण काळात हे सिद्ध केलं की जेव्हा एखादं माध्यम सत्याची कास सोडत नाही, पारदर्शकता ठेवते आणि आपल्या नागरिकांच्या भावनिक सुरक्षेची जबाबदारी घेते, तेव्हा ते खऱ्या अर्थानं राष्ट्राचा कणा बनते.
1: 1971 मध्ये रेडिओनं भारत पाक युद्धामध्ये माहिती देण्याचं काम केलं.
0: हो.
1: पण याच जोडीला भारतात असलेल्या दुष्काळाला परतवून लावण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शक म्हणून खंबीर भूमिका आकाशवाणीने निभावली.
0: हो ना. शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं. 1971-72 काळात देशात दुष्काळी परिस्थिती होती. आकाशवाणीनं शेतीवाडी आणि ग्रामीण कार्यक्रमांद्वारा शेतकऱ्यांना दुष्काळात पीक व्यवस्थापन, पाण्याची बचत आणि पर्यायी शेतीविषयी तांत्रिक माहिती सुद्धा दिली.
1: पण आपण आज अशा एका जगात आहोत की जिथे माहिती मिळवणं ही समस्या नाहीये, तर मिळणाऱ्या अफाट माहितीतून खरं काय आणि खोटं काय
0: तेच तर
1: हे शोधणं कठीण झालंय.
0: हो ना. आपल्या हातातल्या स्मार्टफोन्सवर दर सेकंदाला नवनवीन बातम्या, व्हिडिओ आणि मेसेजेस धडकत असतात. डीप फेक आणि फेक न्यूज या महास्फोटात समाज वेगवेगळ्या गटांमध्ये आता विभागला गेलाय.
1: प्रत्येकाची आपापली एक वेगळी रियालिटी तयार झालेली.
0: हो ना. बरोबर.

0: अशा वेळी जेव्हा आपल्याला एकत्र आणण्याऐवजी एकमेकांपासून दूर नेणारे हजारो आवाज आजूबाजूला आहेत, तेव्हा एकाच सत्यावर आधारित असलेल्या आणि संपूर्ण देशाला एकत्र बांधून ठेवणाऱ्या एका खणखणीत आवाजाची उणीव प्रकर्षाने जाणवते.
1: हो, हे वास्तव बर का, आणि ते नाकारता सुद्धा येणार नाही.
0: बरोबर.
1: आज आपल्या इथं तांत्रिक दृष्ट्या अनेक प्रगत साधनं आहेत, पण संकटाच्या वेळी संपूर्ण देशाला मानसिक दृष्ट्या एका पातळीवर आणण्याची क्षमता या सर्व साधनांमध्ये आहे का?
0: पण भविष्याचा वेध घेताना एका क्षणासाठी असा विचार करा. समजा उद्या एखादं महाभयंकर सायबर युद्ध सुरू झालं, कोणीतरी एका क्लिकवर देशाची संपूर्ण इंटरनेट व्यवस्था हॅक केली, तर काय होईल?
1: काय होईल मग?
0: सर्व आधुनिक सर्व्हर्स क्रॅश झाले, मोबाईलचे टॉवर्स बंद पडले, आणि तुमच्या हातातला लाख रुपयांचा स्मार्टफोन फक्त एक काचेचं तुकडं बनून राहील.
1: बरोबर.
0: सर्वत्र डिजिटल अंधार पसरला, तर रेडिओची भूमिका खूप मोलाची ठरते. बर का?
1: अगदी बरोबर. अशा अकल्पित आणि भयानक परिस्थितीत जेव्हा आपली सगळी अत्याधुनिक डिजिटल हत्यारं निकामी ठरतील, तेव्हा माहिती आणि संवादाचा फक्त रेडिओ किंवा आकाशवाणी सुरेल.
0: रेडिओच्या लहरीच आपले एकमेव अदृश्य सैन्य बनून कठीण परिस्थितीमध्ये उभे राहतील.
1: हो,
0: युद्धाच्या त्या दुसर जगात जिथे सगळं काही अनिश्चित असतं, तिथे सत्याचा आणि विश्वासाचा तो एक स्पष्ट आवाज जो असतो ना, तो कधी अदृश्य होऊ शकत नाही, याचा विचार आपण करायलाच पाहिजे.
1: हो, नक्कीच. या माहितीच्या गदारोळात स्वतःचा तो स्पष्ट आणि सत्य आवाज आकाशवाणीतून मिळेल असा पक्का विश्वास आपल्याला आहे. श्रोते हो, आता ऐकूया आकाशवाणीचे 90 वर्षांचे श्रोते रामकृष्ण जोशी यांचं मनोगत.
2: नमस्कार, माझं नाव आहे रामकृष्ण कर्तू जोशी. मूळ राहणारा खेडेगावातलं आहे, धरण तालुक्यामध्ये निंबोड म्हणून गाव आहे. त्या गावाचा मी रहिवासी आहे. काय खेडेगावात शिक्षण नाही, काही नाही, अशा परिस्थितीत मी गाव सोडून नातेवाईकांकडे शिक्षणाला गेलो. 12वी पर्यंत शिक्षण केलं आणि फारच शिकवण माझं सिलेक्ट झालं वनरक्षक म्हणून. नंतर मला प्रमोशन मिळालं वनपाल म्हणून. 26/7/1940 ला मी जळगावला वन ऑफिस मध्ये हजर झालो. पण अमळेरून माझं रिटायरमेंट झालं 1960 मध्ये. रेडिओ घेतला, क्रिप्स रेडिओ आडव्या दांडीचा. मग आकाशवाणीवरचे सगळे कार्यक्रम, आकाशवाणीचा कार्यक्रम आवडीचा म्हणजे गीत मला फार आवडीचं माझं मनोरंजन आकाशवाणीचं आहे. त्यातला तर मोठमोठे चांगले कार्यक्रम आकाशवाणीने दिले. त्यावेळेला त्याच्या परिस्थितीमध्ये झाला, स्वातंत्र्य मिळालं. स्वातंत्र्य मिळालं 1947 साली. तर त्यावेळेला तर आकाशवाणीने अनेक प्रकारचे कार्यक्रम दिले. स्वातंत्र्य मिळालं तो कार्यक्रम आकाशवाणीने सांगा म्हणजे भरदस्त नेहरूंचा कार्यक्रम दिला. किती वेळेला आकाशवाणीने इंदिरा गांधीचं भाषण सुद्धा मी ऐकलंय आकाशवाणीवरचं. आता जवळजवळ माझं 91 चालू आहे आणि आकाशवाणीला 90 वर्ष झाली सवयी होत आहे. याबद्दल आकाशवाणीचं कौतुक करावं इतकं आहे आपलं माहिती प्रमाणे.
1: रामकृष्ण जोशी यांचं मनोगत आपण ऐकलं. श्रोते हो, तर मग भेटूया पुढील भागात. नमस्कार.
3: श्रोते हो, आताच आपण आकाशवाणीच्या 90 वर्षापूर्ती निमित्त विशेष कार्यक्रम मालिका ऐकली, निरंतर स्वरलहरी. लेखन केलं होतं किशोर कुलकर्णी यांनी. निवेदन होतं सारिका दांडगे आणि किशोर कुलकर्णी यांचं. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते ज्ञानेश्वर बोबडे. ही आकाशवाणीच्या जळगाव केंद्राची निर्मिती होती.
4: नवी चेतना देत असे नवाशांची पूर्ती. नवी चेतना देत असे नवाशांची पूर्ती. आकाशवाणी.
5: हम विविध भारती से बोल रहे हैं. ये है राष्ट्रीय सेवा देश की सुरीली धड़कन. कार्यक्रम सुरीला सफर बस कुछ ही पलों में.

0: आज की सवाल एक बार फिर से दोहराए देते हैं। पहला सवाल हम आपसे ये कर रहे थे कि आपकी पसंद के महिला जुगलबंदी वाले गीत कौन कौन से हैं। जैसा कि मैंने अपनी पसंद का गीत आपको बताया, फिल्म जहां आरा का लता मंगेशकर और आशा भोसले का गाए वो गीत जब जब तुम्हें भुलाया तुम और याद आए, है ना। ठीक उसी प्रकार और भी बहुत सारे गीत हैं, तो आपको कौन सा गीत पसंद है या बताइए कौन कौन से गाने पसंद है। और एक सवाल हम आपसे ये जानना चाहते हैं इसका जवाब कि संगीतकारों में बताइए ऐसे कौन से संगीतकार हैं जो
1: आकाशवाणी मुंबई नमस्कार, मी शैलेश मोहिते राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या, भारताच्या विकासाच्या प्रवासात सहभागी व्हायला जग उत्सुक असल्याचं प्रधानमंत्र्यांचं रोजगार मेळ्यात प्रतिपादन। देशातल्या 47 शहरांमध्ये 51 अधिक नवनियुक्त युवा अधिकारी कर्मचाऱ्यांना केलं नियुक्तीपत्राचं वितरण। पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ, पेट्रोल 87 पैशांनी तर डिझेल 91 पैशांनी महाग। देशात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा नसल्याची इंडियन ऑइलची हमी। आणि अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांचं 4 दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी आगमन। आणि त्या बातम्या विस्तृतपणे, भारताच्या विकासाच्या प्रवासात सहभागी व्हायला जग उत्सुक आहे असं मत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं आहे। ते आज 19व्या रोजगार मेळ्याला दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित करताना बोलत होते। मोदी पुढे म्हणाले की देशातील तरुणांना संधी, रोजगार आणि जागतिक ओळख उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं देश जगातील विविध देशांसोबत भागीदारी करत आहे। प्रधानमंत्र्यांनी नमूद केलं की भारत जगाचा एक विश्वासार्ह पुरवठा साखळी भागीदार बनत आहे।
2: दुनिया भारत के युवाओं और भारत की टेक्नोलॉजिकल प्रोग्रेस को लेकर बहुत उत्साहित है। आज दुनिया भारत की विकास यात्रा का हिस्सा

0: बनना चाहती है। भारत भी दुनिया के अलग अलग देशों के साथ पार्टनरशिप कर रहा है। इसका उद्देश्य यही है कि भारत के युवाओं को अवसर मिले, रोजगार मिले, उनका सामर्थ्य खिल उठे। साथ साथ मैं चाहता हूं मेरे देश के नौजवानों को ग्लोबल एक्सपोजर भी मिले।
1: सार्वजनिक क्षेत्रातल्या इंधन तेल कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ केली, त्यामुळे पेट्रोल प्रतिदर 87 पैशांनी तर डिझेल प्रतिदर 91 पैशांनी महागला आहे। त्यामुळे मुंबईत पेट्रोलचा दर 108 रुपये 49 पैसे प्रतिलिटर तर डिझेलचा दर 95 रुपये 2 पैसे प्रतिलिटर झाला आहे। कोलकात्यामध्ये पेट्रोलचा दर 110 रुपये 64 पैसे प्रतिलिटर आणि डिझेलचा दर 97 रुपये 2 पैसे प्रतिलिटर झाला आहे। आज चेन्नईत पेट्रोलचे दर 105 रुपये 31 पैसे तर डिझेलचा दर 96 रुपये 98 पैसे प्रतिलिटर झाला आहे। याच महिन्याच्या 15 तारखेला तेल कंपन्यांनी दरवाढ केली होती। गेल्या 9 दिवसातली ही तिसरी दरवाढ आहे। दिल्लीमध्ये सीएनजीच्या दरातही 1 रुपयांची वाढ झाली आहे। पश्चिम आशियात भूराजकीय संघर्ष सुरू झाल्यानंतर इंधन तेल पुरवठ्यात अडचणी निर्माण होऊन जागतिक स्तरावर इंधनाचे दर कडाडले आहेत। देशात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा नसल्याची हमी इंडियन ऑइल या कंपनीनं ग्राहकांना तसंच सर्वसामान्य नागरिकांना दिली आहे। काही ठराविक विक्री केंद्रांवर सध्या उद्भवलेली परिस्थिती ही केवळ स्थानिक पातळीवर असून तात्पुरत्या स्वरूपाची असल्याचं इंडियन ऑइलनं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे। स्थानिक पातळीवर मागणी आणि पुरवठ्यात असंतुलन निर्माण झाल्यानं तसंच विक्री पद्धतीमुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचं कंपनीचं म्हणणं आहे। या महिन्याच्या 1 ते 22 तारखेपर्यंत या इंधनाच्या विक्रीत गेल्या वर्षीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाल्याचं कंपनीचं म्हणणं आहे। पेट्रोल विक्रीत 14% तर डिझेल विक्रीत 18% वाढ झाल्याचं या निवेदनात म्हटलं आहे। शेतकऱ्यांना आवश्यक तितका डिझेलचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना निर्देश दिले असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं। ते एका संरक्षण आणि हवाई संकुलाच्या उद्घाटनासाठी शिर्डी इथं आले असताना माध्यमांशी बोलत होते। ग्रामीण भागात इंधन सहज उपलब्ध होत नसल्यानं या सूचना केल्याचं ते म्हणाले। काही ठिकाणी इंधन विक्रीत अचानक 20 ते 30% वाढ झाल्याकडेही फडणवीस यांनी लक्ष वेधलं आणि शेतकऱ्यांच्या नावानं इंधनाचा काळाबाजार करणाऱ्यांना इशारा दिला। आखादी युद्धाच्या पार्श्वभूमीवर नागरिक इंधन साठा करू लागल्याने राज्यात पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीत 15 मेपर्यंत 20% वाढ झाली आहे। दरम्यान मुख्यमंत्र्यांनी शिर्डीपर्यंत वंदे भारत ट्रेननं प्रवास केला। पेट्रोलियम पदार्थांच्या दरवाढीवरून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे। आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी असूनही सरकार पेट्रोल डिझेल सीएनजी आणि एलपीजीची दरवाढ करून जनतेवर वाढीव बोजा लादत असल्याचं ते म्हणाले। समाज माध्यमांवरील पोस्टद्वारे त्यांनी ही टीका केली। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांचं आज सकाळी भारताच्या 4 दिवसीय दौऱ्यासाठी कोलकाता इथं आगमन झालं। ही त्यांची पहिलीच भारत भेट असून व्यापार, संरक्षण, ऊर्जा सुरक्षा, तंत्रज्ञान आणि इंडो पॅसिफिक धोरण क्षेत्रात सहकार्य विस्तारण्याच्या दृष्टीनं त्यांची भेट महत्त्वपूर्ण ठरणार आहे। रुबिओ आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असून उद्या परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांच्याशीही चर्चा करणार असल्याची माहिती अमेरिकेचे भारतातले राजदूत सर्जिओ गोर यांनी दिली। त्यानंतर मंगळवारी ते भारतानं आयोजित केलेल्या क्वाड परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीला हजर राहणार आहेत। अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांव्यतिरिक्त ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्र मंत्री पेनी वॉंग आणि जपानचे परराष्ट्र मंत्री तोशिमित्सू मोटेगी क्वाड बैठकीत सहभागी होणार आहेत। डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो इबोला विषाणूच्या बुंदी बुग्यो प्रकारच्या प्रादुर्भावाबाबत जागतिक आरोग्य संघटनेनं धोक्याची पातळी वाढवली आहे। कॉंगोमध्ये हा धोका उच्चवरून अतिउच्च पातळीवर गेला आहे तर जागतिक स्तरावर अद्याप कमी प्रमाणात असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रस अधनॉन घेब्रेसियस यांनी म्हटलं आहे। या आजाराची आतापर्यंत 82 जणांना लागण

झाली असून 7 रुग्णांचा मृत्यू झाल्याची खात्रीशीर माहिती असली तरी या रोगाचा प्रसार वेगानं होत असून सुमारे 750 जणांना याची लागण झाली असून 177 जणांचा मृत्यू उडवल्याचा संशय असल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान ऑक्सफर्ड विद्यापीठातले शास्त्रज्ञ या आजारावरची लस विकसित करत असून येत्या 2 ते 3 महिन्यात ही लस वैद्यकीय चाचण्यांसाठी उपलब्ध होईल. नीट 2026 पेपर फुटी प्रकरणात सीबीआयने पुण्यातून आणखी एका शिक्षिकेला अटक केली आहे. मनीषा संजय हवालदार असं अटक करण्यात आलेल्या शिक्षिकेचं नाव असून त्या भौतिकशास्त्र विषयाच्या प्रश्नपत्रिकेशी संबंधित असल्याचं तपासात समोर आलं आहे. मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयानं केलेल्या कारवाईत सुमारे 2.25 किलो कोकेनचा साठा जप्त केला आहे. त्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किंमत अंदाजे 11.25 कोटी रुपये आहे. आधीच अबाबाहून आलेल्या 2 प्रवाशांवर गेल्या मंगळवारी तर 2 प्रवाशांवर काल केलेल्या कारवाईत हा साठा मिळाला. यापैकी दोघांनी कोकेनच्या कॅप्सूल गिळून पोटात लपवल्या होत्या. त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे. तसंच 4 प्रवाशांना अटक केली असल्याचं संचालनालयानं सांगितलं. सेना दलांमध्ये लिंग समभावाला प्रोत्साहन देण्यासाठी संयुक्त राष्ट्रांतर्फे घेण्यात येणाऱ्या समानता पुरस्कार यंदा भारतीय सैन्य दलातील अधिकारी मेजर अभिलाषा बराक यांना जाहीर झाला आहे. हा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या 3 भारतीय लष्करी अधिकारी आहेत. भारतीय शांती सेनेत कार्यरत मेजर अभिलाषा बराक सध्या संयुक्त राष्ट्र सैन्य दलाकडून लेबनान इथं तैनात आहेत. जिनिव्हा खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत भारताच्या युकी भांबरी अंतिम फेरीत दाखल झाला आहे. न्यूझीलंडचा मायकल व्हिनस आणि युकी भांबरी यांच्या जोडीनं काल उपांत्य फेरीत झेक रिपब्लिकच्या जोडीचा 7-5, 7-3 असा पराभव केला. अंतिम सामना आज दुपारनंतर होणार आहे. मुंबई ते मांडवा या जलमार्गावर सुरू असलेली जलवाहतूक येत्या 26 तारखेपासून बंद होणार असल्याची माहिती मेरीटाईम बोर्डानं दिली आहे. गेटवे ऑफ इंडिया इथून बोटी सुटतात आणि अलिबाग तसंच परिसरातील जनतेसाठी ही वाहतूक व्यवस्था सोयीची समजली जाते. नारळी पौर्णिमेनंतर ही सेवा पूर्ववत होईल. एपीओ अर्थात आशियाई उत्पादकता संघटनेच्या नियामक मंडळाच्या बैठकीच्या 68व्या सत्राची काल नवी दिल्लीत सांगता झाली. 20 ते 22 मे रोजी भारत मंडपम इथं 3 दिवस चाललेल्या बैठकीत परिसंवाद, धोरणात्मक चर्चा आणि उच्चस्तरीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारताच्या विकासाच्या प्रवासात सहभागी व्हायला जग उत्सुक असल्याचं प्रधानमंत्र्यांचं रोजगार मेळ्यात प्रतिपादन. देशातल्या 47 शहरांमध्ये 51,000 अधिक नवनियुक्त युवा अधिकारी कर्मचाऱ्यांना केलं नियुक्तीपत्राचं वितरण. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ. पेट्रोल 87 पैशांनी तर डिझेल 91 पैशांनी महाग. देशात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा नसल्याची इंडियन ऑइलची हमी. आणि अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांचं 4 दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी आगमन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

回马铃薯。

0: आकाशवाणी मुंबई संदेश नाईक प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 19व्या रोजगार मेळ्यातून देशातल्या 51,000 युवकांना सरकारी नियुक्तीपत्रांचं वितरण. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ. पेट्रोल 87 पैशांनी तर डिझेल 91 पैशांनी महाग. देशात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा नसल्याची इंडियन ऑइलची हमी. शेतकऱ्यांना आवश्यक तितका डिझेलचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना निर्देश. 2025-26 केंद्र सरकारला विक्रमी 2,86,000 कोटी रुपयांचा लाभांश हस्तांतरित करण्यास रिझर्व्ह बँकेच्या संचालक मंडळाची मंजुरी. आणि ठाणे जिल्ह्यात 21 नायजेरियन नागरिकांना अटक. भारताच्या विकास यात्रेत सहभागी व्हायला जग उत्सुक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज 19व्या रोजगार मेळ्याला दूरस्थ पद्धतीनं संबोधित करत होते. नुकत्याच केलेल्या 5 देशांच्या दौऱ्याचा उल्लेख करून ते म्हणाले की तरुणांना संधी रोजगार आणि जागतिक ओळख उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं सरकार विविध देशांबरोबर भागीदारी करत आहे. ऊर्जा क्षेत्रात निर्माण होणाऱ्या नवनवीन संधींचा उल्लेख त्यांनी केला. परदेशात शाश्वत ऊर्जा स्वच्छ ऊर्जा क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या नवीन संधी निर्माण केल्या जात आहेत अशी माहिती त्यांनी दिली.
1: आज क्लीन एनर्जी क्रिटिकल मिनरल्स ग्रीन हाइड्रोजन और सस्टेनेबल मैन्युफैक्चरिंग से जुड़े सेक्टर्स भी बहुत तेजी से ग्रो कर रहे हैं. इनसे जुड़ी पार्टनरशिप एक नई इकोनॉमी के न्यू अपॉर्चुनिटीज के दरवाजे खोल रही है. स्वीडन नॉर्वे और इटली जैसे देशों के साथ ग्रीन ट्रांजिशन और सस्टेनेबल टेक्नोलॉजी में भी सहयोग बढ़ रहा है. ये भारत को क्लीन मैन्युफैक्चरिंग से जुड़ी फ्यूचर इंडस्ट्रीज में मजबूत करेगा.
0: 2047 पर्यंत विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी विविध क्षेत्रांमध्ये गुंतवणूक आकर्षित करण्यात येत आहे असंही मोदी म्हणाले. हा रोजगार मेळा देशभरातल्या 47 ठिकाणी आयोजित करण्यात आला. देशभरातून निवडलेले नवनियुक्त उमेदवार रेल्वे मंत्रालय गृह मंत्रालय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि उच्च शिक्षण विभाग यासारख्या विविध मंत्रालयं आणि

युवकांमध्ये रुजू होतील. याआधीच्या 18 रोजगार मेळ्यांच्या माध्यमातून आतापर्यंत सुमारे 12 लाख युवकांना विविध सरकारी विभागांमध्ये नियुक्ती मिळाली आहे. सार्वजनिक क्षेत्रातल्या इंधन तेल कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ केली. त्यामुळे पेट्रोल प्रति लिटर 87 पैशांनी तर डिझेल प्रति लिटर 91 पैशांनी महागला आहे. त्यामुळे मुंबईत पेट्रोलचा दर 108 रुपये 49 पैसे प्रति लिटर तर डिझेलचा दर 95 रुपये 2 पैसे प्रति लिटर झाला आहे. गेल्या 9 दिवसात तिसऱ्यांदा इंधन दरवाढ झाली आहे. पश्चिम आशियात भूराजकीय संघर्ष सुरू झाल्यानंतर इंधन तेल पुरवठ्यात अडचणी निर्माण होऊन जागतिक स्तरावर इंधनाचे दर कडाडले आहेत. देशात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा नसल्याची हमी इंडियन ऑइल या कंपनीनं ग्राहकांना तसंच सर्वसामान्य नागरिकांना दिली आहे. काही ठराविक विक्री केंद्रांवर सध्या उद्भवलेली परिस्थिती ही केवळ स्थानिक पातळीवर असून तात्पुरत्या स्वरूपाची असल्याचं इंडियन ऑइलनं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. स्थानिक पातळीवर मागणी आणि पुरवठ्यात असंतुलन निर्माण झाल्यानं तसंच विक्री पद्धतीमुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचं कंपनीचं म्हणणं आहे. या महिन्याच्या 1 ते 22 तारखेपर्यंत या इंधनांच्या विक्रीत गेल्या वर्षीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाल्याचं कंपनीनं म्हटलं आहे. पेट्रोल विक्रीत 14% तर डिझेल विक्रीत 18% वाढ झाल्याचं या निवेदनात म्हटलं आहे. शेतकऱ्यांना आवश्यक तितका डिझेलचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना निर्देश दिले असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं. एका कार्यक्रमासाठी शिर्डी इथं गेले असताना ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ग्रामीण भागात इंधन सहज उपलब्ध होत नसल्यानं या सूचना केल्याचं ते म्हणाले. काही ठिकाणी इंधन विक्रीत अचानक 20 ते 30% वाढ झाल्याकडेही फडणवीस यांनी लक्ष वेधलं आणि शेतकऱ्यांच्या नावानं इंधनाचा काळाबाजार करणाऱ्यांना इशारा दिला. आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर नागरिक इंधन साठा करू लागल्यानं राज्यात पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीत मेच्या 15 आठवड्यापर्यंत 20% वाढ झाली आहे. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी शिर्डीपर्यंत वंदे भारत ट्रेननं प्रवास केला. पेट्रोलियम पदार्थांच्या दरवाढीवरून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी असूनही सरकार पेट्रोल डिझेल CNG आणि LPGची दरवाढ करून जनतेवर वाढीव बोजा लादत असल्याचं ते म्हणाले. समाज माध्यमावरच्या पोस्टरद्वारे त्यांनी ही टीका केली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR News मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. भारतीय रिझर्व्ह बँकेनं आर्थिक वर्ष 2025-26 केंद्र सरकारला विक्रमी 2,86,000 कोटी रुपयांचा लाभांश हस्तांतरित करण्यास मंजुरी दिली आहे. रिझर्व्ह बँकेनं आतापर्यंत केलेल्या सर्वाधिक लाभांश वितरणांपैकी हे एक आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय संचालक मंडळाची 623 बैठक बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखाली काल मुंबईत झाली. यावेळी जागतिक आणि देशांतर्गत आर्थिक परिस्थितीचा भविष्यातल्या संभाव्य धोक्यांचा आढावा घेतला. बँकेचं एकूण उत्पन्न गेल्या वर्षीच्या तुलनेत 26.42% वाढलं तर जोखमीच्या तरतुदींपूर्वीचा खर्च 27.60% वाढला आहे. जी रामजी या ग्रामीण रोजगार कायद्याची अंमलबजावणी 1 जुलैपासून होणार आहे. या पार्श्वभूमीवर आज जी रामजी कायद्याचा मसुदा नागरिकांची मतं मागवण्यासाठी प्रसिद्ध करण्यात आला. या प्रस्तावित मसुद्यामध्ये राष्ट्रीय पातळीवरील सुकाणू समिती, संक्रमणकालीन तरतुदी, केंद्रीय ग्रामीण रोजगार हमी परिषद, वेतन आणि बेरोजगार भत्ता, प्रशासकीय खर्च, तक्रार निवारण आदी तरतुदींचा समावेश आहे. जी रामजी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी संस्थात्मक, प्रशासकीय आणि आर्थिक चौकट निश्चित करणं हे या नियमांचं उद्दिष्ट असल्याचं ग्रामविकास मंत्रालयानं म्हटलं आहे. ठाणे आणि नवी मुंबई पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवत पलावा सिटी परिसरातून 21 नायजेरियन नागरिकांना अटक केली आहे. यापैकी 2 सराईत गुन्हेगार आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर कोट्यवधी रुपयांच्या अंमली पदार्थ तस्करीत सामील असलेल्या आणि पोलिसांना चकवा देणाऱ्या मोस्ट वॉन्टेड नायजेरियन तस्करांना अटक करण्यात पोलिसांना मोठं यश आलं आहे. अत्यंत गोपनीय पद्धतीनं आणि नियोजनबद्ध रीतीनं केलेल्या या कारवाईमुळे ड्रग्ज तस्करांना पळून जाण्याची कोणतीही संधी मिळाली नाही. अटक करण्यात आलेल्या या नायजेरियन नागरिकांवर कोट्यवधी रुपयांच्या अंमली पदार्थांची तस्करी केल्याचे गंभीर आरोप आहेत. अनेक गुन्ह्यांमध्ये पोलीस गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या शोधात होते. मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयानं केलेल्या कारवाईत सुमारे 2.25 किलो कोकेनचा साठा जप्त केला आहे. त्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतली किंमत अंदाजे 11.25 कोटी रुपये आहे. आधीच अबाबाहून आलेल्या 2 प्रवाशांवर गेल्या मंगळवारी तर 2 प्रवाशांवर काल केलेल्या कारवाईत हा साठा मिळाला. यापैकी दोघांनी कोकेनच्या कॅप्सूल गिळून पोटात लपवल्या होत्या. त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आलं. तसंच 4 प्रवाशांना अटक केली असल्याचं संचालनालय

सूत्रांनी सांगितलं आहे. मुंबई ते मांडवा या जलमार्गावर सुरू असलेली जलवाहतूक येत्या 26 तारखेपासून बंद होणार असल्याची माहिती मेरीटाईम बोर्डानं दिली आहे. गेटवे ऑफ इंडिया इथून बोटी सुटतात आणि अलिबाग तसंच परिसरातल्या जनतेसाठी ही वाहतूक व्यवस्था सोयीची समजली जाते. नारळी पौर्णिमेनंतर ही सेवा पूर्ववत सुरू होईल. प्रस्तावित राज्य देवस्थान इनाम निर्मूलन मसुदा कायदा 2026 मागे घेण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र मंदिर महासंघानं उद्यापासून राज्यव्यापी आंदोलन सुरू करण्याचा इशारा दिला आहे. या कायद्यात वक्फ जमिनींना वगळून हिंदू मंदिरांच्या मालमत्तांना लक्ष्य केलं जात असल्याचा दावा महासंघानं केला आहे. महासंघानं जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात याबाबत माहिती देण्यात आली आहे. राज्य सरकारनं याबाबत चर्चा करायला बोलावल्याचंही पत्रकात नमूद करण्यात आलं आहे. नीट 2026 पेपरफुटी प्रकरणात सीबीआयनं पुण्यातून आणखी एका शिक्षिकेला अटक केली आहे. मनीषा संजय हवालदार असं अटक करण्यात आलेल्या शिक्षिकेचं नाव असून त्या भौतिकशास्त्र विषयाच्या प्रश्नपत्रिकेशी संबंधित असल्याचं तपासात समोर आलं आहे. जिनेव्हा खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत भारताचा युकी भांबरी अंतिम फेरीत दाखल झाला आहे. न्यूझीलंडचा मायकल व्हिनस आणि युकी भांबरी यांच्या जोडीनं काल उपांत्य फेरीत झेक रिपब्लिकच्या जोडीचा 7-5, 6-3 असा पराभव केला. अंतिम सामना आज दुपारनंतर होणार आहे. बीड जिल्ह्यात माजलगाव तालुक्यातल्या खरात आडगाव इथं एका बोअरवेलच्या खोदकामाच्या ठिकाणी 2 मजुरांचा मृत्यू झाला. त्यापैकी एकाचा मृतदेह मिळाला असून दुसरा मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या अपघातात 16 वर्षांचा एक मुलगाही जखमी झाला. त्याला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केलं आहे. सोलापूरमधले काँग्रेसचे माजी नगरसेवक आणि आंबेडकरी नेते प्रवीण निकाळजे यांचं हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानं आज सकाळी निधन झालं. ते 58 वर्षांचे होते. प्रवीण निकाळजे हे 2017 प्रभाग क्रमांक 20 निवडून आले होते. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 19व्या रोजगार मेळ्यातून देशातल्या 51,000 युवकांना सरकारी नियुक्तीपत्रांचं वितरण. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ. पेट्रोल 87 पैशांनी तर डिझेल 91 पैशांनी महाग. देशात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा नसल्याची इंडियन ऑइलची हमी. शेतकऱ्यांना आवश्यक तितका डिझेलचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना निर्देश. 2025-26 केंद्र सरकारला विक्रमी 2,86,000 कोटी रुपयांचा लाभांश हस्तांतरित करण्यास रिझर्व्ह बँकेच्या संचालक मंडळाची मंजुरी. आणि ठाणे जिल्ह्यात 21 नायजेरियन नागरिकांना अटक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत। ऐकूयात काही ठळक घडामोडी। भारताच्या विकास यात्रेत सहभागी व्हायला जग उत्सुक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे। ते आज 19व्या रोजगार मेळ्याला दूरस्थ पद्धतीनं संबोधित करत होते। परदेशात शाश्वत ऊर्जा, स्वच्छ ऊर्जा क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या नवीन संधी निर्माण केल्या जात आहेत, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली। या मेळ्यात 51,000 जणांना नियुक्तीपत्र देण्यात आली। सार्वजनिक क्षेत्रातल्या इंधन तेल कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ केली असून पेट्रोल प्रति लिटर 87 पैशांनी तर डिझेल प्रति लिटर 91 पैशांनी महागला आहे। शेतकऱ्यांना आवश्यक तितका डिझेलचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना निर्देश दिले असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं। एका कार्यक्रमासाठी शिर्डी इथं गेले असताना ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते। भारतीय रिझर्व्ह बँकेनं आर्थिक वर्ष 2025-26 केंद्र सरकारला विक्रमी 2,86,000 कोटी रुपयांचा लाभांश हस्तांतरित करण्यास मंजुरी दिली आहे। रिझर्व्ह बँकेनं आतापर्यंत केलेल्या सर्वाधिक लाभांश वितरणांपैकी हे एक आहे। मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयानं केलेल्या कारवाईत सुमारे 2.25 किलो कोकेनचा साठा जप्त केला आहे। त्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतली किंमत अंदाजे 2.25 कोटी रुपये आहे। ठाणे आणि नवी मुंबई पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवत पलावा सिटी परिसरातून 21 नायजेरियन नागरिकांना अटक केली आहे। या सर्वांवर कोट्यवधी रुपयांच्या अंमली पदार्थांची तस्करी केल्याचे गंभीर आरोप आहेत। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया 7:00 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात। नमस्कार।
1: 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या ॲपवरून आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं आजच्या सायंकालीन प्रसारण सभेत मी प्रणाली आडेप स्वागत करते। श्रोतेहो, संध्याकाळचे 5:02 झालेत। प्रसारित करीत आहोत कार्यक्रम मिक्स मसाला। कार्यक्रमात सुरुवातीला सुरेश वाडकर यांच्या स्वरातलं यशवंत देव यांचं गीत, संगीत प्रभाकर जोग यांचं।

0: प्राधिकरण अधिनियम 1987 च्या कलम 12 नुसार पात्र नागरिक निशुल्क कायदेशीर मदत न्याय बंधू या मोबाईल ऍप वरून किंवा www.provono-eoj.in या वेबसाइट वरून मिळवू शकता.
1: वरण भात भाजी आमटी चटणी जरी पानात लोणच्या शिवाय येत नाही, रंगत द्या जेवणात आंबट गोड

0: बेडेकर सन 1910 पासून
1: सर्वांसाठी सामाजिक सुरक्षा अटल पेंशन योजना मोदीजींचा संकल्प
2: योजना उन नौजवानों के लिए है ताकि आप जब 60 साल के होंगे आपको कभी किसी के सहारे की जरूरत न पड़े आप अपना बुढ़ापा भी गौरव के साथ बिता सको।
1: या योजनेत आतापर्यंत 8,85,00,000 अधिक लाभार्थी जोडले गेले आहेत। जर आपणही 18 ते 40 या वयोगटातील असाल तर मासिक अटल पेन्शन सोबतच 3 गॅरंटीड फायद्यांसाठी आपल्या बँकेशी संपर्क साधा।
3: कार्यक्रमात आता ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरातलं बाल कवी यांचं गीत, संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं।

0: पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेलं बाल कवी यांचं गीत आपण ऐकलं. स्वर होता लता मंगेशकर यांचा.
1: ऐका ऐका एका कुटुंबाची गोष्ट. डॉक्टरांसमोर झाली यांची फजिती मोठी.
2: तू रिपोर्ट आणले आहेस ना?
3: नाही, मला वाटलं तुम्ही आणलेत.
2: तू आहेसच विसरभोळी.
3: चूक इतकीच आहे की तुमच्याशी लग्न केलं.
1: भांडू नका, जाणून घ्या आभा बद्दल.
3: आभा?
1: हो, मोदी सरकारचा डिजिटल पुढाकार, ज्या अंतर्गत आतापर्यंत 86 कोटींहून अधिक नागरिकांनी आभा म्हणजेच आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट बनवले आहे. इथे तुम्ही तुमचे सर्व मेडिकल रेकॉर्ड्स सुरक्षित ठेवू शकता आणि हवे तेव्हा हवे तिथे हे रिपोर्ट्स दाखवू शकता. आभा, आरोग्याच्या प्रवासात तुमचा जोडीदार. आजच आभा ऍप डाउनलोड करा किंवा डायल करा 144-77.
4: आप अपने बच्चे का कौन से स्कूल में एडमिशन करवाना पसंद करेंगे? मराठी मीडियम, सेमी इंग्लिश, इंग्लिश मीडियम या फिर CBSE? तो देरी क्यों? आत्मा मालिक शैक्षणिक एवं क्रीडा संकुल कोकम ठाण में सभी ऑप्शंस खुले हैं. बेस्ट स्कूल, बेस्ट फीचर्स और कम फीस. बस चॉइस आपको करनी है. आत्मा मालिक स्कूल्स कोकम ठाण. एडमिशन्स ओपन.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: कार्यक्रमात यानंतर ऐकूया कुसुमाग्रज यांचं पद अर्चना कन्हिरे यांच्या स्वरात, संगीत पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं आणि नाटक आहे ययाती देवयानी.

अर्चना कन्हेरे यांच्या स्वरातलं कुसुमाग्रज यांचं ययाती देव यांनी या नाटकातलं पद आपण ऐकलं. संगीत होतं पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं. मिक्स मसाला कार्यक्रमात आता ऐकूया बेगम अख्तर यांच्या स्वरातली अली अहमद जलीली यांची गझल.

अली अहमद जलीली यांची गझल आपण ऐकलीत. स्वर होता बेगम अख्तर यांचा. या गझल्सबरोबरच मिक्स मसाला कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. 100.1 MHz हे आहे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. संध्याकाळचे 5:30 प्रसारित करीत आहोत युवक मित्र मैत्रिणींसाठीचा कार्यक्रम युववाणी. कार्यक्रमात आज ऐकूया शहाणे करून सोडावे सकळजण. हा कार्यक्रम सूत्रसंचालन श्रेयस लहामगे यांचं आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत सुदाम बटुळे.

हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, 100° 1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन एअर मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून तुम्ही ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. स्वागत आहे तुमचं या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे युववाणी. आज मी तुमच्यासोबत तुमचा मित्र, दोस्त, फ्रेंड श्रेयस लहामगे.

0: मित्रांनो, आपला भारत देश हा तरुणांचा देश आहे. कोणत्याही राष्ट्राची खरी ताकद ही त्या देशातील युवकांमध्ये असते. युवक हे देशाचं भविष्य, समाजाचे परिवर्तन करते आणि राष्ट्राच्या प्रगतीचे मुख्य आधारस्तंभ असतात. त्यामुळं युवकांचा विचार, दृष्टिकोन आणि कृती योग्य दिशेने घडवणं अत्यंत आवश्यक असतं. आजच्या डिजिटल आणि वेगवान युगात माहितीचा प्रचंड स्फोट झाला आहे. सोशल मीडियामुळं युवकांना अनेक प्रकारची माहिती सहज उपलब्ध होते, परंतु सर्वच माहिती योग्य किंवा राष्ट्रहिताची असेलच असं नाही. अशा परिस्थितीत राष्ट्रहितासाठी आयोजित केल्या जाणाऱ्या अनेक व्याख्यानमाला युवकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरतात. शहाणे करून सोडावे सकळ जन या ओविला साजेशी अशीच एक व्याख्यानमाला आपल्या अहिल्यानगरमध्ये विचार भारती या संस्थेच्या वतीने गेल्या 15 वर्षापासून अविरत सुरू आहे. यंदा या व्याख्यानमालेचं 16वं वर्ष आहे. या व्याख्यानमालेविषयी आणि संस्थेच्या कार्याविषयी सांगतायत विचार भारतीचे सदस्य रवींद्र तथा राजाभाऊ मुळे.
1: असं म्हटलं जातं, थिंक ग्लोबली अँड ऍक्ट लोकली. विश्वाचा, जगाचा, देशाचा विचार निश्चितच केला पाहिजे, परंतु तो करत असताना जगात, विश्वात, भारतात, देशात, राज्यात जे परिवर्तन होणार आहे, त्या परिवर्तनाची सुरुवात ही तुमच्या गावातनं येत असते. याच गोष्टीची प्रेरणा घेऊन नगरमधल्या यशस्वी व्यावसायिकांनी आणि तरुणांनी मिळून एक संस्थेला जन्म दिला, ज्या संस्थेचं नाव विचार भारती असं आहे. विचार भारतीच्या माध्यमातून एक संकल्पना राबवली जाते, इफ यू हॅव टीम वी हॅव थीम, अँड इफ यू हॅव थीम वी हॅव टीम. म्हणजेच जर तुमच्याकडे काही कल्पना असेल तर ती कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी आमच्याकडं संच आहे, कार्यकर्ते आहेत, आणि जर तुमच्याकडे कार्यकर्ते असतील तर आमच्याकडे कल्पना आहे. याच भूमिकेतून आपण वर्षभर विचार भारतीच्या माध्यमातून अहिल्यानगर शहरात खूप वेगवेगळे उपक्रम करण्याचा प्रयत्न करत आहोत, आणि याचाच परिणाम म्हणून आपल्या समाज जीवनामध्ये, अहिल्यानगरच्या समाज जीवनात एक सकारात्मक परिवर्तन घडताना आपल्याला दिसत आहे. त्याचा जर का विशेष उल्लेख करायचा म्हटला त्या उपक्रमातला, तर गणपतीमध्ये असणारं डीजेचं प्रस्थ दूर होऊन त्याच्यामध्ये गणपतीमध्ये एक प्रेरणादायी राष्ट्रभक्तीपर, समाज भक्तीपर, धार्मिक आधारावरती वेगवेगळे देखावे साजरे व्हावेत, आणि त्या देखाव्यांमध्ये एक चांगली सकस स्पर्धा निर्माण व्हावी म्हणून गणपती आरास स्पर्धा असा विषय आपण गेले 3 वर्षापासून करतो आहोत. दुसरा विषय आपण करतो आहोत, नवरात्रामध्ये केवळ दांडिया आणि नृत्य आणि वेगवेगळ्या हिंदी गाण्यांवरती बिभत्स नाचणे यापेक्षाही नवरात्राचा मूळ उद्देश हा मातृशक्तीच्या जागराचा आहे, आणि म्हणून वेगवेगळ्या नवरात्र मंडळात जाऊन आपण मातृशक्तीचा जागर हा कार्यक्रम वेगवेगळ्या लोककलांच्या माध्यमातून किंवा कीर्तनातून, प्रवचनातून, भाषणातून करून

0: वर्षभरातून एकदा सर्व भजनी मंडळांना या निमित्ताने एकत्र करून मातृशक्तीच्या जागराचा कार्यक्रम करतो. त्याचबरोबर आपण शालेय विद्यार्थ्यांना असं म्हटलं जातं, कॅच देम वेन दे आर यंग, आणि त्यामुळे लहान मुलांवरती जर का संस्कार करायचे असतील तर या संस्कारासाठी शाळा शिक्षण व्यवस्था हे मोठं माध्यम आहे. आणि म्हणून वेगवेगळ्या स्पर्धांच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करतो, राष्ट्रीय विचाराच्या विषयांवरती त्यांना स्पर्धेमध्ये सहभागी व्हायला सांगतो. मग ते चित्रकला स्पर्धा असतील, नाट्य स्पर्धा असतील, निबंध स्पर्धा असतील, वक्तृत्व स्पर्धा असतील, अशा विविध स्पर्धांमध्ये ते भाग घेतात. त्याचबरोबर शिक्षकांनी कशा प्रकारे नव्या परिस्थितीत राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला अनुसरून शिक्षण द्यावं या दृष्टिकोनातून आपण शिक्षकांच्या प्रशिक्षणाचा वर्ग घेतो. त्यासाठी वेगवेगळे संस्थाचालकही नगर शहरातले आपल्याला मदत करत असतात. आपण आरोग्य शिबिर घेतो कष्टकरी महिलांचं. आपण असे विविध कार्यक्रम करतो आणि व्याख्यानमालाही करतो की ज्या व्याख्यानमालेबद्दल आत्ता येणाऱ्या काळात 24 मे ते 28 मे आपल्याला सर्वांना या व्याख्यानमालेमध्ये यायचं आहे. अशा प्रकारे समाजामध्ये विविध उपक्रम करतो. त्याचबरोबर नवीन नगर शहराच्या विकासासाठी आपण एक स्लोगन दिलेलं आहे, नाव बदललं विचार बदलू गाव बदलू. या दृष्टिकोनातून आपण नगर शहरामध्ये 6 स चा विचार केलेला आहे की जो विचार करून प्रशासन, राजकीय नेते, कार्यकर्ते, नगरसेवक आणि समाज यांनी मिळून नगर शहरामध्ये बदल घडवावेत. त्याच्यामध्ये पहिलं सुरक्षित अहिल्यानगर, दुसरं सुसंस्कृत अहिल्यानगर, तिसरं स्वच्छ अहिल्यानगर, चौथं स्वयं अनुशासित अहिल्यानगर, पाचवं स्वयं रोजगार निर्मित अहिल्यानगर आणि 6वं स्वयं अनुशासित अहिल्यानगर. अशा 6 सहांच्या आधारावरती आपण नगर शहरामध्ये एक परिवर्तन घडावं असा अपेक्षा व्यक्त केलेली आहे आणि त्याप्रमाणे अनेक जणांचं सहकार्य आपल्याला लाभत आहे. याच योजनेतून आपण मध्यंतरी 23 फेब्रुवारीला संत गाडगे महाराजांच्या जयंतीला ई कचरा निर्मूलनासाठी ई कचरा संकलनाचा कार्यक्रम घेतला होता. आणि त्याचबरोबर आत्ता उपमहापौर धनंजय जाधव यांनी ग्रीन सिटी म्हणून जो कार्यक्रम घेतला आहे तोही आपल्या हरित अहिल्यानगर किंवा स्वच्छ अहिल्यानगर या संकल्पनेच्या आधारावरती पुढे जातो आहे. आम्हाला खूप आनंद होतो आहे. नगरकर आम्हाला भरभरून प्रतिसाद देत आहेत आणि याच प्रतिसादावरती विचार भारती जे देवदुर्लभ कार्यकर्ते विविध योजना आपला स्वतःचा वेळ पैसा खर्च करून करत आहेत, मी आपल्या सगळ्या नगरकरांना या माध्यमातून विनंती करेन की या अहिल्यानगरीमधल्या विचार भारतीच्या उपक्रमांना आपण सकारात्मक प्रतिसाद द्यावा. धन्यवाद.
1: तुम्ही ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र आणि स्वागत आहे तुमचं युववाणी या कार्यक्रमात. मित्रांनो, विचार भारती या संस्थेचा एक महत्वाचा उपक्रम म्हणजे कैलासवासी गममुळे स्मृती व्याख्यानमाला. गेल्या 15 वर्षापासून ही व्याख्यानमाला अविरतपणे सुरूच आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे जागतिक पातळीवरचा अभ्यास असणारे वक्ते मागील 15 वर्षांपासून ज्ञानदानाचं काम करत आहे. त्यांच्या वाणीची ज्ञानाची अहिल्यानगरवासियांना गेल्या 15 वर्षांपासून एक पर्वणी मिळते. पण व्याख्यानमाला ही संकल्पना कुठून आणि कशी आली, व्याख्यानमाला सुरू कशी झाली, त्याचा इतिहास काय, याविषयी आपल्याला माहिती सांगितलेली आहे व्याख्यानमालेचे प्रमुख प्रशांतजी आडाव यांनी. ते काय म्हणाले ते ऐकूयात.
2: अहिल्यानगर शहरामध्ये कैलासवासी गममुळे व्याख्यानमाला ही गेल्या 16 वर्षापासून चालू आहे. यंदाचं हे 16वं वर्ष आहे. प्रबोधनाच्या सूत्राने समाजातील संवेदनशील सज्जनशक्तीला संघटनात्मक कामाचे महत्त्व सांगावे या हेतूने ही व्याख्यानमाला सुरू झाली. सुरुवातीला ही व्याख्यानमाला वनवासी कल्याणाश्रम म्हणजे जनजाती कल्याणाश्रम या संस्थेतर्फे ही व्याख्यानमाला सुरू करण्याचं ठरलं. कारण वनवासी कल्याणाश्रमाचं काम हे मुख्यतः दुर्गम अशा वनक्षेत्रात चालतं. अनेक तपस्वी कार्यकर्ते या कार्यामध्ये अनामिक दशेत काम करतात आणि या कामाची शहरवासियांना ओळख आपल्याला कशी करून देता येईल यावरती त्यावेळी तत्कालीन कार्यकर्त्यांनी बैठकीमध्ये चिंतन केलं आणि त्यामध्ये तत्कालीन जिल्हाध्यक्ष श्री मेघश्याम बत्तीन, शहराध्यक्ष प्रशांत मोहळे, सचिव जयंत क्षीरसागर, प्रांत कार्यकर्ते श्री श्रीकांत आपटे, महिला प्रमुख विद्याताई पटवर्धन यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या बैठकीमध्ये आपण व्याख्यानमाला हा उपक्रम सुरू करावा असा विचार सर्व कार्यकर्त्यांनी केला. आणि हा विचार आम्ही करत असतानाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तत्कालीन प्रांत संपर्क प्रमुख श्री राजाभाऊ मुळे यांनाही आम्ही संकल्पना सांगितली

0: राजाभाऊमुळे यांना सुद्धा आपल्या वडिलांच्या स्मृतिप्रित्यर्थ अशी एक व्याख्यान मला सुरू करावी असं त्यांचं चालू होतं मनामध्ये. तर ते आपण संयुक्त विद्यमाने ही व्याख्यानमाला सुरू करूयात असं ते म्हणाले. आणि मग त्यांचे वडील श्री कैलासवासी गणेश महादेव मुळे हे सुद्धा संघाचे स्वयंसेवक होते. त्यांना अशा प्रबोधनात्मक कार्यक्रमाची आवड होती आणि त्यामुळे स्वयंसेवकाच्या स्मृतिप्रित्यर्थ ही व्याख्यानमाला सुरू झाली. त्यामुळे व्याख्यानमालेला कैलासवासी गमोमुळे स्मृतिप्रित्यर्थ ही व्याख्यानमाला सुरू केली. नंतर यामध्ये वेगवेगळ्या कार्यकर्त्यांनी यामध्ये सहभाग घेतला आणि आता विचार भारती या संस्थेतर्फे ही व्याख्यानमाला आता 5 दिवस सुरू होते. यावर्षी ही व्याख्यानमाला दिनांक 24 मे ते 28 मे या कालावधीत माऊली सभागृह सावेडी इथे संपन्न होणार आहे. या व्याख्यानमालेमध्ये समाजातील वास्तव, बदलत्या घटनांचे परिणाम, इतिहास, ललित साहित्य, अध्यात्म, कला, कविता, शिक्षण, महापुरुषांची चरित्रे असे वैविध्यपूर्ण विषय या मंचावरून उद्बोधित होतात. यावर्षी सुद्धा राष्ट्रीय स्तरावरचे जाणकार असे वक्ते आपल्या नगर शहरात येत आहेत. सर्वांना विनंती आहे, सर्व नगरवासियांना आवाहन आहे की त्यांनी जरूर या व्याख्यानमालेचा लाभ घ्यावा.
1: मित्रांनो, आपला कार्यक्रम असा सुरू राहील, पण त्याआधी घेऊयात एक छोटासा म्युझिकल ब्रेक.

0: तुम्ही ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र आणि स्वागत आहे तुमचं युववाणी या कार्यक्रमात. मित्रांनो, व्याख्यानमालेत याही वर्षी सामाजिक, जागतिक, लष्करी, सिनेविश्वातील वक्ते अहिल्यानगरमध्ये येणार आहेत. यावर्षी कोणकोणते वक्ते आणि त्यांचा काय विषय असणार आहे याविषयी सांगतायत सुधीरजी लांडगे.
1: युवकांना नमस्कार.

0: मित्रांनो, आपल्याला रविवार दिनांक 24 मे सायंकाळी 6:30 वाजता लाभलेले वक्ते आहेत माननीय श्री अभिजितजी जोग, प्रसिद्ध लेखक आणि वक्ते आहेत. त्यांचा विषय आहे देशाला पोखरणारी वाळवी. माननीय श्री अभिजितजी जोग, देशात गेल्या काही वर्षापासून आपण आपल्या संस्कृतीला छेद देणाऱ्या अनेक शब्दांची आणि त्या आधारे मांडल्या जाणाऱ्या विकृत तत्वज्ञानाची माहिती अर्धवट ऐकत आहोत. आपली समाजव्यवस्था, कुटुंबव्यवस्था ही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यासाठी योजनाबद्ध पद्धतीने होणारे हे प्रयत्न थांबवायचे असतील तर या विचारांना मुळात समजावून घेण्याची गरज आहे. आणि त्यासाठी आपल्याला भेटत आहेत अभिजितजी जोग. हे 4 बेस्ट सेलर पुस्तकांचे लेखक आहेत. दुसरे वक्ते आहेत आपले सोमवार दिनांक 25 मे रोजीचे श्री दीपकजी करंजीकर. त्यांचा विषय आहे 2047 विकसित भारत, संधी आणि आव्हाने. त्यानंतर मंगळवारी 26 मे रोजी आपल्याशी संवाद साधणार आहेत दिग्दर्शक माननीय कामाख्या नारायण सिंह. कामाख्या नारायण सिंह हे हिंदी चित्रपटसृष्टीत काम करणारे भारतीय चित्रपट दिग्दर्शक आहेत. त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात दूरदर्शनमध्ये केली आणि नंतर चित्रपटाकडे वळाले. ते भोर या चित्रपटासाठी विशेष ओळखले जातात, तर जो 28 आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये प्रदर्शित झाला होता. ते आपल्याशी संवाद साधतील. त्यांचा विषय बदलती हिंदी सिनेसृष्टी. त्यानंतर बुधवारी 27 मे रोजी आपल्याशी संवाद साधणार आहेत माननीय श्री सुरेश राव तथा भैयाजी जोशी. सध्या ते संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य आहेत. ते आपल्याशी संघाची शताब्दी आणि पंचपरिवर्तन या विषयावर बोलून या विषय समजून सांगणार आहेत. त्यानंतर गुरुवारी दिनांक 28 मे 2026 रोजी आपल्याशी संवाद साधतील मेजर मोहिनी गर्गे कुलकर्णी. या रिटायर्ड आर्मी ऑफिसर आहेत. मराठवाडा विभागातून भारतीय सैन्य दलात अधिकारी म्हणून निवड होणाऱ्या मोहिनी या पहिल्याच युवती आहेत. त्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्वप्नातील शस्त्रसिद्ध भारत या विषयावर त्या आपल्याशी संवाद साधणार आहेत. आज भारत सर्व जगात महाशक्ती म्हणून उदयास येत आहे. भारताची संरक्षण सिद्धता आणि संरक्षण उद्योगाला सरकारकडून मिळणारे प्रोत्साहन हे उल्लेखनीय आहे. या विषयावर ते आपल्याशी बोलतील. युवकांना माझी एकच विनंती आहे की आपल्याला जर देशासाठी, समाजासाठी, सर्वात महत्वाचं स्वतःसाठी जर कार्य करायचं असेल, एक आत्मिक आनंद देणारं, समाधान देणारं जीवन जगायचं असेल, तर आपल्याला जगात, देशात चालणाऱ्या विविध विषयांना समजून घेणं अपेक्षित आहे. आणि म्हणून आपण सर्वांनी या कार्यक्रमाला यावं. आपल्याला रोज फक्त एक तास द्यायचा आहे, तो आपण देशासाठी, समाजासाठी न समजता तो स्वतःच्या उन्नतीसाठी आणि प्रगतीसाठी समजून यावं, ही विनंती.
1: तुम्ही ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र आणि स्वागत आहे तुमचं युववाणी या कार्यक्रमात. मित्रांनो, तुम्हाला वाटत असेल ही व्याख्यानमाला ऐकून आपल्या जीवनात काय असा बदल घडणार आहे, किंवा प्रत्यक्ष जाऊनच का ही व्याख्यानमाला ऐकावी, असे अनेक प्रश्न तुम्हाला पडले असतील, जे आपल्याला मोबाईलमध्ये सहज उपलब्ध आहे, जे आपण आपल्या सोयीनुसार ऐकू शकतो, बघू शकतो, ते एका ठिकाणी जाऊन एका ठराविक वेळेमध्येच का करावं, का ऐकावं असंही तुम्हाला वाटत असेल, किंवा माझ्या एकट्याच्या ऐकण्यानं राष्ट्राच्या विकासात काय असा बदल घडणार आहे, असे असंख्य प्रश्न सध्या तुमच्या मनात चालू असतील, तर या सर्व प्रश्नांची उत्तरं तसेच ही व्याख्यानमाला तरुणांसाठी का आवश्यक आहे याविषयी आपल्याशी बोलताना मनोजजी झवर काय म्हणाले ते ऐकूयात.
2: गममुळे स्मृती व्याख्यानमाला ही केवळ भाषणांची गुंफण नाही किंवा रटाळ बडबड नाही, तर आपापल्या क्षेत्रात असलेले तज्ज्ञ ज्यांनी आपलं आयुष्य किंवा आपला वेळ पूर्ण त्या विषयासाठी झोकून दिलेला आहे, तर त्यांनी अभ्यास केलेला आहे, अशा लोकांच्या अनुभवाच्या पायावर युवकांनी आपले तर्क वापरून आपले आयुष्य, आपला समाज आणि पर्यायाने आपला देश समृद्ध करण्यासाठी जो इंधन वापरायचं, या इंधनाचा स्रोत किंवा ज्या आपण ज्याला उर्मी म्हणतो, अशा उर्मीचा स्रोत म्हणून आपण गममुळे स्मृती व्याख्यानमालेसाठी बघायचं आहे. आणि बऱ्याचदा काय असतं की युवकांना त्यांच्या समोर एक करिअर एन्झायटी म्हणा किंवा आपल्या नोकरी व्यवसायात असलेली आव्हाने म्हणा, या असे अनेक प्रश्न असतात. त्या प्रश्नांमध्ये आता हे कुठनं आलं, देशाचे प्रश्न, समाजाचे प्रश्न, बरं हे सोडवण्यासाठी आम्ही निवडून दिलं ना, सरकार निवडून दिलं आहे, प्रशासन आहे, त्यांनी ते प्रश्न सोडवावे, मी का त्याचा भाग व्हावा. अरे का भाग व्हावा, म्हणजे आत्ता बघा, इराणमध्ये युद्ध झालं, युक्रेनमध्ये युद्ध झालं, तुमचे पोर्टफोलिओ गडगडले की नाही, किंवा तुमचं इंधनाचा भाव वाढलाय, पेट्रोल डिझेलचे भाव वाढले, तर त्याचा फटका तुमच्या खिशाला बसला की नाही. तर हे जे प्रश्न आहेत, हे प्रश्न कुठे ना कुठे डायरेक्टली इनडायरेक्टली आपल्याला कुठे ना कुठे आपल्या आयुष्याला, आपल्या जीवनाला आकार देत असतात किंवा आपल्याला त्रास देत असतात, हे प्रश्न आपल्याला भेडसावत असतात. तर

0: जर आपल्याला समस्या माहिती असेल, आपल्याला प्रश्न माहिती असेल, तर आपण त्याचं उत्तर सापडण्याचा प्रयत्न करतो. आपल्याला उत्तर सापडलं तर आपण त्याच्यावर उपाययोजना करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे कसं आहे की पाणी पिल्यानंतर आपल्याला किडनीचे रोग होणार नाही, किडनीचे व्याधी होणार नाही, आजार होणार नाही, आपल्याला माहिती आहे. आपल्याला प्रश्न माहिती आहे किडनीची व्याधी आहे, आपल्याला त्याचं उत्तर माहिती आहे की आपण पाणी जास्त प्यावं, तर आपण पाणी पुरेसं पाणी पितो आणि किडनीचे रोग आजार आपण अवॉइड करतो. हे तसंच आहे की आपल्याला जर तर्काने माहिती आहे की आपल्या देशापुढे, समाजापुढे, आपल्या संस्कृतीपुढे कुठली आव्हानं आहेत, कुठली प्रश्न आहेत, तर आपण फक्त वेगळं काही करायचं नाही. आपल्या दैनंदिन जीवनात आपण जे करतो ते थोडं वेगळ्या पद्धतीने, सावधगिरीने करायचं आहे, थोडं कॉशियसली आपण याच्यात पुढे जायचं आहे. बरं, आता व्याख्यानमाला यासारखे कंटेंट जर बघितले तर बऱ्याचशा लोकांचा असं प्रश्न असतं की हल्ली काय हे सगळे कंटेंट, किंवा या वक्त्यांचे कंटेंट, यासारख्या वक्त्यांचे कंटेंट यूट्यूबवर भरपूर मात्रेत, म्हणजे भरपूर प्रमाणात हे उपलब्ध आहे. मग आम्ही का तिथं प्रत्यक्ष आव्हान आमचा वेळ घालवं? कसं आहे की आपण मॅच टीव्हीवर बघणं आणि प्रत्यक्षात जाऊन त्याला अनुभवणं, एखादं लाईव्ह कॉन्सर्ट टीव्हीवर बघणं आणि प्रत्यक्षात जाऊन अनुभवणं, यातला जो फरक आहे की नाही, तोच फरक इथे आपल्याला अनुभवता येणार आहे. म्हणजे जी मजा इथे असते ना, की ज्या वाईब्स आपण म्हणतो, जी एनर्जी आपण म्हणतो, ती वातावरण निर्मिती झालेली असते आणि आपल्या लाईक माइंडेड लोक, आपल्यासारख्या विचारांचे लोक तिथं प्रत्यक्ष बसलेले असतात, ती जी एनर्जी असते ना, ती एनर्जी फील करण्यासाठी आपल्याला यायचं आहे. आपल्याला त्या लोकांना भेटण्यासाठी, त्यांचे भाव बघण्यासाठी, त्यांचे भाव समजण्यासाठी आणि अनुभवण्यासाठी आपण यायचं. 2047 साली भारत आपला 100 गाठणार आहे आणि आपल्या सगळ्यांचं स्वप्न असणार आहे की आपला देश विकसित, स्वावलंबी आणि स्वयंपूर्ण व्हावा. आणि ही जबाबदारी आपल्या युवकांची आहे, विशेष करून ज्यांचं वय आत्ता 18 ते 30 या वयोगटातलं आहे, या युवा पिढीचं आहे. मी आपणामार्फत युवकांना असे आवाहन करतो की आपण एकदा तरी या व्याख्यानमालेला या, ऐका, लोकांना भेट घ्या आणि येणाऱ्या होणाऱ्या विकसित भारताचे शिल्पकार व्हा. धन्यवाद.
1: तुम्ही ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र आणि स्वागत आहे तुमचं युववाणी या कार्यक्रमात. मित्रांनो, या व्याख्यानमालेच्या निमित्तानं व्याख्यानमालेचे प्रमुख असणारे अशोकराव गायकवाड यांनी तमाम नगरवासियांना तसेच जिल्ह्यातील जनतेला आवाहन करताना काय म्हणाले आहे ते ऐकूयात.
2: सालावादप्रमाणे याही वर्षी दिनांक 24 मे ते 28 मे या दरम्यान अहिल्यानगर येथे विचार भारती आयोजित कैलासवासी गममुळे ही व्याख्यानमाला आपण सुरू करीत आहोत. या प्रसंगी सर्व नागरिकांना नम्र आवाहन आहे की या आयोजित व्याख्यानमालेत आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. आजच्या बदलत्या काळात विविध सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि असेच प्रेरणादायी विषयावर योग्य मार्गदर्शन मिळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या व्याख्यानमालेत विविध क्षेत्रातील मान्यवर, तज्ज्ञ व्यक्तिमत्वे आणि अनुभवी वक्ते आपले विचार मांडणार आहेत. ही व्याख्यानमाला हा एक केवळ कार्यक्रम नाही, तर नवीन विचार, नवीन सकस विचार, प्रेरणा आणि समाजहित व राष्ट्रहिताच्या दृष्टीने सकारात्मक दिशा देणारा एक उपक्रम आहे. सर्व विद्यार्थी मित्र, युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि सर्व अहिल्यानगर समाज बांधव या संधीचा लाभ आपण घ्यावा. आपण स्वतः तर उपस्थित राहावेच, परंतु आपला मित्रपरिवार, नातेवाईक आणि सहकाऱ्यांनाही या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करावे. आपल्या उपस्थितीमुळे या कार्यक्रमाला अधिक बळ मिळेल असे मला वाटते. धन्यवाद.
1: मित्रांनो, राष्ट्रहितासाठी आयोजित केल्या जाणाऱ्या व्याख्यानमाला या युवकांसाठी अत्यंत उपयुक्त आणि प्रेरणादायी असतात. त्या युवकांना योग्य दिशा देतात, राष्ट्रप्रेम जागृत करतात, व्यक्तिमत्व विकास घडवतात आणि समाजासाठी काम करण्याची प्रेरणा देतात. आजच्या तरुणांनी अशा व्याख्यानमालांना केवळ उपस्थित राहू नये, तर त्यातून मिळणारे विचार आपल्या जीवनात उतरवले पाहिजेत. कारण जागरूक, सुशिक्षित आणि राष्ट्रप्रेमी युवकच देशाचं उज्ज्वल भविष्य घडवू शकतात. आजचा जागरूक युवक म्हणजे

आजच्या कार्यक्रमात इथंच थांबूयात. भेटूया पुढच्या वेळी अशाच एका नवीन विषयासह. तोपर्यंत ऐकत रहा युववाणी. आणि हो, आमचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे जरूर कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आय डी आहे duty room ahilyanagar@gmail.com. आम्ही फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि यूट्यूब या ठिकाणी AIR अहिल्यानगर या नावानं आहोत. नमस्कार.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र 100.1 मेगा हर्ट्सवर. संध्याकाळचे 6 वाजलेत. प्रसारित करीत आहो कार्यक्रम मराठी चित्रपट संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला पदराच्या सावलीत या चित्रपटातलं मारुती देवकाते यांचं गीत, संगीत राम कदम यांचं आणि स्वर आहे चंद्रशेखर गाडगिळे यांचा.

0: चंद्रशेखर गाडगीळ यांच्या स्वरातलं पदराच्या सावलीत चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. हे गीत होतं मारुती देवकाते यांचं आणि याला संगीत दिलं होतं राम कदम यांनी.
1: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही और होती. काहो खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
2: कॅमल सुपर फाईन साबुदाणा, स्वच्छ शुभ्र निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
1: वहिनी पण तुमचा हा कॅमल सुपर फाईन साबुदाणा मिळतो कुठ?
2: भाऊजी कुठल्याही किराणा दुकानात जा, तुम्ही फक्त कॅमल म्हणा तो साबुदाणा लगेच काढून दे.
3: एक किलो आणि अर्धा किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध कॅमल सुपर फाईन साबुदाणा.
4: काका तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का?
5: मग
4: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
5: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
4: का बर?
5: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
4: पण कुठे?
5: मॅक केअर हॉस्पिटल सांधे रोपण विभाग सावेडी अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ

0: इन्शुरन्स सुद्धा देत आहे.
1: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 9823852852.
2: कार्यक्रमात आता ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरातलं नाद हो महानोर यांचं गीत, संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं, आणि चित्रपट आहे जैत रे जैत.

0: जयत रे जयत या चित्रपटातलं नाद हो महानोर यांचं गीत आपण ऐकलं. स्वर होता आशा भोसले यांचा, तर संगीत होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.
1: श्रोते हो, सोमवार दिनांक 25 मे च्या साज संगीत कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत पियानो या पाश्चिमात्य वाद्याविषयी. हे वाद्य भारतातही तितकंच लोकप्रिय आहे. पियानोला वाद्यांचा राजा देखील म्हणतात, कारण यात एकाच वेळी सूर, ताल आणि भावना या गोष्टी 10 बोटांनी जिवंत होतात. गाणं, तबला आणि बेस याने सगळं वाजवता येतं. श्रोते हो, तेव्हा सोमवारी रात्री 9:30 जरूर ऐका साज संगीत, हा संगीतावर आधारित कार्यक्रम.
0: कार्यक्रमात यानंतर ऐकूया सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेलं ग दी माडगुळकर यांचं गीत, स्वर आशा भोसले यांचा आणि चित्रपट आहे मुंबईचा जावई.

0: आशा भोसले यांच्या स्वरातलं ग दी माडगुळकर यांचं गीत आपण ऐकलं. चित्रपट होता मुंबईचा जावई, तर संगीत होतं सुधीर फडके यांचं.
1: नमस्कार, मी यशवंत डांगे, आयुक्त अहिल्यानगर महानगरपालिका तथा मुख्य जनगणना अधिकारी अहिल्यानगर शहर. जनगणना ही देशाच्या विकासाची पाया मानली जाते. जनगणनेद्वारे मिळणाऱ्या माहितीच्या आधारे शासन विविध विकास योजना, पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य, रोजगार, नागरिकांसाठी आवश्यक सुविधा याचे नियोजन करत असते. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने जनगणना प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेणे अत्यंत आवश्यक आहे. अहिल्यानगर महानगरपालिका सर्व नागरिकांना नम्र विनंती करते, आवाहन करते, जनगणनेदरम्यान उपलब्ध असलेल्या स्वगणना सेल्फ इन्युमरेशन सुविधेचा जास्तीत जास्त आपण वापर करावा. सर्व गणना करताना सर्व माहिती काळजीपूर्वक, अचूक व सत्य स्वरूपात भरावी. तसेच जे घर यादीचं काम जे सुरू होणार आहे, त्यावेळी आपल्या परिसरात येणाऱ्या प्रगणनांना आवश्यक ते सहकार्य करावे. प्रगणकांनी विचारलेल्या प्रश्नाची अचूक, संपूर्ण व योग्य माहिती आपण द्यावी. चुकीचा अथवा अपूर्ण माहितीमुळे भविष्यातील विकास आराखड्यावर परिणाम होऊ शकतो. जनगणना ही केवळ औपचारिक सरकारी प्रक्रिया नसून ती आपल्या शहराच्या आणि देशाच्या प्रगतीशी निगडीत अशी ही जबाबदारी आहे. चला आपण सर्व मिळून अचूक जनगणनेसाठी सहकार्य करूया आणि विकसित अहिल्यानगर घडवण्यास हातभार लावूया. धन्यवाद.
0: मराठी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात आता ऐकूया चंद्रशेखर गाडगीळ आणि उत्तरा केळकर यांच्या स्वरातलं

0: ऋषी राज यांच्या संगीत नियोजनातलं मुरलीधर गोडे यांचं गीत आपण ऐकलं. स्वर होता चंद्रशेखर गाडगीळ आणि उत्तरा केळकर यांचा, तर चित्रपट होता आली लहर केला कहर. कार्यक्रमात आता ऐकूया चंदनाची चोळी अंग अंग जाळी या चित्रपटातलं जगदीश खेबुडकर यांचं गीत, संगीत राम कदम यांचं आणि स्वर अरुण सरनाईक आणि उषा मंगेशकर यांचा.
1: एक लाजरा नुसता जरा मुखडा.

जगदीश खेबुडकर यांचं चंदनाची चोळी अंग अंग जाळी या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. स्वर होता अरुण सरनाईक आणि उषा मंगेशकर यांचा, तर या गीताला संगीत दिलं होतं राम कदम यांनी. कार्यक्रमात यानंतर आशा भोसले यांच्या स्वरातलं पी सावळाराम यांचं गीत, संगीत दत्ता डावजेकर यांचं, आणि चित्रपट आहे सून लाडकी या घरची.

0: राजा सारखा
1: रंगान सावळा दिसायला देखणा मनात भरला वळती तपावणा
2: कोण गतीओ।

0: यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं एन दत्ता यांचं, तर चित्रपट होता बाळा गाऊ कशी अंगाई. या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. 100.1 MHz हे आहे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. संध्याकाळचे 6:30 वाजलेत.
1: सांधे दुखणे, सांधे सुजणे, तसेच संधिवाताचे योग्य निदान आणि सर्व योग्य अत्याधुनिक उपचार आता अहिल्यानगर मध्ये
2: डॉक्टर विद्या बांगर सांगले या

0: सांधे दुखणे, सांधे सुजणे, तसेच संधिवाताचे योग्य निदान आणि सर्व योग्य अत्याधुनिक उपचार आता अहिल्यानगर मध्ये
1: डॉक्टर विद्या बांगर सांगळे यांचं माऊली संधिवात क्लिनिक, जिल्ह्यातील एकमेव पूर्ण वेळ संधिवात क्लिनिक,
0: स्वामी समर्थ मंदिराजवळ झोपडी कॅन्टीन मागे अहिल्यानगर.
1: संपर्क 232-29-29.
2: अहिल्यानगरच्या भूमीवर आरोग्य सेवेचा नवा अध्याय.
3: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल.
2: अस्थिरोग, हृदय विकार, मेंदू विकार, जनरल मेडिसिन,
3: किडनी विकार, जनरल सर्जरी, स्त्रीरोग, मूत्रविकार यासारख्या आजारांवर शाश्वत उपचारांसाठी
2: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, सावेडी कमानी जवळ, नगर मनमाड रोड, अहिल्यानगर.
4: दर रविवारी सकाळी 7:45 ऐकायला विसरू नका हृदय स्वास्थ्य. प्रख्यात हृदयरोग तज्ञ डॉक्टर अभिजित पाठक यांच्याशी किरण डहाळे यांनी साधलेला संवाद हृदय स्वास्थ्य.
5: कैडेट 10वीं के बाद क्या करेगा? आर्मी में ऑफिसर बनना चाहता हूँ सर. इसके लिए क्या करना पड़ेगा?
6: NDA कोचिंग क्लास ज्वाइन करना पड़ेगा सर.
5: कौन सी कोचिंग क्लास में ज्वाइन करेगा?
7: आत्मा मलिक NDA एकेडमी सर.
5: बिल्कुल सही, आत्मा मलिक NDA एकेडमी, 11 साइंस एंड CBSE बोर्ड, स्कॉलरशिप भी मिलेगी.
8: विजिट atmamalikonline.com.
9: श्रोते हो, हे निवेदन आहे हॅलो बळीराजा या लाईव्ह कार्यक्रमासंबंधीचं. शेतकरी बंधू भगिनींनो, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी अंतर्गत हॅलो बळीराजा लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा गुरुवारचा अर्थात दिनांक 28 मे 2026 विषय आहे महाराष्ट्र गोजातीय प्रजनन अधिनियम 2023 अंमलबजावणी. तज्ज्ञ असतील अहिल्यानगरच्या जिल्हा कृत्रिम रेतन केंद्राचे सहाय्यक आयुक्त डॉक्टर अरुण हरिश्चंद्रे. प्रसारणाची वेळ 7:30 ते 8 वाजेपर्यंत. शेतकरी बांधवांना कार्यक्रमात सहभागी होण्यासाठीचे आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 02-41-242-34-71 आणि 2-42-36-72. निवेदन संपलं.
10: श्रोते हो, रुपेरी पडद्यावर झळकणारं नरगिस हे नाव, ज्यांच्या एका कटाक्षात हजारो कहाण्या दडलेल्या होत्या, त्या कधी आवाराच्या राजची रिटा झाल्या तर कधी मदर इंडिया बनून संपूर्ण देशाची आई झाल्या.

अशा या भारतीय चित्रपट सृष्टीचा स्वर्णिम अध्याय लिहिणाऱ्या दिग्गज अभिनेत्री नरगिस यांचा 1 जून हा जन्मदिवस. त्या अनुषंगानं शुक्रवारच्या फोनगाणी कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत त्यांनी अभिनय केलेल्या चित्रपटातली गीतं तुमच्या पसंतीची.

या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल बुधवार दिनांक 27 मे रोजी सकाळी 8:15 ते 9:15 या वेळेत. तेव्हा जरूर सहभागी व्हा फोन गाणी या कार्यक्रमात. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02:41, 02:42, 34:71 आणि 02:42, 36:72.

0: श्रोते हो, आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राच्या माध्यमातून आपण आपल्या आस्थापनांची, योजनांची, दुकानांची आणि सेवांची माहिती जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात सहजपणे पोहोचवू शकता.
1: यासाठी संपर्क साधायचा आहे जाहिरात प्रसारण विभाग आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राशी.
0: 0241-242-7620 या दूरध्वनी क्रमांकावर.
2: शंभरांश एक मेगा हर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. संध्याकाळचे 6:35 होत आहेत. जाणून घेऊया आजच्या उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आजच्या या प्रसारण सभेत मी प्रणाली आडेप आहे आपल्यासोबत. या रूपरेषेनंतर लगेचच म्हणजे 6:40 लोकसंगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल देवराम खेमनर डिग्रजकर या आणि सहकाऱ्यांनी गायलेले अभंग आणि गवळण. 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून.

0: साडेसात वाजता कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा शेतकरी बंधू भगिनींसाठी प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी कार्यक्रमात सुरुवातीला खरीप हंगामातील चारा पिकांचे व्यवस्थापन याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या चारा पिके संशोधन प्रकल्पाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ संदीप लांडगे यांची मुलाखत, त्यानंतर लगेचच दुधाळ कालवडीची निर्मिती कशी कराल याविषयी कृषी महाविद्यालय सोनई इथले पशुसंवर्धन आणि दुग्धशास्त्र विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ निखिल कदम यांची मुलाखत, कार्यक्रमाचे सादरकर्ते सुदाम बटोळे. रात्री 8:15 व्यक्तिवेध कार्यक्रमाचे पुनः प्रसारण. कार्यक्रमात तबला वादक प्रशांत थोरात यांच्याशी भारती कुलकर्णी यांनी साधलेला संवाद, कार्यक्रमाचे सादरकर्ते सुदाम बटोळे. रात्री 8:35 सुगम संगीत. 9:00 आपकी पसंद. 10:00 रजनीगंधा. रात्री 10:30 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित हरिप्रसाद चौरसिया यांचं बासरीवादन. ही होती आजच्या उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा. आमची उद्याची प्रसारण सभा सुरू होईल सकाळी 5:51, 6:05 मंगल प्रभात, 6:25 दिनविशेष, 6:30 चिंतन कार्यक्रमात मी सुखी आहे याविषयी लेखक डॉ बाबूराव उपाध्ये. सकाळी आणि संध्याकाळी 6:35 कार्यक्रमांची रूपरेषा आपण जाणून घेऊ शकाल. सकाळी 6:40 कृषीवाणी कार्यक्रमात ट्रायकोडर्मा बुरशी याविषयी माहिती, कार्यक्रमाचे सादरकर्ते सुदाम बटोळे. 7:15 बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात अभ्यासाचा ताण याविषयी डॉ हर्षल वाघ यांनी दिलेली माहिती, सादरकर्ते मुक्सित मुजावर. 6:50 त्रिमुखी हॉस्पिटल परिसर कार्यक्रमात सामाजिक जबाबदारी याविषयी पर्यावरण अभ्यासक डॉ मनोज पाटील यांनी सांगितलेली माहिती. मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक 6:55 संकलक गोरक्षनाथ बांदल. आजचा सुविचार 7:00. 7:25 प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी मुंबई केंद्रावरून. 7:45 प्रायोजित कार्यक्रम हृदय स्वास्थ्य. 8:15 प्रायोजित कार्यक्रम गरुड कॅन्सर हॉस्पिटल कॅन्सरला हरवूया. 8:20 नाट्यसंगीत. सकाळी 8:40 आणि रात्री 8:15 व्यक्तिवेध कार्यक्रमात तबला वादक प्रशांत थोरात यांच्याशी भारती कुलकर्णी यांनी साधलेल्या संवादाचा उत्तरार्ध, कार्यक्रमाचे सादरकर्ते सुदाम बटोळे. 9:00 रुपेरी गाणी सोनेरी आठवणी हा हिंदी गीतांचा कार्यक्रम. 9:30 मुंबई विविध भारतीचे कार्यक्रम. 10:00 हिंदी चित्रपट संगीत. श्रोत्यांच्या प्रतिक्रियांवर आधारित कार्यक्रम स्नेहांकित 10:15. 10:30 प्रायोजित कार्यक्रम जितेंद्र घोडके सराफ पुणे. 10:35 आणि 11:30 मिश्र संगीत. 11:00 आणि 6:00 मराठी चित्रपट संगीत. आपली गाणी 11:15. 12:12 लोकसंगीत. 12:12 वनिता मंडळ कार्यक्रम मुंबई केंद्रावरून. 1:00 ते 5:00 मुंबई विविध भारतीचे कार्यक्रम. आमची उद्याची सायंकालीन प्रसारण सभा सुरू होईल 5:02 मिक्स मसाला या कार्यक्रमाने. 5:30 युववाणी मुंबई केंद्रावरून. 6:40 हिंदी भक्तिसंगीत. वृत्तविशेष 7:15 मुंबई केंद्रावरून. 7:30 मानस कार्यक्रमात संत जनाबाई यांची भक्तिभावना या विषयावर वार्ता. वार्ताकार न्यू आर्ट्स कॉमर्स आणि सायन्स कॉलेज अहिल्यानगर इथले हिंदी विभाग आणि अनुसंधान केंद्राचे प्रोफेसर डॉ अशोक गायकवाड. रात्री 8:35 सुगम संगीत. रात्री 9 ते 10 या वेळेत हॅलो गीत बहार फोन इन कार्यक्रम. संकलन आणि निवेदन भारती कुलकर्णी यांचं. 10:00 रजनीगंधा आणि 10:30 शास्त्रीय गायनाच्या कार्यक्रमात विदुषी पद्मा तळवलकर यांच्या स्वरात राग केदार आणि त्यानंतर पंडित पोहनकर यांच्या स्वरात राग बागेश्री आपण ऐकू शकाल. याबरोबरच सर्व राष्ट्रीय आणि प्रादेशिक बातमीपत्र नेहमीच्याच वेळी आम्ही सहक्षेपित करू. श्रोतेहो, ही होती आजच्या उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा.
1: लाईट कॅमेरा रोलिंग ऍक्शन.
2: श्रोतेहो, हे शब्द ऐकले की आपल्या डोळ्यासमोर लगेचच मोठ मोठ्या पोस्टर्स वर झळकणारे हिरो हिरोईन्स येतात.
3: मात्र श्रोतेहो, चित्रपटांमध्ये या नायक नायिकांना अधिक उठाव येण्यासाठी इतरही अनेक कलाकार काम करत असतात.
2: या कलाकारांच्या वाट्याला सुद्धा मेहनत आणि स्ट्रगल या गोष्टी असतातच, पण याविषयी

0: ही आपल्याला फारशी माहिती नसते.
1: श्रोते हो, हीच बाब लक्षात घेऊन आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र प्रसारित करत आहे कार्यक्रम
0: सुहाना सफर.
1: तेव्हा श्रोते हो, दर शुक्रवारी रात्री 9 वाजता आपण जाणून घेऊया मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीत कार्यरत पण प्रसिद्धी परांमुख कलाकारांविषयी.
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. संध्याकाळचे 6:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम लोकसंगीत थोड्याच वेळात.
3: तुमचा चष्मा जगातील सर्वात प्रगत लेझर मशीनद्वारे कायमचा घालवण्यासाठी कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटरला भेट द्या.
4: आर्मी, पायलट, करिअर, लग्न यांना अडचण ठरणाऱ्या चष्म्याला करा आता गुड बाय.
3: कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटर, जुन्या कोर्टाच्या पाठीमागे, कोर्ट गल्ली, अहिल्यानगर.
4: फोन नंबर 0241-235-3515.
3: मोबाईल 960-44-988-36.
5: फुफ्फुसाचा आजार अंगावर काढू नका. दमा, खोकला, ॲलर्जी, टीबी, न्यूमोनिया यासारख्या इतर आजारांचे स्पेशलिस्ट पुण्याचे सुप्रसिद्ध छातीविकार तज्ञ डॉक्टर सचिन पानसरे आता अहिल्यानगरात. आजच भेटा डॉक्टर सचिन पानसरे. मोबाईल 90282-12225, तारकपूर बस स्टँड समोर, अहिल्यानगर.
6: नीट जेई की तयारी कर रहे हो? आत्ममालिक देश का नंबर 1 आकाश कोचिंग इंस्टीट्यूट के साथ रेसिडेंशियल क्लासेस, कॉलेज और सब सुविधा एक ही जगह दे रहा है, वो भी स्कॉलरशिप के साथ. बच्चों का उज्जवल भविष्य बनाना है तो आत्मा मालिक में एडमिशन लेना पड़ेगा. अधिक जानकारी के लिए भेज दे
7: atmamalikonline.com. आत्मा मालिक ये.
2: श्रोते हो, लोकसंगीताच्या कार्यक्रमात आज ऐकूया देवराम खेमनर डिग्रजकर आणि सहकाऱ्यांनी गायलेले अभंग आणि गवळण.

देवराम खेमनर डिग्रजकर आणि सहकाऱ्यांनी गायलेले अभंग आणि गवळण आपण ऐकलेत. याबरोबरच लोकसंगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. श्रोते हो, हे आहे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र 100.1 MHz. यानंतर ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या आणि 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून. सुरुवातीला प्रादेशिक बातम्या.

0: आकाशवाणी मुंबई अभय धुमाळ प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. शिर्डी इथं देशातल्या सर्वात मोठ्या खासगी संरक्षण उत्पादन प्रकल्पाचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते उद्घाटन. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ. पेट्रोल 87 पैशांनी तर डिझेल 91 पैशांनी महाग. शेतकऱ्यांना आवश्यक तितका डिझेलचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना निर्देश. आणि 19व्या रोजगार मेळ्यातून देशातल्या 51,000 युवकांना सरकारी नियुक्तीपत्रांचं वितरण. आपला देश पूर्वी शस्त्रास्त्रांच्या क्षेत्रात जगातला मोठा आयातदार होता. आता पुढील 25 ते 30 वर्षात भारत शस्त्रास्त्रांचा निर्यातदार बनेल असा विश्वास संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला. शिर्डी इथं उभारण्यात आलेल्या देशातल्या सर्वात मोठ्या खासगी संरक्षण उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटन केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते.
1: जब भी हम सैन्य तयारियों की बात करते हैं तो आमतौर पर बंदूक टैंक मिसाइल फाइटर जेट्स की चर्चा होती है, लेकिन जिस प्रकार एक योद्धा के लिए उसका अस्त्र महत्वपूर्ण है, उतना ही महत्वपूर्ण उसका गोला बारूद भी होता है. आज जिस प्लांट का यहाँ पर उद्घाटन हो रहा है, यह एडवांस एक्सप्लोसिव आरडीएक्स और आधुनिक प्रोपल्शन टेक्नोलॉजी पर पूरी तरह से आधारित होगा. यह प्लांट निश्चित रूप से हमारे जो सशस्त्र बल हैं उसकी ऑपरेशनल आवश्यकताओं को पूरा करते हुए भारत के रक्षा उद्योग को मजबूत करने की दिशा में भी एक बड़ा कदम है.
0: या संरक्षण सामग्री उत्पादन संकुलात क्षेपणास्त्र निर्मिती, तोफगोळे उत्पादन, दारुगोळा पार्क, ड्रोन तंत्रज्ञान आणि अत्याधुनिक संरक्षण उपकरणांची निर्मिती केली जाणार आहे. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान, उद्योगमंत्री उदय सामंत, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, संरक्षण विभागाचे सचिव डॉक्टर समीर कामत, निबे ग्रुपचे गणेश निबे उपस्थित होते. संरक्षण क्षेत्रात पूर्वी खासगी उद्योगांची भूमिका अत्यल्प होती. आज ती सुमारे 25 ते 30% आहे आणि येत्या काळात ती 50% नेण्याचा आमचा मानस आहे. आज ज्याचं उद्घाटन झालं ते क्षेपणास्त्र संकुल याच बदलाचं द्योतक आहे. सरकारचं स्वप्न आणि खासगी क्षेत्रांची सर्जनशीलता एकत्र येते तेव्हा राष्ट्र नवी उंची गाठते असं प्रतिपादन राजनाथ सिंह यांनी केलं. जगात शांतता तेच प्रस्थापित करू शकतात ज्यांच्याकडे शक्ती आहे. भारत आपल्या सामरिक शक्तीच्या जोरावर जगात शांतता प्रस्थापित करण्यात भूमिका बजावेल असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केलं. सार्वजनिक क्षेत्रातल्या इंधन तेल कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ केली. त्यामुळे पेट्रोल प्रतिलिटर 87 पैशांनी तर डिझेल प्रतिलिटर 91 पैशांनी महागला आहे. त्यामुळे मुंबईत पेट्रोलचा दर 108 रुपये 49 पैसे प्रतिलिटर तर डिझेलचा दर 95 रुपये 2 पैसे प्रतिलिटर झाला आहे. गेल्या 9 दिवसात तिसऱ्यांदा इंधन दरवाढ झाली आहे. पश्चिम आशियात भूराजकीय संघर्ष सुरू झाल्यानंतर इंधन तेल पुरवठ्यात अडचणी निर्माण होऊन जागतिक स्तरावर इंधनाचे दर कडाडले आहेत. देशात पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा तुटवडा नसल्याची हमी इंडियन ऑइल या कंपनीनं ग्राहकांना तसंच सर्वसामान्य नागरिकांना दिली आहे. काही ठराविक विक्री केंद्रांवर सध्या उद्भवलेली परिस्थिती ही केवळ स्थानिक पातळीवर असून तात्पुरत्या स्वरूपाची असल्याचं इंडियन ऑइलनं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. स्थानिक पातळीवर मागणी आणि पुरवठ्यात असंतुलन निर्माण झाल्यानं तसंच विक्री पद्धतीमुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचं कंपनीचं म्हणणं आहे. या महिन्याच्या 1 ते 22 तारखेपर्यंत या इंधनाच्या विक्रीत गेल्या वर्षीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाल्याचं कंपनीनं म्हटलं आहे. पेट्रोल विक्रीत 14% तर डिझेल विक्रीत 18% वाढ झाल्याचं या निवेदनात म्हटलं आहे. शेतकऱ्यांना आवश्यक तितका डिझेलचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना निर्देश दिले असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं. संरक्षण आणि क्षेपणास्त्र संकुलाच्या उद्घाटनासाठी शिर्डी इथं आले असताना ते माध्यमांशी बोलत होते. ग्रामीण भागात इंधन सहज उपलब्ध होत नसल्यानं या सूचना केल्याचं ते म्हणाले.
2: सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना आणि

0: जागेला सूचना केलेल्या आहेत त्या त्या ठिकाणी शेतकऱ्यांना काही डिझेल लागेल ते उपलब्ध करून द्या. पण शेतकऱ्यांच्या नावाखाली जर कोणी साठेबाजी करत असेल तर त्याच्यावरही लक्ष ठेवा, कारण काही भागांमध्ये अचानक 20 ते 30% डिझेलचं मागणी पेट्रोलची मागणी वाढल्याचं दिसतंय.
1: पेट्रोलियम पदार्थांच्या दरवाढीवरून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी असूनही सरकार पेट्रोल, डिझेल, सीएनजी आणि एलपीजीची दरवाढ करून जनतेवर वाढीव बोजा लादत असल्याचं ते म्हणाले. समाजमाध्यमावरील पोस्टद्वारे त्यांनी ही टीका केली आहे. महाराष्ट्र प्रशासनाला खासगी विनाअनुदानित आणि अल्पसंख्याक शाळांमधील शिक्षकांना जनगणनेच्या कामासाठी तैनात करायला मुंबई उच्च न्यायालयानं मनाई केली आहे. जनगणना कायदा आणि नियमानुसार जनगणनेच्या कामासाठी शिक्षकांवर कोणतंही बंधन नसल्याचं निरीक्षण न्यायमूर्ती गौतम अंखड आणि न्यायमूर्ती संदेश पाटील यांच्या खंडपीठानं नोंदवलं आहे. या कामासाठी शिक्षकांना मोठ्या प्रमाणावर तैनात केल्यानं शैक्षणिक कामकाजात व्यत्यय निर्माण होईल, तसंच विद्यार्थ्यांच्या अखंडित शिक्षण हक्कावर गदा येईल असं न्यायालयानं म्हटलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारताच्या विकास यात्रेत सहभागी व्हायला जग उत्सुक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे. ते आज 19व्या रोजगार मेळ्याला दूरस्थ पद्धतीनं संबोधित करत होते. नुकत्याच केलेल्या 5 देशांच्या दौऱ्याचा उल्लेख करून ते म्हणाले की तरुणांना संधी, रोजगार आणि जागतिक ओळख उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं सरकार विविध देशांबरोबर भागीदारी करत आहे. शाश्वत ऊर्जा, स्वच्छ ऊर्जा क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या नवीन संधी निर्माण केल्या जात आहेत अशी माहिती त्यांनी दिली. हा रोजगार मेळा देशभरातल्या 47 ठिकाणी आयोजित करण्यात आला. देशभरातून निवडलेले 51,000 नवनियुक्त उमेदवार रेल्वे मंत्रालय, गृह मंत्रालय, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि उच्च शिक्षण विभाग यासारख्या विविध मंत्रालय आणि विभागांमध्ये रुजू होतील. नागपूर इथं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत आज रोजगार मेळ्याचं आयोजन करण्यात आलं. केंद्र सरकारच्या नोकरीमध्ये रुजू होणाऱ्या नवनियुक्तांनी देशाच्या विविध भागात सेवा करताना आपल्याला मिळालेल्या जबाबदारीचं चांगल्या रीतीने पालन करण्याचं आवाहन गडकरी यांनी यावेळी केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांच्याशी नवी दिल्लीत चर्चा केली. 4 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आलेले रुबिओ यांनी नवी दिल्लीत सेवातीर्थ इथं प्रधानमंत्र्यांची भेट घेतली. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आणि राष्ट्रीय संरक्षण सल्लागार अजित डोवाल यावेळी उपस्थित होते. भारत अमेरिका भागीदारी जागतिक परिप्रेक्ष्यात मजबूत होत असल्याबद्दल यावेळी चर्चा झाली. जागतिक अस्थिर वातावरणातही भारताचा आर्थिक पाया मजबूत असून निर्यातीत जोरदार वाढ झाल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत माध्यमांशी बोलत होते. एप्रिलमध्ये झालेली निर्यात वाढ मे महिन्यातही कायम राहिल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यातल्या एकल महिलांना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी एकल महिला धोरण तयार करण्यात येणार असल्याचं महिला आणि बालविकास राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी सांगितलं. ही समिती एकल महिलांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी धोरणात्मक शिफारसी करणार असून अंमलबजावणीतील अडचणी दूर करण्यासाठी उपाययोजना सुचवणार आहे असं बोर्डीकर यांनी सांगितलं. ठाणे आणि नवी मुंबई पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवत पलावा सिटी परिसरातून 24 नायजेरियन नागरिकांना अटक केली आहे. यापैकी 2 सराईत गुन्हेगार आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर कोट्यवधी रुपयांच्या अंमली पदार्थ तस्करीत सामील असलेल्या आणि पोलिसांना चकवा देणाऱ्या मोस्ट वॉन्टेड नायजेरियन तस्करांना अटक करण्यात पोलिसांना मोठं यश आलं आहे. अटक करण्यात आलेल्या या नायजेरियन नागरिकांवर कोट्यवधी रुपयांच्या अंमली पदार्थांची तस्करी

0: केल्याचा गंभीर आरोप आहे. गेल्या 24 तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. सांगली जिल्ह्यात तासगाव, कवठे महाकाळ, आटपाडी आणि खानापूर तालुक्यातही आज दुपारी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला. विदर्भात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात उल्लेखनीय वाढ झाली. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान ब्रह्मपुरी इथं 43.2° सेल्सिअस नोंदवलं गेलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. शिर्डी इथं देशातल्या सर्वात मोठ्या खासगी संरक्षण उत्पादन प्रकल्पाचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते उद्घाटन. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ. पेट्रोल 87 पैशांनी तर डिझेल 91 पैशांनी महाग. शेतकऱ्यांना आवश्यक तितका डिझेलचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना निर्देश. आणि 19व्या रोजगार मेळ्यातून देशातल्या 51,000 युवकांना सरकारी नियुक्तीपत्रांचं वितरण. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आम्ही बोलत आहोत आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर. आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी न्यूज ऑन AIR लाईव्ह या मोबाईल ॲपवर, त्याचप्रमाणे 103.6 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरही हे प्रसारण उपलब्ध आहे. संध्याकाळचे 7:11 झाली आहेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम ठीक 7:15
2: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, संघर्षों के कुछ किस्से, कहानी कुछ सफलताओं की, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की. महीने के आखिरी रविवार का रहता है इंतजार मलयाचल के आंचल से विंध्याचल के आंगन तक, ब्रह्मपुत्र के घाट से हिमालय के विस्तार तक. होती है मन की बात प्रधानमंत्री के साथ. तो सुनिए इस महीने 31 मई सुबह 11 बजे मन की बात आकाशवाणी दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर. माननीय प्रधानमंत्री के प्रसारण के तुरंत बाद मन की बात का प्रादेशिक भाषाओं में अनुवाद आप सुन सकते हैं आकाशवाणी और दूरदर्शन से संबद्ध प्रादेशिक चैनलों पर. मन की बात के प्रादेशिक भाषाओं में अनुवाद का पुनः प्रसारण आप सुन सकते हैं रात 8 आकाशवाणी और दूरदर्शन के सभी प्रादेशिक चैनलों पर. तो याद रखें रविवार 31 मई सुबह 11 बजे मन की बात.
3: श्रोतेहो, पाण्याचं महत्व अगदी पूर्वापार पासून आपल्या संतांनी सुद्धा सांगून ठेवलेलं आहे. वनिता मंडळ कार्यक्रमात आसावरी काळे सादर करतायत याच विषयावरचं कीर्तन.

0: आवश्यक का? पाण्याचं महत्त्व या विषयावर आसावरी काळे यांचं कीर्तन, तबला साथ सच्चिदानंद सावंत, हार्मोनियम साथ जयश्री रानडे. सोमवार दिनांक 25 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
1: श्रोते हो, मुलांना शिकवणं हे मुळातच अवघड काम असतं. त्यातून ती मुलं विशेष प्रकारची असतील तर त्यासाठी विशेष प्रशिक्षणाबरोबरच सामाजिक उत्तरदायित्वाची भावना आणि समर्पित वृत्ती असणंही गरजेची असते. कर्णबधीर मुलांसाठी शाळा चालवणाऱ्या वर्षा वैद्य यांच्या संवादातून आपल्याला हेच जाणवेल.
2: माझी देवाकडे हीच प्रार्थना आहे की आम्हाला जेवढी अंगात ताकद आहे तोपर्यंत आम्हाला ही अशीच मुलं घडवण्याची ताकद देव आणि त्यांच्या चेहऱ्यावर जे आम्ही हसू आणू शकतोय, त्यांच्या पालकांवर जो चेहऱ्यावर आनंद येतोय तो आनंद असाच त्यांचा टिकून राहतो.
1: अवश्य ऐका दायित्व समाजाचे. वर्षा वैद्य यांची मुलाखत मंगळवारी 26 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन AIR ॲपवरही.

आम्ही बोलत आहोत आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी. आमचे कार्यक्रम ए आय आर मराठी डी टी एच उपग्रह वाहिनी न्यूज ऑन ए आय आर लाईव्ह या मोबाईल ॲपवर, त्याचप्रमाणे 103.6 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरही हे प्रसारण उपलब्ध आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. संध्याकाळचे 7:15 झाली आहेत. प्रसारित करत आहो कार्यक्रम वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार। आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत। मानवी जीवनातल्या दोन प्रमुख घटना म्हणजे जन्म आणि मृत्यू, या दोन्ही घटनांची शासन दरबारी नोंद होणं आज गरजेचंच नव्हे तर कायद्यानं बंधनकारकही आहे। मात्र अशी जन्म आणि मृत्यूची नोंदणी शहरी तसंच ग्रामीण भागात करताना काय नियम आहेत, त्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारकडून काय उपक्रम राबवण्यात येत आहेत, जन्मस्थळानुसार जन्म आणि मृत्यूच्या घटनेची नोंद नागरिकांनी कुठे करावी, अशा विविध पैलूंवर राज्याच्या राज्यस्तरीय ब्युरो आरोग्यविषयक माहिती आणि जीवनावश्यक आकडेवारी विभागाच्या उपसंचालक डॉक्टर बबिता कमलापूरकर यांच्याशी केलेली चर्चा आजच्या वृत्तविशेषमध्ये ऐकूया। डॉक्टर, मानवी जीवनात जन्म आणि मृत्यूची नोंदणी करणं का आवश्यक आहे, याचं महत्व काय सांगाल?
1: खरं म्हणजे जन्म आणि मृत्यू हे अतिशय महत्वाच्या घटना आहेत आयुष्यातील, आणि या दोन्ही घटनांची नोंद आपल्याकडे होणे आवश्यक आहे। तर याच्यासाठी जो कायदा आहे तो जवळजवळ 1 एप्रिल 1969 पासून केंद्र शासनाचा कायदा आहे की जन्म मृत्यू आणि उपजत मृत्यू या सर्व गोष्टींची नोंदणी, या सर्व महत्वाच्या घटनांची नोंदणी घेणे आणि त्यावरून आपण वेगवेगळ्या महत्वाचे निर्देशांक काढू शकतो की कुठल्या भागामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये किंवा महाराष्ट्रातील एका जिल्ह्यामध्ये कुठे जन्माचा दर जास्त आहे, कुठे मृत्यूचा दर जास्त आहे आणि मृत्यू दर कुठल्या वयोगटात होतो, तसेच मृत्यू जो आहे तर हा मृत्यू कुठल्या कारणाने होतो आणि त्या कारणाच्या नुसार आपण त्या त्या जिल्ह्यामध्ये सुद्धा वेगवेगळी नियोजन करू शकतो, पॉलिसी करू शकतो। म्हणून जन्म आणि मृत्यूची नोंदणी हे आपलं अस्तित्वच आहे आणि हे अस्तित्व आपलं टिकवण्यासाठी किंवा आपले हे सर्व्हायव्हल जे आहे ते दाखवण्यासाठी जन्म मृत्यू आणि उपजत मृत्यूची नोंद ही करावी आणि कायद्याने ते बंधनकारक आहे।
0: जन्म मृत्यू नोंदणी 100% व्हावी यासाठी शासन स्तरावर काय उपक्रम किंवा प्रयत्न केले जात आहेत?
1: आपल्याकडे जे आहे जन्म आणि मृत्यूची नोंद घेण्यासाठी 1 एप्रिल 1969 चा हा जो कायदा आहे तर तो महाराष्ट्रामध्ये 1 एप्रिल 1970 पासून लागू केला आहे आणि हा कायदा भारतभर लागू आहे। या कायद्याच्या अन्वयेच आपली ही जन्म मृत्यूची नोंदणी केली जाते। त्याच प्रकारे भारताप्रमाणेच महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपण ती कारवाई करतो। तर सिव्हिल रजिस्ट्रेशन सिस्टीम द्वारे आपण सध्या ही नोंदणी करतो। सिव्हिल रजिस्ट्रेशन सिस्टीम ही प्रणाली जी आहे किंवा या नागरी नोंदणी प्रणाली हे एक सॉफ्टवेअर आहे आणि या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून आपण जन्म मृत्यू आणि उपजत मृत्यूची नोंदणी करतो। त्याच्यासाठी आपल्याला हा जो ऍक्ट आहे 1969 ऍक्ट तो जो लागू झालेला आहे तो 1 एप्रिल 1970 पासून, तर तेव्हापासूनच्या या ऍक्टनुसार नोंदी करतो। तर हा CRS पोर्टल वापरताना आपण ग्रामीण आणि शहरी भागात हे वेगवेगळे निबंधक नेमलेले आहेत, तर हे इव्हेंट जे आहेत तर ते कसे नोंदवायचे याला सुद्धा कायद्याने बंधन आहे की कुठल्या ह्याच्यात नोंदवले पाहिजेत आणि कसे नोंदवले पाहिजे। तर नियम नोंदवताना आपण निबंधकाद्वारे हे नोंदणी करतो आणि याच्यामध्ये जन्म आणि मृत्यूच्या घटनेची नोंद ही ज्या कार्यक्षेत्रामध्ये घडते, म्हणजे ही घटना ज्या कार्यक्षेत्रामध्ये घडले त्या कार्यक्षेत्रातील निबंधकाकडेच ही नोंद होते।
0: जन्म आणि मृत्यू नोंदणी अधिनियम 1969 आणि महाराष्ट्र जन्म आणि मृत्यू नोंदणी नियम 2000 याविषयी काय सांगतो याच्याविषयी आमच्या श्रोत्यांना माहिती द्याल?
1: सुरुवातीला जो आहे तो 1 एप्रिल 1969 ला हा कायदा जो आहे भारतभर लागू आहे। त्याच्यामधील कलम जो 1 आहे त्या कलम 1 नुसार जन्म मृत्यू नोंदणीचा अधिनियम 1969 भारतभर लागू केलेला आहे। त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये आपण 1 एप्रिल 1970 पासून लागू केलेला आहे।

0: तर मॉडेल रूल्स जे आहेत 1999 हे जे केंद्र शासनाने तयार केले होते आणि या मॉडेल रूल प्रमाणे नंतर आपण आपल्या राज्याचे मॉडेल रूल्स म्हणजे नियम 2000 केलेले आहेत. तर याच्यामध्ये ज्या ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदीनुसार आपण या जन्म मृत्यूच्या नोंदी करतो. त्याच्यानंतर याच्या सुधारणा केलेल्या आहे अमेंडमेंट 2023 मध्ये आणि त्यानंतर आपले महाराष्ट्राचे सुद्धा नियम त्या ठिकाणी तयार होतील म्हणजे मॉडेल रूल्स 2023 नुसार आपले मग महाराष्ट्राचे नियम सुद्धा होतील त्याच्यामध्ये. आता नियम 2000 जे म्हणजे आपण जे बनवलेले आहेत की नियम 2000 राज्याचे नियम बनवलेले आहेत त्यामध्ये केंद्र शासनाने म्हणजे रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया यांच्या धर्तीवर त्यांनी जेव्हा जशी सुधारणा केलेली आहेत रूल्स बनवलेले आहेत त्या प्रकारे आपण त्या रूल्स मध्ये बदल केलेले आहेत. यामध्ये सगळ्यात महत्वाचं की तारीख आणि वेळ हा आपण नोंदणी करताना त्याच्यामध्ये बदल करता येत नाही. तर नोंदणीमध्ये आपण आस्थापना पण ठरवलेली आहे, हायरार्की ठरवलेली आहे की राज्यस्तरावर जे आहेत ते कोण असणार आहे, नंतर कार्यक्षेत्रामध्ये ग्रामीण भागामध्ये निबंधक कुठे असतील, जिल्हा निबंधक काय करतील, ही सगळी आपली महाराष्ट्राची आस्थापना आहे. तर या नियमानुसार आपण जेव्हा नोंदणी करतो तर विहित कालावधी विहित व्यक्ती या ज्या ठरवलेल्या आहेत तर यानुसार आपण नोंदणी केली जाते. तर याच्यामध्ये आस्थापनेमध्ये जे हायरार्की आहे तर याच्यात थोडक्यात सांगायचं म्हणजे या ऍक्ट मध्ये 32 कलम दिलेले आहेत. आता हे जे 32 कलम आहेत तर या 32 कलमामध्ये जे कलम 30 आहे त्या अधिकाराचा जर वापर करून राज्य शासनामध्ये राज्यस्तरावर आपण नियम बनवतो आणि हे नियम जे आहेत त्या नियमानुसार आपली अंमलबजावणी ही केली जाते. आता या कारण ह्याच्यामध्ये वेगवेगळे कलम्स आहेत. तर एक आहे 7-2 म्हणजे निबंधक आहेत तर त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये घडणाऱ्या प्रत्येक जन्म आणि मृत्यू घटनांची नोंद म्हणजे व्यवस्थित माहिती करून घेऊन आणि खात्री करून फी किंवा मोबदला काहीही न घेता ती नोंदणी करण्याची कार्यवाही करतील. पण ही फी जी आहे तर ते विहित कालावधीमध्ये जर नोंद केली तर त्याला फीस लागणार नाही. आता हा विहित कालावधी कुठला आहे तर ही जन्म मृत्यू आणि उद्गत मृत्यू यांची जेव्हा ही घटना जिथेही घडतील त्याच्यानंतर 21 दिवसाच्या आत संबंधित जबाबदार व्यक्तींनी ही माहिती जी आहे ती या ठिकाणी निबंधकाला द्यायची आहे. त्यांच्या निबंधकाला 21 दिवसाच्या आत जेव्हा ही माहिती निबंधकाकडे जाईल तेव्हा निबंधकाने ती माहिती 7 दिवसाच्या आत प्रमाणपत्र तयार करून त्यांना द्यायची आहे. तर आता ही जी माहिती दिल्यानंतर 7 दिवसात जेव्हा रजिस्ट्रार म्हणजे निबंधक हे जन्म प्रमाणपत्र मृत्यू प्रमाणपत्र तयार करतील तर ते त्यांना देणे सुद्धा बंधनकारक आहे.
1: वेगवेगळ्या परिस्थितीत आणि वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे घर, चालतं वाहन, रुग्णालय, धर्मशाळा, सार्वजनिक ठिकाण, शेतमळा किंवा तुरुंग अशा ठिकाणी जन्म किंवा मृत्यूची घटना झाली तर त्याची नोंदणी करण्याची जबाबदारी कोणाची आहे हो?
0: आता हे जे कलम कायदा आहे जन्म मृत्यूचा जो कायदा आहे त्याच्यामध्ये कलम 8 आणि 9 ह्या दिलेल्या आहे. तर या कलम 8-9 मध्ये प्रत्येक घटना कुठे घडलेली आहे त्यासाठी नोंदणीसाठी जबाबदार व्यक्तींना नेमलेलं आहे म्हणजे व्यक्तींना जबाबदारी दिलेली आहे. जसं आहे 8 क ख ग घ अशा प्रकारे ते कलम आहेत. तर घरी जर जन्म झालेला असेल त्या घरातले कुटुंब प्रमुख किंवा त्या घरातले जे कोणी नातेवाईक असतील नेक्स्ट कुटुंब प्रमुख तर त्यांनी ती नोंदणी करायची आहे. तर ही नोंदणी कुठे करायची तर त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये जे कोणी निबंधक असतील जन्म मृत्यूचे तर त्या निबंधकाकडे जायचं आहे आणि तिथे इन्फॉर्मंट हा फॉर्म भरून ती नोंदणी 21 दिवसाच्या आत करायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला रुग्णालयात आणि प्रसूतीगृह या ठिकाणी जर जन्म झाला तर त्या ठिकाणी संस्था प्रमुख यांनी ती माहिती द्यायची आहे. तर खासगी वैद्यकीय व्यावसायिक जे आहे किंवा खासगी दवाखाने जे आहेत तिथे जर समजा जन्म आणि मृत्यू घडले तर ती मृत्यूची घटना आणि जन्माच्या घटनेची माहिती विहित कालावधीमध्ये त्या निबंधकांना त्या कार्यक्षेत्रातील निबंधकांना द्यायची आहे. परंतु आता जून पासून आपण राज्यामध्ये की जेव्हा जन्म आणि मृत्यूची घटना शासकीय रुग्णालयात होते त्यावेळेस आपण शासकीय आरोग्य संस्थेत सर्व जन्म आणि मृत्यूच्या ज्या काही घटना घडलेल्या आहेत तर त्यावेळेस जन्माच्या वेळेस आपण घरी जाताना मातेला जन्माचं प्रमाणपत्र देण्याची सोय केलेली आहे. त्यामुळे त्यांनी डिस्चार्ज कार्ड सोबतच मातेने घरी जाताना त्यांना जन्म प्रमाणपत्र मिळणार आहे आणि डेथ सर्टिफिकेट जे आहे तर मृत्यू झाल्यानंतर त्यांना त्वरित विदिन 7 डेज त्यांना मिळेल. सार्वजनिक ठिकाणी या घटना घडलेल्या असतात तर त्या सार्वजनिक ठिकाणी जर ही घटना घडलेली असेल तर पोलीस अधिकारी किंवा पोलीस विभाग जे आहेत तर त्यांनी ती माहिती निबंध

0: संगणकांना द्यायची आहे.
1: ग्रामीण भागात किंवा शहरी भागात जन्म आणि मृत्यूची नोंद कशी केली जाते त्या प्रक्रियेविषयी सविस्तर सांगा ना.
0: महाराष्ट्रामध्ये जे आहे तर नोंदणी करताना ग्रामीण आणि शहरी भागांना आपण वेगळे केलेलं आहे. तर सगळ्यात महत्वाचं आहे की राज्याचे जे प्रमुख आहेत ते मुख्य निबंधक आहेत. त्याच्यानंतर राज्याला उपमुख्य निबंधक नेमलेले आहेत. नंतर आपण जे आहे तर प्रत्येक जिल्ह्याला एक जिल्हा निबंधक नेमलेले आहेत. तर ते जिल्हा आरोग्य अधिकारी प्रत्येक जिल्ह्याचे जे जिल्हा आरोग्य अधिकारी ते जिल्हा निबंधक म्हणून आपल्याला कलमानुसार आपण नेमलेले आहेत. त्याच्यामध्ये कलम 6 नुसार त्यांची नेमणूक केलेली आहे. जिल्ह्याच्या नंतर अपर जिल्हा निबंधक म्हणून आपण डेप्युटी सीईओ ग्रामपंचायत आणि विशेष म्हणजे आपले सगळे जे गटविकास अधिकारी आहेत राज्यातले त्यांना अपर जिल्हा निबंधक म्हणून कलम 7 नुसार नेमणूक केलेली आहे. तसेच ग्रामीण भागामध्ये सर्व ग्रामपंचायत अधिकारी जे आहेत तर ते ग्रामीण भागातील झालेल्या घटनांची नोंद करतील जन्म आणि मृत्यूच्या. नंतर आहे शासकीय आरोग्य संस्था. तर शासकीय संस्थांमध्ये जेवढे काही जन्म होतील तर ते जन्माची नोंदणी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी जर त्यांच्यामध्ये ज्या जन्म आणि मृत्यूच्या घटना घडल्या तर ते करतील. आणि ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, स्त्री रुग्णालय या इतर ज्या शासकीय आरोग्य संस्था आहेत तर या शासकीय आरोग्य संस्थाचे जे सगळे इन्चार्ज आहेत तर ते इन्चार्ज त्यांच्याकडे झालेल्या जन्माच्या आणि मृत्यूची घटनेची नोंद त्यांच्याकडेच घेऊ शकतील.
1: जन्म मृत्यू नोंदणी करताना दिरंगाई केली किंवा चुकीची माहिती दिली तर त्यासाठी दंड किंवा शिक्षेची तरतूद आहे का?
0: आता हे जन्म आणि मृत्यूसाठी विहित नमुने दिलेले आहेत. तर या विहित नमुन्यामध्येच आपल्याला ती माहिती द्यायची आहे. तर हा जन्माची जी घटना आहे ती नोंदवण्यासाठी आपल्याला नमुना क्रमांक 1 आहे. तर या नमुना क्रमांक 1 मध्ये दोन बाबी आहेत. एक कायदेशीर बाब आहे आणि दुसरा सांख्यिकी भाग आहे. तर कायदेशीर बाबीमध्ये ज्या काही माहिती आहे की त्या बाळाचं नाव आहे, त्याच्या जन्माचं ठिकाण आहे, दिनांक आहे, वेळ आहे, तर या सर्व गोष्टी या व्यवस्थित लिहून देणे, आईचं नाव, वडिलांचं नाव हे सगळं अचूक लिहून देणं याची जबाबदारी इन्फॉर्मंट म्हणजे आता जे सांगितलं की कलम 8 मधील ज्या काही जबाबदार व्यक्ती आहेत त्या जबाबदार व्यक्तीने व्यवस्थित त्या कायदेशीर भागामध्ये नोंदणी देणं आवश्यक आहे. तर नमुना क्रमांक 1 मध्ये जन्माची आणि नमुना क्रमांक 2 असतो त्याच्यामध्ये मृत्यूची माहिती द्यायची आणि नमुना क्रमांक 3 मध्ये उपजत मृत्यूची. की या ज्या इन्फॉर्मंटनी ज्या माहिती देणाऱ्यांनी जबाबदार व्यक्तीने दिलेली माहिती ती दिल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी खाली सही करायची आहे. आता कोणाला सही येत नसेल तर अंगठा सुद्धा करता येतो. तर ही माहिती घेतल्यानंतर खाली निबंधकाने पुन्हा बाबी तपासून त्या ठिकाणी त्या फॉर्मवर सही करायची आहे. तर या माहिती चुकीची जर माहिती दिली असेल तर कलम 23 अंतर्गत आपण त्या व्यक्तींना दंड करू शकतो. तसंच निबंधक जे आहेत त्यांनी तुम्हाला 7 दिवसात माहिती देण्यास टाळाटाळ केली, दिली नाही माहिती, तर त्यांना सुद्धा आपल्याला दंड करता येतो.
1: जन्म किंवा मृत्यू झाला आणि त्यानंतर काही काळाने उशिराने नोंदणी केली तर ते चालतं का? त्याच्यासाठी काही विलंब शुल्क किंवा इतर काही प्रक्रिया आहे का याच्याबद्दल आमच्या श्रोत्यांना सांगा ना.
0: आता आपण सांगितलं की 21 दिवसामध्ये आपल्याला निबंधकांना माहिती द्यायची आहे, पण त्याच्यापेक्षा जर जास्त उशीर झाला, समजा 21 दिवस ते 30 दिवस मध्ये जर नोंदणी केलेली असेल तर निबंधकांनाच अधिकार आहेत ते नोंदवायचे, पण त्याला फीस घेतलेली असेल. तर सध्या विलंब फीस ही 2 रुपये आहे. तर ही विलंब फीस घेतल्यानंतर निबंधक ती नोंदणी करू शकतात. आता 30 दिवस ते 1 वर्षापर्यंत जर ती घटनेची नोंदणी होत असेल तर जिल्हा निबंधक म्हणजे जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या परवानगी नंतर, त्यांच्या परवानगीचे आदेश आल्यानंतर आणि विलंब शुल्क म्हणजे 5 रुपये आहे, तर ते 5 रुपये भरल्यानंतर आणि स्वयंघोषणा पत्र दिल्यावर ती नोंद आपल्याला निबंधकांना करता येते. 1 वर्षाच्या वरची जी नोंद आहे ज्या कार्यक्षेत्रामध्ये जन्म आणि मृत्यूची घटना घडलेली आहे त्या कार्यक्षेत्रातील जे एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट असतील, तहसीलदार असतील किंवा एसडीएम असतील किंवा डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट सर असतील, तर त्यांच्या माध्यमातून आपल्याला ती घेता येते. बिलो दॅट जे आहे तर हे कलम 13(3) जे आहे तर हे खूप महत्वाचं आहे. त्यांच्या आदेशानंतर आणि विलंब शुल्क 10 रुपये भरल्यानंतर आपल्याला ती माहिती देता येईल.
1: श्रोते हो, क्षेत्र ग्रामीण असो वा शहरी, प्रत्येक नागरिक आणि समाजातल्या प्रत्येक घटकानं आपल्या कुटुंबातल्या जन्म आणि मृत्यूच्या नोंदणीसाठी आग्रह ठेवायला हवा. ज्यासाठी आवश्यक नोंदणी प्रक्रिया जाणून घेणं प्रत्येक नागरिकासाठी गरजेचं आहे. चला तर मग शासनाच्या जन्म आणि मृत्यू नोंदणी प्रक्रियेत सहभागी होऊया. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍप

वरही लाइव ऐकू शकता त्यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादन आणि सादरकर्ते संगीता गोडबोले निर्मिती सहाय्य तन्मय जाधव लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन गौरी देशमुख

0: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. आज आहे शनिवार, भारतीय सौर दिनांक 2 ज्येष्ठ शके 1948, 23 मे 2026. आजच्या किसानवाणी कार्यक्रमात मी संतोष मते आपलं स्वागत करतो. शेतकरी बंधू भगिनींनो, आज कार्यक्रमामध्ये सुरुवातीला ऐकणार आहोत खरीप हंगामातील चारा पिकांचं आणि गवत पिकांचं लागवड व्यवस्थापन याविषयी. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या चारा पीक संशोधन प्रकल्पातले सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर संदीप लांडगे यांची संतोष मते यांनी घेतलेली मुलाखत. शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो, आज आपण खरीप हंगामातील चारा आणि गवत पिकाचं लागवड तंत्रज्ञान याविषयी बोलणार आहोत, मार्गदर्शन जाणून घेणार आहोत. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या ठिकाणच्या चारा पीक संशोधन प्रकल्पातले शास्त्रज्ञ डॉक्टर संदीप लांडगे यांच्याकडून. डॉक्टर नमस्कार.
1: नमस्कार.
0: शेतकरी बंधू भगिनींनो, आपण जर आपल्या जिल्ह्याचा विचार केला, राज्याचा विचार केला, तर पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय हा शेतीला पूरक जोडधंदा आणि अधिक उत्पादन देणारा, आर्थिक स्थैर्य देणारा व्यवसाय. आणि हा व्यवसाय करत असताना शेतकऱ्यांच्या चारा पिकांच्या सुधारित वाणांच्या लागवडीबाबत असलेल्या अज्ञानामुळं बहुतेक ठिकाणी चाऱ्याची कमतरता आपल्याला बघायला मिळते. आणि मग ती कमतरता भासू नये या दृष्टीने काही गोष्टी आपण केल्या पाहिजे. त्या दृष्टीनेच आपण आज विविध पिकांविषयी जाणून घेणार आहोत, खरीप हंगामातल्या चारा पिकांविषयी. सर, खरीप हंगामामध्ये कोणकोणती चारा पिकांची निवड शेतकरी बांधवांनी केली पाहिजे आणि त्याचं लागवड तंत्रज्ञान कसं आहे याविषयी समजावून सांगा.
1: कृपेंदूनो, खरीप हंगाम जर म्हटलं तर चाराची उपलब्धता सर्वत्र असतेच, पण त्यातही आपल्याला जर दुग्धोत्पादन आणि जनावरांचं जर आरोग्य आपल्याला चांगलं जपायचं असेल तर वेगवेगळी चारा पिके आपण त्या प्रमाणात लागवड केली पाहिजे. तर त्यामध्ये सर्वप्रथम खरीप हंगामात जे वेगवेगळे चारा पिके आपण घेतो त्यामध्ये सर्वप्रथम मका, त्यानंतर ज्वारी, बाजरी, चवळी, बागायती मारवेल, स्टायलो अशा विविध प्रकारच्या चारा पिके आपण त्यामध्ये निवडून त्यांची आपण लागवड करणार आहोत जमिनीच्या उपलब्धतेप्रमाणे.
0: आता यानंतर विचारायचं सर की पशु आहारामध्ये दिल्या जाणाऱ्या चाऱ्याचं महत्व जे आहे ते काय सांगू शकाल.
1: शेतकरी बंधूंनो, जे जनावरांना आपण हिरवा चारा देतो तर त्या हिरवा चाऱ्याचं महत्व असं आहे की त्यामुळे जनावरांची निरोगी वाढ होते, त्यानंतर जनावरांची प्रजनन क्षमता आहे त्यासुद्धा त्यामध्ये सुद्धा लक्षणीय याच्यामध्ये सुधारणा होते. हिरवा चारा जो असतो तो चवदार पाचक असल्याने आहारातील त्याचे जे महत्व आहे किंवा नैसर्गिक स्वरूपात त्याचे जे वेगवेगळे घटक आहे ते उपलब्ध झाल्याने जनावरांच्या शरीरामध्ये कोणत्याही अवयवावर ताण न येता पचन होते व तापमान सुद्धा त्याचं नियंत्रित राहण्यासाठी आपल्याला मदत होते. त्याचप्रमाणे हिरव्या चाराची कमतरता जर असेल तर त्यामध्ये आपण उत्तम जर खुराक जर दिला तर ते देऊन सुद्धा जनावरांची जी हानी आहे ती आपण टाळू शकतो. त्याचप्रमाणे हिरवा चारा अभावी जे गाभण गायींना कमजोर व रोगट वासरे निपसतात त्यामध्ये सुद्धा आपल्याला काहीतरी याच्यामध्ये सुधारणा करता येते. आणि आहार जो आहे जनावरांचा तर आहारामध्ये सुद्धा बऱ्याच वेळा काय होतं की खुराक आणि कमी प्रमाणात हिरवा चारा असे जर आपण जास्त काळ राहिल्यास त्यांच्या पचन संस्थेवर सुद्धा विपरीत परिणाम आपल्याला होतो. शेतकरी बंधूंना तुम्हाला सांगायचं झाल्यास जर वरील सर्व बाबीचा जर विचार केला तर साधारणतः 400 किलो जर आपण जर वजनाची एखादं जनावर घेतलं तर त्या जनावराला साधारणतः 20 ते 25 किलो आपण हिरवा चारा देणं गरजेचं आहे. तर हिरव्या चाऱ्यामध्ये निम्मा एकदल म्हणजे एकदलमध्ये साधारणतः मका, ज्वारी, बाजरी, संकरित निपेर असे आणि गवती हा निम्मा एकदल चारा येतो. आणि द्विदल जर म्हटलं तर लसूण घास, बरसीम, चवळी, स्टायलो असे द्विदल चारा येतो. तो द्विदल चारा आपण 5 ते 6 किलो आणि एकदल 25 किलो या प्रमाणात आपण त्याला दिलं पाहिजे. त्यानंतर कोरडा चारा जो असतो तो कोरड्या चाऱ्यामध्ये साधारणतः कडबा, वाळेल गवत, गव्हाचा भुसा, सरमाड अशा वेगवेगळ्या प्रकारचा सुद्धा जे वाळेला चारा तो आपण देतो. त्याचप्रमाणे

0: साधारणतः 1.5 ते 2 किलो आपण प्रति जनावर म्हणजे 400 किलो जनावराला 1.5 ते 2 किलो आपण खुराक द्यायला पाहिजे, आणि 30 ते 40 ग्रॅम हे आपण खनिज मिश्रण दिवसातून 2 ते 3 वेळेस आपण ते खनिज मिश्रण एकदा द्यायचे, आणि पाणी साधारणतः जनावरांना 2 ते 3 वेळेस जर पाणी पाजलं, आणि चारा जो आपण देणार आहे जनावरांना तो शक्यतो आपण कुट्टी करून किंवा मुरघास करून जर आपण त्या चाराला आपण दिला तर त्याचं चांगल्या प्रकारे पचन होतं आणि आरोग्य सुधारतं.
1: सर, आता यानंतर विचारायचं की जे काही विविध चारा पिकं आहेत यामध्ये मका, ज्वारी, बाजरी, चवळी, त्यासोबतच मारवेल, स्टाइलो, या पिकांविषयी आपल्या शेतकरी बंधू भगिनींना समजावून सांगा.
0: तर शेतकरी बंधूंना आपण सर्वप्रथम घेणार आहोत मका. तर मका या पिकाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर हे मका पीक अतिशय जलद वाढणारं, पालेदार, सकस, रुचकर, अधिक उत्पादनक्षम आणि पौष्टिक तसे भरपूर शर्करायुक्त पदार्थ असणारे असं हे चारा पीक आहे. आणि मक्याच्या चारापासून हे उत्तम मुरघाससुद्धा आपल्याला शेतकरी बनवतात, आणि आपल्या अहमदनगर जिल्ह्यात साधारणतः आता हे मक्यापासून जे मुरघास बनवण्याचं जे तंत्रज्ञान आहे लोकांनी ते विकसित करून मोठ्या प्रमाणात लोक मुरघाससुद्धा बनवतात, म्हणून मक्याचं हे जे आहारात महत्त्व आहे ते अनन्यसाधारण आहे. त्याचप्रमाणे हे जर आपल्याला पीक घ्यायचं असेल तर त्यासाठी सुपीक कसदार जर सुपीक कसदार निसरायुक्त जर जमीन आपण निवडली आणि एक नांगराची एक नांगरट 2-3 कोळवाच्या जर आपण व्यवस्थित पाळ्या देऊन जमीन जर भुसभुशीत केली आणि हेक्टरी जर आपण 5 टन जर त्याला शेणखत वापरलं तर त्यासाठी आपल्याला ती जमीन योग्य प्रमाणे तयार होते. त्याचप्रमाणे जे आपण वेगवेगळ्या जाती वापरणार त्या जातींमध्ये साधारणतः आफ्रिकन टॉल, मांजरी कंपोजिट, गंगा सफेद या वेगवेगळ्या जातींची निवड करणं गरजेचं आहे. आणि चाऱ्यासाठी जे मक्याचं बियाणं आहे जे आहे ते साधारणतः चाऱ्यासाठी आपलं जे रिकमेंडेशन आहे ते 75 किलो बियाणं आपण प्रति हेक्टरी वापरणं गरजेचं आहे. आणि बियाण्यापूर्वी जे आपण पेरणी करणार त्या पेरणीपूर्वी बियाण्यास 250 ग्रॅम आझोटोबॅक्टर या बियाणे संवर्धकाची प्रति किलो या प्रमाणात त्याची बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे. त्यानंतर ही जी आपण पेरणी करायची साधारणतः जून जुलै महिन्यात 30 सेंटीमीटर अंतरावर ही पेरणी करायची आपल्याला. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे जे खतं आहेत त्या खतांमध्ये साधारणतः 100 किलो नत्र, 50 किलो स्फुरद, 50 किलो पालाश, यापैकी 50 किलो नत्र आणि 50 किलो स्फुरद हे आपण पेरणीच्या वेळीस आणि उर्वरित 50 किलो जे नत्र आहे ते आपण पेरणीनंतर 1 महिन्यानं द्यायचं आहे. आणि मक्यावर जे साधारणतः वेगवेगळी लष्करी आळीसुद्धा बऱ्याच वेळा प्रादुर्भाव होतो आणि शेतकऱ्यांना प्रचंड त्याचा त्रास होतो, तर त्यासाठी आपण उन्हाळ्यात जमिनीची खोल नांगरटी करायची, ती उन्हाळा दिवसा करायची, म्हणजे त्याच्यातली वेगवेगळ्या अवस्था जे आहे ते लपलेला पक्षी आहे ते उचलून खाऊन टाकतील. त्यानंतर जे अंडी समूह किंवा पक्षी किंवा काही हे जर दिसेल तुम्हाला पतंग वगैरे आतमध्ये लपलेले ते तुम्हाला पकडून मारायचे आहेत. त्यानंतर पिकाचं सुद्धा नियमित जर आपण व्यवस्थित सर्वेक्षण केलं तर प्रकाश सापळे आणि कामगंध सापळ्यांनी सुद्धा त्याचं चांगल्या प्रकारे नियंत्रण होतं. त्यानंतर जैविक कीटकनाशकांच्या बाबतीत जर आपण बघितलं समजा तर त्याच्यामध्ये मेट्रायझम, आनिसोप्ली, बेवरिया बेसेना हे जे कीटकनाशकं आहेत जैविक कीटकनाशक आहे 5 ग्रॅम प्रति लिटर पाणी किंवा 50 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणात आपण जर फवारणी केली तरी त्यामध्ये चांगल्या प्रकारे आपल्याला नियंत्रण होतं. तर तरीसुद्धा नियंत्रण जर झालंच नाही तर आपण याच्यामध्ये 5% निंबोळ्या अर्क जे आहे ते सुद्धा आपण त्याच्यामध्ये 5 मिली प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणात साधारण 1500 PPM जर घेतलं तर आपण त्याची चांगले हे करून घेऊ शकतो. आणि शेतकरी बंधूंना अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगायची की चारा पिकं जे आहेत ते चारा पिकामध्ये कोणतंही रासायनिक कीटकनाशक वापरू नये असं केंद्रीय कीटकनाशक मंडळ जे आहे त्यांची शिफारस आहे. आणि म्हणून त्याला बहुतेक बाकी पिकांमध्ये आपण वापरतो पण चाऱ्यासाठी कोणतंही केमिकल वापरण्याची शेतकऱ्यांना तशी परवानगी नाही किंवा केंद्रीय कीटकनाशक मंडळाने त्यासाठी आपल्याला बॅन केलेलं आहे. म्हणून याप्रमाणे आपण ती काळजी घेणं गरजेचं आहे. आणि जैविक आणि प्लांट आधारित जे किंवा बॉटनिकल्स जे असेल त्याप्रमाणे जर आपण फवारणी केली तरी बऱ्याच चांगल्या प्रमाणात त्याची नियोजन झालेलं दिसून येतं. आणि हा जो चारा आहे साधारणतः 65 ते 70 दिवसात हा चारा तयार होतो. आणि हा चारा तयार झाल्यानंतर आपण त्याचं जे उत्पन्न आहे साधारणतः 500 ते 600 क्विंटल पर्यंत आपल्याला या मकाचं उत्पादन मिळून येतं. आता दुसरं जे पीक आहे याच्यामध्ये जे ज्वारी आहे, ज्वारी सुद्धा अतिशय लोकप्रिय असं पीक आहे. तर ज्वारीमध्ये साधारणतः ज्या जाती आहेत त्यामध्ये गोधन, फुल रुचिरा आणि फुले अमृता या 3 जाती ज्या आहेत त्या फक्त चाऱ्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठांना विकसित केलेल्या आहेत. या चारेसुद्धा आपण या जातींची पेरणी जर व्यवस्थित केली तर यातून सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारचं उत्पन्न मिळून येतं. याच्यामध्ये जे खोडकीड आहे त्याच्यासाठी सुरुवातीला खोडमाशी आहे त्यासाठी फिनॉल फॉच

0: आपण सुरुवातीची त्याची फवारणी करायची 7 ते 10 दिवसानंतर, त्याच्यात सुद्धा चांगलं नियंत्रण मिळून येतं. त्यानंतर तिसरं जे महत्त्वाचं पीक आहे ते बाजरी. तर बाजरीमध्ये जे जमीन आहे, तर बाजरी एकदम हलकी साधी जमीनसुद्धा बाजरीला खरीप हंगामात चालते. जून जुलैमध्ये याची पेरणी करणं गरजेचं आहे. आणि जे याला बियाणं आहे, तर साधारणतः 10 किलो बियाण्यास साधारणतः 250 ग्रॅम आझोटोबॅक्टरची जर आपण संवर्धक ची जर ते चोळलं, तर त्याची चांगल्या प्रकारे बीजप्रक्रिया होऊन आपण चांगलं उत्पन्न मिळतं. आणि याचं जे खतं आहे ते साधारणतः 90 किलो नत्र, 40 किलो स्फुरद आणि 30 किलो पालाश या हे खतं आपल्याला त्या प्रमाणात द्यायचे आहेत. आणि साधारणतः 55 ते 60 दिवसांनी आपल्याला 450 ते 500 क्विंटल याप्रमाणे चारा आपल्याला उपलब्ध होतो. त्यानंतर महत्त्वाचं जे द्विदल पीक आहे ते चवळी आहे. तर हा हे चवळीसुद्धा बरेच लोक चाऱ्यासाठी घेतात. तर या चवळी पिकाच्या बाबतीत जर बघितलं तर EC 42-16, बुंदेल लोबिया, PC 58-26 आणि श्वेता ही आपली महात्मा फुले कृषी विद्यापीठानं जे बियाण्याचे वाण तयार केले त्याची आपण पेरणी करायची आहे. आणि याला पेरणीसाठी जी बीज प्रक्रिया आहे ते 250 ग्रॅम प्रति किलो या प्रमाणे आपल्या ते रायझोबियम बीज जीवाणू संवर्धक चोळायचं आहे. त्यानंतर जे चवळी पीक आहे याला साधारणतः 20 किलो नत्र आणि 40 किलो स्फुरद आपण हे रासायनिक कीटक जे रासायनिक खत आहे ते देणं गरजेचं आहे. त्यानंतर साधारणतः 60 ते 65 दिवसांनी आपल्याला हा चारा तयार होतो आणि 250 ते 300 क्विंटलपर्यंत हा चारा आपल्याला मिळतो. यामध्ये साधारणतः 13 ते 15% प्रमाणात प्रोटीन असतं. म्हणजे द्विदल चाराचं महत्त्व असं आहे की त्यामध्ये प्रोटीनचं प्रमाण हे जास्त असतं. त्यानंतर बहुतेक शेतकरी आता संकरित नेपेरची लागवड जी आहे बहुतेक शेतकऱ्यांची ती सुद्धा वाढलेली आहे. तर संकरित नेपेरमध्ये ज्या महात्मा फुले कृषी विद्यापीठानं जाती प्रसारित केलेल्या आहेत त्याच्यामध्ये फुले जयवंत, फुले गुणवंत या महत्त्वाच्या जाती आहेत. या चाऱ्यांचं वैशिष्ट्य म्हणजे पालेदार, मऊ, रसाळ आणि काटे कमी याच्यामध्ये. काटा जी म्हणतो किंवा लव जी म्हणतो ती याच्यामध्ये कमी आहे. म्हणजे लव कमी म्हणजे ऑक्झॅलिक ॲसिडचे प्रमाण याच्यात अत्यल्प आहे. आणि साधारणतः एकदा लागवड जर केली आपण या चाऱ्याची तर आपल्याला 3 ते 4 वर्षापर्यंत कापणी करता येते. आणि याच्यामध्ये जे प्रथिने आहे ते साधारणतः 9 ते 10% प्रमाणे आपल्याला या प्रथिनांचं याच्यामध्ये मिळून येतात. आणि हा जो चारा आहे साधारणतः पहिली जी कापणी आहे ते 70 दिवसांनी आणि उर्वरित ज्या याच्या कापण्या आहेत ते 45 दिवसापर्यंत याच्या कापण्या उर्वरित आपल्या 4 वर्षापर्यंत मिळतात. आणि याचं जे उत्पन्न आहे साधारणतः 1200 ते 1500 क्विंटल प्रति हेक्टरी प्रतिवर्ष या प्रमाणात शेतकऱ्यांना या संकरित नेपेरचं उत्पन्न मिळतं. आणि याच्या संकरित नेपेरपासूनसुद्धा लोक मुरघास बनवतात. आणि ते जर कडबा कुटीनमध्ये कट करून जनावरांना दिलं तर जनावरांची त्याच्यामध्ये ताकद वाचते आणि शेतकऱ्यांचं चांगल्या प्रकारे याच्यामध्ये उत्पन्न मिळतं. त्यानंतर अजून शेतकऱ्यांचा जे महत्त्वाचा प्रश्न असतो याच्यामध्ये की लावायचं कसं, तर साधारणतः याची जी लागवड आहे संकरित नेपेरची ही साधारणतः 2.5 ते 3 फूट सरी पाहिजे याच्यामध्ये. आणि 2 डोळ्याचं जे अंतर आहे ते साधारणतः 2 फूट असणं आवश्यक आहे. आणि एका गुंठ्यासाठी साधारणतः 200 याच्यामध्ये जे रूट्स असतात किंवा ते कांडी असतात तेवढे आपण 2 डोळ्याची कांडी तेवढं आपण लावणं गरजेचं आहे. या प्रमाणे जर आपण लागवड केली तर चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळतं.
1: शेतकरी बंधू भगिनींनो, खरीप हंगामातलं चारा आणि गवत पिकाचं लागवड तंत्रज्ञान याविषयीचं मार्गदर्शन आज आपण जाणून घेतलं. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या ठिकाणच्या चारा पिक संशोधन प्रकल्पातले शास्त्रज्ञ डॉक्टर संदीप लांडगे यांच्याकडून, त्यांचा मोबाईल नंबर आहे 75-88-60-40-43. डॉक्टर, आपण ही जी मुलाखत दिली आकाशवाणी नगर केंद्राच्या वतीनं आणि सर्व शेतकरी बंधू भगिनींच्या वतीनं आपले धन्यवाद व्यक्त करतो.
0: धन्यवाद शेतकरी मित्र.
1: खरीप हंगामातल्या चारा पिकांचं आणि गवत पिकांचं लागवड व्यवस्थापन याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या चारा पिकं संशोधन प्रकल्पातले सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर संदीप लांडगे यांची संतोष मत यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. शेतकरी बंधू भगिनींनो, यानंतर एका गाण्याचा आनंद घेऊयात.

0: ऐकणार आहोत दुधाळ कालवडींची निर्मिती कशी कराल याविषयी कृषी महाविद्यालय सोनई इथल्या पशुसंवर्धन दुग्धशास्त्र विभागातले सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर निखिल कदम यांची संतोष मते यांनी घेतलेली मुलाखत.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो. शेतकरी बंधू भगिनींनो, आज आपण दुधाळ कालवडींची निर्मिती कशी कराल याविषयीचं मार्गदर्शन जाणून घेणार आहोत कृषी महाविद्यालय सोनई इथल्या पशुसंवर्धन आणि दुग्धशास्त्र विभागातले सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर निखिल प्रकाश कदम यांच्याकडून. डॉक्टर नमस्कार.
2: नमस्कार.
1: शेतकरी बंधू भगिनींनो, जे दुग्ध व्यावसायिक आहेत, पशुपालक आहेत, ज्यांना दुग्ध व्यवसाय करायचा आहे, त्यांचा सगळ्यात जास्त खर्च जर कशावर होतो तर तो खर्च होतो गायांच्या खरेदीवर. आणि त्याचं कारण काय आहे तर आपल्या घरी आपल्या गोठ्यामध्ये जर गाई विकसित करू शकलो नाही तर साहजिकच आपल्याला गाई विकत घ्याव्या लागतात. तर मग आपल्या गोठ्यामध्ये तयार झालेल्या कालवडी असतील किंवा आपण लहान कालवडी विकत घेऊन जर आपण कालवडींची चांगली निर्मिती केली तर साहजिकच आपला दुग्ध व्यवसाय आणखी फायदेशीर होणार आहे. याच विषयी आज आपल्याला बोलायचं आहे डॉक्टर कदम सरांशी. सर, सुरुवातीला तुम्हाला विचारायचं आहे की दुधाळ कालवडी निर्मिती करणं हे का गरजेचं आहे आणि या निर्मितीसाठी प्रामुख्यानं काय व्यवस्थापन गरजेचं आहे याविषयी सांगा.
2: नमस्कार. दुधाळ कालवडींची निर्मिती या कारणासाठी गरजेचं आहे की खाद्याचे वाढणारे भाव, त्याच्यानंतर मजुरांचा खर्च आणि इतर व्यवस्थापनावरील खर्च पाहता आपल्याला उत्पादन वाढवणं फार गरजेचं आहे. तसेच बाजारामध्ये आपण ज्यावेळेस नवीन गाई किंवा कालवडी खरेदी करायला जातो त्यावेळेस आपला वास्तव खर्च हा त्यांच्यावर होत असतो, तो कमी करण्यासाठी आपल्याला आपल्याच गोठ्यामध्ये दुधाळ कालवडी निर्मिती करणं फार गरजेचं आहे. आणि दुधाळ कालवडीने निर्मिती करणे म्हणजे उच्च उत्पादन देणाऱ्या गायींच्या पिढीची जडणघडण करणे होय. ह्याच्या अंतर्गत दुधाळ कालवडी निर्मितीसाठी प्रामुख्याने आपण व्यवस्थापन जे पाहत असतो त्याच्यामध्ये आहे प्रारंभिक काळजी घेणे, त्यानंतर आहार व्यवस्थापन, गोठा व्यवस्थापन, आरोग्य व्यवस्थापन आणि प्रजनन व्यवस्थापन. तर प्रारंभिक काळजी घेताना आपण काय करतो, साधारणतः कालवड विल्यानंतर तिची जी नाळ असते ती साधारणतः 2 ते 4 सेंटीमीटरवर कट करून आपण तिला आयोडीनमध्ये साफ करून घेतो, जेणेकरून ती टिटॅनस सारख्या जीवघेण्या रोगाला, टिटॅनस म्हणजे धनुर्वात सारख्या जीवघेण्या रोगाला बळी पडणार नाही. तसंच तिला कोलेस्ट्रम म्हणजेच पहिले दूध जे आहे ते आपण पहिल्या विल्यानंतर 1 ते 2 तासात पाजणे फार गरजेचं आहे. त्याच्यामध्ये आपण तिच्या वजनाच्या 10% चीक म्हणजेच कोलेस्ट्रम हा तिला पाजत असतो. आहार व्यवस्थापनामध्ये पाहायला गेलं तर पहिले 3 महिने हे जे कालवड असते ते आईच्या दुधावरच संगोपित होते, पण साधारणतः पहिला 1 महिना झाल्यानंतर तिला घनचाऱ्याकडे आवड निर्माण होते आणि ती खाण्याचा प्रयत्न करते. तर अशा वेळेस तिला प्रोटीन, खनिजे किंवा व्हिटॅमिन्स युक्त जे खाद्य आहे ते तिला देणं फार गरजेचं आहे. त्यानंतर गोठा व्यवस्थापनामध्ये त्यांना पुरेशी जागा देणे, त्यानंतर गोठ्यामधील स्वच्छता, गोठ्यामधील जे काही परजीवी आहेत, कीटक आहेत, त्यांना मारणे हे फार आवश्यक आहे. तसेच त्यांच्या जिथं त्यांचा वावर आहे तो जो फ्लोअर आहे म्हणजे जी खालची जागा आहे ती घट्ट असणे आणि काही कालावधीसाठी तरी त्यांना मोकळं ठेवणं फार गरजेचं आहे, जेणेकरून त्यांची सर्वांगीण वाढ जी आहे ती योग्य होईल. आरोग्य व्यवस्थापनामध्ये आपण त्यांना वॅक्सिनेशन म्हणजेच लसीकरण करणं फार महत्वाचं आहे. याच्यामध्ये प्रामुख्याने जर पाहायचं म्हटलं तर कालवडींमध्ये ब्रुसोलिसिस हा जो एक जीवघेणा रोग आहे म्हणजेच संसर्गित गर्भपात याला मराठीत म्हणतात, हा इतका दुर्धर आणि असह्य रोग आहे की जो माणसांमध्ये जरी पसरला तरी मनुष्यामध्ये देखील वंध्यत्व येऊ शकतं. तर या रोगाची जी लस आहे ती कालवडीच्या वयाच्या 4 ते 8 महिन्यामध्येच दिली जाऊ शकते, ती देणे फार गरजेचं आहे. तसेच त्यांचे परजीवी आणि इतर जे आतड्यातील जंत आहेत त्यांचं निर्मूलन करणे देखील गरजेचं आहे. आणि शेवटचं जे प्रजनन व्यवस्थापन आहे याच्यामध्ये जनावरांना योग्य वळू लावणे, योग्य कालावधीत लावणं आणि त्यांची पुढील पिढी सुधारणं हे फार गरजेचं आहे.
1: यानंतर सर विचारायचं आहे की दुधाळ कालवडीच्या निर्मितीसाठी प्रामुख्यानं गायीच्या कोणत्या जाती निवडल्या पाहिजेत, त्यांचे निकष काय असावेत आणि त्यासोबतच कालवडीचा संकर करायचा असेल तर कोणती मापक आपण लक्षात घेतली पाहिजे याविषयी सांगा.
2: साधारणतः आपल्याला जर जास्त दूध देणाऱ्या गायी तयार करायच्या असतील तर आपण त्यांना HF म्हणजे होलस्टन फ्रिजन या परदेशी जातीशी संकर करतो. तसंच जर तुम्हाला फॅट म्हणजे स्निक डाऊनशी जास्त पाहिजे असेल जर्सी गायीच्या वळूशी संकर करू शकतो. आणि कालवडींची संकर करण्यासाठी प्रामुख्याने त्यांचं वय जे की 15 महिन्याच्या वर आणि साधारणतः 20 महिन्याच्या आतमध्ये असलं पाहिजे, त्यानंतर त्यांचं वजन जे आहे ते गायींच्या कालवडींमध्ये 250 किलो तर मशीनच्या रेड्यांमध्ये साधारणतः 300 किलो असलं पाहिजे. आणि त्यांचा जो मास आहे तो एकदम अचूक वेळेत निरीक्षण करून समजला पाहिजे आणि त्याच वेळेस त्या भरल्या गेल्या पाहिजेत.
1: आता हे कालवडीचं वजन मोजण्याची काही सोपी पद्धत आहे का याविषयी सांगा, आणि त्यासोबतच दुधाळ कालवडीचा संकर करत असताना कोणती पद्धत अवलंबणं

0: योग्य राहू शकेल.
1: कालवडीचं वजन करण्यासाठी अतिशय सोपी पद्धत आहे, कारण आपण कालवडींना तर वजन काट्यावर उभं करणं हे शक्य नसतं आणि खर्चिक आहे. तर काय करायचंय, कालवडींच्या किंवा इतर जनावरांच्या कोणतेही वजन मोजताना त्यांच्या छातीचा घेराचा स्क्वेअर म्हणजे वर्ग गुणले त्यांची लांबी यांचं जे समीकरण येईल त्याला 660 जर भागले तर आपल्याला जनावरांचे वजन जे आहे ते किलोमध्ये समजू शकते. मात्र एक लक्षात घेतलं पाहिजे की त्यांची लांबी मोजताना ती कायम इंचामध्ये मोजली पाहिजे आणि मगच त्यांचा गुणाकार आणि समीकरणाचे उत्तर काढले जाईल. त्यानंतर दुधाळ कालवडींची संकर करताना कृत्रिम रेतन ही पद्धत अवलंबणं फार गरजेचं आहे, कारण ती फायदेशीर आहे आणि आपल्याला हव्या तशा आपण कालवडी त्याच्यामार्फत आपण तयार करू शकतो.
0: आता कृत्रिम रेतन तुम्ही आता सांगितलं, तर हे कृत्रिम रेतन आणि नैसर्गिक रेतन याचे काही फायदे तोटे आहेत का, आणि त्यासोबतच दुधाळ कालवडी निर्मितीसाठी संकर करत असताना वीर्याची निवड करताना काय काळजी घेतली पाहिजे याविषयी सांगा.
1: कृत्रिम रेतन हे कायम फायदेशीरच आहे, पण आपण ज्यावेळेस नैसर्गिक रेतन करतो त्यावेळेस विविध दुर्धर आजार हे वळू मार्फत गायीला संक्रमित होण्याचे फार चान्सेस असतात, त्यामुळं नैसर्गिक रेतन हे शक्यतो आपण केलंच नाही पाहिजे. कृत्रिम रेतनाचे फायदे असे होतात की आपल्याला पाहिजे तसं म्हणजे जे जे काही आपल्याला त्याचे गुणधर्म हवे आहेत येणाऱ्या कालवडीमध्ये ते आपण स्वतः ठरवून त्यांचं संकर करू शकतो. तर नैसर्गिक रेतनामध्ये काही वेळा नैसर्गिक रेतन करणं फार गरजेचंच होतं, अशा वेळेस मात्र आपण वळूंची आजाराची किंवा आरोग्याची जी स्थिती आहे ती चेक करूनच नैसर्गिक रेतन केलं पाहिजे. आणि दुधाळ कालवडींची निर्मितीसाठी संकर करताना वीर्याच्या कांडीवर विविध नंबर लिहिलेले असतात ज्यांच्या मार्फत आपण त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटला जाऊन त्यांचे विविध गुणधर्म जसे त्यांची दूध क्षमता, त्यांचं आरोग्य, त्यानंतर गाभण जाण्याचा कालावधी, वजन वाढ हे सर्व गुणधर्म लिहिलेले असतात, ते पाहूनच आपण संकर केली पाहिजे.
0: आता शेतकरी बांधव बाजारामध्ये गायी खरेदी करतात आणि बऱ्याच वेळेस त्यांची फसवणूक सुद्धा होते, तर बाजारामध्ये गायी खरेदी करत असताना शेतकरी बांधवांनी काय काळजी घेतली पाहिजे याविषयी सांगा.
1: साधारणतः बाजारामध्ये गायी खरेदी करताना आपली व्यापाऱ्यांमार्फत किंवा आपल्या ओळखी नसल्यामुळे आपली फसवणूक होऊ शकते, अशा वेळेस आपण काही मानक गुणधर्म लक्षात घेतले पाहिजेत जेणेकरून आपली फसगत होणार नाही. तर अशा वेळेस गाय सिलेक्ट करताना किंवा खरेदी करताना गायीचा माथा बघणं फार महत्वाचं आहे. गायीचा माथा हा पसरट पाहिजे, त्याच्यानंतर गायीचं मागील दोन पायातील अंतर जास्त पाहिजे, चारी सडातील जी अंतर आहे ते योग्य आहे असलं पाहिजे आणि त्यांची उंची देखील योग्य असणं गरजेचं आहे. तसेच कासेला जो जी वेन जाते म्हणजे त्याला आपण दुग्ध वेन म्हणजेच मिल्क वेन जी म्हणतो ती जेवढी मोठी असेल तेवढं चांगलं मानलं जातं. तसेच गाय खरेदी केल्यानंतर आता आपण अवघ्या 400 ते 500 रुपयामध्ये ब्रुसोलेसिस या रोगाची देखील टेस्ट करू शकतो, ज्याला आपण आकस्मित गर्भपात म्हणतो. तर ही टेस्ट करणं फार गरजेचं आहे, कारण अशा काही जर तुमच्या गोठ्यामध्ये आल्या तर तुमचा पूर्ण गोठ्याला त्याची संसर्ग होईल आणि हे संक्रमण आपल्या गोठ्यासाठी फार घातक असेल आणि हे तुमच्या उद्योगाचं तोट्याचं फार मोठं कारण बनू शकतं.
0: शेतकरी बंधू भगिनींनो, दुधाळ कालवडींची निर्मिती कशी कराल या विषयात आपण कृषी महाविद्यालय सोनई इथल्या पशुसंवर्धन आणि दुग्धशास्त्र विभागातले सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर निखिल प्रकाश कदम यांच्याकडून जाणून घेतलं. त्यांचा मोबाईल नंबर आहे 90 28 26 27 65. डॉक्टर, आपण ही जी मुलाखत दिली आकाशवाणी अहमदनगर केंद्राच्या वतीनं आणि सर्व शेतकरी बंधू भगिनींच्या वतीनं आपले धन्यवाद व्यक्त करतो.
1: धन्यवाद सर.
0: दुधाळ कालवडींची निर्मिती कशी कराल याविषयी कृषी महाविद्यालय सोनई इथल्या पशुसंवर्धन आणि दुग्धशास्त्र विभागातले सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर निखिल कदम यांची संतोष मते यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. शेतकरी बंधू भगिनींनो, किसान वाणी कार्यक्रम आपल्याला कसा वाटला याविषयी आम्हाला नक्की कळवा. आपण आम्हाला मेलद्वारेही कळवू शकता. मेल आय डी आहे duty room ahilyanagar@gmail.com. तसंच पत्रही पाठवू शकता. पत्र पाठवण्यासाठीचा पत्ता आहे किसानवाणी कार्यक्रम प्रमुख आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र सावीडी रोड अहिल्यानगर. पिनकोड आहे 414003. तर आम्ही तुमच्या अभिप्रायाची वाट बघतो आहोत. बरं तर शेतकरी बंधू भगिनींनो, आजच्या किसानवाणी कार्यक्रमातून मी संतोष मते आपला निरोप घेतोय. नमस्कार.

0: कार्यक्रम आपण ऐकलात. सादर करते होते सुदाम बटुळे. श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. रात्रीचे 8 वाजलेत.
1: अहो अहो, काय होतंय तुम्हाला? तुमची एक बाजू लुळी का पडली आहे?
2: आई, हा पॅरालिसिसचा अटॅक असावा. चल पप्पांना न्यूरॉन प्लस हॉस्पिटल मध्ये घेऊन जाऊया.
1: पॅरालिसिसच्या आजारात पहिले 5 तास खूप महत्वाचे असतात. म्हणूनच जर्मनी इथं उच्च शिक्षण घेतलेले मेंदूरोग तज्ञ डॉक्टर मुकुंद विधारे हे पूर्णवेळ कार्यरत आहेत.
3: पॅरालिसिस रुग्णांकरिता स्ट्रोक केअर, 24 तास सिटी स्कॅन, गरज पडल्यास ऑपरेशन थिएटर.
1: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहिल्यानगर.
4: काय झालं? अगं,
5: हालचालच करता येत नाहीये. सगळे सांधे दुखतायत. सकाळी सकाळी सगळं अंग आखडलंय, पाठ सुद्धा आखडलीय.
4: अहो, आणि हे काय, हाताची आणि पायाची बोटही सुजली आहेत.
5: हो ना,
4: काही काळजी करू नका. चला बरं, आपण संधिवात तज्ञ डॉक्टर आदित्य देशपांडेंना दाखवू.
5: कुठे भेटतील त्या?
4: नेक्स्ट जेन अर्थरायटिस अँड रुमॅटोलॉजी क्लिनिक, कल्याणी नर्सिंग होम, पटांगण गल्ली, दिल्ली गेट, अहिल्यानगर. वेळ 11 to 2.
5: आणि फोन नंबर?
4: 93-72-99-29-36.
5: 93-72-99-29-36.
6: कमी व्याजाने लोन पाहिजे ते देखील ऍपने.
7: वासला अनोळख्या पासून बचाव करा.
8: RBI सांगते,
7: जाणकार बना, सतर्क रहा.
9: नीट जेई की तैयारी कर रहे हो? आत्ममालिक देश का नंबर 1 आकाश कोचिंग इंस्टीट्यूट के साथ रेसिडेंशियल क्लासेस, कॉलेज और सब सुविधा एक ही जगह दे रहा है, वो भी स्कॉलरशिप के साथ. बच्चों का उज्जवल भविष्य बनाना है तो आत्मा मालिक में एडमिशन लेना पड़ेगा. अधिक जानकारी के लिए भेज दे
10: atmamalikonline.com.
1: दादा, तात्यांना कॅन्सर सांगितलाय, आता पुढच्या ट्रीटमेंट साठी मुंबई पुण्याला न्यावं लागेल ना?
11: त्याची गरज नाही, नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवूया. कारण तिथं अद्ययावत अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात. शिवाय खर्चाची चिंता नाही, शासकीय योजना आहेतच जोडीला.
1: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ञ डॉक्टरांची टीम, अर्थात गरुड हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर.
0: श्रोते हो, एक निवेदन आहे. विचार भारती अहिल्यानगर यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे 16 ग म मुळे स्मृती व्याख्यानमालेचे दिनांक 24-28 मे 2026 दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. वेळ सायंकाळी 6:30 to 8:30. ठिकाण माऊली सभागृह, सावेडी, अहिल्यानगर. व्याख्यानमालेसाठी प्रवेश सर्वांसाठी विनामूल्य आहे. व्याख्यानमालेचे उद्घाटन दिनांक 24 मे रोजी संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान नेवासा इथले विश्वस्त वेदांताचार्य हरिभक्त पारायण देवीदास महाराज म्हस्के यांच्या हस्ते होणार आहे. तरी जास्तीत जास्त अहिल्यानगरवासियांनी या व्याख्यानमालेत सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. निवेदन संपलं.
12: श्रोते हो, आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राच्या माध्यमातून आपण आपल्या आस्थापनांची, योजनांची, दुकानांची आणि सेवांची माहिती जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात सहजपणे पोहोचवू शकता.
13: यासाठी संपर्क साधायचा आहे जाहिरात प्रसारण विभाग आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राशी.
12: 02-41-242-76-20 या दूरध्वनी क्रमांकावर.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. यानंतर ठीक 8:05 मराठी राष्ट्रीय बातम्या मुंबई केंद्रावरून.

मनीषा देवणे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 19व्या रोजगार मेळ्यातून देशातल्या 51,000 युवकांना सरकारी नियुक्तीपत्रांचं वितरण. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ यांच्याशी नवी दिल्लीत चर्चा. महाराष्ट्रात शिर्डी इथं देशातल्या सर्वात मोठ्या खासगी संरक्षण उत्पादन प्रकल्पाचं संरक्षण मंत्री राज

0: राजनाथ सिंह यांच्या हस्ते उद्घाटन. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ. पेट्रोल 87 पैशांनी तर डिझेल 91 पैशांनी महाग. आणि चीनमध्ये कोळसा खाणीत झालेल्या स्फोटातल्या मृतांची संख्या 90 वर. भारताच्या विकास यात्रेत सहभागी व्हायला जग उत्सुक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे. ते आज 19व्या रोजगार मेळाला दूरस्थ पद्धतीने संबोधित करत होते. नुकत्याच केलेल्या 5 देशांच्या दौऱ्याचा उल्लेख करून ते म्हणाले की तरुणांना संधी, रोजगार आणि जागतिक ओळख उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सरकार विविध देशांबरोबर भागीदारी करत आहे. परदेशात शाश्वत ऊर्जा, स्वच्छ ऊर्जा क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या नवीन संधी निर्माण केल्या जात आहेत, असं ते म्हणाले.
1: दुनिया भारत के युवाओं और भारत की टेक्नोलॉजिकल प्रोग्रेस को लेकर बहुत उत्साहित है. आज दुनिया भारत की विकास यात्रा का हिस्सा बनना चाहती है. भारत भी दुनिया के अलग अलग देशों के साथ पार्टनरशिप कर रहा है. इसका उद्देश्य यही है कि भारत के युवाओं को अवसर मिले, रोजगार मिले, उनका सामर्थ्य खिल उठे. साथ साथ मैं चाहता हूं मेरे देश के नौजवानों को ग्लोबल एक्सपोजर भी मिले.
0: 2047 पर्यंत विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी विविध क्षेत्रांमध्ये गुंतवणूक आकर्षित करण्यात येत आहे, असंही मोदी म्हणाले. हा रोजगार मेळा देशभरातल्या 47 ठिकाणी आयोजित करण्यात आला. देशभरातून निवडलेले 51,000 नवनियुक्त उमेदवार रेल्वे मंत्रालय, गृह मंत्रालय, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि उच्च शिक्षण विभाग यासारख्या विविध मंत्रालयं आणि विभागांमध्ये रुजू होतील. नागपूर इथं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत आज रोजगार मेळ्याचं आयोजन करण्यात आलं. केंद्र सरकारच्या नोकरीमध्ये रुजू होणाऱ्या नवनियुक्तांनी देशाच्या विविध भागात सेवा करताना आपल्याला मिळालेल्या जबाबदारीचं चांगल्या रीतीने पालन करण्याचं आवाहन गडकरी यांनी यावेळी केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांच्याशी नवी दिल्लीत चर्चा केली. 4 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आलेले रुबिओ यांनी नवी दिल्लीत सेवातीर्थ इथं प्रधानमंत्र्यांची भेट घेतली. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आणि राष्ट्रीय संरक्षण सल्लागार अजित दोवाल यावेळी उपस्थित होते. भारत अमेरिका भागीदारी जागतिक परिप्रेक्ष्यातून मजबूत होत असल्याबद्दल यावेळी चर्चा झाली. व्यापार, गुंतवणूक, ऊर्जा, संपर्क जाळं, शिक्षण अशा विविध क्षेत्रात उभय देशांमधले संबंध अधिकाधिक दृढ होत असल्याचं रुबिओ यांनी प्रधानमंत्र्यांना सांगितलं. क्वाड देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक येत्या मंगळवारी होणार असून त्याकरता रुबिओ भारतात आले आहेत. आपला देश पूर्वी शस्त्रास्त्रांच्या क्षेत्रात जगातला मोठा आयातदार होता. आता पुढील 25-30 वर्षात भारत शस्त्रास्त्रांचा निर्यातदार बनेल, असा विश्वास संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला. महाराष्ट्रात शिर्डी इथं उभारण्यात आलेल्या देशातल्या सर्वात मोठ्या खासगी संरक्षण उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटन केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. या संरक्षण सामग्री उत्पादन संकुलात क्षेपणास्त्र निर्मिती, तोफगोळी उत्पादन, दारुगोळा पार्क, ड्रोन तंत्रज्ञान आणि अत्याधुनिक संरक्षण उपकरणांची निर्मिती केली जाणार आहे. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान, उद्योगमंत्री उदय सामंत, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, संरक्षण विभागाचे सचिव डॉ समीर कामत, निबे ग्रुपचे गणेश निबे उपस्थित होते. संरक्षण क्षेत्रात पूर्वी खासगी उद्योगांची भूमिका अत्यल्प होती. आज ती सुमारे 25-30% आहे आणि येत्या काळात ती 50% नेण्याचा आमचा मानस आहे. आज ज्याचं उद्घाटन झालं ते क्षेपणास्त्र संकुल याच बदलाचं द्योतक आहे. सरकारचे स्वप्न आणि खासगी क्षेत्राची सर्जनशीलता एकत्र येते तेव्हा राष्ट्र नवी उंची गाठते, असं प्रतिपादन राजनाथ सिंह यांनी केलं. जागतिक अस्थिर वातावरणातही भारताचा आर्थिक पाया मजबूत असून निर्यातीत जोरदार वाढ झाल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत माध्यमांशी बोलत होते. एप्रिलमध्ये झालेली निर्यात वाढ मे महिन्यातही कायम राहिल्याचं त्यांनी सांगितलं. शेतकऱ्यांना वाढत्या उत्पादन खर्चापासून वाचवण्यासाठी खतांच्या वाढीव किमतीचा भार सरकारनं उचलला असल्याचं ते म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सार्वजनिक क्षेत्रातल्या इंधन तेल कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ केली. त्यामुळे पेट्रोल प्रतिलिटर 87 पैशांनी तर डिझेल प्रतिलिटर 91 पैशांनी महागला आहे. त्यामुळे मुंबईत पेट्रोलचा दर 108 रुपये 49 पैसे प्रतिलिटर

0: तर डिझेलचा दर 95 रुपये 2 पैसे प्रति लिटर झाला आहे. गेल्या 9 दिवसात तिसऱ्यांदा इंधन दरवाढ झाली आहे. पश्चिम आशियात भूराजकीय संघर्ष सुरू झाल्यानंतर इंधन तेल पुरवठ्यात अडचणी निर्माण होऊन जागतिक स्तरावर इंधनाचे दर कडाडले आहेत. पेट्रोलियम पदार्थांच्या दरवाढीवरून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी असूनही सरकार पेट्रोल डिझेल सीएनजी आणि एलपीजीची दरवाढ करून जनतेवर वाढीव बोजा लादत असल्याचं ते म्हणाले. समाज माध्यमावरील पोस्टद्वारे त्यांनी ही टीका केली आहे. देशात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा नसल्याची हमी इंडियन ऑइल या कंपनीनं ग्राहकांना तसंच सर्वसामान्य नागरिकांना दिली आहे. काही ठराविक विक्री केंद्रांवर सध्या उद्भवलेली परिस्थिती ही केवळ स्थानिक पातळीवर असून तात्पुरत्या स्वरूपाची असल्याचं इंडियन ऑइलनं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. स्थानिक पातळीवर मागणी आणि पुरवठ्यात असंतुलन निर्माण झाल्यानं तसंच विक्री पद्धतीमुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचं कंपनीचं म्हणणं आहे. या महिन्याच्या 1 ते 22 तारखेपर्यंत या इंधनांच्या विक्रीत गेल्या वर्षीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाल्याचं कंपनीनं म्हटलं आहे. पेट्रोल विक्रीत 14% तर डिझेल विक्रीत 18% वाढ झाल्याचं या निवेदनात म्हटलं आहे. शेतकऱ्यांना आवश्यक तितका डिझेलचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना निर्देश दिले असल्याचं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं. संरक्षण आणि क्षेपणास्त्र संकुलाच्या उद्घाटनासाठी शिर्डी इथं आले असताना ते माध्यमांशी बोलत होते. ग्रामीण भागात इंधन सहज उपलब्ध होत नसल्यानं या सूचना केल्याचं ते म्हणाले. नीट 2026 पेपर फुटी प्रकरणात सीबीआयने पुण्यातून आणखी एका शिक्षिकेला अटक केली आहे. मनीषा संजय हवालदार असे अटक करण्यात आलेल्या शिक्षिकेचे नाव असून त्या भौतिकशास्त्र विषयाच्या प्रश्नपत्रिकेशी संबंधित असल्याचे तपासात समोर आले आहे. झारखंडच्या लातेहारमध्ये 5 लाखांचं बक्षीस असणाऱ्या झारखंड जनमुक्ती परिषद या बंदी घातलेल्या संघटनेच्या 2 नक्षलवाद्यांना झारखंड पोलिसांनी आज अटक केली. सब झोनल कमांडर शिवनारायण सिंह उर्फ शिवा आणि एरिया कमांडर शुकुलदेव उराव अशी त्यांची नावं आहेत. पोलीस अधीक्षक कुमार गौरव यांनी आज माध्यमांना ही माहिती दिली. चीनमध्ये काल झालेल्या स्फोटातल्या मृतांची संख्या 90 पोहोचली आहे. शांकी परगण्यातल्या कोळसा खाणीत हा गॅसचा स्फोट झाला होता. बचाव कार्य सुरू असून आत्तापर्यंत 201 खाण कामगारांची सुटका करण्यात आली आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी या घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. दिल्ली उच्च न्यायालयानं कुस्तीपटू विनेश फोगटला 2026 आशियाई खेळांच्या निवड चाचणीत सहभागी होण्याची परवानगी दिली आहे. येत्या 30 आणि 31 मे रोजी या चाचण्या होणार आहेत. भारतीय कुस्ती महासंघाचं धोरण संपूर्णपणे अपवादात्मक स्वरूपाचं असून फोगटसारख्या दिग्गज खेळाडूला तिनं घेतलेल्या विशेष मातृत्व रजेमुळे स्पर्धेतून वगळण्याचा अधिकार महासंघाला प्राप्त होत नाही असं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं आहे. मुख्य न्यायमूर्ती डी के उपाध्याय आणि न्यायमूर्ती तेजस कारिया यांच्या खंडपीठानं हा निर्णय दिला आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज लखनौ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात लखनौ इथं सामना सुरू आहे. पंजाबने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा लखनौ सुपर जायंट्सच्या 7 षटकात 3 बाद 71 धावा झाल्या होत्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 19व्या रोजगार मेळ्यातून देशातल्या 51,000 युवकांना सरकारी नियुक्तीपत्रांचं वितरण. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ यांच्याशी नवी दिल्लीत चर्चा. महाराष्ट्रात शिर्डी इथं देशातल्या सर्वात मोठ्या खासगी संरक्षण उत्पादन प्रकल्पाचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते उद्घाटन. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ. पेट्रोल 87 पैशांनी तर डिझेल 91 पैशांनी महाग. आणि चीनमध्ये कोळसा खाणीत झालेल्या स्फोटातल्या मृतांची संख्या 90. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: शंभर 1 MHz आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. रात्रीचे 8:15 प्रसारित करीत आहोत कार्यक्रम व्यक्तिवेध थोड्याच वेळात.
2: आप अपने बच्चे का कौन से स्कूल में एडमिशन करवाना पसंद करेंगे? मराठी मीडियम, सेमी इंग्लिश, इंग्लिश मीडियम या फिर CBSE? तो देरी क्यों? आत्मा मालिक शैक्षणिक एवं क्रीडा संकुल कोकम ठाण में सभी ऑप्शंस खुले हैं. बेस्ट स्कूल, बेस्ट फीचर्स और कम फीस. बस चॉइस आपको करनी है. आत्मा मालिक स्कूल्स कोकम ठाण. एडमिशन्स ओपन

0: विविधतेला एकत्र बांधणार सूत्र
1: मी आधी भारत पुत्र
2: दसवीं के बाद क्या करेगा आर्मी में ऑफिसर बनना चाहता हूँ सर इसके लिए क्या करना पड़ेगा
3: एनडीए कोचिंग क्लास ज्वाइन करना पड़ेगा सर
2: कौन सी कोचिंग क्लास में ज्वाइन करेगा
4: आत्मा मलिक एनडीए एकेडमी सर
2: बिल्कुल सही आत्मा मलिक एनडीए एकेडमी 11 साइंस एंड सीबीएसई बोर्ड स्कॉलरशिप भी मिलेगी
5: विजिट आत्मा मलिक
6: online.com श्रोते हो व्यक्तिवेध कार्यक्रमात आज ऐकूया तबलावादक प्रशांत थोरात यांच्याशी भारती कुलकर्णी यांनी साधलेला संवादाचा पूर्वार्ध कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत सुदाम बटुळे
7: श्रोते हो नमस्कार व्यक्तिवेध या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत श्रोते हो आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यात कला क्रीडा साहित्य संस्कृती अशा प्रत्येक क्षेत्रात दिग्गज असे कलाकार आहेत आज ज्या कलेची सेवा करणाऱ्या व्यक्तिमत्वाला आपण भेटणार आहोत त्यांचं नाव आहे प्रशांत थोरात श्रोते हो सुरुवातीला त्यांचा परिचय करून देते तर प्रशांत थोरात हे आपल्या अहिल्यानगरचेच रहिवासी आहेत आणि सगळ्यात तुम्हाला महत्त्वाचं सांगायचं म्हणजे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सुप्रसिद्ध असे गायक पद्मश्री सुरेशजी वाडकर यांच्याबरोबरच अजीवासन मुंबई इथे 2021 पासून त्यांनी तबल्याची साथ संगत केलेली आहे त्यांच्या बोलण्यातनं आता आपल्याला कळेलच त्यांनी कैलासवासी अच्युत काका सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली गांधर्व मंडळाच्या अंतर्गत तबला अलंकार ही पदवी संपादन केलेली आहे तसंच कोल्हापूर इथल्या शिवाजी विद्यापीठातून त्यांनी MA सुद्धा केलेलं आहे आणि नगरमध्ये अनेक विद्यार्थ्यांना ते घडवत आहेत घरची परिस्थिती साधारण असताना सुद्धा अत्यंत मेहनतीनं त्यांनी शिक्षण पूर्ण केलं आणि कृष्णाई संगीत शिक्षण संस्था म्हणून संस्था स्थापन केली आणि आजही ती चालू आहे अनेक विद्यार्थी ते घडवत आहेत या संस्थेअंतर्गत 2011 पासून श्रोते हो गरजू विद्यार्थ्यांना मोफत गायन हार्मोनियम वादन तबला वादन तसंच पखवाज वादन ते शिकवतात अनेक सांप्रदायिक कार्यक्रम शालेय कार्यक्रम शासकीय आणि निमशासकीय कार्यक्रमातही त्यांचा उच्च सहभाग नेहमीच असतो भजन कीर्तन गझल भावगीतं भक्तिगीतं चित्रपटगीतं त्याबरोबरच शहनाई बासरी सतार कथ्थक नृत्य या सगळ्या प्रकारांच्या साथ संगीतासाठी उत्तम साथीदार म्हणून त्यांचा नावलौकिक आहे तुम्हाला बघा जसं सांगितलं की आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या अनेक वादक गायक कलाकारांच्या बरोबर ते भारतभर वादनाची साथ संगत करत असतात आणि या सगळ्या माध्यमातून ते संगीताचा प्रसार आणि प्रचार करतात सर स्वागत आहे आजच्या मुलाखतीत आपलं
8: धन्यवाद
7: अगदी सुरुवातीला मला असं विचारायचं आहे की तुमचं शाळेतलं शिक्षण कुठे झालं
8: शालेय शिक्षण माझं जन्मगाव माझं कर्जुने खारे नगर जिल्ह्यातलंच गाव आहे तर तिथं माझं जिल्हा परिषदेलाच 4th पर्यंत शिक्षण झालं त्याच्यानंतर 5वीला मी गावातल्याच शाळेत ऍडमिशन घेतलं पण त्याच्यानंतर संगीतीय शिक्षणासाठी म्हणून घरच्यांनी निर्णय घेतला की बाहेर जिथं सांगीतिक शिक्षण माझं झालं असं केडगाव या ठिकाणी मी शालेय शिक्षणाला श्री अंबिका विद्यालय इथं ऍडमिशन घेतलं आणि तिथंच माझं 10वीपर्यंत शालेय शिक्षण झालं
7: बरं शालेय शिक्षण आणि गुरुकुल शिक्षण अशा दोन्ही पद्धतीने तुम्ही एकाच वेळ शिक्षण घेत होतात
8: बरोबर
7: पण हे जे तुमचं घरातल्यांना लक्षात आलं तर घरामध्ये काही तुमचा सांगीतिक वारसा आहे का
8: माझे आजोबा वारकरी संप्रदायाचे साधक आहेत गातात वाजवतात
7: अच्छा
8: तर त्यांच्याकडून वडिलांना मिळालं वडिलांकडून मला ते म्हणजे मी तोपर्यंत त्यांनी मला सांगीतिक शिक्षणासाठी बाहेर नाही टाकलं जोपर्यंत त्यांना पूर्णपणे लक्षात नाही आलं की हा हे करू शकतो कारण की एक लहान मुलांमध्ये गाडी दिसली छोटी किंवा इलेक्ट्रिक एखादी वस्तू दिसली त्याच्याबद्दलचं अट्रॅक्शन वाटतं पण मला त्या वयामध्ये मी टेपच्या कॅसेट लावायचो घरात आणि माझे आजोबा शिलाई मशीन काम करतात
7: अच्छा
8: तर त्या मशीनवर मी वाजवत बसायचो
7: बर
8: मग हे त्यांनी बघितलं त्यांच्या लक्षात आलं आणि एक मी स्वतः राहून शिकू शकतो असा एक माझ्या वयाचा थोडासा अंदाज घेऊन त्यांनी माझं 5वीचं शिक्षण गावाकडे कम्प्लीट झालं आणि त्याच्यानंतर मी केडगावला ह्या शिक्षणासाठी आणि शालेय शिक्षणासाठी असं दोन्हीही तिकडं ऍडमिशन घेतलं
7: म्हणजे 5वीपासून तुम्ही तबला वादनाला शिकायला सुरुवात केली
8: असं मी शास्त्रीय तबला वादन शिकायला सुरुवात केली हो म्हणजे मी वडील तबला वाजवतात गातात तर मी गावी मग आमच्याकडे

0: जवळपास कुठं भजनाचे प्रोग्राम वगैरे असले की जायचो.
1: बर,
0: म्हणजे मला आठवतं मी दुसरीत असताना कुतूहलाने लोक इत खुश होऊन पैसे द्यायचे की खूप छान वाजवलं वगैरे.
1: बर, पण मग तेव्हा तबलाच वाजवायचात की अजून काही?
0: सुरुवात गायचो मी, गाण्यातच सुरुवात झाली.
1: अच्छा.
0: पण रिदम मध्येही खूप इंटरेस्ट होता. मग गाणं सुरुवात करूनही मी नंतर परत तबल्याकडेच वळलो.
1: अच्छा. पण मग असं म्हणतात की पाचव्या वर्षीपर्यंत तबला शिकू देत नाहीत, कारण हे तयार झालेलं नसतात मनगट. काय त्याच्या मागे काय सांगता येईल? खरंच तितक्या वर्षापासून पुढे शिकायला पाहिजे की काय?
0: मला तरी असं वाटतं की आपण विचार करतो की शारीरिक वाढ तेवढी झालेली असेल, मनगटामध्ये जर तेवढी ताकद असेल तर तबला वादन प्रभावशाली होऊ शकतं.
1: बरोबर.
0: पण एकदम लहानपणीच खूप प्रभावशाली वादन होईल ही शक्यता म्हणजे अगदीच नाही.
1: अगदी खरं.
0: तर तुम्ही तेव्हापासून सुरू करा, ते मनगटामध्ये बळ ऑटोमॅटिकच येतं.
1: बरोबर.
0: साधनेला सुरुवात केली की जसं आपण भक्त प्रल्हादाचं उदाहरण बघतो की कित्येक तपस्वी असे होते की त्यांनी वयाच्या म्हणजे 20-25 वर्षानंतर जेव्हा प्रभू काय किंवा भगवंत काय हे कळायला लागल्यानंतर बऱ्याच जणांनी तपश्चर्याला सुरुवात केली. मग 70-80 वर्षापर्यंत तपश्चर्या केली. पण भक्त प्रल्हाद तर त्याला कसलीच काही समज नव्हती, कुठली तरी दैवी शक्ती असते हेही त्याला माहीत नव्हतं.
1: बरोबर.
0: तसं यात की वयाचं काही हे नाही, पण आपण आपल्या मनाची तयारी किंवा तसे संस्कार जर घडवायचे असतील तर त्या वयातूनही आपण तयारी करू शकतो.
1: अच्छा. बर, आता तुम्ही सांगितलं की मी अगदी शाळेत असतानापासून साथ संगत करायला सुरुवात केली होती.
0: बरोबर.
1: पण मग पहिलं तुम्ही जे वादन केलं तबला वादन ते कुठे केलं?
0: मला आठवतंय की मी शास्त्रीय संगीत शिकायला लागल्यानंतर आपल्या नगरमध्येच रावसाहेब पटवर्धन स्मारकला बाल संगीत महोत्सव व्हायचा पहिला. तर मी तो जिल्हास्तरीय महोत्सव म्हणजे माझ्या आयुष्यातला स्पर्धेत भाग घेतलेला तो अनुभव होता जिल्हास्तरीय स्पर्धेत. की मी जेव्हा शिकायला गेलो आणि गुरुजींनी 6 महिन्यातच ती स्पर्धा आली होती, तर त्या स्पर्धेला की चला अनुभव म्हणून तुम्ही त्या स्पर्धेत उतरा आणि पार्टिसिपेट करून प्रेझेंटेशन द्या असंच म्हटले होते. त्यांनाही अपेक्षा नव्हती किंवा आम्हालाही कुणाला स्पर्धा काय असती, तिथले नियम काय असतात किंवा दुसरे वादक किती तयारीचे असतात हे काहीच माहिती नव्हतं. आम्ही कुठे आहे त्यांच्यात ही काहीच आयडिया नव्हती. मग त्याच्यानंतर त्या स्पर्धा झाल्या आणि 3-4 दिवसांनंतर पेपर आउट झालं की जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये मी आणि माझे आणखी 2 गुरुबंधू तिघांचे, म्हणजे आम्ही ज्यांच्याकडे शिकलो तिन्ही विद्यार्थी त्यांचेच होते जिल्ह्यात आलेले.
1: बरं. अरे वा. आणि मग ती जी स्पर्धा होती ती सोलो होती?
0: सोलो एकल वादन. हो.
1: अच्छा. पण मग ते एकल वादन जे करतात ती किती वेळाचं असतं स्पर्धांसाठी? म्हणजे आता तुमचा तेव्हा लहान गट होता.
0: बरोबर.
1: त्याच्यासाठी किती होतं वादन?
0: ते 8-10 मिनिटाचं वादन होतं. 8व्या मिनिटाला वॉर्निंग बेल व्हायची आणि 10व्या मिनिटाच्या अगोदर ते संपवायचं.
1: आणि राग काय ते सांगणार का आपण तयार करून गेलेलं?
0: नाही. आता राग म्हणजे ज्यांना ज्यांनी गाण्यामध्ये पार्टिसिपेट केलं होतं राग त्यांच्यासाठी त्यांनी चूज केलेले होते आणि ज्यांनी एकल वादनामध्ये त्यांनी त्यांचे ताल ते फॉर्म भरतानाच मेन्शन करून दिलेले होते.
1: बर. पण मग तुम्ही काय तालात ते वाजवलं होतं?
0: मी सुरुवातीला त्रिताल मध्येच वाजवलं होतं 16 मात्रा.
1: अच्छा.
0: 6 महिने गुरुजींकडे गेलेलो झालो होतो तर म्हणजे खूप कन्फ्युज होतो आणि माहीत नव्हतं की मला जे येतंय ते त्या स्पर्धेसाठी कितपत चांगलं ठरणार आहे किंवा ह्याच्यापेक्षा आणखी ताकदीचं किंवा तयारीचं वादन असणारे असतील का, हे सगळा गोंधळ मनात होता.
1: खरंय. तेव्हा असं म्हणजे एक कुतूहल पण एक असं घाबरून गेल्यासारखं पण की किती विद्यार्थी आहेत आपल्याला माहिती नाहीत, कोणाकोणाकडचे विद्यार्थी आहेत माहीत नाही, कुठल्या कुठल्या क्लासचे, आणि त्याच्यात आपण उतरू शकतो की नाही. पण असं असताना सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये नंबर पण मिळाला.
0: येस.
1: छानच. त्यानंतर तुम्ही 7 कोणाकोणाला दिलेत?
0: मग गुरुजी, माझे गुरुजी खूप कडक शिस्तीत म्हणजे की मी इकडं भजन वगैरे वाजवायचो हे त्यांना कळलं होतं. पण मग त्यांनी ते स्ट्रिक्टली बंद करायला सांगितलं की जोपर्यंत मी परवानगी देत नाही तोपर्यंत तू कुठल्याही प्रोग्राम मध्ये वाजवायचं नाही.
1: बरं.
0: असं एकदम स्ट्रिक्टली त्यांनी वॉर्न केलेलं होतं. आम्ही जेव्हा केव्हा सुट्टीला यायचो गावी परत तर तेव्हाही ते म्हणायचे की तुला वाटत असेल आता तू गावी गेलायस मला काही कळणार नाही, माझ्या पश्चात तू कुठं वाजवशील किंवा काय. तर असं

0: समज मनात ठेवू नको. अच्छा. तर मग त्या भीतीपायी मी म्हणजे माझ्या आयुष्यात मी कदाचित आई वडिलांनाही इतका घाबरलो नाही इतका गुरुजींना घाबरायचो.
1: बर, आदरयुक्त भीती जी असते.
0: खूप खूप
1: खरं. पण मग गावी जे तुम्ही वाजवायचात त्याला शास्त्रीय असा आधार काही नसायचा ना?
0: कारण काय म्हणतो आपण की भजन गाणारे जे जुने जुने लोक होते ते कुठलेही म्हणजे त्यातले खूप लोक की फक्त कुणाचं तरी ऐकून गाणार असेच होते.
1: बरोबर.
0: तर मग आपण त्यांच्यामध्ये खूप शास्त्रीय गोष्टी दाखवायला गेलो किंवा काय तर ते इतरांच्या नजरेत तर हात चुकीचा आहे असंच व्याख्या होती. त्याच्यामुळं तिथं खूप जास्त वाजवणं किंवा शास्त्रीय बेस धरून वाजवणं असं काही पाठच नव्हता.
1: बरोबर. सात आतापर्यंत कोणाकोणाला दिलीत तुम्ही?
0: आता मी गुरुजींकडे शिकलेलो म्हणजे 2006 पासून त्यांच्याकडे होतो तर मी मला आठवत आहे गुरुजींनी मला सुरुवातीला 2010 साली नगर जिल्ह्यातले नामवंत गायक पंडित बाळासाहेब वायकर सर आणि तुकारामजी गोसावी हे भजन गायक पण शास्त्रीय भजन गायक.
1: अच्छा.
0: तर ह्यांच्यासोबत अचानक मला प्रोग्राममध्ये ऑन स्टेज की बस वाजव.
1: बरं.
0: एकदम म्हणजे कुठली पूर्वकल्पना नाही काही नाही आणि त्यांनी अचानक संधी दिली आणि तिथून पुढं माझा मग ह्या सगळ्या चांगल्या दिग्गज कलावंतांसोबत साथ करत शिकण्याचा एक नवीन प्रवास सुरू झाला. की आपण जसं म्हणतो की शिक्षण चालू असताना तुम्हाला जे काही शिकायला मिळतं पण कोणाची तरी साथ करताना त्या गोष्टींचा कसा उपयोग करावा.
1: बरोबर.
0: ही एक बाजू तयार व्हायची बाकी असते ती तेव्हाच होते जेव्हा तुम्ही कोणाच्या तरी साथ संगतीला बसता.
1: बरोबर. ती तुमची शिकता शिकता तयार झाली.
0: हो. तर मग साथ करता करता मी ते शिकत गेलो की ह्या गोष्टी आपल्याला अशा पद्धतीने वापरायच्या. कारण जसं गीत आहे त्या प्रकारचीच त्याची साथ संगत झाली पाहिजे.
1: खरंय. गीत आहे त्या पद्धतीनेच साथ झाली पाहिजे असं तुम्ही म्हणाल. खरं म्हणजे मला पुढचा प्रश्नच असा विचारायचा आहे की तबल्याचे सूर ठरवताना जसं गाणं आहे त्याप्रमाणेच तबला लावावा लागतो ना किंवा ती जी शाई जी आहे.
0: बरोबर.
1: त्याचं काय गणित असतं थोडं सांगाल?
0: खरं तर तबल्याचा जो व्यास असतो पूर्ण व्यास याच्यावर तो कुठल्या सुरात लागल हे घेतानाच ठरवलं जातं म्हणजे खोड जेव्हा बनवलं जातं तेव्हाच. तर त्याच्यानंतर त्याच्यावर चमड्याची पुडी मढवली जाते आणि शाईची जी थिकनेस असती पातळता किंवा जाडी तर त्या सुराला येत नाही तोपर्यंत ते शाईचे गोळे भरले जातात. त्याला ते प्रॉपर तो दगड त्याच्यावर फिरवला जातो घासला जातो ती शाई पूर्ण पक्की होत नाही तोपर्यंत. आणि त्याच्यानंतर तो त्याच्या आसपास आला की मग वादीला गट्टे लावून तो त्या सुरावर स्थिर केला जातो. गट्टे नंतर लावले जातात.
1: बर बर बर. आणि ही जी वरची हे जे कातड असतं हे बकरीचं असतं ना?
0: हो हो हो.
1: पण म्हणजे आता समजा काळी चारची जी पट्टी असेल गाणाऱ्याची पट्टी तर मग त्याला तबला कसा असावा लागतो?
0: ढाला तबला. म्हणजे आता काळी एकचा सूर उंच आहे म्हणून त्याच्या व्यासाची जी माप असतं ते 5.5 इंच असा तबला असतो. तर मग काळी चारचा जर असेल तर तो 6.25 इंचाचं त्याचं तोंड असतं.
1: बर. अच्छा. म्हणजे पेटीची पट्टी कोणती आहे गाणाऱ्याची त्या पट्टीप्रमाणे तबला तयार करावा लागतो.
0: बरोबर
1: बरोबर. पण मग आता जर समजा वेगळे वेगळे म्हणजे गाणारे जर वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे असतील तर तुम्ही तबला कसा लावता त्याला?
0: मग जे जेंट्स गायक असतात त्याच्यामध्ये मोस्ट ऑफ प्रेफर केले जातात काळी एक काळी दोन.
1: अच्छा.
0: या सुराज तबले.
1: अच्छा.
0: खूप कमी गायक असे आहेत की जसं जर आपण गीत प्रकार बघितला की कव्वाली हा जर गीत प्रकार बघितला तर ह्याच्यामधले जे गाणे असतात किंवा ज्या कव्वाल्या असतात त्या कव्वाल्या 5/4 या सुराच्या म्हणजे गीत प्रकाराप्रमाणे तबले जेंट्स जरी गायक असतील तरी त्यांना त्या गीत प्रकाराप्रमाणे त्याची पिच चॉईस करावं लागते. ह्या पट्टीमध्ये आपल्याला गायला गेलं पाहिजे. जसं भावगीताला आपण गवळण जशी म्हणतो तशा सुरात भावगीत नाही गाऊ शकत.
1: बरोबर.
0: तर तसं तबल्यांची निवड मात्र जेंट्स असेल तर त्यांच्या सुराप्रमाणे आणि लेडीज असेल तर त्यांच्या सुराप्रमाणे किंवा वाद्य असेल तर वाद्याच्या साथीचे तबले देखील वेगळे असतात. म्हणजे जर सपोज बासरी असेल तर मी हा गाण्याच्या साथीसाठी वापरला जाणारा तबला बासरीच्या साथीत नाही वापरू शकत.
1: अच्छा. पण मग आता तुमच्यासारख्यांनी हे वेगळे वेगळे तबले आणायचे का तेवढ्या?
0: हो हो हो.

0: बर. आणि तबला डग्गा दोन्ही बदलावा लागतात?
1: नाही, फक्त तबला. फक्त तबला.
0: अच्छा, पण डग्ग्याचा ह्याच्यामध्ये काय काय उपयोग असतो?
1: डग्गा जसं आपण म्हणतो, तबल्याचे जे बोल असतात ती एक भाषा आहे. तर डग्गा हा मेल साईड देण्याचं काम करत असतो.
0: बर बर.
1: तर जसं आपण म्हणतो की एक वर्ण तबल्यावरचा, फक्त तबल्यावरचा, तो जर ता असेल असा जर वाजत असेल तर त्याचा धा कधी होतो? जेव्हा ता आणि डग्ग्यावरचा घे हे सोबत वाजले जातात तेव्हा त्याचा

0: त्याचा तो जर ता असेल असा जर वाजत असेल तर त्याचा धा कधी होतो, जेव्हा ता आणि डग्यावरचा घे हे सोबत वाजले जातात तेव्हा त्याचा धा तयार होतो.
1: हा बरोबर.
0: तर असं डग्याचं काम असतं,
1: दोन्ही मिळून म्हणजे संसाराची दोन्ही चाक जशी चालतात
0: अगदी बरोबर
1: त्याप्रमाणे तबला डग्ग आहे. आता मला असं विचारायचंय की तबल्याच्या परीक्षांबद्दल काय सांगाल?
0: आता गांधर्व मंडळाच्या नियमाप्रमाणे तबल्यामध्ये तसं तर विशारद पर्यंत बॅचलर डिग्री असं आपण म्हणू शकतो. आणि त्या सिलेबसमध्ये म्हणजे खूप मी मानतो या गोष्टींना की बॅचलर लेवलची जरी डिग्री असली तरी युनिव्हर्सिटीच्या अभ्यासक्रमाला ॲज कम्पेअर करता की गांधर्व मंडळावाल्यांनी तबल्याच्या अभ्यासक्रमामध्ये खूप चांगल्या गोष्टी ज्या विद्यार्थ्यांना त्या परीक्षेसाठी गरजेच्या असतात त्या त्यांनी खूप म्हणजे सफाईदारपणे त्याच्यात टाकल्यात की हे यावेळी विद्यार्थ्यांना हे कळलं पाहिजे, हे त्यांच्यात दिसलं पाहिजे. एकदम सुंदर म्हणजे तर तिसऱ्या परीक्षेपासून थेअरी आहे, थेअरी म्हणजे लेखी परीक्षा असते. तर विद्यार्थ्यांना तिथून पुढं म्हणजे शास्त्रीय गोष्टी डोक्यात ठेवून साथ करणं किंवा सोलो वादन करणं ज्याच्यामध्ये गायक वादकाचे गुणदोष येतात मग ह्या सगळ्या गोष्टींना डोळ्यासमोर ठेवून किंवा पूर्णपणे लक्षात ठेवून सादरीकरण करायचं असतं.
1: बरोबर.
0: तर परीक्षा देण्यामागचा हा एक खूप चांगला फायदा आहे. त्याच्यानंतर की तुमच्याकडे डिग्री येते आणि त्या डिग्रीच्या बेसवर तुम्ही कुठेतरी जॉब करता हे तर म्हणजे तुमच्या फ्युचरसाठी तुमचं एक करिअरसाठी चांगलीच गोष्ट.
1: बरोबर. श्रोत्यांना जर आपल्याला काही ऐकवायचं झालं तबल्यावरती तर आपण काय ऐकू शकतो?
0: माझी अशी इच्छा आहे की मी खूप म्हणजे जसं आपण म्हणू की कदाचित अनवट राग जसे असतात तसे अनवट तालही असतात.
1: बरं.
0: ते खूप कमी ऐकायला मिळतात.
1: बरोबर.
0: पण बऱ्याच जणांना त्याच्यातली समज नसल्यामुळं किंवा जर जुने श्रोते असतील जसं मी म्हटलो की जुने जे गाणारे वगैरे होते त्यांना त्यातलं पण कुणाचं तरी वादन ऐकायला ते आनंद कधी घेतात जेव्हा त्यातलं त्यांना समजतंय तर मग त्यांच्या माहितीत असणारा असा एक ताल की जो आपण मोस्ट ऑफ सगळीकडे ऐकतो असा तीन ताल मध्ये वादन करू शकतो.
1: तीन ताल जनरली सगळ्यांना आवडतो.
0: हो अगदी अगदी.
1: चालेल. आपण
0: मलाही तीन ताल आवडतो असं म्हणण्यापेक्षा मी सांगेल की मला पंचम सवारी म्हणजे 15 मात्रेचा ताल खूप जास्त आवडतो. पण बऱ्याच जणांचं त्याच्याविषयी असं एक मत आहे की 15 मात्रा म्हणजे 1 ते 15.
1: अच्छा.
0: पण मी एक तबला वादक म्हणून त्याचं डिव्हायडेशन असं करतो की 7.5 7.5.
1: बरं.
0: कारण जर तुम्ही 1 ते 15 असं गृहीत धरताय तर तुमचा एक आवर्तन म्हणजे ते 15 मात्रेचं होतं आणि त्याच्या पुढचं आवर्तन 15 मात्रेचं म्हणजे त्या एकूण मात्रा झाल्या 30. पण आपला टोटल हिशोबच 15 मात्रेचा आहे. तर असे विचार करणारे कदाचित खूप रेअर मंडळी आहेत. आता मी परीक्षक म्हणूनही जातो विशारद पर्यंत विद्यार्थ्यांच्या परीक्षा वगैरे घेतो तर तिथेही बरेच विद्यार्थी असे बघायला मिळतात की ते सलग 15 15 मात्रा वाजवत असतात. तर मी एक त्या विद्यार्थ्यांना गुरूंकडे तर असतच पण त्या विद्यार्थ्यांनी त्या तालाकडे बघण्याची नजर तशी ठेवावी, त्याचा विस्तार करताना तो विचार करून करावा.
1: बरोबर.
0: ही माझी सगळ्यांना कळकळीची विनंती राहील.
1: खरं म्हणजे एक शिक्षक म्हणून तुम्ही हे नक्कीच आवाहन करू शकता विद्यार्थ्यांना.
0: अगदी.
1: आता आपण ताल ऐकूया श्रोत्यांना.
0: जरूर.

0: वा सुंदर. म्हणजे गाणं नसतानाही किंवा इतर काही नसतानाही नुसतं तबला ऐकणं याचा जो आनंद आहे ना तो काहीतरी वेगळाच असतो. श्रोते हो, प्रशांत थोरात यांच्याशी तबला वादन यावर आपण गप्पा मारतो आहोत. उर्वरित गप्पा आपण पुढच्या भागात मारणार आहोत. तेव्हा आज पुरता निरोप द्या. नमस्कार.
1: श्रोते हो, व्यक्ती वेद हा कार्यक्रम आम्ही पुन्हा प्रसारित केला. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सुदाम बटुळे. श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र आणि आता रात्रीचे 8:37 होत आहेत. आनंद घेऊया काही सुगम गीतांचा. कार्यक्रमात सुरुवातीला आशा भोसले यांच्या स्वरातलं आरती प्रभू यांचं गीत, संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

अरुण दाते यांच्या स्वरातलं सुरेश भट यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं. या गीताबरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. श्रोते हो, हे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. यानंतर ठीक 9:15 वाजता समाचार संध्या दिल्ली केंद्रावरून.

कार्यक्रमात पहिली पसंती कळवणारे आपले श्रोते आहेत मुक्काम पोस्ट नवीन दहिफळ तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगर इथून विठ्ठल काटे, संगीता काटे, आविष्कार काटे, मकरंद काटे आणि सचिन आणि प्रतीक. त्याचबरोबर शहाली बाबा

रेडिओ श्रोता संघ पिंपरी शहाली निवासाचे भाऊसाहेब नवरथ, अक्षय चंदन, जयकुमार चंदन, हरीश शेठ, दादाभाऊ तांबे, दादाभाऊ सूर्यवंशी, हरिभाऊ जगदाळे आणि रुचिता चंदन. याबरोबरच याच गाण्यासाठी पसंती कळवणारे आपले पुढचे श्रोते आहेत माळी वेस बीडहून किशोर उबाळे, मंगला उबाळे, सपना शीतल, अभिजित बाळराजे आणि सचिन उबाळे. त्यासोबतच गांधी चौक रोपड पंजाब इथून हरदेव मिका, बलविंदर बिरक, जैतेक बिरक आणि मिका बिरक या सर्व श्रोत्यांना ऐकायचं आहे लता मंगेशकर आणि उदित नारायण यांच्या स्वरातलं आनंद बक्षी यांचं गीत, संगीत उत्तम सिंग यांचं आणि चित्रपट आहे दिल तो पागल है.

दिल तो पागल हे या चित्रपटातलं आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं उत्तम सिंग यांचं, तर स्वर होता लता मंगेशकर आणि उदित नारायण यांचा. कार्यक्रमात पुढील पसंती कळवणारे आपले श्रोते आहेत मुक्काम पोस्ट भावी निमगाव तालुका शेवगाव इथून श्रीराम गोंधळी, उषा गोंधळी, वैष्णवी पूनम, युवराज गोंधळी, आदर्श आणि हर्षदा पवार. त्याचबरोबर या गाण्यासाठी पसंती कळवलेले पुढचे श्रोते आहेत देवपेठ वाशिम इथून राजेश खंबाईतकर, प्रेमा खंबाईतकर, राजश्री, राजू भावसार, भाग्यश्री राठोड आणि स्नेहल. त्याचबरोबर रेडिओ श्रोता संघ कोरडगाव तालुका पाथर्डी इथून नानासाहेब घुगरे, द्वारकाबाई, अनिता, उज्ज्वला, साक्षी, वैभव, वैष्णवी, साईनाथ, योगेंद्र घुगरे, कृष्णा पारवे. त्यासोबतच याच गाण्यासाठी पसंती कळवलेली आहे बरुड जवळका इथून महेंद्र सरकटे, विजया, मिलिंद सरकटे आणि स्वराज वानखडे यांनी. त्यासोबतच साईबन कॉलनी पंचवटी अहिल्यानगर इथले मधुकर, तेजस, माधुरी भाले, श्वेता, शंतनू काजळे, सुनीता, गायत्री आणि समस्त भाले परिवाराने. या सर्व श्रोत्यांना ऐकायचं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलेलं आनंद बक्षी यांचं गीत, स्वर मोहम्मद रफी यांचा आणि चित्रपट आहे सरगम.

आनंद बक्षी यांचं सरगम चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. स्वर होता मोहम्मद रफी यांचा, तर संगीत होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं. कार्यक्रमात पुढील पसंती कळवणारे आपले श्रोते आहेत संत रोहिदास रेडिओ श्रोता संघ, मुक्काम पोस्ट मुंगी तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगर इथून बाबासाहेब कंगणकर, साखरबाई कंगणकर, परमेश्वर, रोहिणी, श्रावणी, ईश्वरी कंगणकर. त्याचसोबतच याच गाण्याची पसंती कळवणारे श्रोते आहेत डोंगरगाव जिल्हा राजनांदगाव इथून राष्ट्रपाल गजबिये, राधिका गजबिये, बेबी अनिष्का आणि तन्मय गजबिये. त्यासोबतच चांदनी चौक सांगली इथून सक्षम श्रेणिक चव्हाण, ज्योती अजित चव्हाण, लता राजाराम चव्हाण, हर्षवर्धन पाटील, रोहिणी पाटील, मेघा पाटील आणि संजना. त्यासोबतच जांभरून इथून दुर्गादास जोशी, गंगाधर जोशी, गजानन जोशी, संजय जोशी, आशिष जोशी, पृथ्वीराज साध्वी जोशी आणि परभणीहून गणेश हारगावकर. अजूनही काही श्रोत्यांनी याच गाण्यासाठी पसंती कळवलेली आहे. मुक्काम पोस्ट हिप्परसोगा तालुका औसा जिल्हा लातूर इथून जयहिंद रेडिओ श्रोता संघाचे उस्मान शेख फौजी, सायरा बानो, दस्तगीर, फैजन बी, शाकेर, इस्लाम बी, बाबा, करिश्मा, सिमर, गदर शेख, सानिया

शकील पठाण, बिस्मिल अभिषेक आणि नीलोफर शेख यांनी या सर्व श्रोत्यांना ऐकायचं आहे डॉन या चित्रपटातलं अंजान यांचं गीत. संगीत कल्याणजी आनंदजी यांचं, स्वर किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांचा.

किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या स्वरातलं अंजान यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं कल्याणजी आनंदजी यांचं, तर चित्रपट होता डॉन. कार्यक्रमात पुढील पसंती कळवणारे आपले श्रोते आहेत मुक्काम पोस्ट, अंभई, तालुका सिल्लोड, जिल्हा औरंगाबाद, म्हणजेच

छत्रपती संभाजीनगर इथून देवीदास निकम आणि निकम परिवार, त्याचबरोबर नरगोडा सिपत छत्तीसगड इथून महाराज कीर्तनपुरी गोस्वामी, लक्ष्मीनदेवी जोगेशपुरी, ट्विंकल डिम्पल, मीनाक्षी गोस्वामी, निशा आणि तुलसी गोस्वामी याच गाण्यासाठी पसंती कळवणारे आपले श्रोते आहेत. गौतमनगर जिल्हा नांदेड इथून प्रभाकर जोंधळे आणि आरती जोंधळे, त्याचबरोबर जरूड वरूड महाराष्ट्र इथून बाबासाहेब वाडोदे, मीनाक्षी चरपे, पुणे इथून पंकज वाडोदे, आर्या आणि प्रियंका, त्यासोबतच मुक्कामपोस्ट जळगाव सोमनाथ तालुका जिल्हा जालना इथून डॉक्टर नामदेव भुतकर, अभिषेक गणेश, कार्तिक अश्विनी, त्याचबरोबर वैष्णवी जगदाळे, हर्सुल सावंगी, वैभव गौरव लोखंडे, भावसिंगपुरा औरंगाबाद इथून मेघराज युवराज कोलते, रिधोरा देवी, रुद्र कोळकर, वाकुळणी तालुका बदनापूर या सर्व श्रोत्यांना ऐकायचं आहे गुलजार यांचं घर चित्रपटातलं गीत, स्वर लता मंगेशकर यांचा, आणि या गीताला संगीत दिले राहुल देव बर्मन यांनी.

राहुल देव बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं गुलजार यांचं गीत आपण ऐकलं. स्वर होता लता मंगेशकर यांचा, तर चित्रपट होता घर. कार्यक्रमात पुढील पसंती कळवणारे आपले श्रोते आहेत गणेश पेठ पाथर्डी इथून, अंबादास शिंदे, सौ संगीता शिंदे, अमोल अमृत आणि सुवर्ण शिंदे. त्याचबरोबर बालम टाकळी जिल्हा अहिल्यानगर इथून नंदकुमार अद्वंत, उर्मिला अद्वंत, निलेश मयुरी, कल्पेश आणि संगीता अद्वंत. याच गाण्यासाठी पसंती कळवलेली आहे कनेरा मोहल्ला पटियाला इथून बत्ता परिवार यांनी, मुकेश बत्ता, नीलम, नितीन, पलक, करण, गीतू, निहारिका आणि वंश बत्ता यांनी. या सर्व श्रोत्यांना ऐकायचं आहे धर्मात्मा चित्रपटातलं कंचन आणि मुकेश यांच्या स्वरातलं गीत. हे गीत आहे इंदिवर यांचं आणि संगीत आहे कल्याणजी आनंदजी यांचं.

धर्मात्मा चित्रपटातलं कंचन आणि मुकेश यांच्या स्वरातलं गीत आपण ऐकलं. हे गीत होतं इंदिवर यांचं, तर संगीत होतं कल्याणजी आनंदजी यांचं. आपल्या कार्यक्रमात पुढील पसंती कळवणारे आपले श्रोते आहेत कुलस्वामिनी रेडिओ श्रोता संघ भोकर तालुका श्रीरामपूर इथून हरिभाऊ बिडवे, श्रावण बिडवे, अनिता बिडवे, पूजा सोनवणे, त्याबरोबरच मुक्काम पोस्ट बोराळा धरण तालुका मालेगाव इथून दत्ता घायाळ, सुनीताबाई घायाळ, सानिका घायाळ आणि गजानन घायाळ. त्यासोबतच याच गीतासाठी पसंती कळवलेले श्रोते आहेत महादेव घाट अमलेश्वर इथून डोमन ठाकूर, सुमन, मिथिलेश, तारणी, सूरज, सुजला, ज्योती ठाकूर आणि रेयांश ठाकूर. त्यासोबतच अजूनही काही श्रोत्यांनी याच गीतासाठी पसंती कळवलेली आहे. ते श्रोते आहेत सुधाकर गायकवाड, विकास, प्रीती, सौ आशा, दीपांजली गायकवाड, दीक्षा वाघमारे आणि शशांक वाघमारे. या सर्व श्रोत्यांना ऐकायचं आहे आनंद मिलिंद यांच्या संगीत नियोजनातलं समीर यांचं गीत स्वर साधना सरगम आणि उदित नारायण यांचा, आणि चित्रपट आहे अनाडी.

साधना सरगम आणि उदित नारायण यांच्या स्वरातलं अनाडी चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. हे गीत होतं समीर यांचं, तर संगीत होतं मिलिंद आनंद मिलिंद यांचं. या पुढील पसंती कळवणारे आपले श्रोते आहेत सारस रे श्रोता संघ, तालुका माजलगाव, जिल्हा बीड इथून, नारायण चिरके, चंपाबाई चिरके, राहुल, कृष्णा चिरके, अक्षय मोरे, करण गांगर्डे आणि समर्थ उमरे. त्याबरोबरच याच गाण्यासाठी पसंती कळवली आहे मुक्काम पोस्ट राजुरी तालुका पाचोरा जिल्हा जळगाव इथून सकाराम सोनार आणि समाधान सोनार यांनी. त्याबरोबरच भाटापारा दंतरेंगी इथून द्वारिका प्रसाद वर्मा, किशोर कुमार वर्मा आणि दीपक वर्मा यांनी. त्यासोबतच याच गाण्यासाठी पसंती कळवणारे आपले पुढील श्रोते आहेत कुंभार गल्ली कोळगाव इथून

पांडुचंदन, उषा, रानी, प्रतीक्षा, अभिषेक, सार्थक, प्रथमेश, संतोष चंदन आणि पांडुरंग कुंभार. त्यासोबतच शहाबाजार छत्रपती संभाजीनगर इथून रुकनोद्दीन तंबोली, सोबर तंबोली, सबिया तंबोली. त्यासोबतच फकीरा रेडिओ श्रोता संघ बीड इथून रणजित कुमार, नामदेव थोरात, रितेश, आकाश, रश्मी, रंजना, गबरू पैलवान थोरात, प्रकाश दादा जैन नांदेडकर, गोविंद पिसा तसेच धनंजय टौळ या सर्व श्रोत्यांना ऐकायचं आहे नगीना या चित्रपटातलं आनंद बक्षी यांचं गीत. संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं आणि स्वर मोहम्मद अजीज यांचा.

नगीना चित्रपटातलं आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं लक्ष्मीकांत प्यालेराल यांचं, तर स्वर होता मोहम्मद अजीज यांचा. आपकी पसंद कार्यक्रमात पुढील पसंती कळवणारे आपले श्रोते आहेत. शनिवार पेठ बीड इथून PB कुलथे, हनुमंत कुलथे, समर्थ कुलथे, वल्लभ कुलथे, श्रावणी कुलथे आणि प्रथमेश कुलथे. त्याबरोबरच अतुल गौतमी, धम्मदीना, अरुण काळे, AD कांबळे हे मुक्काम पोस्ट यळगुड तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर इथून. त्याचबरोबर प्रशिक मेघना, तुषार एकता, उत्कर्षा कांबळे, अरुण यळगुडकर यांनी सुद्धा याच गाण्यासाठी पसंती कळवलेली आहे. त्याबरोबरच म्हैसवाडी तालुका मलकापूर इथून शत्रुघ्न धाडे, वाल्मिक नीनाजी, स्वप्नील धाडे आणि अजय खिरोडकर यांनी सुद्धा याच गाण्यासाठी पसंती कळवलेली आहे. आणखीनही काही श्रोते आहेत ज्यांनी याच गाण्यासाठी पसंती कळवलेली आहे. लेवई इथून गुलाबदास माणिकपुरी, लच्छनपूर इथून विश्वनाथ साहू, रिंगणी इथून दिनेश वर्मा, भिलाई इथून मुकेश शर्मा, दतरेंगी इथून भागवत वर्मा. त्यासोबतच बगबुडगाव पथरिया इथून नरेन नेताम, कुसुम नेताम, प्रोणानिका, उत्कर्ष नेताम. त्यासोबतच रामनगर रोड शांतीनगर इंदोर इथून खुशी खर्चे, ब्रोनो खर्चे, गणेश कार्तिक, संजना परी, ललिता नारायण खर्चे, स्वाती प्रयाग चौधरी आणि मालती चौधरी. त्यासोबतच समतानगर परळी वैजनाथ इथून शिवदास गलांडे, जयश्री गलांडे, अतुल आणि अनुजा गलांडे. त्यासोबत चांदूर बिश्वा, किशोर वानखेडे, उषा, विशाल वानखेडे. त्याच राजूर तालुका मोताळा इथून राज गवर आणि राजवीर गवई या सर्व श्रोत्यांना ऐकायचं आहे अखी ओंके झरकोसे चित्रपटातलं रवींद्र जैन यांचं गीत आणि संगीत असलेलं स्वर हेमलता यांचा.

अखियुंके झरोको से या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं, स्वर होता हिमलता यांचा, तर गीत आणि संगीत होतं रवींद्र जैन यांचं. या गीताबरोबरच आपकी पसंद या कार्यक्रमात इथेच थांबूयात. नमस्कार.

101 MHz आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. रात्रीचे 10 वाजलेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम रजनीगंधा. कार्यक्रमात सुरुवातीला खेल खेल में या चित्रपटातलं गुलशन बावरा यांचं गीत, संगीत राहुल देव बर्मन यांचं आणि स्वर आशा भोसले आणि किशोर कुमार यांचा.

आशा भोसले आणि किशोर कुमार यांच्या स्वरातलं गुलशन बावरा यांचं गीत आपण ऐकलं. चित्रपट होता खेल खेल में, तर संगीत होतं राहुल देव बर्मन यांचं.

0: सोने चांदी आणि हिऱ्यांसाठी स्वतंत्र दालने असलेलं
1: सराफ बाजार आणि सावेडी अहिल्यानगर।
2: श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर कैफी आझमी यांचं पाकीजा चित्रपटातलं गीत, या गीताला संगीत दिलंय गुलाम मोहम्मद यांनी आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा।

गुलाम मोहम्मद यांनी संगीतबद्ध केलेलं कैफी आझमी यांचं गीत आपण ऐकलं. स्वर होता लता मंगेशकर यांचा, तर चित्रपट होता पाकीजा. कार्यक्रमात आता ऐकूया मजरूह सुलतानपुरी यांचं गीत मोहम्मद रफी यांच्या स्वरात, संगीत राहुल देव बर्मन यांचं, आणि चित्रपट आहे तिसरी मंजिल.

तिसरी मंजिल या चित्रपटातलं गीत आपण ऐकलत, हे गीत होतं मजरूह सुलतानपुरी यांचं. या गीताला संगीत दिलं होतं राहुल देव बर्मन यांनी, तर स्वर होता मोहम्मद रफी यांचा. रजनीगंधा कार्यक्रमात यानंतर दिल एक मंदिर या चित्रपटातलं हसरत जयपुरी यांचं गीत लता मंगेशकर यांच्या स्वरात, संगीत शंकर जयकिशन यांचं.

लता मंगेशकर यांच्या स्वरातलं दिल एक मंदिर या चित्रपटातलं हसरत जयपुरी यांचं गीत आपण ऐकलं. या गीताला संगीत होतं शंकर जयकिशन यांचं. कार्यक्रमात यानंतर हेमंत कुमार यांचा स्वर आणि संगीत असलेलं शकील बदायुनी यांचं गीत आणि चित्रपट आहे 20 साल बाद.

20 साल बाद या चित्रपटातलं शकील बदायुनी यांचं गीत आपण ऐकलं. स्वर आणि संगीत होतं हेमंत कुमार यांचं. रजनीगंधा कार्यक्रमात आता ऐकूया हसरत जयपुरी यांचं जंगली चित्रपटातलं गीत, स्वर मोहम्मद रफी यांचा आणि संगीत शंकर जयकिशन यांचं.

शंकर जयकिशन यांनी संगीतबद्ध केलेलं हसरत जयपुरी यांचं गीत आपण ऐकलं. स्वर होता मोहम्मद रफी यांचा, तर चित्रपट होता जंगली. या गीताबरोबरच रजनीगंधा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र 100.1 MHz. रात्रीचे 10:30 वाजतायत. शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आज ऐकूया पंडित हरिप्रसाद चौरसिया यांचे बासरी वादन, राग हंस ध्वनी आणि ठुमरी मिश्रपिलू.

0: पंडित हरिप्रसाद चौरसिया यांचं बासरीवादन आपण ऐकलं, राघवता हंस ध्वनी आणि ठुमरी मिश्र पेलू. शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. 100.1 MHz हे आहे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. यानंतर ठीक 11 वाजता हिंदी बातम्या आणि 11:05 इंग्रजी बातम्या दिल्ली केंद्रावरून. सुरुवातीला हिंदी बातम्या.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची.